नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. आज रविवार भारतीय सौर दिनांक 18 श्रावण 1948 अर्थात 9 ऑगस्ट 2026. श्रोते हो, आमची पहिली सभा सुरू होत आहोत मंगलध्वनीनं.

0: आशा भोसले आणि सहकारीने गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती. मी नेहमीच म्हणते की आपल्याजवळच असते, आपल्याला ती मिळवावी लागते, आपल्या आसपास असते आणि ती भेटत राहते आपल्याला. आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र. सुप्रभात. रविवार म्हणजे थोडंसं स्वतःसाठी जगण्याचा दिवस, हो ना? रविवार आला की सकाळचं गजराचं घड्याळसुद्धा जरा प्रेमाने वागतं. आज उठू का असं विचारल्यासारखं ते शांत पडून राहतं. आणि आपणही मनाशी म्हणतो, आज कुठे जायचं नाही, कुणाला भेटायचं नाही, आज फक्त आराम आणि आराम. पण रविवारची गंमत अशी की आराम करायचं ठरवतो आणि घरातली कामं आपल्याकडे बघून हसत असतात. चहाचा कप हातात घेऊन खिडकीत बसावं, बाहेरचं आकाश बघावं, एखादं आवडतं गाणं ऐकावं आणि मनाला म्हणावं, चल आज तुझं ऐकूया. रविवार. रविवार म्हणजे फक्त सुट्टी नाही, तो आपल्या धावपळीच्या आयुष्याला दिलेला एक छोटासा पॉज बटन आहे. या दिवशी मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. गरम चहा, आवडता नाश्ता, थोड्या गप्पा, एखादा जुना फोटो, एखाद्या जुन्या मित्राचा मैत्रिणीचा फोन, एवढा सुद्धा मन आनंदी करून जातं की नाही. आणि हो, रविवारच्या दिवशी एक गोष्ट नक्की, हं, म्हणजे स्वतःवर रागवायचं नाही, स्वतःला दोष द्यायचा नाही आणि वेळ वाया घालवतोय असंही म्हणायचं नाही. कारण कधी कधी काहीही न करणं, काय काय, कधी कधी काहीही न करणं म्हणजे वेळ वाया घालवणं नसतं, ते म्हणजे मनाला पुन्हा रिचार्ज करणं असतं. आणि म्हणून आज रविवार असेल, आज रविवार आहे, तर थोडं हसा, थोडं निवांत बसा आणि मनापासून स्वतःला सांगा, उद्या पुन्हा धावायचं आहे, उद्या पुन्हा

धावायचं आहे, पण आज दिवस माझा आहे. आपला रविवार आनंदाचा जावो आणि उद्याचा येणारा आठवडा हसत मुखाने सुरू हो. तोपर्यंत आनंद घेऊया रविवारचा.

आजचा रविवार आपल्याला खूप छान मजेत आनंदात जावो. आपण जे काही ठरवलं असेल आज ते सगळं आपल्या मनासारखं होवो. उद्याचा दिवसही आपल्याला छान जावो. आठवडा चांगला सुरू होवो आणि या उद्याच्या आठवडा सुरू होण्याच्या दिवसापासूनच एकमेकांना जपूया, एकमेकांना टेन्शन न घेता टेन्शन न देता सहकार्य करूया, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात अननस लागवड याविषयी माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये श्वसन नलिकेशी संबंधित आजार, डॉक्टर समीर अर्बट यांनी दिलेली माहिती. सकाळी 6:50 परिसरमध्ये जलसंवर्धन काळाची गरज, गौरव अंबारे यांचा सहभाग. यात सकाळी 7 IC अक्षरे रसिकेमध्ये पत्रानुबंध या मालेत महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्यातील पत्रव्यवहारांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:40 करंगलीकर इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:40 जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम. लेखन डॉक्टर मोहन पावरा. सकाळी 9 अज्ञान मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन, लेखक नितीन साळुंखे. सकाळी 9:30 सामुदायिक गायनाचा पाठ. 9:45 नाट्यपरा. 11:05

0: ठिकाणी आपली आवड. दुपारी 12 वाजता परभणी केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम, दुपारी 1:40 आणि जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र, संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात IIT जम्मू इथं आयोजित इव्हेंट X 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या मित्राची मुलाखत, संध्याकाळी 6:30 गंमत जम्मत मध्ये उदयोन्मुख बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी बातचीत, 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझावर माझशिवार कार्यक्रमात पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, कीर्तन आख्यान विषय स्वातंत्र्यासाठी लढा कीर्तनकार ज्ञानेश्वर कमलाने, रात्री 7:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर्स, 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम, यात सात्विक मोहन यांचं कर्नाटक शैलीतलं गायन, हे कार्यक्रम दिल्लीहून, आणि त्यापूर्वी सकाळी 10:30 शशिकांत ओक यांचं गायन, राग बहादुरी तोडी, दुपारी 2:30 विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन, राग शंकराभरणम धन्यासी आणि अनार, संध्याकाळी 5:02 आणि कल्याणी शर्मा यांचं गायन, राग बिलहारी रीती गौडा. हे होते अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:30 किसानवाणी, कीटकनाशकं कशी हाताळावी याविषयी माहिती, दीर्घकालीन हवामान अंदाज आणि त्यावरील आधारित पीक व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक रिजवाना सय्यद यांची मुलाखत, रात्री 7:15 लोकसंगीत, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं, कमाल तापमान 31 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस होतं. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील, मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल आणि कमाल तापमान 32 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश ढगाळलेलं राहील, मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, वारे ताशी 45 ते 55 वेग, गानेवातील वादळी त्यांचा वेग 65 किलोमीटर पर्यंत जाईल, लाटा उसळलेल्या असतील. हे होतं हवामान वृत्त. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत आणि हवामान वृत्त ऐकलं. आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, अननस जगातील एक महत्वाचं फळ असून कोकणातील जमीन आणि हवामान अननसाच्या वाढीसाठी योग्य आहे. अननसाच्या बऱ्याच जाती आहेत, परंतु त्यापैकी क्यू आणि क्वीन या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर व्यापारीदृष्ट्या केली जाते. क्यू ही एक कॅनिंगसाठी प्रसिद्ध जात आहे. फळं साधारणतः 1.5 ते 2.5 किलो वजनाची असतात आणि पानांना दाते किंवा काटे टोकाकडे सोडल्यास इतरत्र नसतात, तसंच डोळे खोलवर गेलेले नसतात, त्यामुळे फळांचा उपयोग विशेष करून चकत्या डब्यात हवाबंद करण्यासाठी केला जातो. क्वीन जातीच्या पानांना अणकुचीदार दाते असतात. फळांचं वजन 1 ते 1.5 किलोपर्यंत असतं आणि फळांचा दर्जाही उत्तम असतो. फळं खुसखुशीत आणि गोडीला चांगली असल्यानं कापून खाण्यासाठी उत्तम असतात. फळांचे डोळे खोलपर्यंत गेलेले असतात, त्यामुळे कॅनिंगसाठी अयोग्य असतात. मॉरिशियस ही जात क्वीन जातीप्रमाणे काटेरी आणि फळांवरील डोळे खोलगट गेलेली असते. फळं 1 ते 1.5 किलो वजनाची कापून खाण्यासाठी उत्तम. मॉरिशियस रेड आणि मॉरिशियस येल्लो असे दोन प्रकार फळांवरील रंगावरून पडतात. जायंट क्यू या जातीची फळं मोठी 2.5 ते 3.5 किलो वजनाची असून क्यू जातीसारखी आहेत. कॅनिंगसाठी ही उत्तम जात आहे. अननस लागवडीसाठी जमीन नांगरून आणि कुळवून 30 ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंत भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावं. या पिकाची लागवड ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरामध्ये केली जाते. त्यासाठी 30 सेंटीमीटर खोलीचे 3 ते 4 मीटर लांबीचे चर तयार करावेत. दोन चरातलं अंतर 90 सेंटीमीटर, चरातील दोन रांगेतील अंतर 60 सेंटीमीटर, दोन झाडातलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. मात्र विरळ लागवडीमध्ये दोन झाडातलं अंतर 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर पर्यंत वाढवता येतं. अशा प्रकारे अननसाची लागवड जर केली तर प्रति हेक्टरी 76,190 रोपं बसतात आणि त्यापासून सर्वाधिक 86.5 टनापर्यंत क्यू जातीपासून उत्पादन मिळतं. अननसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीनं झाडाला जमिनीपासून येणारे फुटवे

0: फळाखालचा मूळ दांडा आणि पानं यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. सुमारे 450 ग्रॅम वजनाचे फुटवे लागवडीसाठी उत्तम असतात. फुटवे वापरून लागवड केली तर 18 ते 22 महिन्यांनी फळं तयार होतात. फळाखाली येणाऱ्या कोंबाचा आणि फळावरील पानाच्या शेंड्याचा उपयोग केला तर फळं अनुक्रमे 22 आणि 24 महिन्यात काढणीसाठी तयार होतात. मुळ्या फुटण्यासाठी लागवडीपूर्वी तळाची पानं काढून टाकावी आणि फुटवे 10 दिवस सावलीत साठवावे. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रोपं इकाटॉक्स आणि डायफोलेटान यांच्या द्रावणात बुडवून नंतर लावावीत. अतिपावसामध्ये लागवड करू नये. कोकणात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. या पिकासाठी शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी द्यावं. प्रत्येक झाडाला नत्र 12 ग्रॅम, स्फुरद 6 ग्रॅम आणि पालाश 12 ग्रॅम या प्रमाणात खतांची मात्रा 2 ते 3 समान हप्त्यात द्यावी. पहिला हप्ता लागवडीनंतर 3 महिन्यांनी आणि शेवटचा हप्ता 1 वर्षाच्या आत द्यावा. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणं जरुरीचं असतं, त्यासाठी चरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावे. या पिकाला अधूनमधून भर देणं आवश्यक असतं. खोडव्यास भर देणं अत्यावश्यक असतं. खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर द्यावी, म्हणजे झाड जमिनीवर लोळणार नाही. क्यू जातीच्या 12 महिने वयाच्या झाडावर सप्टेंबर महिन्यात 50 मिलीलिटर 50 PPM इथ्रेल किंवा नॅफ्टॅलिक ॲसेटिक ॲसिडचं द्रावण वापरलं असता 52 ते 60 दिवसात फुलं यायला सुरुवात होते. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात फळं काढणीस तयार होतात, मात्र त्यांचा आकार थोडा लहान मिळतो.
1: अननस लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आता आपण ऐकत होतात.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत, तर एकंदरीत आमच्या श्रोत्यांना सांगाल की श्वसन नलिका नेमकी काय असते?
1: श्वसन नलिका किंवा आपण ज्याला रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणतो, याची सुरुवात आपल्या नाकापासून होते. आपला नाक, घसा, वोकल कॉर्ड्स किंवा स्वर यंत्रिका, त्यानंतर एअरवे किंवा ट्रकिया, ती आपली मुख्य श्वासनलिका, त्याचे दोन फांद्या ज्यांना आम्ही ब्रॉन्काय म्हणतो, जे आपल्या उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाला हवा सप्लाय करतात, याचे छोट्या छोट्या फांद्या असतात जसे झाडाचे फांदे असतात, यांना आम्ही स्मॉलर एअरवेज म्हणतो. यासोबत दोन्ही लंग्स आणि श्वास घेताना जे ॲक्सेसरी मसल्स आहे, डायफ्राम, रेस्पिरेटरी मसल्स, हे सगळे मिळून एक श्वसन नलिका बनवतात.
0: मग डॉक्टर, आता श्वसन नलिकेशी संबंधित कुठले आजार आहेत जे सर्वसाधारणपणे दिसून येतात?
1: सगळ्यात कॉमन जे लोकांना ज्याबद्दल माहिती आहे तो आहे दमा. तर दमा स्वतः दोन प्रकारचा असतो, ज्याला आम्ही अस्थमा किंवा COPD म्हणतो. यासोबत बरेचसे आजार असतात लोकांना इन्फेक्शन, जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, हे पण श्वसन नलिकेचे आजार आहे. बरेच लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो, वातावरण बदलल्याने धूळ मातीच्या संपर्कात खोकला किंवा शिंका येणे, हा पण एक श्वसन नलिकेचा आजार आहे. ILD किंवा लंग्सचं फायब्रोसिस हे एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लंग्स जे आहे ते कडक होऊन जातात. आणि मग निमोनिया म्हणजे लंग्सचं इन्फेक्शन किंवा लंग कॅन्सर, हे बरेचसे आजार आहे जे श्वसन नलिकेशी संबंधित आहेत.
0: डॉक्टर, इतक्या सगळ्या आजारांचा आपण उल्लेख केला, एक सर्वसाधारण याची लक्षणं काय असतात?
1: बरेचदा श्वसन नलिकेचे जे आजार असतात त्याचे लक्षणं ओव्हरलॅप करतात, कधी कधी कार्डियक डिझिजेस सोबत, कधी कधी ॲलर्जीज सोबत. तर खोकला, सतत खोकला राहणे, खोकल्यात ठसा पडणे, शिंका, सर्दी येणे, कधी कधी खोकल्यात रक्त पडणे, हे काही सिम्पटम्स आहे. यासोबत एक मुख्य लक्षण जे आहे ते आहे दम भरून येणे. आता दम भरून येणे एक असा सिम्पटम आहे जे वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे परसेप्ट करता येतो. काही लोकांना छाती भरून येते, काही लोकांना छातीमध्ये जकडण असं ते म्हणतात, किंवा चालल्यावर श्वास भरून येणे, हे वेगवेगळे प्रकार.

0: दम भरणं एक त्रास आहे. यासोबत सतत ताप येणे, वजन कमी होणे हे पण श्वासनलिकेचे लक्षण असू शकतात.
1: आता आपण ज्या आजारांचा उल्लेख केला त्यातला एक आजार म्हणजे अस्थमा. तर अस्थमा काय असतो नेमका?
0: अस्थमा म्हणजे एका प्रकारचा दमा आहे. हा एक अशा प्रकारे आजार असतो ज्याच्यात आपली जी श्वासनलिका असते ही श्वासनलिका रुंदीला लहान होऊन जाते. तर आपल्या फुफ्फुसांमध्ये झाडाच्या फांद्यासारखे लाखो श्वासनलिके असतात जे जेव्हा केव्हा पेशंट ट्रिगरच्या संपर्कात येतो, पेशंटच्या आजूबाजू काही बदल होतो, वातावरण बदल होणे किंवा धूळ मातीच्या संपर्कात येणे, तर या श्वासनलिका रुंदीला लहान होतात. यामुळे पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो, दम भरून येतो आणि कधी कधी यासोबत खोकलाही वाढू शकतो. तर अस्थमा एक आजार आहे ज्याच्यात श्वासनलिका रुंदीला लहान होते. हा आजार बरेच लोकांना लहानपणीही दिसून येतो, म्हणजे पहिले 6 महिने ते 1 वर्षात ही लहान बाळाला अस्थमा असू शकतो. काही लोकांना हा आजार पहिले 5 वर्षात असतो, मग कमी होऊन जातो, मग परत कधी दिसून येतो. आणि काही काही लोकांना तरुण वयात किंवा 50-60 वयामध्येही हा आजार दिसून येतो.
1: डॉक्टर, या व्यतिरिक्त इतर आजारांविषयी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर समीर अरबट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अरबट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन. या विषयाअंतर्गत पहिल्या भागात आपण जाणून घेऊया आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या अगदी जवळच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. हा विषय असा आहे ज्याचा थेट संबंध आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी आणि आपल्या भविष्याशी आहे, तो म्हणजे जलसंवर्धन. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी वाचवणं, पाण्याचा योग्य वापर करणं आणि पावसाचं पाणी जतन करणं. पाणी हेच जीवन आहे हे वाक्य आपण अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासूनच ऐकत आलोय, वाचत आलोय आणि निबंधात लिहितही आलोय. पण आज खरंच वेळ आली आहे आपण या वाक्याचा अर्थ खोलवर जाणून समजून घेतला पाहिजे आणि आपल्या परिसराच्या पाण्याचे नेमके गणित काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी आपल्याला अजून किती दिवस आणि किती वर्ष असंच पुरणार आहे. आज आपल्या परिसराची परिस्थिती काय आहे, जसा जसा उन्हाळा जवळ येतो तसतशी आपल्या सर्वांच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होते. विहिरी कोरड्या पडू लागल्यात, बोरवेलचे पाणी खूप खोल निघून जाते आणि पूर्ण बंद होते. अनेक सोसायट्यांमध्ये आणि गल्लीबोळ्यांमध्ये पाण्याचे टँकर येऊ लागतात. पाण्यासाठी महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. पण गंमत बघा, याच परिसरात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा चित्र पूर्ण वेगळं असतं. नद्या नाले भरभरून वाहतात, रस्त्यांवर पाणी साचतं, सखल भागात पाणी भरून वाहतूक ठप्प होते. पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो, निसर्ग आपल्याला मुबलक पाणी देतो, पण तरीही उन्हाळा आला की आपण पाण्यासाठी का सुचलेले असतो. याचं एकमेव कारण म्हणजे निसर्गाने दिलेलं पावसाचं पाणी आपण सुरक्षितपणे साठवून ठेवण्याऐवजी ते नालीतून, ओढ्यातून,

0: समुद्रात जाऊन मिळू देतो. आपण ते पाणी जमिनीत जिरवतच नाही. आपण सर्वजण हे विसरत चाललोय की पाणी कधीही न संपणारी गोष्ट नाहीये. कारखान्यात जशी एखादी वस्तू बनते तसं पाणी कारखान्यात बनवता येत नाही. निसर्गाने आपल्याला जे मर्यादित गोड पाणी दिलंय ना, त्याचा वापर जर आपण असाच बेजबाबदारपणे करत राहिलो तर येणारा काळ आपल्यासाठी, आपल्या परिसरासाठी आणि विशेषत आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप कठीण असणार आहे. त्यामुळे आजच आपल्याला जागं व्हावं लागेल आणि आपल्या परिसरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गणित समजून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलंय जलसंवर्धन या विषयांतर्गतच्या पहिल्या भागात आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. धन्यवाद
1: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: गालिब म्हणलं की आपल्याला गुलजार यांनी दूरदर्शनवर सादर केलेली गालिब ही मालिका आठवते. मित्रमंडळीत गालिबचे शेर सांगून आपण भावखान्यात देखील धन्यता मानतो. अर्थात गालिब हा उर्दू आणि फारसीमधील एक प्रभावशाली शायर होता हे कुणीही कबूल करेल. पण गालिबला शायरी व्यतिरिक्त पत्रलेखनाची आवड होती. तो आपल्या असंख्य शिष्यांना आणि मित्रांना उत्साहानं पत्र लिहित असे. गालिबच्या पत्रांचा पहिला खंड 1963 खतूत ए गालिब या नावाने छापला गेला. गालिबची ही पत्रं साध्या सरळ भाषेत लिहिलेली आहेत. जर या पत्रांचा अभ्यास केला तर गालिबच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वभावावर प्रकाश पडतो. गालिब जरी उच्च कोटीचा शायर असला तरी त्याची पत्रं खूपच प्रांजळ आहेत. त्यामुळं गालिबचं नाव उर्दू गद्य साहित्यात देखील घेतलं जातं. गालिबच्या पत्रव्यवहाराविषयी मराठीत फारसं लिहिलं गेलेलं नाही आहे. पण अलीकडेच हैदराबादच्या पंचधारा या त्रैमासिकानं ही उणीव थोडी भरून काढली आहे. त्यामुळं आता मराठी वाचकांना गालिबच्या 100 पत्रांचा मराठी अनुवाद वाचण्यासाठी उपलब्ध झालेला आहे. त्या अंकाचे संपादक पद्माकर दादेगावकर संपादकीयात लिहितात, आपल्या कवितेतून दिसणारा गालिब हा तेवढाच गालिब नाही आहे. त्या पलीकडचा एक माणूस आपल्याला त्यांच्या पत्रातून दिसतो. गालिबनं आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अक्षरशः हजाराच्या वर पत्रं लिहिली असतील. पत्रलेखन हा त्याचा आनंद होता, विरंगुळा होता. आपल्याला येणाऱ्या पत्रांची तो उत्कंठेनं वाट पाहत असे आणि एखाद्याला पत्र लिहिताना तो अगदी भरभरून लिहित असे. गालिब मित्रांच्या आग्रहानं कधी वैतागत नसे. त्याच्याकडं त्याचे शिष्य गझल दुरुस्तीसाठी पाठवित असत. त्याचबरोबर त्याचे अनेक मित्र पत्रातून अनेक गोष्टींची मागणी करीत असत. पण गालिब न कंटाळता त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करीत असे. मुन्शी हरगोपाल त्यांचे आवडते शिष्य होते. आपल्या फारसी कवितेबद्दल कमी, पण गालिबच्या पत्रामुळे ते जास्त प्रकाशात आले. नबाब हुसेन मिर्झा 1707 दंग्यात सगळं काही घालून बसले होते. त्यांचे भाऊ मुझफ्फर उदौल्ला त्या दंग्यात मारले गेले होते. त्यांना एका पत्रात गालिबनं लिहिलं, जर माझे प्राण तुमच्यासाठी कामी आले तर मी ते देण्यास तयार आहे. असं म्हणणं ही केवळ औपचारिकता आहे, नाहीतर कोण कोणाचा जीव मागतो आणि देतो. पण माझ्याबद्दलची जी

0: जी तुम्हाला वाटते ती केवळ मला आणि तुम्हालाच माहिती आहे. गालिबची मनस्थिती समजावी म्हणून एक पत्र पाहूयात. किंवा साहब, अजून रुसूनच बसला आहात? बसणार आहात की कधी समजूत पटणार आहे तुमची? जर समजूत पटायची नसेल तर उष्णतेचं कारण तरी कळवा. येथील एकाकी अवस्थेत मी केवळ पत्रांच्या भरोशावर आयुष्य जगत आहे. म्हणजे ज्या मित्राचं पत्र येतं तेव्हा वाटतं तो स्नेहीच मला प्रत्यक्ष भेटायला आलाय. खुदाची कृपाच अशी की निदान दोन चार पत्र तरी रोज येतातच. काही वेळा असंही घडतं की दिवसातून दोन दोन वेळा पोस्टाचा हकारा येऊन पत्र देऊन जातो. एक दोन सकाळी, एक दोन संध्याकाळी. माझं मन त्यात रमतं, गुंतून राहतं. सगळा दिवस ती पत्र वाचण्यात आणि त्यांची उत्तरं लिहिण्यात निघून जातो. 10-12 दिवसापासून तुमचं पत्र आलं नाही म्हणजे तुम्ही आला नाहीत. पत्र लिहा ना महाराज. न लिहिण्याची जबाबदारी साल लिहा. अर्धा आणायची कंजूशी करू नका. तसंच असेल तर पत्र बेरंग पाठवा. अशा प्रकारची 100 पत्र आता वाचकांना उपलब्ध झालेली आहेत. त्यातून गालिबच्या मोकळ्या, प्रसन्न आणि वाहवविभोर व्यक्तिमत्वाचे सगळे रंग मनोहारी पद्धतीनं प्रकट झालेले आहेत. त्यावरून गालिब ही एक अंतर्बाह्य वाङ्मयीन मूर्ती होती हे आपल्या लक्षात येतं.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला गालिबच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: मैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकू शकाल शैक्षणिक तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपण या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणींनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
1: काठीन घोंगडा घेऊन द्या की रे मला भी जत्रला येऊन द्या की, काठीन घोंगडा घेऊन द्या।
2: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरण इतका सुधारला रे?
3: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा।
2: रेडिओ आम खिशात
3: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातले रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल।
2: असं म्हणतोस
3: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
2: निपटायचं।
3: अक्षी रेडिओ गत
2: म्हणजे अगदी टाइम सिरियस म्हण ना।
1: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला भी जत्र।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. हर घर तिरंगा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आणि जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी. आता सविस्तर बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं आणि आपल्या कृतीतून देशाला कसा फायदा होऊ शकेल, देशाच्या गरजा कशा पूर्ण करता येतील याचा विचार करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल भारतीय तंत्रशिक्षण संस्था आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभामध्ये बोलत होते. विकसित भारत घडवण्याच्या दिशेनं काम देशात सेमीकंडक्टर, अंतराळ आणि ड्रोन यांसारख्या नवीन क्षेत्रे उदयास येत असून त्यातून तरुणांसाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी भविष्यासाठी तयार होताना कशी विचारसरणी बाळगावी याबद्दल बोलताना ते म्हणाले,
1: लाइफ में क्यूरियोसिटी बनाए रखिए, अपनी लर्निंग इंस्टिंक्ट को जलाए रखिए, जगाए रखिए, चेतना बनाए रखिए. जो बातें बिना सोचे समझे स्वीकार कर ली जाती हैं, जरा उन्हें परखिए, उन पर सवाल उठाइए. लेकिन सिर्फ सवाल पूछकर मत रुकिए, उनका समाधान खोजने का साहस भी रखिए.
0: केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, आयआयटी दिल्लीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल मुंबईत केली. या माध्यमातून देशातील प्रत्येक तहसीलपर्यंत नागरी सहकारी बँकिंगचं जाळं विस्तारण्याला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फोर्ट भागात राष्ट्रीय शहरी सहकारी आर्थिक आणि विकास महामंडळाच्या नवीन कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, तसंच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथं सहकार नवक्रांती मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं. नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक मजबूत बनवण्यासाठी ही संस्था महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय जैववैद्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याबाबत माहिती देताना ते म्हणाले,
2: हमारे अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन और एनएफएसयू फॉरेंसिक सायन्स युनिव्हर्सिटी के साथ जो समझौता हुआ, इससे हमारी छोटी सी छोटी बैंक की हर ब्रांच में भी ये सारी सुविधाएं बहुत कम लागत में देने का काम

0: अरब अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन करेगा। इससे साइबर सुरक्षा, डिजिटल फॉरेंसिक, कर्मचारियों का इस दोनों क्षेत्र में प्रशिक्षण और अनुसंधान, ये सभी व्यवस्था एक साथ ये बैंक इन बॉक्स से हो जाएगी। और दूसरा, आज सिक्योरिटी ऑपरेशन सेंटर भी चालू हुआ है जो हमारी अर्बन कोऑपरेटिव बैंकों के लिए 2400 घंटा साइबर निगरानी, त्वरित मार्गदर्शन और सुरक्षा भी उपलब्ध कराएगा।
1: या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते। आजपासून 17 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाला आजपासून सुरुवात होत आहे। देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी हे अभियान राबवण्यात येत आहे। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं या अभियानाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे। महाराष्ट्रातील नांदेड इथले तख्त श्री हुजूर साहिब हे महाराष्ट्र आणि पंजाब दोन्ही राज्यांमधील या अनोख्या सांस्कृतिक बंधाची साक्ष आहे। महाराष्ट्र आणि पंजाब ही समान मूल्ये, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी जुळी राज्य असल्याचं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी काल नवी मुंबईत केलं। श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या 350व्या शहादत दिनाचं औचित्य साधून नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर इथं श्री गुरु तेग बहादूरजी यांचा वारसा या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय ही केवळ दोन राज्य नसून एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप देणारी सहोदर राज्य असून दोन्ही राज्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक नाते अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। खारघर इथं आयोजित मेघालय सदनच्या जमीन हस्तांतरण आणि भूमिपूजन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते। यावेळी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा, मेघालय राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस्टॉन टिनसोंग यांच्यासह खासदार मिलिंद देवरा आदी मान्यवर उपस्थित होते। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमधल्या विविध गावांमध्ये काल रात्री भूकंपाचा सौम्य झटका जाणवला। रिक्टर स्केलवर 4.3 क्षमतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू दिंडोरी तालुक्यातील भनवड शिंदपाडा या ठिकाणी होता। भनवड इथं रस्त्याला चीर गेल्याची तसंच काही ठिकाणी घरांना तडे गेल्याचं वृत्त असून जिल्हा प्रशासनानं नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे। नाशिक जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींवर अधिक प्रभावी आणि अचूक पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सुरगाणा इथं अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ आधारित भूकंप मापन केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे। या माध्यमातून मिळणारी भूकंपविषयक माहिती त्याचवेळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठवली जाणार आहे। राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने तांत्रिक निकषांच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, बागलाण तालुक्यातील हरणबारी, वडेदिगर आणि मालेगाव या ठिकाणांची भूकंप मापन केंद्रासाठी निवड केली आहे। पोलिसांनी पारंपरिक तपास पद्धतीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केलं आहे। पुण्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात राज्य पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकाचे मानकरी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना दाते यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते। साखर उद्योगाकडे केवळ साखर उत्पादन करणारा उद्योग म्हणून न पाहता त्यातून अनेक उपपदार्थांचीही निर्मिती होते असं प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी काल पुण्यात व्यक्त केलं। दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीज असोसिएशनच्या 71व्या वार्षिक अधिवेशनाचं तसंच साखर प्रदर्शनाचं उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। कृत्रिम बुद्धिमत्तेसह आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कार्यक्षमता वाढवण्यावर भर द्यावा असंही पाटील यावेळी म्हणाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, कृषी पर्यटन केंद्रांची निर्मिती करावी, शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा अशा सूचना समितीनं दिल्या। राज्य विधानमंडळ अंदाज समितीने 3 दिवसांचा दौरा करून जिल्ह्यातील विविध विकासकामे, प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला। केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर परिमंडळामधून हिंगोली जिल्ह्याची प्रकल्प जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर विविध संबंधित घटकांसाठी विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांचं डिजिटायझेशन करणं, आरोग्यसेवा अधिक पारदर्शक

प्रेक्षक आणि गतिमान करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जालन्यातल्या आर्थिक अडचणीत असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँकेच्या नाशिकमधल्या नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये विलीनीकरणास काल नाशिक मर्चंट बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील युजीन इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवनं पुरुषांच्या भालाफेक प्रकारात काल रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रानंतरचा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 10 धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. यामध्ये पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 4 धरणांचा समावेश आहे. याशिवाय अन्य 12 धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 95% अधिक झाला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील माणिकडोह हे एकमेव धरण मात्र अद्याप 25% अधिक रिकाम आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी निर्णय घेताना राष्ट्रहिताला केंद्रस्थानी ठेवावं, पंतप्रधानांचं विद्यार्थ्यांना आवाहन. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवण्यात येईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची घोषणा. हर घर तिरंगा अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, घाबरून न जाता सतर्क राहण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आणि जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आशिष यादवची रौप्य कामगिरी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: देश की।
1: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
2: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
1: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य

0: 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवबणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल. IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलत. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धी.
2: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
1: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही. असे बहरते गाणे.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
4: अभिजात मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी
6: आपली मराठी.
5: अभिजात मराठी

0: lagi.
1: Api Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Api Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ हे कार्यालय विश्वकोशाचे खंड संपादित करून प्रकाशित करतं. आत्तापर्यंत आपण 1 ते 20 विश्वकोशाचे खंड, त्यांचा परिचय खंड, कुमार विश्वकोश, जीवसृष्टी व पर्यावरण, ज्ञान मंडळ, त्यामध्ये मानव व विद्या याबाबत माहिती जाणून घेतली. आजच्या या कार्यक्रमात आपण मराठी विश्वकोशाची उपयुक्तता नेमकी काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून संतोष गेडाम, विद्या व्यासंगी सहाय्यक हे उपस्थित आहेत. आणि सर, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असा आहे, त्यामध्ये आता काय होतंय की निश्चित सर्व विषयांचा समावेश झालेला आहे, तरी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला जास्त महत्वाची आहे असं वाटतं?
3: आज संपूर्ण जगामध्ये लाखो ग्रंथ किंवा कोश उपलब्ध आहेत.
2: हा,
3: आणि प्रत्येक ग्रंथ हा थोड्या अधिक प्रमाणात समाजासाठी नक्कीच उपयुक्त असतोच. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचा मराठी विश्वकोश हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त असा ग्रंथ आहे. कारण ज्ञानाची निर्मिती करणे आणि ज्ञान समाजापर्यंत पोहोचविणे हे महत्वाचे काम विश्वकोश मागील 60 दशकांपासून करत आहे. म्हणून मराठी विश्वकोशाची उपयुक्तता ही सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, भौगोलिक अशा विविधांगी स्वरूपाची आहे. मात्र येथे सर्वसामान्यपणे मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक या 4 विषयांसंदर्भातल्या उपयुक्तता महत्वाच्या आहेत असं मला वाटतं.
2: सर, आपण आत्ता म्हणालात की मराठी विश्वकोशाची सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक उपयुक्तता या 4 महत्वाच्या उपयुक्तता आहेत. मग आम्हाला या 4ही उपयुक्ततेबद्दल थोडक्यात सांगा.
3: आपल्याला माहीतच आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय जगू शकत नाही. मग जेव्हा माणूस समाजामध्ये राहतो तेव्हा त्याला समाजामध्ये काय काय घडत आहे, त्याच्या आजूबाजूला दररोज कोणकोणत्या संकल्पना जन्म घेत आहेत, या सर्वांची माहिती त्याला असणे गरजेचे आहे. याकरता त्याला अभ्यास करावा लागेल.

0: स्वतःला अद्ययावत ठेवावं लागेल. यासाठी त्याला मराठी विश्वकोशाचा उपयोग होऊ शकतो, कारण विश्वकोशामध्ये घडणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती घेतली जाते, जी वाचकांसाठी म्हणजेच समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरत आहे. सामाजिक उपयुक्ततेबाबत मी काही मुद्दे मांडू इच्छितो इथे. पहिला, विश्वकोशातील संपादक रोजच्या रोज विविध विषयांतील नवनवीन संकल्पना, सिद्धांत इत्यादी माहितीचे संकलन करून ती माहिती संकेतस्थळावर प्रकाशित करत आहेत, ज्यामुळे समाजाला नवनवीन विषयाचे ज्ञान मिळून त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होत आहे. दुसरं, विश्वकोश समाजातील विविध विषयांतील आणि विविध क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञांना लेखक, समीक्षक, भाषांतरकार, समन्वयक म्हणून जोडून घेतो. हे सुद्धा विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. सामाजिक शास्त्रातलं ज्ञान झपाट्याने वाढत आहे आणि त्या ज्ञानाचे आपल्यावर व्यापक व दूरगामी परिणाम होत आहेत. म्हणून झपाट्याने बदलत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मराठी माणसाला आपली कार्यक्षमता टिकून ठेवण्यासाठी त्याला अनेक विषयांतील प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे, आणि त्यासाठीच आज मराठी विश्वकोशाची समाजाला गरज आहे. तसंच आंतरराष्ट्रीय संबंधासाठी आणि नवनवीन संकल्पनाच्या देवघेवसाठी इंग्रजी भाषा सर्वमान्य आहे, आपल्याला माहीतच आहेत. मात्र एखादा मराठी माणूस जिज्ञासू आहे पण त्याला इंग्रजी येतच नसेल, तर अशा वेळी त्याची मुस्कटदाबी होणार हे आपल्याला सांगू इच्छितो. अशा वेळी मराठी भाषकाला सर्व विषयातले सूक्ष्म, प्रगल्भ आणि अधिग्राह्य ज्ञान मराठीतून मिळवून देण्याचे काम मराठी विश्वकोश करू शकते, याला सुद्धा विश्वकोशाची सामाजिक उपयुक्तता म्हणता येईल. मराठी विश्वकोश हा शासनाचा एक अधिग्राह्य असा मराठीतला दस्तऐवज आहे, त्यामुळे समाज या कोशाकडे, त्यामधील माहितीकडे अतिशय विश्वासाने बघत असतो. एवढेच नाही तर शेतजमिनीवरून कुटुंबामध्ये असलेला वाद माननीय न्यायालयाने मराठी विश्वकोशाच्या संदर्भाने निकाली लावल्याचे उदाहरण आहे. ही मराठी विश्वकोशाची एक सामाजिक उपयुक्तताच म्हणावी लागेल.
1: नक्कीच
0: मराठी विश्वकोशाच्या वाचनाने निश्चितच वाचकांची बुद्धी सुपीक होत आहे, आणि त्यातून त्यांना समाजाच्या हितासाठी नवनवीन युक्त्या देखील सुचतील, ज्याचा वापर ते समाजासाठी करू शकतात. म्हणून विश्वकोश वाचल्याने निश्चितच मराठी समाज वैचारिकदृष्ट्या सुदृढ होईल, असा हा विश्वकोश सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आहे.
1: अगदी बरोबर सर. आता मराठी विश्वकोशाच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत आपण बोललात, पण अर्थस्य पुरुषोदासा म्हणजे सगळ्याचं मूळ हे अर्थ असतं, तर आर्थिक उपयुक्ततेबाबत आपण काय सांगाल?
0: मराठी विश्वकोशामध्ये विविध विषयांतील विविध नोंदींचे लेखन, समीक्षण, भाषांतर केले जाते. हे करण्यासाठी मराठी विश्वकोश त्या त्या विषयातील अनेक तज्ज्ञांची निवड करत असते आणि त्यांच्यामार्फत नोंदीचे लेखन, समीक्षण, भाषांतरण करून घेतले जाते. मुळात मराठी विश्वकोशात लेखन करणे म्हणजेच एक प्रतिष्ठेचे काम मानले जाते. पण असे जरी असले तरी मराठी विश्वकोशाद्वारे लेखक, समीक्षक, भाषांतरकार यांना त्यांच्या श्रमाचा, त्यांनी दिलेल्या बहुमूल्य वेळेचा मोबदला म्हणून त्यांना मानधन दिलं जातं आणि ते थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाते. आज आपण सगळीकडे बघतो आहोत की नोकऱ्या अभावी अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार आहेत. त्यांनी जर विश्वकोशाशी जुळून आपल्या ज्ञानाचा उपयोग विश्वकोशामध्ये लेखन, समीक्षण, भाषांतर यांसाठी केला तर त्यांना प्रतिष्ठा तर मिळेलच, परंतु त्यांचा आर्थिकदृष्ट्याही फायदा होईल. यावरून आपल्याला लक्षात येईल की मराठी विश्वकोश हा जसा सामाजिकदृष्ट्या उपयुक्त आहे तसाच तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा उपयुक्त आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना ज्यांना विश्वकोशाशी लेखक, समीक्षक, भाषांतरकार अशा विविध भूमिकांतून जोडावे असे वाटत असेल त्यांच्यासाठी विश्वकोशाचे एम पॅनल ही प्रणाली लवकरच मराठी विश्वकोशाच्या www.मराठीविश्वकोश.org या संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांतच त्याबाबत विश्वकोशाचा विस्तारित शासन निर्णय सुद्धा येणार आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी विश्वकोशाच्या एम पॅनलवर करावी अशी मी परत विनंती करतो.
1: अरे वा सर, म्हणजे प्रतिष्ठेसोबतच आर्थिक लाभ सुद्धा आपल्या
0: अगदी
1: हां श्रोत्यांना मिळणार आहे. खरंच आपण छान माहिती देत आहात सर. आपण राजकीय उपयुक्तता सुद्धा मघाशी म्हणालात, तर विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता ही कशी आहे हे आम्हाला थोडक्यात सांगा.
0: मराठी विश्वकोशाला अगदी सुरुवातीपासूनच राजकीय परंपरा लाभल्याचे दिसते. म्हणजे विश्वकोशाच्या कार्याचे महत्व आणि इतिहास पाहता विश्वकोशाच्या वाई येथील वास्तूच्या पायाभरणीचे काम तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाली आहे. त्यानंतर माजी राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव

0: जी चौहान साहेब, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चौहान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विनोदजी तावडे साहेब, दीपकजी केसरकर साहेब, आत्ताचे मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, अशा अनेक अभ्यासू राजकीय दिग्गजांनी मराठी विश्वकोशाच्या वाई येथील कार्यालयाला भेट दिलेल्या आहेत. यावरून आपल्याला मराठी विश्वकोशाची राजकीय उपयुक्तताही लक्षात येऊ शकते. दुसरं म्हणजे अधिवेशन काळात अनेक विषयांसंदर्भातील तारांकित प्रश्नांवर विधानसभेत विचार विनिमय संभाषण होत असतात. या अधिवेशन काळात सभागृहातले सर्व तारांकित प्रश्न आणि मराठी भाषेशी संबंधित प्रश्न संपेपर्यंत मराठी विश्वकोशाचे कार्यालय सुरू असते. कारण अधिवेशन काळामध्ये एखादी माहिती तत्काळपणे मराठी विश्वकोशाला विचारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून आपल्याला विश्वकोशाची राजकीय उपयुक्तता लक्षात येईल. मराठी भाषेला शासन व्यवहाराची भाषा म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशाची राजकीय जबाबदारी आणि उपयुक्तता तेवढीच वाढलेली आहे असे मला वाटते.
1: सर, मराठी विश्वकोशाची उपयुक्तता खरंच विविधांगी स्वरूपाची असल्याचं आत्ता आपल्या बोलण्यावरून नक्कीच कळलंय. पण शैक्षणिक उपयुक्तता सुद्धा आपण म्हणालात तर विश्वकोशाच्या शैक्षणिक उपयुक्ततेबाबत आपण नेमकं काय सांगाल?
0: आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र शासनाद्वारे उच्च शिक्षणाचे माध्यम हे मराठी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
1: हो,
0: विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण. जर असे झाले तर मराठी विश्वकोश हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त असा कोश ठरणार आहे. कारण मराठी विश्वकोशाने वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, अब्जांश तंत्रज्ञान, धातुविज्ञान आणि इतर विज्ञानाच्या संबंधित विषयांतले अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना, संज्ञा मराठीमध्ये तयार करून प्रकाशित केल्या आहेत आणि आजही ते काम अविरहितपणे सुरू आहे. जर वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारखे उच्च शिक्षण मराठी माध्यमातून झाले तर विश्वकोशाचा खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना आणि शासनाच्या शिक्षण विभागाला होणार आहे. ही मराठी विश्वकोशाची एक खूप मोठी शैक्षणिक उपयुक्तता आपल्याला लक्षात येईल. दुसरं, शिक्षणात मराठी माध्यमाच्या वापरामुळे मराठी संदर्भ ग्रंथाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या मराठी विश्वकोशाचे महत्त्व वाढतच आहे.
1: हो,
0: मराठी विश्वकोशाद्वारे महाराष्ट्रातील सर्व विद्यालयांतील इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांकरिता दरवर्षी राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोशाची प्राथमिक स्वरूपात ओळख होऊन त्याला स्पर्धा परीक्षेकरता प्रोत्साहन मिळत आहे. या परीक्षेतून त्यांच्या बुद्धीला चालना मिळत आहे. यावर्षीसुद्धा ही परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याचे प्रस्तावित आहे.
1: म्हणजे डिसेंबरमध्ये ही परीक्षा
0: होणार आहे. तर मराठी विश्वकोश आणि कुमार विश्वकोश यांचा वापर करून शालेय विद्यार्थी विविध प्रकारचे शालेय प्रकल्प तयार करू शकतात आणि वर्गात आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकतात. ही सुद्धा विश्वकोशाची एक शैक्षणिक उपयुक्तताच म्हणावी लागेल. अनेक PhD करणारे संशोधक आपल्या संशोधनाकरिता मराठी विश्वकोशाचा वापर संदर्भ म्हणून करून यशस्वीपणे आपली PhD ही उच्च पदवी संपादन करत आहे. ही सुद्धा एक उपयुक्तता आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे अध्ययन करतात, मराठी विश्वकोशाचा वापर करत आहेत आणि नोकरी मिळवत आहेत. कारण मराठी विश्वकोशामध्ये सर्व विषयांच्या ज्ञानाची निर्मिती अविरतपणे सुरू आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सतत करत आहेत. मराठी माणूस कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतला असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा या मराठीतून भागण्यासाठी मराठी विश्वकोशाचे निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. म्हणून मला असं वाटते की मराठी विश्वकोश हा शिक्षक, विद्यार्थी, विद्यालये, महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था आणि ग्रंथालय अशा अनेक संस्थांना फार उपयुक्त असून शैक्षणिकदृष्ट्या सर्वांनी त्याचा वापर करावा आणि तो केला पाहिजे असे एकंदरीत मला इथं वाटते. आणि मराठी विश्वकोश हा सर्वांना ज्ञान देण्याचे काम करत असल्यामुळे सर्व विषयांच्या अंगाने त्याची उपयुक्तता आजच्या घडीला फार आहे असे इथे मला वाटतं.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे विश्वकोश आपण संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत. विश्वकोशाचे खंड हवे असले तर ते आपण विकत घेऊ शकतो.
0: बरोबर.
1: आणि आपल्याला पेन ड्राईव्हवर सुद्धा ते आपल्याला मिळू शकतात. तर हे खूप छान कार्य विश्वकोशाच्या खंडांबाबत महाराष्ट्र शासनाने आणि मराठी भाषा विभागाने केलेलं आहे. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला मराठी विश्वकोशाची उपयुक्तता याविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यासाठी आम्ही

0: आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, त्यावर आपण आपले अभिप्राय, सूचना, मतं आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. aaplimaratech210@gmail.com हा तो आमचा ईमेल आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
1: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
2: आपली मराठी.
1: अभिजात मराठी.

0: Malaki. Abhijat Marathi.
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम करंगलीकर इन्फ्रास्ट्रक्चर
2: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: 17 मंजिली।
1: हो 17 मंजिली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज ने सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मंजिली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90 118 90 118।
2: श्रोते हो नमस्कार। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही साताऱ्यामध्ये उभारली जाणारी पहिली वहिली 17 मजली बिल्डिंग आणि यामध्ये फक्त सातारकरच नाही तर पुणेकर मुंबईकर सुद्धा घर घेत आहेत आणि याच बद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुंबईच्याच संपदा निकम। नमस्कार संपदा मॅम।
3: नमस्कार।
2: तुम्ही मुंबईमध्ये स्थायिक आहात पण आता तुम्ही लँडमार्क टॉवर्स साताऱ्यामध्ये जी 17 मजली इमारत झालेली आहे तिथे घर बुक केलेलं आहे, तर बेसिकली मुंबई टू सातारा हा ट्रॅव्हल करण्याचं तुम्ही का ठरवलं आणि का साताऱ्यामध्ये घर घेताय?
3: ऍक्च्युली कसं आहे की आमचं मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यामध्येच मिल्की अपशिंगे, म्हणून मग असा विचार केला की रिटायरमेंट झाल्यानंतर, मिस्टरांची रिटायरमेंट झाल्यानंतर सातारामध्ये स्थायिक व्हावं।
2: बर।
3: आणि असं आम्ही सर्च करत असताना मिस्टरांच्याच एका मित्रांनी आम्हाला सजेस्ट केलं की असाच एक प्रोजेक्ट आहे तुम्ही बघून घ्या। मग आम्ही ते बघितल्यानंतर आम्हाला त्यांचा प्रोजेक्ट आवडला, म्हणून आम्ही तिथे मग आमचा एक फ्लॅट आम्ही बुक केला।
2: बर। आता मुंबईमध्ये आपण राहतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच सोयी सुविधांची सवय झालेली असते, तर या सगळ्या सोयी सुविधा साताऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळत आहेत का, हे सगळं तुम्ही बघून आला आहात का, आणि तिथल्या क्वालिटी बद्दल किंवा तिथे दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल तुमचं काय मत आहे?
3: हो, सगळ्या सेवा तिथे उपलब्ध आहेत, म्हणजे अगदी गार्डन आहे, जिम आहे, जसं मुंबईमध्ये आम्ही आता सध्या राहतोय तशा सगळ्याच फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत।
2: ओके।
3: म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला की आपण इथेच घेऊया घर।
2: ग्रेट। जनरली आता आपण बघतो मुंबई मधल्या घरांचे साईज, पुण्यामधल्या घरांचे साईज, याचा जो काही एक स्क्वेअर फीटचा रेशो ठरलेला असतो की 1 BHK असेल तर इतके, 2 BHK असेल तर इतके, तसं साताऱ्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का जेव्हा तुम्ही लँडमार्क टॉवर्स मध्ये घर बघायला गेलात तेव्हा?
3: हो, तिथले घराच्या स्क्वेअर फीट मध्ये भरपूर फरक आहे। मोठे मोठे फ्लॅट्स, म्हणजे मोठे मोठे रूम्स आहेत आणि स्क्वेअर फीट मध्ये पण बराच फरक आहे। कन्स्ट्रक्शन तर चांगलंच आहे त्यांचं।
2: ओके। आणि एकंदरीतच तिथली हवा किंवा तिथलं वातावरण आणि मुंबईमध्ये तुम्ही राहताय ते वातावरण किंवा तिथलं डेली रुटीन यामध्ये सुद्धा खूप फरक आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
3: हो, खूप फरक आहे, म्हणजे पॉप्युलेशन कमी आहे, परत विचार करता म्हणजे प्रदूषणाचा

0: विचार करता ते साजरा तर चांगलंच आहे.
1: अगदी, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला अजून काही सांगायचंय?
0: त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्कर चांगलं आहे, त्यांचा स्टाफ चांगला आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्हाला असं काहीच असं जाणवलं नाही की आम्हाला की त्यांनी काही माहिती चुकीची दिली वगैरे. सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या स्टाफने.
1: ग्रेट ग्रेट, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा हा अभिप्राय ऐकून. तुम्हाला लवकरात लवकर तुमचं हे छान लँडमार्क टॉवर्स मधलं स्वप्नातलं घर मिळावं आणि तुमची अशीच वृद्धी होत राहावी हीच इच्छा व्यक्त करते. आणि आज आपण इथे आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीझन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
3: ओळख 17 मजली.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

करंगलीकर इन्फ्रास्ट्रक्चर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया मोहिनी बर्डे यांना.

निलेश सावरकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबर श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर. आणि ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. येत्या स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगानं आजपासून 17 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशानं 2022 पासून दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यापासून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं आता सर्वात मोठा लोकसहभाग असलेल्या चळवळीत रुपांतर झालं आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत असताना यावर्षीची हर घर तिरंगा मोहीम खास असणार आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण देशभर वंदे मातरम या गीताच्या सामूहिक गायनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या वतीनं 14 ऑगस्ट रोजी देशभर फाळणीच्या यातनांचा स्मरण दिन पाळण्यात येणार आहे. 200 हून अधिक भारतीय दूतावास, उच्चायुक्तालयं आणि वाणिज्य दूतावासांच्या वतीनंही यानिमित्तानं विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये सूर्यपथ तिरंगा डिजिटल रिले हा विशेष लक्षवेधी कार्यक्रम असेल. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. यावेळी व्हान्स यांच्याशी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत अमेरिका सर्वंकष जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांविषयी चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या म्हणजेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रहित हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून आपल्या ज्ञानाचा देशाला लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आयआयटी दिल्लीच्या 57व्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रत्येक पिढीला आपल्या काळातील विशिष्ट आव्हानांचा सामना करावा लागतो आणि ती पिढी आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडत असते. इथून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील 30 ते 35 वर्षात देशाच्या विकसित भारताच्या वाटचालीत महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी नमूद केलं. आयआयटी दिल्लीच्या सोनीपत परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परमप्रज्ञा या उच्च क्षमता प्रसंगणक सुविधेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. नागरी सहकारी बँकांनी सायबर आणि डिजिटल सुरक्षा प्रणाली आणखी बळकट करण्याची गरज केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल अधोरेखित केली. मुंबईत सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. नागरी सहकारी बँकांसाठी 24 तास कार्यरत असलेल्या सुरक्षा केंद्राचं उद्घाटन तसंच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्तीय आणि विकास महामंडळाच्या नव्या कार्यालय संकुलाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते. सहकार सीबीएस प्रणालीशी यशस्वीरित्या जोडल्या गेलेल्या पहिल्या 6 नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचा सत्कार यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय सेवा बंडलअंतर्गत कोर बँकिंग सर्व्हिस आणि संबंधित सेवांचं लोकार्पण यावेळी झालं. देशातल्या सहकारी संस्थांपैकी 70% संस्था महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि कर्नाटकात आहेत. त्यामुळे एनयुसी एफडीसीचं मुख्यालय दिल्लीतून महाराष्ट्रात हलवण्याची घोषणा शहा यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांनी

यांच्या पुद्दुचेरीच्या अधिकृत भेटीवर असून काल ते तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई इथून पुद्दुचेरीत दाखल झाले. तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी पुद्दुचेरीच्या लोकभवनात जाऊन नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्पूर्वी शहा यांचं पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी स्वागत केलं. अमित शहा आज पुद्दुचेरीत विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात अलीकडेच झालेल्या सामंजस्य करारानुसार इराण शांततेचा मार्ग स्वीकारेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी सांगितलं. मात्र यासाठी अमेरिकेकडून विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यास सहकार्य केलं जाणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये आपण परस्पर कृतीवर भर देत असून इराण अमेरिकेच्याच प्रमाणात करारातील वचनबद्धतेचं पालन करेल असंही पेझेशकियान यांनी नमूद केलं. आपल्या देशाकडे सामर्थ्य आणि एकजूट आहे. तेहरानला शरणागती पत्करण्यास भाग पाडता येऊ शकणार नाही असंही ते म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ब्रिक्स गटातील देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची 11वी बैठक काल भोपाळ इथं पार पडली. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं भोपाळ जाहीरनामा स्वीकारण्यात आला. सांस्कृतिक वर्षाचं जतन संवर्धन करण्यावर तसंच कलाकारांना व्यापक संधी मिळण्यासाठी डिजिटल मंच मिळवून देण्यावर सहभागी देशांची सहमती झाली. ब्रिक्स सदस्य आणि 4 भागीदार देशांसह एकंदर 14 देशांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला. भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत गेल्या 12 वर्षात 400% वाढ झाल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. भारतानं गैरजीवाष्म स्रोतांपासून वीज निर्मिती क्षमतेचा 300 GW टप्पा ओलांडत स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. झारखंडमधल्या भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबतचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र आहे. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि झारखंड सरकार यांच्यात आज दुपारी चर्चेची पुढची फेरी होणार आहे. राज्य सरकारनं काल रांचीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध गटांशी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडल्याचं चर्चेनंतर सरकारी प्रतिनिधींनी सांगितलं. परीक्षा प्रणालीमध्ये सर्वसमावेशक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही सरकारकडून सांगण्यात आलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेला पाऊस, तीर्थयात्रेच्या मार्गांची दुरुस्ती आणि पुढील काही दिवसात खराब हवामानाचा अंदाज यामुळे पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गावरून होणारी वार्षिक अमरनाथ यात्रा आजपासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. मार्गांची स्थिती आणि भारतीय हवामान विभागानं दिलेला हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल नवी मुंबईतल्या खारघर इथं मेघालय सदनच्या जमिनीचं हस्तांतरण आणि भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन्ही राज्यांमधल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवरही प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड के संगमा आणि उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग हे देखील उपस्थित होते. पश्चिम कॅनडातल्या ओकानगन सरोवराच्या परिसरात वेगानं पसरणाऱ्या वणव्यांनंतर या भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या भागातल्या सुमारे 20,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या भागात 100 अधिक वणवे पेटले असून उष्ण वारे आणि या भागात पडलेल्या दुष्काळामुळे या वणव्यांवर नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. या भागात अद्याप काही नागरिक अडकले आहेत का याचा शोध बचाव पथकं घेत आहेत. उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली उत्कृष्ट कामगिरी काल कायम राखली. पुरुषांच्या कनिष्ठ गटातील 60 किलो वजनी गटात 1 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं. तोमचौ मितई यानं 3 तर गुरुनाडू सनापती यानं 2 पदकं जिंकली. भारतीय हवामान विभागानं आज उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा नारिंगी बावट्याचा इशारा दिला आहे. तसंच हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संपूर्ण देशभर आज हर घर तिरंगा मोहिमेचा आरंभ. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा.

0: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुद्दुचेरीच्या दौऱ्यावर आणि ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्ण आणि रौप्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम.
2: आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. सादर करीत आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमाचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा यांनी. निवेदन आहे कविता आत्रम आणि चेतन जाधव यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्ते आहेत कविता आत्रम. ऐकूया जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम.
3: असं म्हटलं जातं विशिष्ट भूप्रदेशावर राहणारा समान बोलीभाषा बोलणारा आणि समान सांस्कृतिक जीवन जगणारा स्थानिक लोकांचा समुच्चय म्हणजे आदिवासी समाज. याचा अर्थ हा स्पष्ट आहे की आदिवासी ट्राईब हा असा स्थानिक समुदाय आहे की ज्या समुदायातील सदस्य समान भूभागात राहतात, समान भाषा बोलतात, समान संस्कृती आणि परंपरा पाळतात.
4: आदिवासी जमाती केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्व देशांमध्ये अस्तित्वात आहेत. विशेषतः आशिया, आफ्रिका आणि अमेरिका या खंडांमधील देशात आजही आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
3: भारतीय संविधानात आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब असे संबोधले गेले आहे. अनुसूचित जमातीमध्ये सर्वसाधारणपणे डोंगराळ प्रदेशात आणि जंगलात वास्तव्य करणाऱ्या आणि जे आधुनिक संस्कृती तसंच जीवन पद्धतीपासून अलिप्त आहेत अशा लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
4: नागरी समाज व्यवस्थेपेक्षा आदिवासी समाज वेगळा मानला गेला कारण आदिवासी जमातीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या जमातीतील एकात्मिक सामाजिक संघटन रक्तसंबंधावर आधारित असते. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र पंचायत असते. या पंचायतीच्या माध्यमातून किंवा गाव मुखियाच्या माध्यमातून समाजाचं नियंत्रण केलं जातं.
3: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते. परंपरेचा ठेवा एक पिढीपासून दुसऱ्या पिढीस कथा, काव्य, नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते. जल, जमीन आणि जंगल हे त्यांच्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत. कुलदैवत, ग्रामदेवता, वाघ देव, बाप देव, निसर्ग आणि पूर्वज हे सर्व प्रकारचे पूजा विधी गाव पुजारीच्या माध्यमातून पार पाडले जातात. या विविध परंपरा, संस्कृती आदिवासी समाजाची वेगळी कशी आहे याविषयी पुण्याचे सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक सीताराम मंडाले म्हणाले.
5: आदिवासी समाजामध्ये महाराष्ट्रात एकूण 45 जाती आहेत. अशा विविध प्रकारच्या जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपापल्या वेगवेगळ्या बोली भाषेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून आहेत आणि प्रत्येक आदिवासी समाजातल्या जे घटक आहेत त्या घटकामध्ये प्रत्येकाची बोली भाषा वेगळी आहे. गोंडांची गोंडी भाषा आहे, आंधांची मराठी भाषा आहे, कातकऱ्यांची वेगळी भाषा आहे, महादेव कोळ्यांची मराठी भाषा आहे आणि त्याचप्रमाणे कोलामांची कोलामी भाषा आहे, परधानांची मराठी भाषा आहे, माडिया गोंडांची माडिया भाषा आहे, खलदऱ्यामध्ये जे कोरकोर राहतात त्यांची वेगळी भाषा आहे, हिंदी मिक्स आहे. अशा विविध प्रकारच्या ते भाषा बोलतात आणि त्यांची वेशभूषा जी आहे, राहणीमान जी आहे, त्या त्या प्रांतानुसार त्या त्या भागानुसार त्यांचे राहणीमान आहे. आणि जागतिक स्तरावर जास्तीत जास्त 2-3% महिला आज पोशाखामध्ये दिसतील, राहणीमानामध्ये दिसतील.
3: संपूर्ण भारतभरात आदिवासींची संख्या किती, कोणता घटक कोणत्या राज्यात संख्या जास्त आहे यावर आपण जेव्हा नजर टाकतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की 2001 जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येशी तुलना करता आदिवासींची एकूण लोकसंख्या 8.2% इतकी होती. सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या मिझोरम या घटक राज्यांमध्ये असल्याचे दिसून येते. मिझोरममध्ये एकूण लोकसंख्येच्या 94.38% लोकसंख्या आदिवासींची आहे. त्याखालोखाल नागालँड राज्याचा दुसरा क्रमांक लागतो. नागालँड मध्ये ही लोकसंख्या 89.15% आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मेघालय असून तिथं आदिवासींची लोकसंख्या 85.94% इतकी आहे. महाराष्ट्रात ही आदिवासी लोकसंख्या 8.85% इतकी आहे.
4: भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात अनेक आदिवासी जमाती वास्तव्यास आहेत. आंध्र प्रदेशात चेंचू, कोया, गदबा, जतपत, कोंडादोरा, कोंडाकाप, रेड्डी, खोंड, एनाडी आदी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. तर आसाममध्ये गारो, खाकी, मिझो, मिकीर नाग आदी जमाती वास्तव्यास असल्याचं दिसून येतं. बिहारमध्ये

0: एखाद्या समाजाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीला संस्कृती म्हणतात. संस्कृती समाजाची जीवन पद्धती, जीवनमूल्य, रूढी परंपरा, चालीरीती, भाषा, कला, ज्ञान, नैतिकता आणि सामाजिक वर्तन इत्यादी घटकांचा समावेश होतो. निसर्गावर आधारित जीवनशैली ही आदिवासींची खरी संस्कृती म्हणता येईल.
1: आदिवासी जमातींचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आगळी वेगळी अशी खास संस्कृती आहे जी भारतीय नागरी समाज व्यवस्थेमध्ये दिसून येत नाही. भाषा, रूढी परंपरा, चालीरीती, सण उत्सव, सुख दुःखाचे प्रसंग यातून आदिवासी समाजाची संस्कृती खुलत जाते. आदिवासी संस्कृतीचा एक अविभाज्य आणि महत्वपूर्ण भाग म्हणजे आदिवासी हा निसर्ग पूजक आहे. त्या त्या प्रदेशातील आदिवासी जमाती त्या त्या प्रदेशातील डोंगर, दऱ्याखोऱ्या, नद्या, नाले, झाडे, पृथ्वी यांची मनोभावे पूजा करतात, म्हणून ते निसर्ग पूजक म्हटले गेले. तसेच ते आकाशातील सूर्य आणि चंद्राच्या पूजेबरोबरच आकाशातील अनेक तारे आणि तारकांचेही मनोभावे पूजा करीत असतात. बहुसंख्य आदिवासी समाजामध्ये मुलीला हुंडा देण्याची परंपरा आहे, त्याला देज म्हणतात. काही आदिवासी समाजात मृत्यूनंतर अग्नि न देता दफन विधी केली जाते. मध्य प्रदेशामध्ये आदिवासी समाजाची परंपरा याविषयी बोलताना गोंडवाना पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर उर्मिला मार्को सांगतात.
2: राष्ट्रीय गोंडवाना पार्टी एवं अखिल

0: भारतीय आदिवासी विकास परिषद ज्वाइंट सेक्रेटरी की तरफ से विश्व के सभी आदिवासियों को मेरी तरफ से एवं आप सभी को जय आदिवासी जय जोहार। छत्तीसगढ़ बहुल्य आदिवासी प्रदेश है। स्वयं की भाषा संस्कृति एक महोत्सव एवं कृषि एवं प्रकृति पर आधारित है। आदिवासी समाज अपनी संस्कृति अपनी धरोहर को जल जंगल जमीन की रक्षा करना समाज का पारंपरिक हक समझता है।
1: आदिवासी समाजात नृत्य ही विशेष सांस्कृतिक ओळख आहे। जसे तारपा नृत्य, डोंगऱ्यादेव नृत्य, सातपुड्यातील होळी नृत्य, विवाह नृत्य, ढोल नृत्य, गुजरातमधील गोपाळी नृत्य असे नृत्य प्रकार आदिवासी जमातींमध्ये प्रसिद्ध आहेत। तसेच या नृत्य प्रकाराबरोबरच वारली चित्रकला तितकीच प्रसिद्ध आहे। सण उत्सवात, विवाह सोहळ्यात ढोल मांदळ डुलकीच्या तालावर घेर धरून नाचन हा नृत्य प्रकार गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील आदिवासींमध्ये प्रसिद्ध असल्याचं आपल्याला दिसून येतं। याच परिसरात अन्नधान्याला बरकत यावी आणि निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून इंदल पूजा करण्याची परंपरा आहे। इंदल म्हणजे पूजा विधीनं इंदिराजाला बोकड बळी देण्याची प्रथा। इंदल पूजा करण्यानं अन्नधान्याला बरकत येते, निपुत्रिकाला पुत्रप्राप्ती होते असा त्यामागचा श्रद्धाभाव या आदिवासींमध्ये दिसून येतो।
2: आदिवासी जमातीत परंपरेला प्राधान्य असते। परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीस कथा काव्य नृत्य इत्यादी माध्यमाद्वारे देत असते। ही एक वेगळी संस्कृती आदिवासी जमातींमध्ये दिसून येते। सामूहिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जाणारे अनेक सण उत्सव आदिवासी जमाती आदिम काळापासून साजरा करत आलेला आहे।
1: भारतातील आदिवासी हे भारतीय उपखंडातील सर्वात प्राचीन समाज समूहापैकी एक मानले गेलेत। आदिवासी समाज प्रामुख्यानं जंगल पर्वत डोंगर आणि दऱ्याखोऱ्यात वास्तव्य करणारा मूळ निवासी मानला गेलाय। वैदिक साहित्यात निषाद शबर पुलिंग किरात भील अशा आदिवासी जमातींचा उल्लेख आढळतो। तसेच तो रामायण आणि महाभारतातही आढळून येतो। रामायणात शबरीच्या रूपानं आपल्याला आदिवासी भेटतो तर महाभारतात एकलव्याच्या रूपानं।
2: भारतातील आदिवासी हे आर्य संस्कृतीच्या आगमनापूर्वीपासून भारतात राहत आलेले आहेत। मध्य आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये भील गोंड कोळी अशा आदिवासींचे प्राचीन आणि समृद्ध असे स्वतंत्र राजे आणि राज्य अस्तित्वात होती।
1: त्यात प्रामुख्याने गोंड राज्य, भील राज्य, कोच राज्य, खासी आणि जयंतिया राज्य, त्रिपुरा राज्य, नागा आणि मिझो राज्य या राज्यांचा उल्लेख करता येतो। गोंड राज्याची राणी दुर्गावती यांनी सन 1564 मध्ये मुघल सम्राट अकबराच्या सैन्याशी शौर्यानं लढा दिला। आदिवासी समाजाच्या प्रगतीत आदिवासी महिलांचं योगदान याविषयी सांगताना मुंबईच्या आदिवासी समाज कार्यकर्त्या शीतल मंदारी म्हणाल्या,
3: माझं नाव शीतल मंदारी। जागतिक आदिवासी दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते। सगळ्यात पहिले इंग्रजांशी आणि मुघलांशी लढणारी ही आदिवासी महिला होती वीरंगणा राणी दुर्गावती। झाशीच्या राणीची सहकारी होती, ती राणी झलकारी होती। त्या अशा आदिवासी महिला आहे, त्यांनी सगळ्यात पहिलं मुघलांशी लढलेलं आहे। म्हणजे आदिवासी महिला त्या समान वेदनच्या आहे, कारण की त्या कधी गर्भपात करत नाही। मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या समान न्यायाला धाकर येतात। आमच्या त्या आदिवासी महिलांना आणि त्यांना सन्मान केला जातो। आदिवासी महिला ह्या आपल्या पुरुषाबरोबर शेतीचं काम करतात, जंगलात लाकड तोडली जातात, रस्त्यावर काम केलं जातं। या प्रत्येक आपल्या पुरुषाबरोबर त्या पाठीशी खंबीरपणे उभ्या। त्या जेव्हा भात लावणीला जात होत्या त्यावेळेस त्या ओवीतून सांगत होते की आपल्या राण्या कशा लढत होत्या आणि आपण समाजासाठी कसं काम केलं पाहिजे। आधी कुठलीही गोष्ट असू द्या, त्या सगळ्यात पुढे असतात आणि आपल्या सहकार्याला ते मदत करतात। ते आज द्रौपदी मुर्मू हे आमची राष्ट्रपती आहे, तुम्ही बघा तिने पण तिचा जीवन संघर्षातून उभा केला आणि आज अभिमान आहे की आमची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे।
1: आदिवासी चळवळींमधील प्रमुख उठावांमध्ये पहाडिया उठाव, तिलका मांझी उठाव, कोल उठाव, संथाळ हुल उठाव, भील उठाव, रंपा उठाव, हो आणि मुंडा उठाव, बिरसा मुंडा यांचं उलगुलान, भीमा नायकांची अंबापाणी लढाई, तंट्या भील यांचा निमाड परिसरातील संघर्ष आणि रोघाजी भांगरे यांचा सह्याद्री कड्याकपरातील लढा यांचा आपल्याला उल्लेख करता येतो। आदिवासी क्रांतीवीरांनी ब्रिटिश हुकूमती विरोधात अनेक उठाव केले।
2: आज आदिवासी समाज बऱ्याच क्षेत्रात वंचित राहतो आहे। आर्थिक प्रगती पाहिजे तशी अजूनही झालेली नाही। राजकीय क्षेत्रात आदिवासी नेते आहेत, पण सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा अजूनही आहे। आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित कसा आहे सांगताना परभणीचे प्राध्यापक राजेश धनस्कर म्हणतात,
4: मित्रांनो खरं तर आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी शिक्षण हे अतिशय गरजेचं आहे, आवश्यक आहे. पण आज महाराष्ट्र असो किंवा भारत देशांमध्ये आदिवासींच्या साक्षरतेचं प्रमाण पाहिजे तसं नाही, आणि त्यातल्या त्यात

0: स्त्रियांमध्ये हे प्रमाण अतिशय नगण्य आहे. स्त्रियांमध्ये जसं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तसंच आदिम जमातीमध्ये सुद्धा साक्षरता अतिशय कमी आहे. कोलाम जमात असेल, कातकरी जमात असेल किंवा माडिया गोंड असेल, तर या जमातींना भाषेची समस्या एक फार मोठी अलीकडच्या काळात उद्भवत आहे. म्हणून भाषेचा प्रश्न सुटला तर या जमातीमध्ये शिक्षणाचा प्रसार होईल. काही जमातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण अतिशय कमीच आपल्याला दिसायला लागते. 2011 जनगणनेनुसार देशामध्ये साक्षरतेचं प्रमाण आदिवासींमध्ये 59% होतं, पण राष्ट्रीय साक्षरतेच्या तुलनेमध्ये हे फारच कमी आहे. साक्षरतेचा जर निकष आदिवासी समाजासाठी लावला, वाचन आणि लेखनाच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागात ही कमतरता जाणवते. म्हणून मला असं वाटतं की भारत देशातल्या सबंध आदिवासी समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी जागरूक झालं पाहिजे.
1: भारतभरात जे वेगवेगळे विकास प्रकल्प उभे झाले ते बहुधा आदिवासींच्या जमिनीवर उभे केले गेलेत.
2: आदिवासी समाज आंदोलन आणि आदिवासी चळवळ याचा आदिवासी समाज प्रगतीत फार मोठा वाटा आहे. याच संदर्भात आदिवासी एकता विकास परिषदेच्या महाराष्ट्र अध्यक्षा पुष्पाताई आत्राम म्हणाल्या.
3: मी पुष्पाताई पुंडलिकराव आत्राम, सामाजिक कार्यकर्ता, महाराष्ट्र शासन आदिवासी सेवा पुरस्कार प्राप्त, रानारवणी, जिल्हा यवतमाळ. प्रथमतः 9 ऑगस्ट या आदिवासी जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्राच्या आदिवासी चळवळीबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात आदिवासीच्या अनेक संघटना आहेत आणि देश पातळीवर आदिवासीच्या परिवर्तनासाठी न्याय हक्कासाठी लढा उभारणारे एक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न्यू दिल्ली या संस्थेची स्थापना 1967 तर दुसरी संघटना एकता परिषद महाराष्ट्र राष्ट्रात संघटनेची स्थापना 1993 शहादा जिल्ह्यात धुळे येथे झाली. आदिवासी विकास परिषद ही पूर्ण देशभर कार्यरत आहे. मी 1980 आदिवासी क्षेत्रात काम करते. माझ्या मते आदिवासी विकास परिषद ही एक समाज घडवणारी चळवळ आहे. महाराष्ट्र या चळवळीचे नेतृत्व बाबूराजी मळवी साहेब यांनी केले तर नंतर मधुकराव पिचड साहेब यांनी केले. आदिवासी विकास परिषद या चळवळीमुळे आदिवासी समाज जागा झाला, जाणीव जागृती झाली, आत्मसन्मानाचा अभिमान वाढला, त्याला घटनात्मक न्याय हक्क व अधिकाराची जाणीव झाली. जय आदिवासी, जय शिवाय, जय जवाहर, जय बुलबुलान, धन्यवाद.
2: भारतामधील या सर्व आदिवासी चळवळीतून काय साध्य झाले असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या चळवळीतून आदिवासींची अस्मिता आणि ओळख जपली गेली. शोषणाविरुद्ध संघटित लढ्याला बळ मिळालं. आदिवासींमध्ये सामाजिक आणि न्याय हक्कासाठीची जागृती निर्माण झाली.
1: आदिवासी समाजामध्ये चळवळी निर्माण झाल्या, साहित्य निर्माण झालं. आदिवासी साहित्याविषयी बोलताना चंद्रपूरचे नवोदित साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मानंद मडावी म्हणतात,
4: आदिवासी जी लोकगीत आहेत, त्याची पारंपरिक गीत आहेत, ती त्यांनी संकलित केली आणि त्याच्यामुळे अलीकडच्या साहित्यिक लोकांना किंवा अभ्यासकांना उपलब्ध झाली. कृतिशेठ कवी भुजंग विश्राम यांचं कुलगुला ह्या पहिला कविता संग्रह प्रकाशित झालं. आदिवासी साहित्य अस्मिता हे पुस्तक आलं. एकूणच भुजंग विश्राम हे आदिवासी साहित्यातील आणि कवितेच्या क्षेत्रातील लक्षण आहे. व्यंकटेश शाह यांच्या गंधी संस्कृतीचा संदर्भ हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. डॉक्टर तुकाराम लिंगते, दशरथ वडाळी, दशरथ वडाळींच्या किनारी आणि महानज देसाई नाटक प्रसिद्ध आहेत. पण डॉक्टर संजय नेवकरे, डॉक्टर राहेश्वरी गावित आदिवासी साहित्य चळवळीतील एक महिला म्हणून उषा किरण आता यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. उषा किरण यांचा झुडकी असेल, लेखणीचा तलवारी असेल, ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्या असे पुष्पाताई आत्राव, कुसुमताई आलाव धवयत्री, त्यांचा राणा सांच्याकडे हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. डॉक्टर सकाराम जाकुळे यांचा हुईजिद्ध गावाचा कविता संग्रह अलीकडे प्रसिद्ध झाला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं उल्लेख करणं गरजेचं वाटतं.
1: आदिवासी संघर्षाची फलनिष्पत्ती म्हणून नियोजन काळात आदिवासी विकासाच्या अनेक योजना राबविल्या गेल्यात. या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार अनेक योजना आखत आहेत. नक्षलवादी मुला मुलींना मूळ प्रभावात आणण्याचं काम सुरू आहे. बंदुका सोडून सरकारला समर्पण करत आहेत, आपल्या नव आयुष्याची सुरुवात करीत आहेत.
2: आदिवासी समाजाची भाषा, संस्कृती, पेहराव, राहणीमान सर्व वेगळं असलं तरी त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख कायम ठेवत नवनवीन निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाशी आदिवासी समाज स्वतःला जुळून घेत आहे.
5: आताच आपण जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन केलं होतं प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा यांनी. निवेदन होतं कविता आत्राम आणि चेतन जाधव यांचं. सादरकर्त्या होत्या कविता आत्राम. ही आकाशवाणी धुळे केंद्राची निर्मिती होती.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम श्रोते आता आपण ऐकला ती धुळे केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: देश की। श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदन।
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 9 वाजलेले आहेत।

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 11वा भाग.
1: लोकभावनेची कदर करून ब्रिटिशांचे पुतळे हलवणं किंवा रस्त्यांना दिलेली ब्रिटिश नावं बदलण्याचे प्रकार तुरळक होईना, पण 1947 खूप आधीपासून देशभरात सुरू झाले होते. 1857 सालातला सैन्याचा उठाव निर्दयपणे चिरडून टाकण्यात कर्नल जेम्स नील यांचा सहभाग होता. कर्नल जेम्स नील यांचा मद्रास म्हणजे आत्ताचे चेन्नई मध्ये माउंट रोड म्हणजे आत्ताचा अण्णा सलाई इथे एक पुतळा होता. तो पुतळा हटवण्याची मागणी 1927 पासूनच सुरू झाली होती. 1930 दरम्यान मद्रास सरकारला तो पुतळा म्युझियम मध्ये हलवावा लागला होता. मुंबईतल्या एस्प्लनेड रोडचं नाव बदलून त्या रस्त्याला महात्मा गांधींचं नाव तर स्वातंत्र्यापूर्वीच देण्यात आलं होतं. 1925 साली दादरला नव्याने बांधलेल्या पुलाला सुरुवातीला पहिले ब्रिटिश गव्हर्नर जेरॉल्ड ऑनजीए यांचं नाव देण्याच्या ठरावाला विरोध करत त्या पुलाला टिळक पूल असं नाव देण्यात आलं होतं.
2: स्वातंत्र्यानंतर तर ब्रिटिश नावं बदलायला वेगानं सुरुवात झाली होती. 1948 साली कलकत्त्याच्या क्लाईव्ह स्ट्रीटचं नाव बदलून त्या रस्त्याला नेताजी सुभाष रोड असं नाव देण्यात आलं होतं. 1950 साली दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंत जाणाऱ्या लांब रुंद रस्त्याचं किंग्ज वे हे नाव बदलून त्याला राजपथ हे नाव देण्यात आलं होतं. तर या रस्त्याला छेदणाऱ्या क्वीन्स वे या रस्त्याला जनपथ असं नाव देण्यात आलं होतं.
1: मुंबईसह देशभरातल्या सार्वजनिक ठिकाणांवर असलेल्या पूर्ण आकाराच्या पुतळ्यांबाबत मात्र कोणताही निर्णय घेतला जात नव्हता. पुतळे होते तिथेच उभे होते. पुतळ्यांमुळे नव्याने निर्माण झालेल्या भारत इंग्लंड राजनैतिक संबंधांवर विपरीत परिणाम होऊ नये असा विचार करून दिल्ली आस्ते कदम पुढे चालली होती.
2: देशभरात विविध ठिकाणी उभारले गेलेले

0: पुतळे म्हणजे आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या जागेवरून हलवताना खूप विचार केला पाहिजे, अशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका होती. नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारला ह्या पुतळ्यांबाबतचा निर्णय अत्यंत सावधपणे घ्यावा लागणार होता. ब्रिटिश सत्ता जाऊन देश नुकताच स्वतंत्र झाला होता. सध्या जुन्याच घडीवर नवीन कारभार सुरू झाला होता. त्यामुळे देशाचा राज्य कारभार चालवताना नव्या सरकारला पदोपदी इंग्लिश लोकांची मदत घ्यावी लागणार होती. त्यामुळे पुतळ्यांसारख्या तुलनेने दुय्यम विषयावर इंग्लंडशी निर्माण होणारे राजनैतिक संबंध बिघडवून चालणार नव्हतं. नेहरूंचा त्या काळातील जनमानसावर आणि राज्यातील सरकारांवर असलेला प्रभाव पाहता त्यांनीही नेहरूंच्या या भूमिकेला सहमती दर्शवली होती. लोकरेट्याखाली मुंबई प्रांताच्या सरकारने पुतळ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी तर मुंबई सरकारला खरमरीत पत्र पाठवून सरकारने अधिक महत्वाच्या आणि तातडीच्या बाबी हाताळणं आवश्यक असताना पुतळ्यांच्या मामूली प्रश्नावर नाहक प्रश्न उपस्थित करत बसू नये अशी तंबीही दिली होती. त्यानंतर मात्र ब्रिटिश पुतळ्यांचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात थंड बस्त्यात गुंडाळला गेला होता.
1: केंद्र सरकारचा हा दृष्टिकोन ब्रिटिश सरकारला दिलासा देणारा ठरला होता. वास्तविक एक स्वतंत्र राष्ट्र या नात्याने भारताला आपल्या देशातील पुतळ्यांच्या बाबतीत त्यांना योग्य वाटेल असे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे हे ब्रिटिश सरकारने मान्य केलं होतं. तरीही काही लोकांच्या मागणीनुसार पंतप्रधान नेहरू यांनी महत्वाच्या पुतळ्यांचं जतन व्हावं म्हणून ते इंग्लंडला पाठवायचं ठरवलं. तर मात्र इंग्लंडमध्ये आधीच भरपूर असलेल्या पुतळ्यांमध्ये नवीन भर पडून एक नवीनच समस्या इंग्लंडमध्ये निर्माण होईल अशी भीतीही ब्रिटिश सरकारला वाटत होती. त्यामुळे त्या पुतळ्यांचं काय करायचं याचा निर्णय भारत सरकारने घ्यावा अशी सोयीस्कर भूमिका ब्रिटिशांनी घेतली. फक्त भारत सरकार जो काही निर्णय घेईल त्यात त्या पुतळ्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा एवढाच ब्रिटिशांचा आग्रह होता.
0: पंतप्रधान नेहरूंनी देशातल्या ब्रिटिशांच्या पुतळ्यांबाबत समजूतदारपणाची आणि उदार भूमिका घेतली असली तरी सत्तेत नव्याने वाटा मिळवू पाहणाऱ्या विरोधी पक्षांना मात्र पुतळ्याचं राजकारण करून लोकांच्या मनात स्वतःविषयी सहानुभूती निर्माण करण्याची संधी दिसत होती. देशवासियांमधील ब्रिटिशांविषयीच्या रागाला वाट करून देऊन त्यांच्या मनात स्वतःविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा हा उत्तम आणि झटपट मार्ग असल्याचं विरोधी पक्षांच्या लक्षात आलं होतं. देशात नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्रवादाच्या अंगारावर फुंकर घालून ब्रिटिश पुतळ्यांच्या माध्यमातून राष्ट्रवाद धुमसत ठेवणं त्यांच्यासाठी तुलनेनं सोपंही होतं. तशी संधी त्यांना लवकरच प्राप्त झाली.

1957 साल उजाडलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 10 वर्ष झाली होती. 1857 साली सैन्यात झालेल्या उठावाला त्याच वर्षी 100 वर्ष पूर्ण होत होती. ब्रिटिश पुतळ्यांविरुद्ध रान उठवण्यासाठी विरोधी पक्षांकडे नामी संधी चालून आली होती. देशभरात सार्वजनिक ठिकाणांवर असलेले ब्रिटिश पुतळे हलवण्यासाठी आधीच खूप उशीर झालेला असून त्यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी या विरोधी पक्षांनी पुढे रेटायला सुरुवात केली होती. 1857 सैन्याच्या उठावाची तीव्रता आणि तत्कालीन ब्रिटिश सरकारने तो उठाव अत्यंत निर्दयपणे चिरडून टाकल्याची भावना देशातल्या इतर प्रांतांच्या तुलनेत उत्तरेत मोठ्या प्रमाणावर होती.

आपण ऐकत होतो मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा 11वा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं हे गीत होतं सुरेश भट यांचं सिंहासन या सिनेमातलं. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. आता प्रसारित करीत आहोत सामुदायिक गायनाचा पाठ.

0: हमें आशा है ये गीत आपको याद हो गया होगा।
1: जी सर।
0: धन्यवाद।
2: सामुदायिक गायनाचा पाठ श्रोते हो आत्ता आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून।
3: लवकर टिफिन पॅक करा राजू। मोबाईल सोड।
4: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय। आला लगेच कॉल करतो।
3: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात।
4: मग योग्य नंबर
3: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर।
4: तुम्ही तर वाचवलं ताई।
3: कामापासून नाही।
5: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
2: नाट्यसंगीताचा कार्यक्रम सरला भिडे यांनी गायलेलं विद्याहरण या नाटकातलं काकासाहेब खाडीलकरांचं पद।

सरला भिडे यांनी गायलेलं हे नाट्यपद होतं विद्याहरण या नाटकातलं काकासाहेब खाडीलकरांचं. याबरोबरच नाट्य संगीताचा कार्यक्रम संपला. 10 वाजलेले आहेत आता गीतबहार कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत नंदेश उमप यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना. संगीत अजित समीर आणि अतुल यांचं. चित्रपटाचं नाव आहे मी शिवाजी राजे भोसले बोलतोय.

0: शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येतात तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला मैं लाऊंगा शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहितान, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटालाई बकळ, अंगी दहा हातीच पळ, पाहणारा गप्य चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत, ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाच काही खरं नाही, इकडं निजाम तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या.
1: शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
0: अशा वाघिणीचा त्योच्छावा, अशा वाघिणीचा त्योच्छावा,

डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला अंठरल्याप्रमाणे.

0: बर का जीवा महाला नावाचा टोंबारी होता औ म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा
1: शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला
0: राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत आपण ऐकणार आहोत अवधूत गुप्ते यांच्या स्वरात. अरविंद जगताप यांची रचना आहे, अवधूत गुप्ते यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे झेंडा.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत नंदेश उमप यांच्या स्वरात गजेंद्र अहिरे यांची ही रचना. चित्रपटाचं नाव आहे सुमरान आणि संगीत आहे राहुल रानडे यांचं.

0: तुका बोलेले आणि ज्ञाना तुका बोलेले आणि पाप पुण्याची तागाडी वर देव सोले तो।
1: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात। सकाळचे 10:30 आणि 26 सेकंद झाले आहेत। प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शशिकांत ओक यांनी

मी गायलेला राग बहादुरी तोडी. विलंबित बंदिश रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत महादेव आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत साजन की. त्यांना तबला साथ आहे शांतनू किंजवडेकर यांची आणि हार्मोनियम साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूयात तर शशिकांत ओक यांनी गायलेला राग बहादुरी तोडी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शशिकांत ओक यांनी गायलेला राग बहादुरी तोडी ऐकलात. त्यांना तबला साथ होती शांतनू किंजवडेकर यांची आणि हार्मोनियम साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.
1: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
2: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीवाद.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म सहित न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आपण आमचे हे कार्यक्रम ऐकू शकता. सकाळचे 11:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या पसंतीची गीत याच्यावर आधारित कार्यक्रम आपली आवड.

श्रोते हो नमस्कार. आपली आवड या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीचं गीत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांची रचना, श्रीकांत ठाकरे यांचं संगीत. आणि या गीताची फरमाईश आहे नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, सतीश सराफ आणि जगदीश तांबट यांची. ऐकूयात तर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या पसंतीची गीतं आपली आवड. या कार्यक्रमामध्ये आपण पुढलं गीत ऐकणार आहोत. उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि संगीत आहे राम कदम यांचं. ही पसंती कळवली आहे जळगाव सोमनाथ तालुका आणि जिल्हा जालना. डॉक्टर नामदेव भुतकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर.

0: कार्तिक भुतेकर, अश्विन भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, बिरसिंग पुरा औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी, तालुका बदनापूर इथून. ऐकूयात तर.
1: एकला जरा साजरा मुखडा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली आवड हा श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये पुढलं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. पी सावळाराम यांची रचना, वसंत देसाई यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे मोलकरीण आणि ही फरमाईश आहे परभणीहून, तालुका अर्धापूर. दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी आणि कुमारी साध्वी जोशी यांच्याकडून ऐकूयात तर हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात पुढलं गीत आपण ऐकणार आहोत जानकी अय्यर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, वसंत प्रभू यांचं संगीत आणि ही फरमाइश आहे गढी कारखाना तालुका गेवराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे आणि प्राजक्ता. ऐकूयात तर

श्रोतेहो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड. या कार्यक्रमामध्ये पुढलं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात. ग. दि. माडगुळकर यांचं, श्रीनिवास खळे यांची रचना आहे. या गीताची फरमाईश केली आहे मुक्काम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण यळगुडकर यांनी. ऐकूयात तर हे गीत.

श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात पुढचं गीत आपण ऐकणार आहोत. अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत आहे यशवंत देव यांचं, आणि याची पसंती कळवली आहे छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा, गौतम इंगोले, शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम बालाजी बोबडे, सुवर्णा वेणुताई, वैष्णवी बोबडे, नावकीकर मारोतराव भुसारे यांनी. ऐकूयात तर श्रोतेहो हे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली आवड श्रोत्यांच्या पसंतीची गीतं. या कार्यक्रमामध्ये शेवटचं गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना. राम कदम यांचं संगीत, चित्रपट आहे पिंजरा आणि ही फरमाईश कळवलेली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव दत्ता घायाळ सुनीताबाई घायाळ सानिका घायाळ गजानन घायाळ यांनी. ऐकूयात तर यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड हा श्रोत्यांच्या पसंतीच्या गीतांचा कार्यक्रम इथेच संपवत आहोत. पुन्हा आपण अशीच काही गीतं घेऊन पुढल्या वेळी भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.

श्रोत्याहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात आत्ताच आपण रतिलाल भावसार यांच्या स्वरात सदानंद डबीर यांची ही रचना ऐकलीत. पुढलं गीत आपण ऐकणारच आहोत, तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग

0: वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत पुष्पा पागधरे यांच्या स्वरात, वाराकांत यांची रचना आहे।

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. मन्ना डे यांच्या स्वरातली ही वसंत निनावी यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरून देखील ऐकू शकता. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. आयुष्य म्हणजे नेमकं काय मैत्रिणींनो? तर आयुष्य आई वडिलांच्या नितळ प्रेमाचा झरा. आयुष्य म्हणजेच बहीण भावाचं निस्वार्थ प्रेम. आयुष्य म्हणजे जोडीदाराला जीवापाड जपणं आणि आपल्या जगण्याला अर्थ देणारं एक भावविश्व म्हणजे आयुष्य. संकल्पना म्हणजे आयुष्य. गेलेल्या वेळेला सोडून आलेल्या क्षणाच्या सोबतीनं चालणं म्हणजे आयुष्य. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना धैर्यानं सामोरं जाणं म्हणजेच आयुष्य. आणि दुसऱ्याला आनंद देऊन आपणही त्यात आनंद मानणं हेही आयुष्यच. एकंदरीतच काय मैत्रिणींनो, तर अंधाराला नाहीस करत रोज नव्याने उगवणाऱ्या प्रकाशाच्या दिशेनं एक आशेचा किरण शोधत राहणं म्हणजेच आपलं आयुष्य. या विचारासह वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अभिनय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मध्ये पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करणाऱ्या, त्यासोबतच राज्यशास्त्र या विषयात डॉक्टरेट प्राप्त केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या आणि यश संपादित केलेल्या मैत्रिणींशी संवाद साधतो. नक्कीच त्यामुळे त्यांच्याकडनं जे काही आपण जाणून घेतो किंवा त्यांच्या यशाचा प्रवास हा आपल्याला प्रेरित करणारा असतो. अशाच एका मैत्रिणीला आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्या मैत्रिणीने पॉलिटिकल सायन्स या विषयातून PhD कम्प्लीट केली आणि त्यासोबतच नाट्य क्षेत्रातही आपलं नाव उज्ज्वल केलं. मराठी रंगभूमीसोबतच चित्रपट सृष्टीतही पदार्पण केलं आणि तिथेही आपल्या नावाची नोंदणी केली. त्यानंतर शॉर्ट फिल्म्स असतील, तसेच खाजगी वाहिन्यांवरील मालिका असतील, त्या मालिकांमधूनही विविध भूमिका साकारल्या आणि अभिनय क्षेत्रात एक अभिनेत्री म्हणून स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. या मैत्रिणीशी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधणार आहोत आणि आजपर्यंतचा हा संपूर्ण त्यांचा अभिनय क्षेत्रातील त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रातील प्रवास आपण जाणून घेणार आहोत. आणि हो मैत्रिणींनो, विशेष म्हणजे आपल्या या मैत्रिणीचं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून सुद्धा पूर्ण झालेलं आहे. असा बराचसा मोठा आपल्या या मैत्रिणीचा यशाचा प्रवास आपल्याला आता जाणून घ्यायचा आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या आपल्या पाहुण्या आहेत प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर मॅडम. तर सर्वप्रथम मॅडम, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद
0: मॅडम. मला आपण आज सुरुवातीला विचारावं असं वाटतं की अभिनय क्षेत्राची जी आपली कारकीर्द आहे, जी की भरपूर मोठी आहे, ती आम्ही जाणून घेण्यासाठी सर्वच जण खूप उत्सुक आहोत. तर या तुमच्या कारकीर्दीची सुरुवात नेमकी कशी आणि केव्हापासून झाली?
1: नमस्कार मैत्रिणींनो. खूप मोठी कारकीर्द म्हणालात. खरं तर खूप मोठी कारकीर्द नाहीये, काम अजून खूप करायचंय. इथपर्यंत यायला खूप जास्त मोठा अवघड काळ गेला म्हणून ते खूप मोठं वाटतंय कदाचित ऐकायला. पण तर सुरुवात विचारत असाल, तुम्हाला विश्वास वाटणार नाही की

0: 2009-10 पर्यंत मला नाटक हे एक कुणी लिहिलेलं असतं, म्हणजे नाटकाची एक संहिता असते, नाटकाचा कुणी दिग्दर्शक असतो, किंवा नाटक बसवणारे लोक, किंवा हे असं एक काम असतं हेच मला माहीत नव्हतं.
1: बरं,
0: अजूनही एक गोष्ट एक आश्चर्याची सांगते. मी माझ्या आयुष्यात पहिला सिनेमा हा कुठला बघितला असेल थिएटरवर, टॉकीजला, तो 3 इडियट्स बघितला आहे. मी जिथे राहते, मी जिथनं आली आहे, जे गाव म्हणजे जालना जिल्ह्यातलं गोदावरी काठचं मूर्ती नावाचं जे गाव आहे, ते खूप छोटं गाव आहे.
1: अच्छा.
0: आणि जरा रूढी परंपरेला धरून असलेलं गाव आहे, अजूनही फारसं सोडायला तयार नाहीये. थोडं वाडा संस्कृतीतून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप दूर होत्या आणि शिक्षणच खूप दूर होतं. मग अभिनय क्षेत्र, नाटक क्षेत्र, फिल्म इंडस्ट्री हे खूप दूरची गोष्ट होती, माहितही नव्हतं. शिक्षणासाठीची धडपड होती.
1: अच्छा.
0: कारण 10वी झालं की 12वी झालं की त्यावेळी लग्न व्हायचे सगळ्यांचे. मलाही 10वी झालं कीच मुलगा बघायला आला होता. त्याचे उपकार त्याने मला नकार दिला. गमतीचा भाग जरी सोडला तरी ही परिस्थिती होती. यात माझी सुरुवात ही स्वातंत्र्यापासून झाली, स्वातंत्र्याच्या ओढीने झाली. मला खूप लहानपणापासून वाटायचं की मुलांना कसं, पुरुषांना कसं यार सहज संध्याकाळी बाहेर जाता येतं, 7-7:30 नंतर नाहीच अलाउड होतं आम्हाला बाहेर. एकत्र मुलं मुली बसून अभ्यास करायचो आम्ही, करायचो, पण 4 वाजेपर्यंत, शाळेत 4:30-5 पर्यंत, त्यानंतर नाही. आणि या गोष्टी सतत मला टोचत राहिल्या. आणि ना टीव्हीचं अट्रॅक्शन लहानपणापासून होतं, सिरियल्सचं, सिनेमांचं. टीव्ही नव्हता त्यावेळेस घरी, मी 8वी-9वीपर्यंत होते तेव्हापर्यंत माझ्या घरी टीव्ही नव्हता. दुसऱ्यांकडे टीव्ही बघायला जायचे, ते वेगळे वेगळे किस्से होते त्याचे. आणि त्यामुळे ना अट्रॅक्शन होतं की यार टीव्हीत कसं जात असतील ना, मला हे असं रडायला खूप आवडतं, मी असं हसू पण शकते. आणि हे क्रेज होतं. पण माहित नाही की त्यालाच अभिनय म्हणतात आणि आपल्यासारखी लोकही ते करू शकतात, हे दूरदूर तक नव्हतं. पण मला शिक्षणाची आवड होती. म्हणतात की शिक्षणाचा आणि कुठल्याही करिअरचा, म्हणजे अभिनय क्षेत्राचा आणि कुठल्याही टॉप लेवलला जाण्याचा फारसा जरी संबंध नसला, तरी माझ्यासाठी शिक्षणात मी जरा बरी असण्याचा फायदा झाला. म्हणूनच मला बाहेर शिकायला ठेवलं.
1: बर,
0: माझ्या वडिलांनी, माझे वडील शेतकरी, माझे पहिले गुरु, माझा हिरो, माझ्यासाठी सगळे काही माझे वडील. 8वी-10वी झालेलं त्यांचं शिक्षण, पण मला वाटतंय फॉरवर्डमध्ये सगळ्यात पुरोगामी ज्याचे विचार असतील ना आज विचारवंत म्हणून, ते माझ्यासाठी माझ्या वडिलांनी काम.
1: क्या बात है, किती छान. म्हणजे तुम्ही हे सांगताय त्यावेळी सुद्धा अंगावर काटे येतात, इतक्या संघर्षातून तुम्ही पुढे आलात. आणि जिथे शून्यातून विश्व निर्माण करण्याची एक ताकद आपल्यामध्ये येते, किंवा शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्यामध्ये डेव्हलप करतो, तेव्हा निश्चितच यश हे आपल्याला प्राप्त होतच, असं म्हणायला काही हरकत नाही. हा आपला संवाद तर मॅडम असं चालूच राहील, परंतु तुमची अभिनय क्षेत्रातील जी कारकीर्द आहे ती जाणून घेत असताना त्या कारकीर्दीची एक झलकही आम्हाला ऐकायची आहे. तर आता तुमच्या कोणत्या भूमिकेचं सादरीकरण कराल बरं आपण?
0: भिंतीबद्दल जे बोलले मी, तर ती जी आहे ती छोटी मुलगी आहे.
1: बर,
0: दुसऱ्या वर्गात जाणारी ती आहे. तर ती शाळा चालू आहे, तिची आई तिला दुपारून घरी राहा म्हणते की तू आता शाळेत जाऊ नको, तहान बाळ आहे, तू आता घरीच राहा त्याला सांभाळण्यासाठी. तिची आजी असते, तिचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असतं.
1: अच्छा.
0: मग बाळाला सांभाळण्यासाठी कोणी नसतं, 8-10 महिन्याचं बाळ असतं, त्याला टाकून आई शेतात जाणार असते. आणि तिचं नाव पिंटी, ती दुसरीची आहे, दुसऱ्या वर्गात जाते. मग ती दुपारच्या सुट्टीत घरी आली आणि मग ती बोलते, मग ती येते दप्तर घेऊन, शाळा सुटली, पाटी फुटली, आय मला बब्यानं मारलं. बाई तू आज बी राहणार चाललीस? हो. जाऊ दे मग बाई, तू एक दिवशी बी घरी राहत नाहीस. माय, राहणार नाही गेल्या ना आपलं कसं होईल, आपल्याला जावं लागतं. माय, जाऊ दे मग, तू रविवारी बी घरी राहत नाहीस, मी नाही सांभाळीत बाळ्याला. राय माय वागा, मी तुला संध्याकाळी आल्यावर खीर करीन. वाव, खीर कशाची? गोड तांदळाची. मला नग माय. जाऊ दे मग बाई, तू कवाच घरी राहत नाहीस, जाऊ दे मग, नाही तर मला 1 रुपया दी गोळ्या बिस्किटाला. आता माय, मस्त गोळ्या बिस्किट खाल्लीस की दुखण्यात? काय नाही, तुला नीट सांगून ठेवते, नीट घरी राय आणि त्या बाळ्याकडं ध्यान दी. टाळू माकून नाव घालून त्याला झोळणीत टाकलंय आणि घराचा दरवाजा उघडा ठेवू नको, बरानी कुत्रे फिरतेत. आणि जर तू दरवाजा उघडा टाकून इकडं तिकडं हिंडलीस तर मी तुला घरी आल्यावर अशी कुच्चींना त्याला सांगून. असं तिच्या आईचं कॅरेक्टर आहे.
1: अच्छा. म्हणजे या काही वाक्यांमधूनच शेतात कामाला जाणाऱ्या आईचं, तिच्या घरातल्या कुटुंबियांचं ग्रामीण जीवन आणि एका लहान या शाळेतल्या मुलीला आपल्या भावाला सांभाळावं लागतं, त्याला नाहू घालणं, त्याला दिवसभर खाऊ घालणं हे करावं लागतं. खरं तर या गोष्टी खूप मनाला स्पर्शून जातात.

0: जातात. म्हणजे कधी कधी वाईटही वाटतं की अशा परिस्थितीत अनेकांना आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. खरं तर इच्छा आहे की प्रत्येकाला खूप छान लक्झरियस लाईफ
1: मिळावं.
0: भेटावं आणि प्रत्येकाने जीवनात खूप आनंद उपभोगावा. मॅडम, आता अभिनय क्षेत्रातील आपले गुरु कोण आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल?
1: मी आत्ता म्हणजे सांगितलं सुरुवात झालेली माझी माझी तशी आता थेट अभिनयाला सुरुवात झाली माझ्या ग्रॅज्युएशनच्या काळापासून, महाविद्यालयीन जे जीवन होतं त्यापासनं. यूथ फेस्टिवल आलं आणि यूथ फेस्टिवलला आम्हाला जायचं होतं आणि मग मी सुरुवातीला नाटकात काम करायला नाही म्हटले. म्हणजे मला असं झालं की आम्हाला ग्रॅज्युएशन करण्यासाठी माझ्या वडिलांनी बाहेर तालुक्याच्या ठिकाणी रूम करून ठेवलं होतं. तर मग त्यावेळी मग माझी अशी इच्छा होती की आपण अभ्यास करू, टॉपर होऊ आणि मग त्यावेळी शिक्षक प्राध्यापक जे काय मला व्हायचं होतं त्यासाठी. पण मग त्या काळात यूथ फेस्टिवलचा काळ होता आणि मग सगळेजण, माझी एक मैत्रीण होती आणि तिने नाटकात सहभाग नोंदवायचा असं ठरवलं आणि मग मी तिला म्हटलं की असं करू नको, सपना नाव होतं तिचं, सपना असं करू नको, आपल्याला गावाकडे घेऊन जातील आणि नाटक, त्यातही तू नवरा बायकोचा कॅरेक्टर करणार, आपल्याकडे जमतं का? आपल्यात नाही जमणार असं म्हणून मी तिलाच विरोध करत होते. पण माझ्या ते बोलवर रुजलेलं होतं. आणि त्यावेळी राजकुमार तांगडे सर, जे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे लेखक आहेत, ज्यांनी चिवटीसारखा सिनेमा जो यायचा अजून दिग्दर्शित केला, लिखाण केलंय, आणि संभाजी तांगडे जे सैराट सिनेमामध्ये परशाच्या वडिलांची ज्यांनी भूमिका केली,
0: अच्छा,
1: हे दोन माझ्या अभिनय क्षेत्रातले, नाटक क्षेत्रातले आणि माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींचे गुरु आहेत.
0: क्या बात है.
1: तर ते तिथे होते त्या महाविद्यालयात, संत रामदास महाविद्यालय घनसावंगीचं, आणि तिथे सर नाटक बसवायला यायचे आणि संभाजी सर तिथे CHB करायचे. तर तेव्हापासून मग माझी सुरुवात झाली. पण म्हणजे पहिला प्रयोग मी केला नाही. जेव्हा यूथ फेस्टिवलला त्यांनी अकडा नावाची एक अंकिका बसवली होती, दीर्घांक होता तो राजकुमार तांगडे सरांचा, तो खूप सुंदर दीर्घांक आहे, ते पुस्तकात आता आलेला आहे. तो एका कंदिलावर नाटक करतात, शेतकरी आत्महत्येच्या संदर्भाने आणि शेतीच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भाने तो आहे. आणि ते त्यांनी केलं, माझ्या मैत्रिणीला युथ फेस्टिवलमध्ये त्याच्यासाठी बक्षिसं मिळाली, माझ्या मित्राला त्याचं गोल्ड मेडल मिळालं आणि मग मिरडले. त्यानंतर जेव्हा मग दुसरा प्रयोग झाला जो माझ्या गावात झाला, त्यासाठी एका मैत्रिणीला परत त्याच अडचणी की नाटक शाळेपुरतं कॉलेजपुरतं ठीक आहे, नाही पाठवायचं. तिला त्यांनी पाठवलं नाही आणि ती माझ्यासाठी संधी होती. तोपर्यंत मी सगळं नाटक पाठ करून ठेवलं होतं. जी मी तिला म्हणत होते की तू करू नको, ते मला सगळं पाठ होतं. आतून ते करण्याची खूप इच्छा होती. फक्त बंधन असं होतं की भीती अशी होती की नाटकाला जर आपण गेलो आणि आपल्याला जर घरी नेलं तर नाटक तर काय दूरची गोष्ट आहे, आपलं शिक्षण बंद झालं तर.
0: नाही, खरंच आहे.
1: त्यामुळे मग तिथून मग मी पहिला प्रयोग केला, माझ्या गावातच केला आणि सगळ्यांचं म्हणजे कौतुक मिळालं. राजकुमार तांगडे सरांनी, संभाजी तांगडे सरांनी ते माझ्याकडनं करून घेतलं आणि माझ्या आयुष्यातले ते नाटकासाठीचे माझे पहिले गुरु आहे दोघे जण.
0: किती छान ही जर्नी जेव्हा जाणून घेतोय ना, तर एखादं छानस एक माहितीपट दृश्य समोर दिसल्यासारखं वाटतंय. आणि खरंच प्रत्येक स्त्री ही अशीच असते, मग ती तरुण मुलगी असो किंवा प्रौढ वयात आलेली स्त्री असो, ती स्वतःच्या आधी आपल्या घरच्यांचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा, आपण ज्या समाजात राहतो त्या व्यक्तींचा, त्यांच्या विचारांचा अधिक विचार करते आणि स्वतःच्या भावना नेहमीच कायम दडपते. हे मात्र खरं, अगदी तशीच सुरुवात तुम्ही केली, पण तुम्ही त्यातून बाहेर पडलात, ही गोष्ट खूप मोठी आणि उत्तम आहे. मॅडम, आता मराठी रंगभूमी असेल, चित्रपट सृष्टी असेल किंवा मग शॉर्ट फिल्म असतील, खासगी वाहिनींवरील मालिकांमधील आपल्या भूमिका असतील, या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत, वेगवेगळ्या भूमिका पार पाडलेल्या आहेत, तर या सर्व भूमिकांविषयी तुम्ही काय सांगाल? आजपर्यंत कोणकोणत्या चित्रपटांतून, कोणकोणत्या नाटकांतून भूमिका तुम्ही साकारल्यात, त्या कशा होत्या, त्याविषयीचं तुमचं काय म्हणणं आहे?
1: सध्या जी नाटक करते शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, त्या नाटकाचे 954 प्रयोग सध्या झाले.
0: बरोबर.
1: हो, आणि त्याच्यात माझं ना अक्का नावाचं कॅरेक्टर आहे.
0: अच्छा.
1: ते पात्र असं आहे की स्थानिक लेवलची जी कार्यकर्ती असते तिचा थोडा भडक स्वभाव, तिची ती जी कशालाही पटकन भांडायला उठण्याची वृत्ती आणि असं ते कॅरेक्टर आहे, ते गमतीशीर आहे, खूप छान आहे. त्याच्यानंतर खमकी आहे ती खूप, आणि ती संधी असेल तिथे जाते, म्हणजे ती पक्ष बदलणारी आहे असं ती कॉमेडी अंगाने ते कॅरेक्टर आहे. त्यानंतर वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म केल्या, त्यामध्ये मी बऱ्यापैकी हे अशीच कॅरेक्टर, माझ्या वाट्याला अशी कॅरेक्टर आली की जे खमके आहेत. आपल्याकडे ते एक हे पण आहे ना की एकदा एका कॅरेक्टरची छाप पडली की तसे येतात. परंतु एलिझाबेथ एकादशी मध्ये माझं कॅरेक्टर वेगळं होतं. एलिझाबेथ एकादशी माझा तसा दुसरा सिनेमा, मी पहिला म्हणजे देऊळ केला आणि देऊळची गंमतच झाली. आपण लहानपण असतो ना तेव्हा, माझं ग्रॅज्युएशन चालू होतं आणि मी देऊळला गेले.
0: बरं.
1: आणि

0: देऊळ झालं आणि मग मी सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्या मित्रमैत्रिणीला सिनेमाला घेऊन गेलो आणि माझे काय 3-4 दिवस शूट झालं होतं, बरेच सीन झाले आणि आम्ही गेलो फिल्म थिएटरमध्ये आणि माझा एक असा ओझरता सीन, 1-2 सीन दिसले, मित्रांनाच ओळखू आले, बाकी कुणाला कळले पण नाही आणि मग ती गंमत झाली. आणि त्यानंतर मग माझे मित्र माझं नाव वाचून खुश झाले जेव्हा क्रेडिट लिस्ट मध्ये येतात. त्यानंतर ठरवलं की आपली जी कामं आहेत ती जोपर्यंत येत नाहीत, बाहेर येत नाही तोपर्यंत सांगायची नाही, कारण काही खरं नसते. तोपर्यंत आम्हाला हे माहिती नव्हतं की एडिटिंग मध्ये एवढं जातं, काय महत्वाचं नसलं वाटत ते कापतात. तर मग तो पहिला सिनेमा एलिझाबेथ एकादशी मध्ये एका गणिकेचं काम होतं, ते एक वेश्या होती आणि ते कॅरेक्टर म्हणजे थोडं महत्वपूर्ण होतं त्या फिल्मसाठी, मोजकेच कॅरेक्टर होते. त्यातला जो समूह पोरांचा त्यातला एक महाद्या म्हणून होता आणि त्याच्या आईचं ते कॅरेक्टर होतं. तिची ती भाषा, एक 3-4 सीन होते पण छान होता, तो एक वेगळा अनुभव होता.
1: अच्छा.
0: त्यानंतर मी मगाशीच बोलले तुम्हाला, बर्नी नावाची एक फिल्म केली होती मी. ती फिल्म खूप सुंदर होती. तिचे विषय मी ज्या आतापर्यंतच्या फिल्म्स आणि केल्या त्या बऱ्यापैकी आर्ट फिल्म आहेत, म्हणजे ज्या काहीतरी सोशल इश्यू घेऊन येतात, काहीतरी संदेश देतात, अशा फिल्म अशी नाटकं मधून माझं म्हणजे काम आतापर्यंत झाले.
1: अच्छा.
0: फुल कमर्शियल फक्त ती सिरियल जी होती कट्टी बट्टी नावाची, ती एक चांगली कमर्शियल सिरियल होती. बाकी फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्स ह्या कुठली तरी वेदना घेऊन येणाऱ्या, कुठलं तरी एखादं म्हणणं मांडणाऱ्या अशा प्रोजेक्ट मधनं मी आतापर्यंत आली आहे. आणि त्यातलं पण बर्नी मधलं पण कॅरेक्टर होतं की त्या ज्या नन असतात आणि त्यांची जी लाईफ असते, त्यातली एखादी विद्रोह करणारी जी मुलगी असते, तिची जर्नी आणि तिच्या आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणी, मग कोणी पॉझिटिव्ह कोणी निगेटिव्ह, त्यात माझं कॅरेक्टर तिला मदत करणारं पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. खूप इंटरेस्टिंग होतं ती, खूप रिसर्चवाली फिल्म होती. त्यानंतर नाटकाचं म्हणाल तर एक मी ना हितशत्रू नावाचं नाटक केलं होतं, त्याचे व्यावसायिकला खूप प्रयोग नाही झाले, मी 1-8 प्रयोग केले त्याचे. ते पण कॅरेक्टर ते एक होणारी आई, तिचा नवरा त्याच्या राजकीय कारकिर्दीसाठी अबॉर्शन करायचं तिला फोर्स करतो आणि मग ती कशी इमोशनल होती, तिला नवऱ्यालाही सपोर्ट, कारण ते लव्ह मॅरेज असतं त्यांचं, आणि तिला नवऱ्याला पण सपोर्ट करायचा असतो, तिला ते बाळपण पाहिजे असतं, नॅचरली आलेलं असतं, मग तिला त्याला हे पण नसतं करायचं, तिची ती जी भावनिकी असते आणि एवढ्या सगळ्यात ती प्रेग्नेंट असतानाही तिच्या नवऱ्याचा जेव्हा रिझल्ट यायचा असतो जिल्हा परिषदेला तो उभा असतो आणि ते खूप सुंदर होतं. पण ते काम मी अशा वेळी केलं होतं जेव्हा मला फार पॉलिटिक्स मधल्या गोष्टी कळत नव्हत्या.
1: अच्छा.
0: आणि मला आत्ता ही गोष्ट जाणवते की काम करताना त्या विषयाचे बारकावे पण आपल्याला माहित असेल तर आपल्या कामात ते अधिक येतं, त्यामुळे मला असं वाटलं की ते कामाचं फार अप्रिशिएट नाही झालं, तो एक शिकण्याचा भाग होता. त्यानंतर शिवाजी अंडरग्राऊंडचं बोलले, आत्ता बयान नावाची एक शॉर्ट फिल्म केली मी, औरंगाबाद फिल्म फेस्टिवलला तिला विशेष ज्युरी अवॉर्ड मिळाला, माझ्या कॅरेक्टरसाठी सुद्धा मिळाला. तर ती फिल्म खूप इंटरेस्टिंग होती. तर त्यातलं कॅरेक्टर माझं इंटरेस्टिंग आहे, कॉमेडी आहे, कॉमेडी बेसची हे मला येतात पात्र जास्तीत जास्त, माहित नाही का.
1: म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर हसरा तुमचा चेहरा आणि तुमचा आणि माझा पहिलाच परिचय आणि पहिलीच भेट आहे, पण मला तरी हे जाणवलं की अतिशय मनमोकळा स्वभाव, मनमोकळेपणाने छान आपले विचार मांडणं, यामुळे कदाचित तुम्हाला या अशा छान भूमिका येत असतील. आणि तुम्ही म्हणालात आणखी की तुम्हाला बोधात्मक पात्र अधिक आले ज्यातून बोध घेण्यासारखं, ही गोष्ट मला जास्त आवडली. कारण आपण बघतोय की मीडियामधनं दाखवल्या गेलेल्या गोष्टी डायरेक्टली प्रेक्षकांच्या मनात उतरत असतात, मग या जर सकारात्मक बोधात्मक प्रबोधनात्मक असतील, सामाजिक जनजागृती करणाऱ्या असतील, तर निश्चितच आपल्या कामासोबतच समाजाचा विकासही त्यासोबत जोडला जातो, कळत नकळतपणे. ही गोष्ट जास्त मला येथे महत्वाची वाटते. खूपच छान. तुम्ही ज्या ज्या भूमिका आजपर्यंत नाटकांमधून, चित्रपटांमधून, शॉर्ट फिल्म्समधून किंवा मालिकांमधून केलेल्या आहेत त्याविषयी तर आपण सविस्तरपणे बोललो आहोत, परंतु असं असतं ना की आपण जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा कार्य करत असतो त्यावेळी आपणच केलेलं एखादं कार्य आपल्या मनाला खूप भावतं किंवा ती गोष्ट आपल्या कायम चिरंतन स्मरणात राहणारी अशी असते. तर तुम्ही आजपर्यंत ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्यात त्यातील कोणती अशी भूमिका आहे की जी तुमच्या मनाला खूप भावली?
0: खरं तर शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला मधली अक्का पण आहे, पण त्याही पेक्षा आधी मला चिवटी नावाची जी फिल्म आहे राजकुमार तांगडे सरांची, रंगमळा जो ग्रुप आहे त्यांनीच ते केलेले आहे सगळे कामं, तर त्यातलं एक कॅरेक्टर होतं माझं आत्या, म्हणजे ते जे आहे ती एक सामाजिक कार्यकर्ती आहे. ऊसतोड कामगार ज्या महिला आहेत त्या ऊसतोड कामगार महिला ज्या टोळ्या जातात दुसरीकडे कामं करायला, त्यापैकी त्यांची एक सिनियर असते आणि तिथेही आपला हक्क सांगते ती, म्हणजे पाण्यासाठी भांडणारी, तिथे ज्या छोट्या छोट्या सुविधा त्यांना

0: फार सुविधा नाही मिळत, पण त्या सुविधांसाठी त्या टोळीला तिथे मिळाव्यात यासाठी युनियनसाठी लढणारी ती एक स्त्री असते. तिचे कॅरेक्टर मी केलं त्यातलं.
1: अच्छा.
0: आत्या नावाचं एक कॅरेक्टर होतं ते. त्यांची सगळ्या स्त्रियांना घेऊन किंवा जर समजा हळदी कुंकवाला तिथे जर वस्तीवर कोणा येणार असेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचवणं असं जे काम करणारी ती आहे, तिचे खूप सुंदर सुंदर सीन आहे त्याच्यात. ते मला जास्त भावले ते कॅरेक्टर माझ्या, खूप खूप काही देऊन गेलं. कारण तितक्या तशा परिस्थिती सुद्धा त्यांचं लिडरशिप करणारं कुणीतरी उभं राहतंय आणि ते काम करते.
1: मस्तच मॅडम. आता अभिनय आणि शैक्षणिक क्षेत्रातील आपली वाटचाल या दोन्हींचाही योग्य प्रकारे आपण समतोल साधलात आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये PhD पूर्ण केलं, डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. खरं तर हे ऐकायला खूप छान वाटतं, पण तितकीच कठीण बाब आहे हे मात्र निश्चित. म्हणजे डॉक्टरेट पूर्ण करण्यासाठी खूप जणांना खूप कालावधी आपल्या जीवनाचा व्यतीत करावा लागतो, त्यावर काम करावं लागतं. पण तुम्ही अगदी सगळं करत करत तुमचे छंद, तुमच्या आवडीनिवडी, तुमची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द जपत जपत तुम्ही तुमची डॉक्टरेटही पूर्ण केली. तुमच्या या प्रवासाविषयी तुम्ही काय सांगाल?
0: काय, अभिनय आणि शिक्षण म्हणजे हे जोडूनच मला करणं गरजेचं होतं त्या काळात. कारण परिस्थिती अशी होती की मी ज्यावेळेस बाहेर पडले म्हणजे कॉलेज लेवलपर्यंत ठीक होतं म्हणजे मला परवानगी होती, पण कॉलेज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जेव्हा मी PG करायला संभाजीनगरला गेले, बामूमध्ये गेले, त्यावेळी मग माझ्या आईनं मला वॉर्निंग दिली होती स्ट्रिक्ट की आता हे नाटक बिटक ठीक आहे, आता सरळ अभ्यास करायचा आणि काय ते नोकरी पाण्याचं बघायचं. कारण आमच्याकडे माझ्या गावात आजही PhD झालेली मी पहिलीच मुलगी.
1: क्या बात आहे, तुमच्यासाठी प्राऊड मोमेंट आहे. आणि आजच्या आधुनिक काळाचा क्रांतीचे वारे एवढे वाहत असताना या काळाचा विचार केला तर तशी ही एक अतिशय वाईटही गोष्ट आहे.
0: PG जेव्हा झाले होते तेव्हा ही पहिली होते, PhD झाल्यानंतर पहिलीच मुलगी आहे, तर तेव्हा त्या काळात खूप भारीच वाटलं. पण मला वाटलं तर कालांतरीने परिस्थिती बदलेल, फारशी नाही बदलली.
1: पण ठीक आहे ना, तुम्ही आज तुमच्या गावातील इतर मुलींसाठी एक आदर्श आहात, किमान त्या तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तरी करतील. म्हणजे अगदीच PhD जरी त्यांचं पूर्ण नाही झालं तरी शिक्षणाच्या प्रवाहात तर त्या येतील.
0: आल्या
1: गोष्ट मला जास्त महत्वाची,
0: काहीतरी आल्यात. आणि मला खूप बरं वाटतं की किमान माझं नाव घेऊन चार जणांना काकांना वाटतं की हा म्हणजे त्या ताईसारखं आम्ही टाकतो, तुला तिच्यासारखंच राहा असं पण बोललं जातं, तर ती आपल्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. तर म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे तशा मला अवघड गेल्या. मला नाटकात काम करायचं होतं. गंमत सांगते, जेव्हा मी PG करत होते सेम टाइम शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाची तालमी चालू होत्या. आणि मग मी औरंगाबादला होते शिकायला आला. आणि तालमी माझ्या गावापासून दूर थोडस 4 किलोमीटरवर कुंभार पिंपळगाव नावाचं एक गाव आहे, तिथे तालमी व्हायच्या. तर माझ्या आईला असं माहीत होतं की मी विद्यापीठाच्या हॉस्टेलला आहे आणि मी तालमीसाठी तिच्याच शेजारी 3 किलोमीटर 4 किलोमीटरच्या अंतरावर होते.
1: अच्छा.
0: आणि तिला माहितच नव्हतं की मी नाटकाच्या तालमीसाठी येते. मी कॉलेज करायला आहे, PG करायला विद्यापीठात आहे असं तिला माहित होतं. माझे वडील रोज संध्याकाळी शेतातून मोसंब्या दूध वगैरे घेऊन जे घरी जायचं ते माझ्याकडे यायचे, आम्हाला कधी द्यायचे आणि मग घरी जायचे.
1: अच्छा, म्हणजे बाबांना सगळं माहिती होतं पण आईला माहिती.
0: कारण आईला कसं होतं की तिची भीती होती. तिचा पहिला मला नेहमीचा हा प्रश्न होता की हे आपल्यात नसते आणि हे केलं तर तुझ्यासोबत लग्न कोण करेल. आणि तिची भीती तशी चुकीची नव्हती, कारण तो काळही तसा नव्हता आणि ती परिस्थिती तशी नव्हती की नाटक सिनेमात काम करणाऱ्या मुलीचं ओपनली सहज असं कुठल्याही म्हणजे आपल्याकडं जे रीतिरिवाजाप्रमाणे मुलं येतात आणि ते लग्न करतील शक्यच नव्हतं. कारण तशी स्थळच येत नव्हते. मग तिला आता कुठल्याही आई वडिलांना आणि त्या माझी आई तशी बघायला गेलं तर शिकलेली नाहीये, तशी साक्षर नाही. माझी आई खूप हुशार आहे परंतु अक्षरानं साक्षर नाही. तिला त्याच्याशी नव्हतं घेणं देणं. तिला वाटायचं शिक्षण कर आणि मग काय नोकरी करायची तर कर, पण हे दुसरं काय, आता आम्ही आता शिकतो तुला शिक्षणासाठी हे करतोय. आणि मग तिला ती भीती होती की आपल्यात नसतंय. म्हणजे आपल्यात नसतंय ने गोळ घातला होता. पण माझे वडील म्हणायचे आपल्यात जरी नसतंय ना तही करू शकते.
1: किती छान. बरं, म्हणजे तुम्हाला खंबीर पाठिंबा तुमच्या बाबांचा होता. किती छान.
0: परंतु नंतर काही म्हणजे जेव्हा प्रयोग सुरू झाले, माझ्या आईला माहीत झालं की हा मी नाटकात काम करते आणि मग माझ्या आई वडिलांचा थोडा सत्कारही झाला तापडी या नाट्य मंदिराला. आणि मग तेव्हा आपल्यात नसते म्हणणारी माझी आई आता माझ्या तारखा पाठ ठेवते.
1: तुम्ही तुमच्या आईला बदललं, तिच्या विचारांना बदललं आणि हीच खरी स्त्री होण्यातील एक ताकद आहे असं म्हणायला काही हरकत नाही की जगाला बदलायला लावणारी ती स्त्री, मग ते घरात असो की घराच्या बाहेर असो.
0: पण त्याच्यामध्ये मग मला ह्या दोन जे वाक्य आहेत त्याच्यामधलं

0: म्हणूनच वाक्य बोलले ते की गुरुजी हे अभ्यासात तुन कामातून गेले, अभ्यास बिभ्यास करत नाही म्हणे, हे असं एवढं नाही जमणार. आणि माझा अपमान झाला म्हणजे सगळ्यांच्या. आणि मग मी पेट पास झाले आणि रजिस्ट्रेशन करून घेतलं. तो शब्द त्रासदायक होता माझ्यासाठी की कामातून गेले, नको नको, तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की कामातून गेले. आणि मग मी ते केलं. थोडं अवघड गेलं मॅनेज करायला. माझा परभणीला प्रयोग होता आणि माझी, मी 2013 रजिस्ट्रेशन झालं असतं, पण ती माझी पेटच गेली. म्हणजे पेपर अर्धवट सोडला, मला इथल्या लोकांनी गाडी पाठवली होती, मग मला ते अर्धवट यावं लागलं. त्यामुळे 2013 गेलं, 14 रजिस्ट्रेशन झालं.
1: अच्छा. आणि मग तुम्ही PhD पूर्ण केलं
0: 2018 मला,
1: आणि तुमच्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण केलं. तसं तुम्ही अभिनय क्षेत्राशी जोडला गेला ते फक्त तुमच्या शिक्षणामुळेच, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणालात की माझी आई खूप हुशार आहे पण माझी आई अक्षराने साक्षर नाही. पण मला ही गोष्ट जास्त सुखावणारी वाटली की अक्षराने साक्षर नसलेली आई मुलीच्या शिक्षणासाठी मात्र खूप धडपड करते, वारंवार मुलीला सांगते की तू आधी अभ्यासच कर. ही गोष्ट खूप सुखावणारी आहे. प्रत्येक आई अशीच असावी की जरी तिला फारसं शिकायला नाही भेटलं काळानुरूप, आता तर सगळ्या आई वेल एज्युकेटेड आहेत, पण जुन्या काळाचा विचार केला तर त्या काळामध्ये जरी अशी परिस्थिती असली तरीही त्यांनी त्यांच्या मुलींना शिकवलं, ही गोष्ट मला खूप प्रेरणादायी वाटते. आणि आज आपण बघतोय की ग्रामीण भागात अजूनही बालविवाह होतात, अजूनही शिक्षणापासून मुलींना वंचित ठेवलं जातं. तर त्यांच्यासाठी ही एक प्रेरणादायी बाब आहे, आई कशी असावी आणि आईने आपल्या मुलींना शिकवण्यासाठी कशी धडपड करायला हवी. खरे तर आज तुम्ही डॉक्टरेट पदवी प्राप्त केलीत आणि तुमच्या नावासमोर डॉक्टर म्हणून लिहिल्या जात आहे, ते केवळ तुमच्या आईबाबांमुळे. नो डाऊट तुम्ही त्यासाठी खूप परिश्रम घेतलेत, पण तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारे तुमचे पालक होते. हे खूप अभिमानास्पद बाब आहे तुमच्यासाठी. खरं तर तुमचा हसरा खळखळता स्वभाव आणि तशीच केलेली तुम्ही पात्र, त्याची एक छोटीशी झलक आपल्या मैत्रिणींना ऐकूया.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर कोणत्या भूमिकेची एक झलक तुम्ही आता मैत्रिणींसाठी सादर कराल?
0: अक्का नावाचं जे कॅरेक्टर आहे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मधला नाटकातलं, तिचा पक्षप्रवेशाचा जो सीन आहे प्रवेश आहे, आणि ती एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात प्रवेश करते, त्यावेळी तिनं केलेलं ते भाषण आहे.
1: ओके.
0: उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाक म्हणल्याशिवाय टाकणार नाही. साहेब, तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलाय ना, त्याला अजिबात तडा जाऊन देणार नाही. आतापर्यंत मी ज्या ज्या पक्षात गेले त्या त्या पक्षात प्रामाणिकपणे काम केलं. येणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर मी जालन्यातील जनतेला असं वचन देते, शिवाजी महाराजांचं कार्य पक्षाच्या वतीनं जेवढं पुढं नेता येईल तेवढं पुढं नेण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात, शिवजयंती निमित्त विविध सांस्कृतिक उपक्रमांना पण प्राधान्य देऊन शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न आम्ही करू.
1: किती भारदस्त आवाजात, खूप छान वाटलं. मॅडम, आपण आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा जो प्रेरणादायी प्रवास आहे आजपर्यंतचा, शैक्षणिक क्षेत्रातील आणि अभिनय क्षेत्रातीलही, त्याविषयीच्या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तरपणे तुम्ही आम्हा सर्वांशी शेअर केल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत अभिनय क्षेत्रामध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या, त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या, तसेच राज्यशास्त्र या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी गोविंदराव भालेकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात मैत्रिणींसाठीचा विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी.

0: आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो वनिता मंडळ, या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो ऐकतो, मात्र आपल्या कुटुंबाची काळजी घेताना अनेक स्त्रियांमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेलं आपण पाहतो. बदलती जीवनशैली, धावपळ, ताणतणाव, अयोग्य आहार, अपुरी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे आज आपल्यामध्ये लठ्ठपणाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ही केवळ सौंदर्याशी संबंधित बाब नसून अनेक गंभीर आजारांची सुरुवात सुद्धा ठरू शकते. गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, हार्मोन्समधील बदल आणि वाढतं वय या प्रत्येक टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. अशावेळी योग्य जीवनशैली न पाळल्यास वजन वाढणं सहज शक्य होतं. मात्र प्रत्येक वाढलेलं वजन म्हणजे लठ्ठपणा असतो का? तो नेमका कसा ओळखायचा? त्याची कारणं कोणती? त्यापासून कोणते आजार उद्भवू शकतात? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवं? या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत या विषयातील अनुभवी आयुर्वेद तसंच योग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता विवेक कुलकर्णी. या बऱ्याच वर्षापासून लठ्ठपणा यावर जनसामान्यांना सेवा देत आहेत, उपचार करत आहेत, सोबतच त्या आहार मार्गदर्शन देखील करतात. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आज आपण आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उकल त्यांच्याकडून करून घेऊयात. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं.
2: खूप खूप धन्यवाद.
1: तर मॅडम, आपण असं पाहतो की आजकाल स्त्रियांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे, तर सुरुवातीला आपण सगळ्या मैत्रिणींना हे सांगावं की लठ्ठपणा म्हणजे नेमकं काय.
2: नमस्कार सर्व सख्यांना. आता काय असतं, आपल्याला पाहिजे त्यापेक्षा अधिक आहार घेणं आणि त्या अपेक्षित जर आपली अंग मेहनत नसणं ही जी कारणं असतात, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये हळूहळू चरबी साठू लागते आणि थोडक्यात लठ्ठपणा म्हणजे ही वाढलेली चरबी. वजन वाढणं, शरीरात चरबीचा होणारा अतिरिक्त साठा म्हणजे स्थूलपणा, त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो.
1: तर मॅडम, हा लठ्ठपणा जो आहे, तर हा घालविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करत असताना महिलांनी आदर्श वजन काय ठेवावं, त्याचे काही निकष आहेत का, किंवा हा लठ्ठपणा कसा मोजला जाऊ शकतो?
2: आता साधारण जेव्हा वजन वाढतं तेव्हा हे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पेशंटला हे आपोआप लक्षात येत असतं. साधं सोपं म्हणजे आपल्या कपड्यांची साईज वाढते, कामं करताना जडपणा येतो आणि त्यामुळं वजन वाढतंय, लठ्ठपणा येतोय ह्याची पूर्ण कल्पना आपल्याला येत असते. पण तरीही हा लठ्ठपणा नेमका कसा वाढलेला आहे, नेमकं वजन कोणत्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे याबद्दल काही आपण निकष लावू शकतात. BMI नावाचं एक आपण साधन वापरतो, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो. सहसा लठ्ठपणा वजन आणि उंचीच्या प्रमाणानुसार मोजला जातो. प्रत्येकाच्या उंचीनुसार एक ठराविक वजन असतं आणि त्याच्याच प्रमाणाला आपण BMI असं म्हणत असतो. आता नॉर्मली हा जो BMI असतो तर तो 18 ते 24.9 या प्रमाणामध्ये असावा, म्हणजे वजन प्रमाणामध्ये असतं. पण हा BMI जेव्हा 25 ते 30 या रेंजमध्ये वाढतो तेव्हा त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि हा BMI जेव्हा 30 पेक्षा जास्त वाढतो तेव्हा मात्र आपण त्याला लठ्ठपणा म्हणू शकतो. तर BMI या निकषाद्वारे आपण लठ्ठपणा मोजू शकतो. दुसरं म्हणजे कमरेचा घेर. कमरेच्या घेरावरून सुद्धा आपण लठ्ठपणा मोजू शकतो. साधारणतः स्त्रियांमध्ये 88 सेंटीमीटर कमरेचा घेर असावा. त्याचप्रमाणे पुरुषांमध्ये 94 सेंटीमीटर हा कमरेचा घेर असावा. स्त्रियांमध्ये जर कमरेचा घेर 88 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त असेल तर ओव्हरवेट होतोय किंवा लठ्ठपणाकडे आपण जातोय असं आपण म्हणू शकतो. तसंच पुरुषांमध्ये सुद्धा 94 सेंटीमीटर पेक्षा जर जास्त कमरेचा घेर असेल तर आपण वजन वाढतंय असं आपण म्हणू शकतो. जसं BMI आणि कमरेचा घेर यावरून ठरवतो त्याचप्रमाणे WHR म्हणजे वेस्ट टू हिप रेशो हे सुद्धा एक लठ्ठपणा मोजण्याचं साधन आहे. यामध्ये आपल्या कमरेचा घेर आणि सीट या दोन्हीचं प्रमाण ठरवून आपण तो काढला जातो. थोडक्यात या दोन्हींचा रेशो जर 0.80 या प्रमाणामध्ये असेल तर आपण अगदी नॉर्मल वजन आहे असं समजतो. पण WHR जर

0: 0.80 पेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण वजन वाढलेलं आहे असं म्हणू शकतो. हे प्रमाण स्त्रियांचं आहे. पुरुषांमध्ये हेच प्रमाण आपण 0.90 हे आपण बॉर्डर लाईन त्याची सीमा आपण पकडू शकतो.
1: अच्छा, हा जो लठ्ठपणा येतो आहे स्त्रियांमध्ये किंवा सर्वसामान्य जनतेमध्ये आपण पाहतो की लठ्ठपणा पण विशेषत स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतो आपल्याला, तर हा लठ्ठपणा येण्यामागची सर्वसाधारण कारणं काय असावीत?
0: सर्वात महत्वाचं कारण आणि सर्वांना माहिती असलेलं कारण म्हणजे हाय कॅलरी अन्न घेणं किंवा जेवण घेणं. आता हाय कॅलरी म्हणजे काय असतं की ज्याच्यामधून आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते, असं जेवण घेणं असं अन्न घेणं यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो. गोड खाणं, तळलेलं खाणं, फास्ट फूड खाणं किंवा भूक लागलेली नसतानाही सतत खात राहणं हे सुद्धा एक वजन वाढीचं खूप मोठं कारण आहे. यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव असणं. त्याचप्रमाणे काही व्यक्तींमध्ये अनुवंशिकता हेही मोठं कारण मिळतं. त्यातल्या त्यात लहान मुलांमध्ये अनुवंशिकता हे मोठं कारण असू शकतं. बऱ्याच व्यक्तींमध्ये काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असतात त्यामुळेही वजन वाढतं. त्यांचं सगळं रुटीन व्यवस्थित असून जीवनशैली व्यवस्थित असूनही केवळ हार्मोन्सचा इम्बॅलन्स असल्यामुळं वजन वाढू शकतं. त्यामध्ये आपण हायपोथायरॉइडिझम, PCOD हे प्रॉब्लेम घेऊ शकतो. तसंच काही व्याधींची ट्रीटमेंट घेताना जी काही आपण औषधं घेतो जसं की स्टिरॉइड्स किंवा मानसिक रोगावरील काही औषधं, या औषधांच्या घेण्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं. आणि आजकालचं सगळ्यात जास्त वाढलेलं कारण म्हणजे मानसिक ताण. कामातला ताण, कौटुंबिक ताण, शैक्षणिक ताण या सर्वांच्या ताणामुळे सुद्धा वजन वाढलेलं आपल्याला जाणवतं. पूर्वीच्या काळी आहार घेणं, झोप हे सगळं संतुलित होतं, पण आजकाल झोपेची सुद्धा नियमितता राहिलेली नाहीये. तर अपुरी झोप हे सुद्धा वजन वाढीचं कारण आहे. उशिरा झोपल्या जातं त्यामुळं पुरेशी झोप होत नाही आणि त्यामुळं भूक कंट्रोल करणारं जे हार्मोन आहे त्याचं कार्य व्यवस्थित होत नाही, भूक वाढत राहते आणि वजन वाढत राहतं.
1: तर मॅडम, हे आपण लठ्ठपणाची कारणं सांगितलीत, पण मग हा लठ्ठपणा ओळखण्यासाठी सुद्धा काही विशेष लक्षणं असतील?
0: आता साधारण जेव्हा वजन वाढतं त्यावेळी मी आधी सांगितल्याप्रमाणे थोडस आपल्या कामाची क्षमता कमी होते. थोड्या थोड्या गोष्टींवरून आपल्याला दम लागायला सुरुवात होते. पायऱ्या चढणं, उतरणं किंवा चालताना दम लागणं, बोलताना सुद्धा दम लागणं ही लक्षणं जाणवायला लागतात. लवकर थकवा येतो. अगदी रोजची कामे करताना सुद्धा आपण असमर्थ राहतो आणि थकवा यायला सुरुवात होते. बऱ्याचदा स्त्रियांमध्ये कंबरदुखी, गुडघेदुखी हाही त्रास जाणवतो. लठ्ठपणामुळे घाम सुद्धा खूप येतो. हिवाळ्यात सुद्धा घाम येणं हे लठ्ठपणाचं लक्षण आहे. झोपेमध्ये बऱ्याचदा व्यक्ती घोरायला सुरुवात करतो ओव्हरवेटमुळे. त्याचप्रमाणे कमी झालेली आपली कार्यक्षमता आणि आपल्या स्वतःमध्ये दिसण्यामध्ये झालेला बदल यामुळे कुठेतरी मानसिक बदल सुद्धा विशेषतः स्त्रियांमध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे लठ्ठपणामुळे शारीरिकच नाही तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला काही लक्षणे जाणवायला सुरुवात होतात.
1: अच्छा, एकंदरीतच काय जर ही लक्षणं आपल्यामध्ये आढळून आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,
0: अजिबात.
1: तर मॅडम, ओव्हरवेट आणि ओबेसिटी म्हणजेच वजन जास्त असणं आणि लठ्ठपणा हा आजार असणं यात काय फरक आहे, किंवा मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं या कंडिशनमध्ये योग्य राहील?
0: आता ज्यावेळी आपलं वजन हे नॉर्मल वजनापेक्षा थोडंसं वाढलेलं असतं त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो. आणि ओव्हरवेट ज्यावेळेस व्यक्ती असतो त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये फार असे नकोसे बदल झालेले नसतात की जे आपल्या शरीराला फार अपाय करतील असे बदल झालेले नसतात. पण ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा हा व्याधी झाल्यानंतर मात्र काय होतं की आपल्या शरीरामध्ये बरेचसे अनहेल्दी अपाय करणारे बदल ऑलरेडी झालेले असतात. त्यामुळे ओव्हरवेट असणं आणि ओबेसिटी हा व्याधी असणं यामध्ये बराचसा फरक आहे. ओव्हरवेट असलेली व्यक्ती ही हेल्दी असू शकते, तिला काहीही अपाय न झालेला असू शकतो. पण लठ्ठपणा हा व्याधी जेव्हा होतो व्यक्तीला त्यावेळीस त्याच्या शरीरामध्ये बरेचसे नको असलेले बदल झालेले असतात. आणि जे मोठे गंभीर आजार आहेत जसं की डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा स्त्री पुरुषातील वंध्यत्व येणं, तर या सगळ्या गोष्टी ह्या लठ्ठपणा या व्याधीमध्ये ऑलरेडी सुरू झालेल्या असतात.
1: तर मग कोणत्या स्टेजला डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य राहील?
0: आता आपल्याला जाणवत असतं की आपलं वजन वाढतंय, त्याच वेळी लगेच तुम्ही सल्ला घेतला तर तो जास्त उपयोगी ठरतो, कारण वजन वाढतंय आणि त्या

0: नंतर तुम्हाला काही जर प्रॉब्लेम सुरू झाले तर त्यानंतर मग तुम्ही त्यावर उपाय करण्याच्या ऐवजी काही अपाय होण्याच्या आधी डॉक्टरचा सल्ला घेणं चांगलं असतं.
1: मॅडम, आपण असंही पाहतो की स्त्रियांच्या मध्ये पुरुषांच्या तुलनेने लठ्ठपणा हा आजार जास्त जाणवतो, तर यामागचं काय कारण असावं?
0: हो, स्त्री आणि पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांच्या आयुष्यात तिच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात खूप बदल घडत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात. जसं की प्युबर्टी म्हणजे वयात येताना, प्रेग्नन्सी म्हणजे स्त्री गर्भिणी असताना, आणि मेनोपॉज म्हणजे पाळी गेल्यावर किंवा पाळी जाताना बऱ्याचदा वजन वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्याच स्त्रियांमध्ये थोडासा चरबीचा साठा, ज्याला आपण बॉडी फॅट म्हणतो, ते पुरुषांच्या तुलनेत थोडंसं जास्त असतं. त्यामुळं स्त्रिया ह्या लठ्ठ होण्याची शक्यता थोडीशी जास्तच असते.
1: अच्छा.
0: अजून एक कारण म्हणजे स्त्रियांमध्ये मांसपेशी, ज्याला आपण मसल्स म्हणतो, त्यांचा आकार पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी असतो. त्यामुळं स्त्रियांमध्ये चयापचय क्रियेचा वेग थोडासा कमी असतो आणि त्यामुळे त्यांच्या कॅलरीज खर्च होत नाहीत आणि त्यांना कॅलरीज कमी लागतात, आणि कमी कॅलरीज लागल्यामुळं त्यांनी आहार सुद्धा पुरुषांच्या तुलनेत थोडासा कमी घ्यायला हवा.
1: अच्छा.
0: आणि अजून आपल्या भारतातील स्त्रियांच्या बाबतीत एक आढळणारं लठ्ठपणाचं कारण म्हणजे त्या आपल्यापेक्षा कुटुंबावर खूप जास्त लक्ष देतात आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी त्या प्रमाणामध्ये घेत नाहीत.
1: अगदीच.
0: अगदी त्यांच्या जेवणाच्या वेळा चुकीच्या असतात, शिळं अन्न खाण्याचं प्रमाण जास्त असतं, व्यायामाचा तर बऱ्यापैकी अभाव असतो.
1: अगदीच.
0: घरातली कामे त्या करतात, पण जो व्यायामाचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्या प्रमाणामध्ये घरकामाचा परिणाम शरीरावर होत नाही. आणि दुसरं एक कारण भारतीय स्त्रियांचं म्हणजे त्या मानसिक ताणाखाली कायम असतात,
1: बरोबर.
0: कौटुंबिक ताण असतो, मुलांचा ताण असतो, त्यामुळेही वजन वाढतं. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे अपुरी झोप. आपल्या शरीराला काही ठराविक विश्रांतीची गरज असते आणि ती विश्रांती आपल्याला झोपेमधून मिळत असते, पण हीच जर झोप अपुरी असेल तर त्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं.
1: अच्छा. तर मॅडम, लठ्ठपणामुळे स्त्रियांच्या विशेषतः प्रजनन संस्थेवर सुद्धा वाईट परिणाम होतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: एकूण जे स्त्रियांचं दिवसभरातलं रुटीन असतं त्याचा स्त्रियांच्या शरीरावर तर परिणाम होतोच, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांवर होतो, पण विशेषतः आजकाल त्यांच्या प्रजनन संस्थेवर वाईट परिणाम झालेला आपल्याला दिसून येतोय. एकूणच सध्या लठ्ठपणामुळं आपला प्रजनन दरच कमी झालेलं लक्षात येतंय
1: हो.
0: या 5 वर्षांमध्ये. प्रजनन दर का कमी होतोय तर वंध्यत्वासारखे बरेच अपाय या लठ्ठपणामुळं वाढलेले दिसून येत आहेत. आजकाल मुलींची लग्न उशिरा होत आहेत आणि मेनोपॉज, ज्याला पाळी जाणे आपण म्हणतो, ते वय सुद्धा अलीकडे आलेले आहे, त्यामुळे सुद्धा प्रजनन दर कमी झालेला जाणवतोय. दुसरं म्हणजे लठ्ठपणामुळे काय होतं की मासिक पाळीसाठी जे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स काम करत असतात त्यांच्या कार्यावर वजनाचा परिणाम होत असतो. त्यामुळं जर वजन जास्त असेल तर पाळीत अनियमितता येते, ज्याला आपण पीसीओडी म्हणतो. या पीसीओडीमध्ये पाळी अनियमित येते, चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणे केस वाढलेले जाणवतात आपल्याला, पिंपल्स येतात स्त्रियांना. त्याचप्रमाणे वाढलेल्या वजनामुळं दर महिन्याला स्त्रियांमध्ये जे स्त्रीबीज तयार होतं किंवा जे स्त्रीबीज बाहेर पडण्याची जी क्रिया असते त्यावर याचा बराच अपाय होतो वजनाचा, आणि त्यामुळं वंध्यत्वाचं प्रमाण वाढलेलं जाणवतंय.
1: अच्छा.
0: ओव्हरवेट असतानाही जर प्रेग्नन्सी राहिलीच तरी त्यातील गुंतागुंत थोडीशी वाढण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस गर्भपातही या ओव्हरवेटमुळे होऊ शकतो.
1: अच्छा.
0: आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू झालीच तरी पण प्रेग्नन्सीमध्ये परत पेशंटची साखर वाढणे, बीपी वाढणे या सगळ्या समस्या येऊ शकतात.
1: अच्छा.
0: आणि दुसरं, आजकालची वाढलेली समस्या म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. लठ्ठपणाचा आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा खूप जवळचा संबंध आहे,
1: बरं.
0: कारण हे जे फॅट्स टिश्यू असतात तर ते काय करतात की इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं ते या फॅट्स टिश्यू वाढवतात, आणि त्यामुळं गर्भाशयाच्या आतील जे आवरण आहे ते जरा ॲबनॉर्मली वाढत राहतं आणि पुढे या ॲबनॉर्मल सेल्स कॅन्सरस होऊन गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच लठ्ठपणा हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेवर अतिशय वाईट परिणाम करतोय,
0: नक्कीच.
1: तर त्यासाठी विशेषत विवाहाच्या आधीपासून मुलींनी याकडे विशेष लक्ष द्यायला
0: अवेअरनेस असणं आवश्यक आहे.
1: अगदीच अगदीच. तर मॅडम, बऱ्याचदा असं होतं की

0: प्रसूतीनंतर सुद्धा वजन वाढलेलं जाणवतं.
1: आता बऱ्याचदा काय होतं की प्रेग्नन्सी पिरियडमध्ये बाळाची काळजी घेणं, बाळाचं वजन वाढवणं आईला आवश्यक असतं.
0: बरोबर.
1: त्यामुळं प्रेग्नन्सी पिरियडमध्ये बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्दी आहार घेतला जातो, जो बाळासाठी आवश्यकच असतो. पण एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर तो तेवढ्या प्रमाणामध्ये हाय कॅलरी डाएटची आपल्याला गरज नसते. त्यामुळं प्रसूतीनंतर स्त्रीने थोडासा लो कॅलरी डाएट घेतला तरी चालत असतो. पण
0: अच्छा.
1: आपल्याकडे काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये जो डाएट आपण घेत असतो तोच डाएट आपण डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा कंटिन्यू करतो. हे एक मोठं कारण आहे वजन वाढीचं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीचं स्त्रीचं जीवन आणि डिलिव्हरी नंतरचं जीवन हे खूप वेगळं असतं. तिच्यावर एक जबाबदारी आलेली असते आणि
0: बरोबर.
1: त्याचा एक वेगळा मानसिक ताण तिच्यावर असतो, तर हे सुद्धा एक कारण असू शकतं. दुसरं म्हणजे प्रेग्नन्सी इंड्यूस्ड काही प्रॉब्लेम्स असतात, जसं की थायरॉइड, त्यामुळं सुद्धा वजन वाढू शकतं हायपोथायरॉइडिझममुळे.
0: अच्छा. प्रेग्नन्सी नंतर जे वजन वाढतंय, तुम्ही जे म्हणालात की आहारात आपण बदल करत नाही, प्रसूतीच्या आधीचा आहार आणि प्रसूतीनंतरचा
1: हो
0: आहार आपल्याकडे सहसा तसाच चालू राहतो,
1: हो
0: तर त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे योग्य
1: हो
0: ठरतं का?
1: खूप आवश्यक असतं. आणि प्रेग्नन्सीच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये मूल हे पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असतं, तर त्या पिरियडमध्ये तिने हाय कॅलरी डाएट घ्यावा, पण त्यानंतर मात्र हळूहळू तिने त्या प्रमाणामध्ये आहार कमी करणं आवश्यक आहे.
0: अच्छा. तर मॅडम, आता आपण मानसिक ताणाबद्दल सुद्धा बोललात, स्त्रियांमध्ये जो प्रेग्नन्सी नंतर येतो, प्रेग्नन्सी नंतरच म्हणून नाही तर बऱ्याचदा स्त्रियांना मानसिक ताण येतोच येतो, तर
1: हाँ
0: मग मानसिक ताण आणि लठ्ठपणा यांचा काही परस्पर संबंध आहे का?
1: नक्कीच आहे. मानसिक ताण आणि लठ्ठपणा या अगदी परस्पर पूरक गोष्टी आहेत. मानसिक ताणामुळं लठ्ठपणा येऊ शकतो आणि लठ्ठपणामुळं मानसिक ताण येऊ शकतो. आता कधी कधी काय होतं की खूप जास्त मानसिक ताण असतो स्त्रियांमध्ये स्पेशली, त्यामुळं काय होतं की आपल्या शरीरामध्ये एक कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन असतं, तर त्याचं प्रमाण वाढतं, जे की आपली चरबीचा साठा वाढवण्यासाठी मदत करत असतं, त्यामुळं वजन वाढतं. दुसरं, काही लोक काय असतात की स्ट्रेस वाढला, मानसिक ताण वाढला की थोडंसं हाय कॅलरी डाएट घेण्याची त्यांना सवय असते, त्यांना काहीतरी सतत खावंसं वाटत असतं, त्यामुळं सुद्धा वजन वाढतं. तिसरं, मानसिक तणावामुळं वजन वाढण्याचं कारण म्हणजे आता जेव्हा आपण फ्रेश असतो, आपलं मन आनंदी असतं, त्यावेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, आपल्याला योगासनामध्ये असतो, आपल्याला मॉर्निंग वॉकमध्ये असतो, आपल्याला व्यायामामध्ये सुद्धा तेवढाच उत्साह असतो. पण ज्यावेळी आपलं मन खचलेलं असतं, डिस्टर्ब असतं, त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टी करण्याचं टाळतो आणि
0: अगदीच.
1: व्यायामाच्या अभावामुळे परत वजन वाढायला सुरुवात होते. अशा प्रकारे मानसिक ताणामुळं आपलं हार्मोन्सचा एक परिणाम, दुसरं ओव्हर इटिंग आणि तिसरं म्हणजे व्यायामाचा अभाव, या तिन्ही कारणामुळं मानसिक ताणामुळं वजन वाढतं.
0: अच्छा.
1: या उलट लठ्ठपणामुळं सुद्धा मानसिक ताण वाढू शकतो. का? कारण काय होतं की लठ्ठपणामुळं आपण पूर्वी जसं दिसायचो त्यामध्ये बरेचसे बदल झालेले असतात. आपल्या कपड्यांच्या चॉईसेसमध्ये थोडासा आपल्याला बदल करावा लागतो.
0: अगदीच.
1: ज्या पद्धतीचे आपण कपडे आधी घालायचो त्यामध्ये थोडेसे लिमिटेशन्स येतात, तो एक कुठेतरी आपल्याला मन दुखावणारा तो प्रसंग असतो.
0: अगदीच.
1: आणि वर्किंग स्टॅमिना कमी झाल्यामुळं ती एक आपल्या मनामध्ये कुठेतरी खंत असते की मी ज्या स्टॅमिन्याने आधी काम करायचे त्या स्टॅमिन्याने आज करत नाहीये. या सगळ्या मानसिक लठ्ठपणाच्या परिणामी सुद्धा मानसिक ताण येऊ शकतो आणि मनस्वास्थ्य बिघडू शकतं.
0: अगदीच. असं बऱ्याचदा आपण पाहतो सुद्धा की स्त्रियांना बाहेर जाताना लठ्ठ असो तर कुठल्या फंक्शनमध्ये
1: हो,
0: जाताना,
1: कुठेतरी आत्मविश्वास कमी
0: हा
1: झालेला
0: कमी
1: असतो
0: जाणवतो त्यांच्यातला.
1: आणि कुठेतरी मग ती मनाची घालमेल असते, राग वाढतो, चिडचिड वाढते.
0: निश्चितच. म्हणजे मानसिक ताण आणि लठ्ठपणा खरंच परस्पर पूरक असे हे आहेत,
1: हो
0: आणि दोन्हीवरती सुद्धा नियंत्रण मिळवणं हे आपल्याला गरजेचं आहे.
1: हो
0: मॅडम, आजकाल आपण असंही पाहतो की लठ्ठपणाला गंभीर शारीरिक आजार या वर्गात बसवलं जातं, तर त्यामागचं काय कारण असावं, म्हणजे असं कशामुळे होतं?
1: बरोबर आहे ते. कारण लठ्ठपणाला आपण सिरियसलीच घेतलं पाहिजे, कारण आजकाल जे गंभीर आजार होतात त्या बहुतांश व्याधींच्या मुळाशी कुठेतरी लठ्ठपणा हा कारणीभूत असतो. जसं की उच्च रक्तदाब, डायबिटीज, सांधेदुखी, स्त्री पुरुषातील वंध्यत्व किंवा कॅन्सरसारखे गंभीर रोग,
0: अच्छा.
1: मानसिक अस्वास्थ्य, या सर्वांना कुठेतरी लठ्ठपणा कारणीभूत.

0: असतो. आणि जे रुग्ण या सर्व त्रासातून जात असतात त्यांचं आयुष्य हे अत्यंत म्हणजे क्लेशदायी असतं. त्यामुळे लठ्ठपणा हा व्याधी एक गंभीर समस्या म्हणूनच पाहिला पाहिजे. जर लठ्ठपणा नसेल, जर आपण फिजिकली फिट असू, तर मानसिकदृष्ट्या सुद्धा आपण आपोआप स्वस्थ होत जातो. त्यामुळं लठ्ठपणाकडे एक गंभीररित्या आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या आजारांपासून आपण नक्कीच जर वजन नियंत्रणात असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपण दूर ठेवू शकतो.
1: अगदी मॅडम, यासोबतच आपण असंही पाहतो की आजकाल लहान मुलांमध्ये, विशेषतः किशोरवयीन मुलींमध्ये सुद्धा लठ्ठपणा वाढत आहे, तर त्याचे काय कारणं असावीत आणि पालकांनी याविषयी काय विशेष काळजी घ्यावी, आणि सोबतच मुलांचा बराचसा वेळ हा शाळेमध्ये जात असतो, तर शाळेची सुद्धा यामध्ये काही महत्वाची भूमिका असू शकते का?
0: हो, शाळेची पण असू शकते, पण प्रथमतः पालकाची भूमिका यात खूप महत्वाची ठरते. पूर्वीच्या काळी काय होतं की आपल्या भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. बरीचशी काकाची मामाची मुलं एकत्र राहायची, त्यामुळे लाड सुद्धा त्यांचे सर्वांचे एकत्र व्हायचे. पण आज असा ट्रेंड आहे की एकच मूल किंवा दोनच मुलं, यामध्ये कुठेतरी एकच मूल असल्यामुळे त्याचे हट्ट खूप जास्त प्रमाणामध्ये पुरवले जातात. त्याला हवं तसं खाणंपिणं केलं जातं, त्याला काही व्यायामासाठी किंवा काही शारीरिक अंगमेहनतीसाठी काही आग्रह धरल्या जात नाही. त्यामुळं काय होतंय की मुलांचं वजन आपोआपच वाढत चाललंय. आणि दुसरी गोष्ट, एकच मूल असल्यामुळं हवं तसं त्याला पाहिजे तसं जगू देणं हा एक कुठेतरी पालकांचा रोल झालेला आहे सध्या. त्यामुळं मूल सुद्धा बाहेर खेळण्याच्या ऐवजी घरातच मोबाईल बघणं, टीव्ही बघणं यात वेळ घालवतं. आणि मुलींमध्ये सुद्धा बाहेरचं खाणं, फास्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत, त्यामुळे लठ्ठपणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता यामध्ये प्रथमतः कोणते कॉम्प्लिकेशन्स पुढे होऊ शकतात याबद्दल जर पालकांनीच आधीच अवेअर ठेवलं मुलांना तर आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळू शकतो. यामध्ये शाळेची सुद्धा खूप मोठी भूमिका असू शकते, कारण शैक्षणिक आयुष्यामध्ये मूल जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याच्यावर संस्कार घडवायला शाळेचा हा खूप मोठा रोल असतो. त्याचवेळी शाळेमध्ये जर त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप आवश्यक आहे, तुमचा संतुलित आहार खूप आवश्यक आहे, ह्या गोष्टी त्यांना जर लहानपणापासून बिंबवल्या गेल्या तर त्याचं कुठेतरी महत्व त्यांच्या मनामध्ये भरवल्या जातं. तर त्यामुळे शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास घेणं, मानसिक बल वाढवण्यासाठी वेगळा ध्यान वर्ग घेणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. पण आजकाल काय होतंय की शारीरिक मेहनतीपेक्षा कुठेतरी शाळेच्या सिलॅबसकडे थोडंसं जास्त लक्ष दिल्या जातंय, आणि जो काही शारीरिक शिक्षणाचा एक वेगळा तास असायचा तो पूर्ण कॅन्सल करून याकडे थोडंसं फोकस केलं जातंय, तर ते व्हायला नको.
1: अच्छा, म्हणजेच शारीरिक हालचालीकडे विशेष असं लक्ष शाळेमध्ये दिलं गेलं पाहिजे. मैदानी खेळ त्यात विशेषतः मुलांकडून खेळवून घेणं, ज्यामुळे त्यांचा व्यायाम होऊ शकतो आणि सोबतच पीटी सारखे सुरुवातीला असायचे ते पण झाले तर निश्चितच मुलांची चांगल्या पद्धतीने हालचाल शरीराची होऊन लठ्ठपणा तिथूनच कमी होण्यास सुरुवात होऊ शकते.
0: बिलकुल.
1: तर मैत्रिणींनी खरं तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचंच आहे, पण सोबत ही सुद्धा एक जबाबदारी आहे मुलं सांभाळण्याची, त्यांच्यातही लठ्ठपणा वाढू नये यासाठी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आणि तसं तर एक आई म्हणून त्या घेतच असतात मुलांची काळजी, पण तरी पण जिथे कुठे आपली मुलं लठ्ठ दिसत आहेत आईला तर
0: त्याबद्दल अवेअरनेस असला पाहिजे. स्त्री ही कुटुंबाचा कण असते आणि तिने जर स्वतःकडे लक्ष देतानाच बाकीच्या सगळ्या कुटुंबियांकडे जर लक्ष ठेवलं तर आपण लठ्ठपणा दूर ठेवू शकतो.
1: अगदीच अगदीच. मॅडम, कुटुंबाचा विषय निघालाच आहे, तर वजन कमी करत असताना स्त्रियांच्या बाबतीत कौटुंबिक पाठबळ असणं आवश्यक आहे, तर ते कशामुळे?
0: आता काय असतं, कुटुंबातल्या स्त्रीला वजन कमी करायचं असतं आणि त्यावेळी त्या स्त्रीला जर फॅमिलीचा सपोर्ट मिळाला तर ती खूप योग्य प्रकारे आपल्या स्वतःला फिट ठेवू शकते. आता फॅमिलीचा सपोर्ट असेल तर वेट मॅनेजमेंट कसं करायचं ह्याचं ती प्लॅन करू शकते, कारण सर्वच कुटुंब जर कॅलरी कॉन्शियस असतील तर त्या प्रकारचं जेवण बनवायला पण स्त्रीला मुभा मिळते की आपण कमी तेलाचं, कमी गोड अशा प्रकारचं जेवण घरी बनवू शकतो आणि त्याला पूर्ण सपोर्ट असतो कुटुंबातल्या व्यक्तींचा. नाहीतर मग काय होतं, सपोर्ट नसेल तर कुटुंबातल्या व्यक्तींना जास्त तेलाची भाजी लागते, स्त्रीला जास्त तेलाची भाजी खायची नसते आणि मग एक प्रकारचा स्ट्रेस

0: तिला यावेळी येऊ शकतो. तसंच जर कुटुंबाचा जर तिला सपोर्ट असेल वेट लॉसला, आणि सगळेच जर वजनाच्या बाबतीत जर थोडेसे जागरूक असतील, तर मिळून सगळे एक्सरसाइज करतात, मिळून सगळे योगाचा वर्ग करतात, मिळून वॉकला जाऊ शकतात, आणि हा कुठेतरी सपोर्ट तिला खूप आवश्यक असतो. त्याचप्रमाणे जर सगळेच वजनाचा विचार करत असतील तर जेवणाच्या वेळा फिक्स होतात, रात्री उशिरा जेवणं किंवा बाहेरचं जेवणं ह्या सगळ्या गोष्टी टाळायला सुरुवात होते. हेल्दी कसं खायचं, कोणत्या प्रकारच्या भाज्या फळं ही आहारामध्ये समावेश करायची, या प्रकारचा सगळा सपोर्ट तिला कुटुंबाकडून मिळत असतो. आता काही वेळेला काय असतं की स्त्री ही ओबेसिटीचे पेशंट असते, ती कुठल्या तरी डॉक्टरचं मार्गदर्शन घेत असते, तिला काही ठराविक वेळेला त्या डॉक्टरांकडे व्हिजिटला जावं लागतं, आणि अशा वेळी तिला जर कुटुंबातून जर सपोर्ट मिळाला, तिच्या व्हिजिटला कोणीतरी रिमाइंडर देणारं मिळालं, तर ती वेळेवर तिथे पोहोचू शकते, वेळेवर सगळं ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकते, आणि हा कुठेतरी फायदा तिला नक्कीच होतो. दुसरं म्हणजे पेशंटला जर कोणी अपोज करणारं नसेल तिच्या फॅमिलीमध्ये वेट लॉससाठी, तर एक अननोन पॉझिटिव्ह मोटिवेशन तिला मिळत राहतं, आणि त्यामुळं ती त्यामध्ये जास्त मन लावून सगळ्या गोष्टी करायला सुरुवात करते.
1: तर मैत्रिणींनो, तूर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तर मॅडम, आजच्या या माहितीपूर्ण संवादासाठी सर्व मैत्रिणीच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही परभणी केंद्राची निर्मिती होती, सादरकर्त्या नेहा खरे. हा कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन AIR सहित आकाशवाणी अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचा 1 वाजत आहे. दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांचं, वसंत पवार यांचं संगीत, आणि चित्रपटाचं नाव आहे सांगते ऐका.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढचं गीत ऐकणार आहोत वैभव जोशी यांचं, शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात. ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे आनंदी गोपाळ.

गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत लालित्य मुंशा आणि पंडित भवानी शंकर यांच्या स्वरात गौतम आठवले यांची रचना. संगीत लक्ष्मी वसंत. चित्रपटाचं नाव आहे कमाल धमाल.

श्रोत्याहो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं हे गीत आहे. सुहासचंद्र कुलकर्णी यांचं संगीत. चित्रपटाचं नाव आहे दोस्त माझा मस्त.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीत्यांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:30 होत आहेत. ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. तसंच 1:40 आपण जिल्हा वार्तापत्र जळगाव जिल्ह्याचं ऐकू शकणार आहात.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान। भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक। शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी। कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं आणि खराब हवामानामुळे अमरनाथ ही यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित। भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली आहे। महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं। त्यांचं धैर्य त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी अभिवादन केलंय। भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलंय। या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलंय। स्वातंत्र्य सैनिकांनी दाखवलेली देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील। आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय। येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे। या निमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुडुचेरी पोलीस दलाला

0: राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलानं दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवीन फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारले आहेत असं त्यांनी सांगितलं.
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता को बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है. ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है. ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है. ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट, ये 3 पिलर पर खड़ी की गई है.
0: पुडुचेरीच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही शहा यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षांमध्ये त्या दिशेनं सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. पुडुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारात गुंतवल्याचं CDSL अहवालात म्हटलंय. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी राबवलेल्या विविध मोहिमांमध्ये बंदी घातलेल्या कट्टरतावादी संघटनांशी संबंधित 5 सक्रिय सदस्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खंडणी, संघटनेसाठी नवीन सदस्यांची भरती करणं यासारख्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केलाय. टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातल्या कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं म्हटलंय. या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातल्या समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका याच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलंय. प्राधिकरणानं आतापर्यंत केलेल्या एकूण वितरण 166 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचंही मंत्रालयानं म्हटलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेबरोबर शांततेची चर्चा पुढे सुरू ठेवण्यात आपल्याला रस आहे, मात्र यासाठी अमेरिकेला परस्पर विश्वासाचं वातावरण कायम ठेवावं लागेल असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजिश्कियान यांनी म्हटलंय. सामंजस्यानं वागण्याची हीच योग्य वेळ आहे आणि अमेरिकेच्या कृतीला अनुसरून इराण आपली वचनबद्धता पूर्ण करेल असं ते म्हणाले. आपले अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी इराण चर्चा सुरू ठेवेल, मात्र कोणत्याही दबावाखाली आत्मसमर्पण करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेनं गेल्या जून महिन्यात युद्धबंदीबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र अद्याप या क्षेत्रातला तणाव कायम आहे. युक्रेन आणि अमेरिकेनं पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालीसाठी प्रतिरोधक क्षेपणास्त्रांचा दरमहा पुरवठा करण्याबाबतचा करार केलाय. त्यानुसार अमेरिका युक्रेनला दरमहा प्रतिरोधक क्षेपणास्त्र पुरवेल. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी बेलग्रेडमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. मात्र हे प्रमाण देशाच्या हवाई संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसं नसल्याचं ते म्हणाले. त्यांनी यासंदर्भातली नेमकी आकडेवारी उघड केली नाही. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या

0: अश्मिता चालिहानं पटकावलंय. आज 53 मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान कियानक्शीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मितानं नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मितानं 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलंय. जम्मू काश्मीरमध्ये पुढले काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. रामबन जिल्हा आणि काश्मीरच्या काही भागात सुरू असलेला पाऊस आणि खराब हवामान लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून काल जम्मूमध्ये भगवती नगर बेस कॅम्पवरून यात्रेकरूंचा जथा पुढे रवाना झाला नाही. यंदा 4 लाखापेक्षा जास्त भाविकांनी अमरनाथच्या गुंफांना भेट दिली. अनंतनाग जिल्ह्यातला पारंपरिक चंदनवाडी मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातला बलताल मार्ग अशा दोन्ही मार्गांवरून 3 जुलै रोजी सुरू झालेल्या यंदाच्या अमरनाथ यात्रेची सांगता 28 ऑगस्ट रोजी पारंपरिक छडी मुबारक सोहळ्यानं होईल. देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. आसाममध्ये पुराचा फटका 12 जिल्ह्यांना बसला असून अजूनही जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवतोय. राज्यात अतिवृष्टीमुळे मरण पावलेल्यांची संख्या 98 झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुसंख्य जिल्ह्यात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी पावसाची शक्यता आहे. ओदिशामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोर धरलाय. 4 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुडुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. शांततेसाठी अमेरिकेबरोबर चर्चा पुढे सुरू ठेवण्याची इराणची सशर्त तयारी. कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहानं पटकावलं. आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जून जुलैमध्ये दडी मारलेल्या पावसानं दमदार पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. खरीप हंगामातील पिकांची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन. आषाढी एकादशीनिमित्त पिंपराळा नगरीत भक्तिमय वातावरणात रथोत्सव साजरा. ऑक्सफर्ड विद्यापीठातले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉ नानासाहेब थोरात यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि जळगाव शहर वाहतूक शाखेची विशेष तपासणी मोहीम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे वार्ताहर राजेश यावलकर.
3: जून आणि जुलैच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. पेरणी केलेल्या पिकांच्या उगवणीला देखील याचा परिणाम जाणवत होता. मात्र महिन्याच्या मध्यापासून पावसाने जमदार पुनर्गमन करत जिल्ह्याच्या बहुतांश भागात चांगली हजेरी लावली. यामुळे कोमजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. कापूस, सोयाबीन, मका, बाजरी आणि इतर खरीप पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त ठरला. तापी नदीच्या हातनूर धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाल्यामुळे हातनूर धरणाचे काही दरवाजे उडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, भडगाव, चाळीसगाव आणि पाचोरा या शहरातील काही भागात पाणी साचल्याने आणि लहान नाल्यांना पूर आल्याने नागरिक अडकून पडल्याच्या घटना घडल्या. बचाव पथकांनी धाडसी प्रयत्न करत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. खरीप हंगामातील पिकांची स्थिती, खत आणि बियाण्याचा पुरवठा, पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कामांचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीत शेतकऱ्यांना वेळेवर तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आवश्यक, कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा ठेवणे आणि पीक विमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी विभागीय समन्वयक वाढवण्याचे जिल्हाधिकारी घुगे यांनी यावेळी मात्र निर्देश दिलेत. व्यवसायात निरंतर यश आणि वाढ मिळवण्यासाठी उद्योजकाने स्वतःच्या मनावर सतत काम करत राहिले पाहिजे. मन खंबीर आणि सकारात्मक असेल तर व्यवसाय निश्चितपणे पुढे जाऊ शकतो असा विश्वास सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन तथा मॅनेजिंग ट्रस्टी डॉक्टर अजित मराठे यांनी जळगावात व्यक्त केला. उद्योगावर बोलू काही या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. विठ्ठल विठ्ठल आणि पांडुरंग वर्दे हरिविठ्ठलच्या गगनभेदी घोषणा देत प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या जळगाव शहरातील पिंपळा नगरीत आषाढी एकादशी निमित्त 151 वर्ष असलेल्या या रथोत्सवाचा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विठ्ठल मंदिर संस्थान, वाणी पंचमंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित या दीड शतकीय परंपरेच्या सोहळ्यासाठी जळगाव शहरासह जिल्ह्यातून भाविकांची अलोट जनसागर या पिंपळा येथे उसळला होता. आकर्षक रोषणाई, सुशोभित दुकाने, भव्य पाळणे आणि खेळण्यांच्या बाजारामुळे संपूर्ण नगरी चैतन्याने न्हाऊन निघाली होती. आमदार सुरेश भोळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जीवने आदी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी जळगाव जिल्ह्यातील 50,779 भाविक प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासाचा लाभ घेतला. गतवर्षापेक्षा यंदा प्रवाशांच्या या प्रतिसादामुळे जळगाव विभागाच्या उत्पन्नात तब्बल 21.77% घवघवीत वाढ झाली आहे. महामंडळाच्या तिजोरीत 2,56,60,260 रुपये अतिरिक्त जमा झालेत. आजचा झिंझी या पिढीवरती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सचा एवढा मोठा प्रभाव आहे, मात्र इतरांच्या यशाची तुलना करून आयुष्य दुःखी करू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी क्षमता दडलेली असते, ती ओळखा, तिचा सातत्याने विकास करा, त्याच दिशेने करिअर घडवा असा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉक्टर नानासाहेब थोरात यांनी जळगाव येथे विद्यार्थ्यांना दिला. नोबल फाउंडेशन, संतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित जागतिक शास्त्रज्ञांचा गौरव सोहळा आणि प्रेरणादायी व्याख्यानपर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून थोरात बोलत होते. जळगाव शहरातील वाहतूक नियमांचे प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने 3 ते 17 जुलै या कालावधीमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली. या 15 दिवसांच्या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1597 वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली. या कारवाईतून 16,54,250 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
2: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, आत्ताच आपण सविता नायगावकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांची रचना ऐकलीत. आपण सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये ही गीतं ऐकत आहोत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित कार्यक्रम प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: आज आपण महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्यातील पत्रव्यवहारासंबंधी बोलणार आहोत. आपल्याला महात्मा गांधी यांच्याविषयी खूप माहिती असते, त्या मानानं कस्तुरबा यांच्याविषयी खूपच कमी माहिती असते. त्यामुळं त्या दोघांमधील पत्रव्यवहार हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे असं मला वाटतं. यातून गांधीजी आणि कस्तुरबा यांच्या जीवनाचा एक अंतर्गत शोध घेता येतो. गांधीजी यांचा पत्रव्यवहार प्रचंड होता. त्यातील बराचसा भाग सुरक्षित असून तो संपूर्ण गांधी वाङ्मयाच्या इंग्रजी आणि हिंदी खंडातून संग्रहित आहे. हे सगळे खंड मराठीतून आलेले नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. गांधीजींच्या व्यापक पत्रव्यवहारातून त्यांच्या जीवनसत्याच्या शोधाची धडपड वाचता येते. खरं तर कस्तुरबांच्या अखेरच्या आजारपणात आणि त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर गांधीजींनी भारत सरकारशी केलेला पत्रव्यवहार अनेक अर्थानं मोलाचा आहे. त्यातून ब्रिटिश सरकारचं जे रूप प्रकट होतं ते निंदन आणि तिरस्करणीय असं आहे. माझ्यासमोर शहाद्याचे डॉक्टर विश्वास पाटील यांनी संकलित केलेल्या कस्तुरबा पत्रव्यवहार आणि भाषणं या छोट्या पुस्तिकेचं हस्तलिखित आहे. ते अद्याप पुस्तकरूपानं प्रकाशित झालेलं नसलं तरी ते महत्वाचं आहे म्हणून मी ते आपणासमोर मांडित आहे. यात गांधीजींनी कस्तुरबा यांना लिहिलेल्या समग्र पत्रांचा विचार मराठीतून प्रथमच केला गेला आहे. यात नातलगांच्या मधुर स्मृती आहेत, निसर्गवर्णन आहेत, गीतेवरील प्रवचन आहेत, कस्तुरबांच्या प्रकृतीची वेळोवेळी घेतलेली मर्मस्पर्शी काळजी आहे, नाना रंगगंध आहेत. पण यात कस्तुरबा यांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रांचा मात्र उल्लेख नाही आहे. काळाच्या ओघात आणि मुख्यत्वे ब्रिटिश सरकारच्या प्रचंड ओझ्याखाली हे पत्रवाङ्मय गुदमरून लोप पावलं आहे. यातून इतिहासाची सूक्ष्म विण तर उकलता आली असतीच, पण दोघांच्या

0: अंतरंग स्वभावाचे नाना पैलू प्रगट झाले असते. नमुना म्हणून गांधीजी यांनी कस्तुरबा यांना लिहिलेले एक पत्र पाहूयात. हे पत्र 9 नोव्हेंबर 1908 या तारखेला लिहिलेलं आहे. प्रिय कस्तूर, तुझ्या तब्येतीविषयी वेस्ट यांनी पाठवलेली तार पोहोचली. माझं हृदय विदीर्ण झालं. तुझी सेवा करायला माझं मन धाव घेत आहे. परिस्थिती मात्र अनुकूल नाही. सत्याग्रहाच्या लढ्यात मी सारं काही अर्पण केलेलं आहे. मी तिकडे येऊ शकत नाही. दंड भरल्यावर खरं तर मला तिकडे येता येईल, पण दंड तर मी भरणार नाही. तू जरा हिंमत धर, योग्य आणि नियमित आहार घे, तू बरी होशील. आणि माझ्या दुर्दैवानं जर तू मरण पावणार असशील तर माझ्या हयातीत तुझं असं निघून जाणं काही वाईट नाही. माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की तू निघून गेल्यावर देखील तू माझ्यासाठी जिवंतच राहशील. तुझा आत्मा तर अमर आहेच. मी तुला खात्रीपूर्वक सांगतो की तुला जावं लागलं तरी मी दुसरा विवाह करणार नाही. मी तुला अनेकदा सांगितलंय, तू ईश्वरावर आस्था ठेवून प्राण सोडावेत. तुझं बलिदान सत्याग्रहासाठी असेल. मनाला वाईट वाटून घेऊ नकोस असं मी मागणं मागतो. तर अशी ही पत्र, ती आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात.
1: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, अननस जगातील एक महत्वाचं फळ असून कोकणातील जमीन आणि हवामान अननसाच्या वाढीसाठी योग्य आहे. अननसाच्या बऱ्याच जाती आहेत, परंतु त्यापैकी क्यू आणि क्वीन या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर व्यापारीदृष्ट्या केली जाते. क्यू ही एक कॅनिंगसाठी प्रसिद्ध जात आहे. फळं साधारणतः 1.5 ते 2.5 किलो वजनाची असतात आणि पानांना दाते किंवा काटे टोकाकडे सोडल्यास इतरत्र नसतात, तसंच डोळे खोलवर गेलेले नसतात. त्यामुळे फळांचा उपयोग विशेष करून चकत्या डब्यात हवाबंद करण्यासाठी केला जातो. क्वीन जातीच्या पानांना अणकुचीदार दाते असतात. फळांचं वजन 1 ते 1.5 किलोपर्यंत असतं आणि फळांचा दर्जाही उत्तम असतो. फळं खुसखुशीत आणि गोडीला चांगली असल्यानं कापून खाण्यासाठी उत्तम असतात. फळांचे डोळे खोलपर्यंत गेलेले असतात, त्यामुळे कॅनिंगसाठी अयोग्य असतात. मॉरिशियस ही जात क्वीन जातीप्रमाणे काटेरी आणि फळांवरील डोळे खोलगट गेलेली असते. फळं 1 ते 1.5 किलो वजनाची कापून खाण्यासाठी उत्तम. मॉरिशियस रेड आणि मॉरिशियस येल्लो असे 2 प्रकार फळांवरील रंगावरून पडतात. जायंट क्यू या जातीची फळं मोठी 2.5 ते 3.5 किलो वजनाची असून क्यू जातीसारखी आहेत. कॅनिंगसाठी ही उत्तम जात आहे. अननस लागवडीसाठी जमीन नांगरून आणि कुळवून 30 ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंत भुसभुशीत करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत टाकावं. या पिकाची लागवड ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चरामध्ये केली जाते. त्यासाठी 30 सेंटीमीटर खोलीचे 3 ते 4 मीटर लांबीचे चर तयार करावेत. 2 चरातलं अंतर 90 सेंटीमीटर, चरातील 2 रांगेतील अंतर 60 सेंटीमीटर, 2 झाडातलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवावं. मात्र विरळ लागवडीमध्ये 2 झाडातलं अंतर 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर पर्यंत वाढवता येतं. अशा प्रकारे अननसाची लागवड जर केली तर प्रति हेक्टरी 76,190 रोपं बसतात आणि त्यापासून सर्वाधिक 86.5 टनापर्यंत क्यू जातीपासून उत्पादन मिळतं. अननसाची अभिवृद्धी शाखीय पद्धतीनं झाडाला जमिनीपासून येणारे फुटवे, फळाखालचा मूळ दांडा आणि पानं यामध्ये वाढणारा फळाखालील कोंब आणि फळावरील शेंडे यापासून करतात. सुमारे 450 ग्रॅम वजनाचे फुटवे लागवडीसाठी उत्तम असतात. फुटवे वापरून लागवड केली तर 18 ते 22 महिन्यांनी फळं तयार होतात. फळाखाली येणाऱ्या कोंबाचा आणि फळावरील पानाच्या शेंड्याचा उपयोग केला तर फळं अनुक्रमे 22 आणि 24 महिन्यात काढणीसाठी तयार होतात. मुळ्या फुटण्यासाठी लागवडीपूर्वी तळाची पानं काढून टाकावी आणि फुटवे 10 दिवस सावलीत साठवावे. रोगांचा प्रादुर्भाव

0: होऊ नये म्हणून रोपं इकाटॉक्स आणि डायफोलेटॉन यांच्या द्रावणात बुडवून नंतर लावावीत. अतिपावसामध्ये लागवड करू नये. कोकणात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात लागवड करावी. या पिकासाठी शेणखत 20 ते 25 टन प्रति हेक्टरी द्यावं. प्रत्येक झाडाला नत्र 12 ग्रॅम, स्फुरद 6 ग्रॅम आणि पालाश 12 ग्रॅम या प्रमाणात खतांची मात्रा 2 ते 3 समान हप्त्यात द्यावी. पहिला हप्ता लागवडीनंतर 3 महिन्यांनी आणि शेवटचा हप्ता 1 वर्षाच्या आत द्यावा. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होणं जरुरीचं असतं, त्यासाठी चरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावे. या पिकाला अधूनमधून भर देणं आवश्यक असतं. खोडव्यास भर देणं अत्यावश्यक असतं. खतांचा हप्ता दिल्यानंतर लगेच भर द्यावी, म्हणजे झाड जमिनीवर लोळणार नाही. क्यू जातीच्या 12 महिने वयाच्या झाडावर सप्टेंबर महिन्यात 50 मिलीलिटर 50 PPM इथ्रेल किंवा नॅफ्थॅलिक ऍसेटिक ऍसिडचं द्रावण वापरलं असता 52 ते 60 दिवसात फुलं यायला सुरुवात होते. त्यामुळे एप्रिल मे महिन्यात फळं काढणीस तयार होतात, मात्र त्यांचा आकार थोडा लहान मिळतो.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुन्हा प्रसारित कार्यक्रम कृषीवाणी ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. दुपारचे 2:05 होत आहेत. ऐकणार आहोत पुनःप्रसारित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अर्बट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर आज आपण बातचीत करणार आहोत, तर एकंदरीत आमच्या श्रोतांना सांगाल की श्वसन नलिका नेमकी काय असते?
1: श्वसन नलिका किंवा आपण ज्याला रेस्पिरेटरी सिस्टम म्हणतो, याची सुरुवात आपल्या नाकापासून होते. तर आपला नाक, घसा, वोकल कॉर्ड्स किंवा स्वरयंत्रिका, त्यानंतर एअरवे किंवा ट्रकिया, ती आपली मुख्य श्वासनलिका. त्याचे दोन फांद्या ज्यांना आम्ही ब्रॉन्काय म्हणतो, जे आपल्या उजव्या आणि डाव्या फुफ्फुसाला हवा सप्लाय करतात. याच्या छोट्या छोट्या फांद्या असतात, जसे झाडाचे फांदे असतात, त्यांना आम्ही स्मॉलर एअरवेज म्हणतो. यासोबत दोन्ही लंग्स आणि श्वास घेताना जे ॲक्सेसरी मसल्स आहे, डायफ्राम, रेस्पिरेटरी मसल्स, हे सगळे मिळून एक श्वसन नलिका बनवतात.
0: मग डॉक्टर, आता श्वसन नलिकेशी संबंधित कुठले आजार आहेत जे सर्वसाधारणपणे दिसून येतात?
1: सगळ्यात कॉमन जे लोकांना ज्याबद्दल माहिती आहे तो आहे दमा. तर दमा स्वतः दोन प्रकारचा असतो, ज्याला आम्ही अस्थमा किंवा सीओपीडी म्हणतो. यासोबत बरेचसे आजार असतात लोकांना इन्फेक्शन, जसं बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, हे पण श्वसन नलिकेचे आजार आहे. बरेच लोकांना ॲलर्जीचा त्रास असतो, वातावरण बदलल्याने धूळ मातीच्या संपर्कात खोकला किंवा शिंका येणे, हा पण एक श्वसन नलिकेचा आजार आहे. ILD किंवा लंग्सचं फायब्रोसिस हे एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लंग्स जे आहे ते कडक होऊन जातात. आणि मग निमोनिया म्हणजे लंग्सचं इन्फेक्शन किंवा लंग कॅन्सर, हे बरेचसे आजार आहे जे श्वसन नलिकेशी संबंधित आहेत.
0: डॉक्टर, इतक्या सगळ्या आजारांचा आपण उल्लेख केला, एक सर्वसाधारण याची लक्षणं काय असतात?
1: बरेचदा श्वसन नलिकेचे जे आजार असतात त्याचे लक्षणं ओव्हरलॅप करतात, कधी कधी कार्डियक डिझिजेस सोबत, कधी कधी ॲलर्जीज सोबत. तर खोकला, सतत खोकला राहणे, खोकल्यात ठसा पडणे, शिंका, सर्दी येणे, कधी कधी खोकल्यात रक्त पडणे, हे काही सिम्पटम्स आहे. यासोबत एक मुख्य लक्षण जे आहे ते आहे दम भरून येणे. आता दम भरून येणे एक असा सिम्पटम आहे जे वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या प्रकारे परसेप्ट करता येतो. काही लोकांना छाती भरून येते, काही लोकांना छातीमध्ये जकडण असं ते म्हणतात, किंवा चालल्यावर श्वास भरून येणे, हे वेगवेगळी प्रकारे दम भरणं एक त्रास आहे. यासोबत सतत ताप येणे, वजन कमी होणे, हे पण श्वासनलिकेचे लक्षण असू शकतात.
0: आता आपण ज्या आजारांचा उल्लेख केला त्यातला एक आजार म्हणजे अस्थमा, तर

0: अस्थमा काय असतो नेमका?
1: अस्थमा म्हणजे एका प्रकारचा दमा आहे. हा एक अशा प्रकारी आजार असतो ज्याच्यात आपली जी श्वासनळिका असते ही श्वासनळिका रुंदीला लहान होऊन जाते. तर आपल्या फुफ्फुसांमध्ये झाडाच्या फांद्यासारखे लाखो श्वासनळिके असतात जे जेव्हा केव्हा पेशंट ट्रिगरच्या संपर्कात येतो, पेशंटच्या आजूबाजू काही बदल होतो, वातावरण बदल होणे किंवा धूळमातीच्या संपर्कात येणे, तर या श्वासनळिका रुंदीला लहान होतात. यामुळे पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो, दम भरून येतो आणि कधी कधी यासोबत खोकलाही वाढू शकतो. तर अस्थमा एक आजार आहे ज्याच्यात श्वासनळिका रुंदीला लहान होते. हा आजार बरेच लोकांना लहानपणीही दिसून येतो, म्हणजे पहिले 6 महिने ते 1 वर्षात ही लहान बाळाला अस्थमा असू शकतो. काही लोकांना हा आजार पहिले 5 वर्षात असतो, मग कमी होऊन जातो, मग परत कधी दिसून येतो. आणि काही काही लोकांना तरुण वयात किंवा 50-60 वयामध्येही हा आजार दिसून येतो.
0: डॉक्टर, या व्यतिरिक्त इतर आजारांविषयी आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. डॉक्टर समीर अरबट आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अरबट यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. अच्छा आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकला, जो आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी पुनःप्रसारित केला होता. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युवपणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 झाले आहेत. ऐकूयात पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.
2: परिसर

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन. या विषयाअंतर्गत पहिल्या भागात आपण जाणून घेऊया आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या अगदी जवळच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जमलो आहोत. हा विषय असा आहे ज्याचा थेट संबंध आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी आणि आपल्या भविष्याशी आहे, तो म्हणजे जलसंवर्धन. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर पाणी वाचवणं, पाण्याचा योग्य वापर करणं आणि पावसाचं पाणी जतन करणं. पाणी हेच जीवन आहे हे वाक्य आपण अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासूनच ऐकत आलोय, वाचत आलोय आणि निबंधात लिहितही आलोय. पण आज खरंच वेळ आली आहे आपण या वाक्याचा अर्थ खोलवर जाणून समजून घेतला पाहिजे आणि आपल्या परिसराच्या पाण्याचे नेमके गणित काय आहे हे तपासून पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे पाणी आपल्याला अजून किती दिवस आणि किती वर्ष असंच पुरणार आहे. आज आपल्या परिसराची परिस्थिती काय आहे, तसा जसा उन्हाळा जवळ येतो तसतशी आपल्या सर्वांच्या मनात एक अज्ञात भीती निर्माण होते. विहिरी कोरड्या पडू लागल्यात, बोरवेलचे पाणी खूप खोल निघून जाते आणि पूर्ण बंद होते. अनेक सोसायट्यांमध्ये

0: मध्ये आणि गल्लीबोळ्यांमध्ये पाण्याचे टँकर येऊ लागतात. पाण्यासाठी महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना तासन तास रांगेत उभं राहावं लागतं. पण गंमत बघा, याच परिसरात जेव्हा पावसाळा येतो तेव्हा चित्र पूर्ण वेगळं असतं. नद्या नाले भरभरून वाहतात, रस्त्यांवर पाणी साचतं, सखल भागात पाणी भरून वाहतूक ठप्प होते. पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस भरपूर पडतो, निसर्ग आपल्याला मुबलक पाणी देतो, पण तरीही उन्हाळा आला की आपण पाण्यासाठी का सुचलेले असतो? याचं एकमेव कारण म्हणजे निसर्गाने दिलेलं पावसाचं पाणी आपण सुरक्षितपणे साठवून ठेवण्याऐवजी ते नालीतून, ओढ्यातून, समुद्रात जाऊन मिळू देतो. आपण ते पाणी जमिनीत जिरवतच नाही. आपण सर्वजण हे विसरत चाललोय की पाणी कधीही न संपणारी गोष्ट नाहीये. कारखान्यात जशी एखादी वस्तू बनते तसं पाणी कारखान्यात बनवता येत नाही. निसर्गाने आपल्याला जे मर्यादित गोड पाणी दिलंय ना, त्याचा वापर जर आपण असाच बेजबाबदारपणे करत राहिलो तर येणारा काळ आपल्यासाठी, आपल्या परिसरासाठी आणि विशेषत आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप कठीण असणार आहे. त्यामुळे आजच आपल्याला जागं व्हावं लागेल आणि आपल्या परिसरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गणित समजून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलंय जलसंवर्धन या विषयांतर्गतच्या पहिल्या भागात आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती. धन्यवाद
1: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.
2: हो, आताच आपण परिसर हा पुनप्रसारित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार. देशभक्ति और राष्ट्रीय एकता का जश्न मनाने के लिए देशभर में हर घर तिरंगा अभियान आज से शुरू. गृहमंत्री अमित शाह ने कहा, औपनिवेशिक काल के कानूनों की जगह लाए गए 3 नए आपराधिक कानूनों का उद्देश्य प्रौद्योगिकी के माध्यम से समयबद्ध न्याय प्रदान करना है. राष्ट्रीय जांच एजेंसी ने केरलम के मलप्पुरम में जब्त की गई अवैध विस्फोटकों की बड़ी खेप के मामले में एक और आरोपी को गिरफ्तार किया. ओडिशा में बारिश से कई नदियों में जलस्तर बढ़ा, फिर से बाढ़ की आशंका. उत्तराखंड और छत्तीसगढ़ में आज मूसलाधार वर्षा की चेतावनी. चीन में तूफान डॉल्फिन के मद्देनजर 1,300 से अधिक उड़ानें रद्द, 3,00,000 से अधिक लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया गया. और भारत की अश्मिता चालिया ने कोरिया मास्टर्स बैडमिंटन टूर्नामेंट में अपना पहला BWF विश्व टूर खिताब जीता. अब समाचार विस्तार से. हर घर तिरंगा अभियान आज से 17 अगस्त तक चलेगा. गृहमंत्री अमित शाह ने पुदुचेरी से हर घर तिरंगा अभियान यात्रा रवाना की. अभियान का उद्देश्य देशवासियों को अपने घरों पर तिरंगा फहराने और देशभक्ति तथा राष्ट्रीय एकता से जुड़े कार्यक्रमों में भाग लेने के लिए प्रोत्साहित करना है.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीताअंतर्गत कलाकार विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन ऐकलं. राग शंकराभरणम, धन्याशी आणि अठाणा, त्यांना मृदंगमवर साथ होती एन एस कल्याणरामन यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील ऐकत आहात.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रविवार रोजी प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय

0: युवबळी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
3: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्म.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस. आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधींच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एकवटलं. त्यांचं धैर्य त्याग आणि देशभक्ती पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्यसैनिकांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीने आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं आहे. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज पुद्दुचेरी पोलीस दलाला राष्ट्रपती ध्वज प्रदान केला आणि देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी या दलाने दाखवलेल्या समर्पण भावनेचं कौतुक केलं. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे रद्द करून केंद्र सरकारनं लागू केलेले 3 नवे फौजदारी कायदे तंत्रज्ञान, कालबद्ध काम आणि विश्वास या 3 स्तंभांवर आधारलेले आहेत असं ते म्हणाले.
1: भारत सरकार ने अंग्रेजों के बनाई हुई दंड संहिता को बदलकर 3 भारतीय न्याय संहिताओं को लागू किया है. ये न्याय संहिताओं की सोच दंड आधारित नहीं है. ये न्याय संहिताओं की सोच नागरिकों को न्याय दिलाने के लिए केंद्रित, तकनीक सक्षम और समयबद्ध बनाने की है. ये तीनों न्याय संहिताएं टेक्नोलॉजी, टाइमलाइन और ट्रस्ट, ये 3 पिलर पर खड़ी की गई है.
0: पुदुचेरी पोलीस दलाला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज पुरस्कार मिळाल्याबद्दल

शहा यांनी त्यांचं अभिनंदन केलं. लष्कराची तुकडी किंवा एखादं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस दलाला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणानं देशभरातल्या 33 राज्य जैवविविधता मंडळं, केंद्रशासित प्रदेशांमधल्या जैवविविधता परिषदा आणि राष्ट्रीय संस्थांना ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग अंतर्गत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा निधी वितरित केला आहे. टोमॅटो, मिरची, वांगी तसंच साहिवाल जातीच्या गुरांचं गोठवलेलं वीर्य यासह भारतातील कृषी जैवविविधतेशी संबंधित विविध घटकांचा यात अंतर्भाव असल्याचं पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं कळवलं आहे. या निधी वितरणामुळे जैवविविधतेचं संवर्धन, वैज्ञाननिष्ठ संशोधन आणि देशभरातील समृद्ध जैविक संसाधनांचं रक्षण करणाऱ्या समुदायांची उपजीविका यांच्यातला दुवा अधिक घट्ट होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. अण्णासाहेब डांगे यांनी राजकीय पटलावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा मोठा केला होता. त्यांच्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज सांगली इथं झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक गावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं. महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याचं श्रेय अण्णाभाऊ डांगे यांना जातं असं त्यांनी सांगितलं. संघर्षातून माणसांच्या जगण्यात परिवर्तन घडून येतं यावर त्यांचा विश्वास होता असंही ते म्हणाले. आपल्या सांगली भेटीत आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात तिथली सांस्कृतिक ओळख असलेल्या आणि पुनर्बांधणी केलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं लोकार्पण केलं. 2024 या नाट्यगृहाला आग लागली होती. त्यानंतर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करून या नाट्यगृहाची पुनर्बांधणी केली गेली. आपल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो हा संदेश ऑपरेशन सिंदूरमुळे जगात सर्वत्र पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज नवी दिल्लीतल्या बेस कॅम्प रुग्णालयात आयोजित महारक्तदान शिबिराचं उद्घाटन करताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने 4 न्यायाधीशांची विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी शिफारस केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. ओरिसा उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती मानस रंजन पाठक यांची गुजरातमध्ये बदली करण्यात आली आहे. तर ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णराव मोहपात्रा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. वैचारिक प्रदूषण हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचं मूळ असून सामाजिक जागृतीचा अभाव, निसर्गाप्रती वाढती असंवेदनशीलता तसंच सामाजिक आणि राजकीय निष्क्रियता यामधून पर्यावरणाची सातत्यानं हानी होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटलं आहे. ते काल लातूरमध्ये एका विधी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणाबरोबरच वैचारिक प्रदूषण हा प्रदूषणाचा आणखी एक प्रकार असल्याचं ते म्हणाले. श्री गाडगे महाराज विश्वस्त मंडळाचे प्रमुख विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांचं आज निधन झालं. बापूसाहेब देशमुख यांनी संत गाडगेबाबांनी दाखवलेल्या सेवा मार्गाला आपला जीवनाचा अविभाज्य भाग बनवला होता. आपलं संपूर्ण आयुष्य सेवा, समर्पण आणि मानवतेच्या कार्यासाठी वाहून घेतलं होतं. बापूसाहेबांच्या निधनाने गाडगेबाबांच्या सेवाकार्याची एक समर्पित दीपज्योत हरपल्याची तसंच सामाजिक आणि सेवा क्षेत्रात मोठी पोकळी झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
नाशिक शहर आणि दिंडोरी त्र्यंबकेश्वर पेठ या

0: चार तालुक्यातल्या गावांमध्ये काल रात्री 10 सुमाराला भूकंपाचा धक्का जाणवला. सुमारे 20 ते 22 सेकंद टिकलेल्या या धक्क्याची तीव्रता रिक्टर मापकावर 4.3 नोंदली गेली. भूकंपाचं केंद्र दिंडोरी तालुक्यात भनवड शिंदपाडा या ठिकाणी होतं अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. आज पहाटे 5:30 सुमाराला पुन्हा 3.3 रिक्टरचा धक्का सुरगाणा कळवण देवळा चांदवड आणि निफाड इथंही जाणवला. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चलिहानं पटकावलं आहे. आज 53 चाललेल्या अंतिम सामन्यात तिने चीनच्या हान कियांगशी हिचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या अश्मिताने नंतर आक्रमक खेळ करत विजय मिळवला. यापूर्वी अश्मिताने 2024 आशिया सांघिक विजेतेपद स्पर्धेत तसंच 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पुढचे काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर सुरू असलेली अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यात्रेच्या दोन्ही मार्गांचं मोठं नुकसान झालं असून या ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त देशाचं हुतात्म्यांना अभिवादन. भारतीय बाजारपेठेत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12,921 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांच्या नावाची न्यायवृंदाची शिफारस आणि कोरियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद अश्मिता चलिहाने पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेचं सभा आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सुरू होईल 4:58. तोपर्यंत DTH उपग्रह वाहिनीवरून आपण आमच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकता.

नमस्कार श्रोते हो, डीटीएच उपग्रह वाहिनीच्या प्रसारणात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुपारचे 3:11 झाले आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस तुरळक स्वरूपात होईल. कोकणात अलिबाग जिल्ह्यात 44 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. मध्य महाराष्ट्र कुरवंडे इथे 55 किलोमीटर, महाबळेश्वर इथे 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. येत्या 48 तासात कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण तसंच गोव्यात काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग 30 ते 40 किलोमीटर पर्यंत वाढेल. मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळ असेल. हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल आणि किमान तापमान 33 डिग्री सेल्सिअस ते 27 डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात हलका पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:12 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.

0: लिखित नभुनाट्य हे तर दातव्य आहे. सादरकर्त्या तनुजा कानडे.
1: अग आई ऐक,
2: काय झाली का झोप? उठा आता उमा, डॉक्टर आले होते. अगं दरवाजा केवढ्यानं करकरला पण तुला काही जाग आली नाही. डॉक्टर म्हणाले उठवू नका, मी येईन पुन्हा संध्याकाळी. आणि जाताना काय म्हणाले सांगू का? एवढी छान झोप लागली आहे ना, म्हणजे प्रकृतीत नक्की सुधारणा होतीये.
1: छान झोप कशाला, अशीच काळ झोप लागली तर सुटेन तरी मी एकदाची.
2: उमा उमा, असं असं असं काय बरं अभद्र बोलावं? हे बघ, तू नक्की बरी होणार आहेस. हा औषध मात्र नियमित वेळेवर घ्यायला हवं.
1: मी कसली बरी होते हे पाहिलं का? हा तसा जरा वर केला ना की या पाटल्या बांगड्या कोपरापर्यंत घरंगळत येत आहेत.
2: बर बर.
1: आणि तुम्ही म्हणता मी नक्की बरी होणार.
2: होणार होणार.
1: आणि हो, ह्या पाटल्या सुद्धा की नाही हाताला अगदी जड होत आहेत बघा. अहो मी म्हणते त्या उतरून कुठेतरी सुरक्षित ठेवता का? म्हणजे जरा ट्रंकेत.
2: कमाल आहे तुझी उमा. अगं एवढ्या हौसेनं केलेल्या पाटल्या त्या ट्रंकेत का ठेवायच्या? आणि बघ, सध्या असू देत त्या तुझ्या हातातच, समजलं? बरं, आता औषध घेतेस ना? कोण आहे? अरे सदाशिव, तू ये ये, देवानच पाठवलं तुला.
3: म्हणजे काही काम होत?
2: हो तर, आत्ताच डॉक्टर येऊन गेले, औषध बदलून देतो म्हणाले आहेत. पण ते आणायला
3: मग मी घेऊन येतो. ते
2: येतोस? बर तर, ही ही बाटली घेऊन जा.
3: बर, मी जाऊ आता.
2: सदाशिव जरा थांब. सदाशिव, काही काम का होतं?
3: नाही, म्हणजे तसं विशेष नव्हतं. सांगेन मग आल्यावर.
2: ठीक ठीक, जाऊन ये लवकर. आणि बघ, जाताना दार ओढून घे.
3: हो हो, येतो मी.
1: कोण हा? पाहिल्यासारखा वाटतोय.
2: अग हा आपला सदाशिव.
1: सदाशिव?
2: हा,
1: म्हणजे तो तुमचा हुशार विद्यार्थी? तोच ना?
2: हो तोच.
1: तुम्हीच तर त्याला शिकवलत, होय की नाही?
2: हो हो.
1: आणि तो बी ए होताच त्याला ट्रेनिंगचा कोर्स करायला लावून एका शाळेत चिकटवून पण दिलत. तोच ना सदाशिव?
2: तोच.
1: हो मग मी याला पाहिले. माग पुष्कळ वेळा यायचा तो तुमच्याकडे, नाही का?
2: हो.
1: मग आता कशाला आला होता?
2: उगीच.
1: हे बघा, मी त्याला चांगला ओळखते. असा उगीच येणाऱ्यापैकी नाही तो. मग का आला होता तो?
2: बर सांगेन मग. हे बघ, ते औषध घ्या अगोदर.
1: मला अगदी अगदी कंटाळा आलाय औषधाचा.
2: वा वा वा, औषधा वाचून जर तू बरी होणार असशील ना तर सोन्याहून पिवळं. पण उमा तसं होत नाही. तेव्हा हे बघ, उगीच हट्टीपणा करू नकोस. तेवढं कपात ओतून ठेवलंय ना, तेवढा डोस घेऊन टाक एकदम. उठ उठ, मी देऊ का हात?
1: कसलं ते तुमचं घाणेरडं औषध?
2: हे बघ हे बघ उमा, औषधाची कधी चव घ्यायची नसते, ते गंगाजळ म्हणून घ्यायचं, समजलीस? अगं औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायण हरी.
1: हा कोण आणि नवा वैद्य नारायण हरी?
2: तोच तोच तो, त्यानंच दिलं हे औषध. घेते म्हणजे बघ, म्हणजे बघ तू कशी एकदम बरी होशील. आणि बरं का, थोड्या वेळानं मी तुला फक्कड चहा करून देईन, म्हणजे तुला जरा हुशारी वाटेल. कसं?
1: आण तो कप. उमा बाई करा मन घट्ट अगदी. आणि आणि तो ओता ओता डोस नरड्यात.
2: हा हा हा उमा, हे बघ मान वर कर, वर कर मान. गेला
1: गेला गेला.
2: हा हे बघ, ही घे साखर. शाबास, आता थोडा वेळ स्वस्त पडून राहा बरं.

0: असं. आणि बघ, तू बरी झालीस ना का, आपण काशीला जाऊन गंगामाईचं दर्शन घेऊ.
1: मी कसली बरी होते आणि काशीला जाते, माझ्या अस्थी जरी गंगेत पडल्या ना तरी मला पावलं.
0: नाही तुला पावेल का कदाचित, पण मला नाही ना पावायचं. बघ, मी तुला या हडीमाशी काशीला नेणार आणि तुझी सारी दुखणी गंगारपण करणार.
1: हो, तुम्ही आत्ता गंगारपण म्हणालात ना, हो त्याच्यावरनं मला एक आठवण झाली. हो
0: कसली ग?
1: आम्ही बायका मिळून सज्जनगडला गेलो होतो ना, त्यावेळेला तिथल्या समर्थांच्या मठाला काहीतरी त्यावेळेला मी देणगी द्यावी असं आलो होतो माझ्या मनात.
0: अगं द्यायची होतीस की देणगी?
1: अहो, पण निघताना तुम्ही मला जाण्या येण्याचेच तेवढे भाड्यापुरते पैसे दिले होते नाही का?
0: होय मा, खरं आहे ते. पण तुमचं एकाएकी ठरलं. अगं मी एक गरीब शाळा मास्तर, माझ्याकडे एकदम एवढी रक्कम कुठून असणार? आणि खरं सांगू, दिले तेही इकडून तिकडून मागून आणून तुझी सोय केली. झालं,
1: जाऊ द्या होते असं काय. पण हे बघा, रोख पैसे नव्हते ना तरी माझ्याजवळ तरी पण ही सोन्याची अंगठी होती की बोटात, तीच मी द्यायचं ठरवलं.
0: मग का नाही दिलीस?
1: मेली घट्ट बसली होती, हातामध्ये अगदी इतकी घट्ट झाली होती, निघेच ना ती बोटातनं. आणि आता पता किती सैल झाली आहे, गरा गरा गरा गरा फिरते. आणि तुम्ही म्हणताय मी बरी होईन म्हणून.
0: पण ही काही आपल्या लग्नातली अंगठी नाही आहे.
1: कुठं गेली होती हा लग्नातली अंगठी? काय झालं तिचं?
0: म्हणजे काय उमा? अगं तुझ्या लक्षात नाही का माझ्या आजारपणात ती तू नाही का मोडलीस घरात पैशांची अडचण होती म्हणून?
1: हो खरंच, तुमच्या शाळेच्या हेड मास्तरांशी तुमचं कशावरनं भांडण झालं आणि त्या भरात तुम्ही तारकन नोकरी सोडून दिलीत. त्याचाच ताप होऊन बहुतेक तुम्हाला टायफॉइड झाला आणि घरात खर्चाला पैसेच नव्हते.
0: ए ए ए ए, रडतेस काय? हा रडतेस काय? डोळे पूस बघू. अगं एवढं काय मनाला लावून घेतेस? पण काय ग, मी अशी एकाएकी नोकरी सोडली म्हणून तुझे आई वडील रागावले असतील नाही माझ्यावर?
1: म्हणजेच नाही, उलट तुम्ही तत्वाकरता भांडलात म्हणून त्यांना अभिमानच वाटला.
0: पण त्यांनी तुझ्यासारख्या गुणी मुलीचं माझ्यासारख्या एका गरीब शिक्षकाशी लग्न लावून दिलं याचं मला जरा नवलच वाटतंय.
1: पण तुम्हाला काही त्याचं कौतुक नव्हतं? कधी हिंडणं नाही, फिरणं नाही की काही नाही, सदान कदा त्या मिल्या शिकवण्या.
0: अगं पण त्या केल्या म्हणून तर एवढ्या दोन मुलांचा संसार नीट नेटका करता आला, समजलीस बाई?
1: हो, दोन मुलगे झाले पण त्यांचा आपल्याला काही उपयोग तरी आहे का?
0: उमा, आपण उपयोगाच्या दृष्टीनं मुलांच्याकडे कधी पाहूच नाही. मुलांना जन्म दिला की त्यांचं व्यवस्थित संगोपन करणं, त्यांना शिक्षण देणं ही आई बापांची कर्तव्यच असतात.
1: आई बापांना तेवढं कर्तव्य आणि मुलांना त्यांना काही कर्तव्य बिर्तव्य नसतातच वाटतं. बघा ना, एक दिल्लीला तर दुसरा तिकडे अमेरिकेत जाऊन बसलाय. किती आठवण होते हो मला त्यांची, किती आठवण होते. त्यांना होत असेल का हो आपली आठवण?
0: अलबत अलबत, त्याशिवाय का तो अमेरिकन दर नाताळला तुम्हाला हॅपी ख्रिसमस विश करतो आणि तो दिल्लीवाला तुम्हाला दिवाळीला छापील शुभेच्छा पत्र पाठवतो का नाही?
1: पण तुम्ही काही त्यांना कधी पत्र पाठवलं नाही
0: ते का? त्यांच्या प्रत्येक पत्राची पावती देऊन पुढे लिहितो, तुमचं पत्र पाहून आनंद झाला, इकडे आपण एकदा येऊन गेल्यास आम्हाला फार आनंद होणार आहे, केव्हा येता ते कळवावे, वाट पाहत आहेत.
1: तरी त्यांना नसेल का हो इकडे यावंस वाटत?
0: नसेल, नसेलही कदाचित.
1: घराबद्दल इतका तिटकारा, इतकी नावड?
0: हो,
1: कारण
0: आपली गरिबी त्यांना बोचत असावी, सोसत नसावी. नाहीतरी उमा, आपण त्यांना गरिबीशिवाय दुसरं काय दिलंय?

0: का? गरीब आहे आणि ते शिक्षण दिलं ते? लहानपणी त्यांना कोंड्यांचा मांडा करून जीव घातले, जोपासलं, वाढवलं.
1: होय होय, त्या काळात उमा उमा तुला खरोखरच कोंड्याचा मांडा करूनच दिवस काढावे लागले. पण तू अशी बहादरी की त्यांना काही कमी पडत आहे हे त्यांना जाणवू दिलं नाहीस, किंवा त्याबद्दल कधी तक्रारही केली नाहीस. माझ्या तुटपुंज्या मिळकतीत तू किती नीटसपणानं संसार सांभाळलास, याबद्दल उमा तुला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. पण ते सगळं करतो या पोटीस केलं ग, त्याबद्दल आता आपण अधिक काही न बोलणंच बरं उमा.
0: मी त्यांची केव्हापासून वाट पाहते. तो जवळचा दिल्लीवाला, तो तरी कधी येईल आणि येताना माझ्या दोघी नातीना आणेल.
1: हा, हे आणि तुला कोणी सांगितलं?
0: वा, तुम्हीच नाही का एकदा म्हणालात
1: काय
0: कि त्याला दोन मुली आहेत म्हणून?
1: अग हो, मी म्हणालो होतो खरं, पण तो माझा आपला एक तर्क होता.
0: पण कशावरनं केला था तर्क तुम्ही?
1: साधं आहे अग, एका दिवाळी भेट कार्डावर त्यानं लिहिलं होतं, तुमच्या नातींचा तुम्हा उभयताना नमस्कार. त्यावरून आपला मी अंदाज केला की त्याला दोन तरी मुली असाव्यात, पण त्याला कितीतरी दिवस होऊन गेलेत नाही होता.
0: हो ना, म्हणूनच म्हणते त्या माझ्या नाती आता मोठ्या झाल्या असतील, उद्या त्यांची लग्न निघतील, त्यावेळी त्यांना काहीतरी
1: काहीतरी काय?
0: अहो, काहीतरी म्हणजे असं घसघशीत अहेर विहेर.
1: उमा उमा, घसघशीत अहेर करायला आपल्याजवळ आता काही आहे का?
0: हो, तेही खरंच. हो, हे बघा माझ्याजवळ की नाही दोन बनारसी शालू आणि दोन पैठण आहेत.
1: त्या देणार की काय तू त्यांना? अगं वेडे, ती वस्त्र जुनी झाली आहेत आणि किती नव्यासारखी असली ना तरी आजकालच्या दिवसात ती नेसणार कोण?
0: हो बे, आणि त्यांचा प्रेमानं स्वीकार झाला तर ठीक,
1: नाहीतर पुराणी वस्त्र दिली म्हणून टीका व्हायची नाही का?
0: खरंच ते. मग काय द्यावं बरं? काय अहो अगुबे अगुबे, खरंच की? अहो अहो,
1: काय काय?
0: अहो अहो, मी म्हणते माझ्या या पाटल्या आहेत ना, त्याच द्याव्यात. कसं एकीला एक आणि माझी आपली आठवण म्हणून.
1: असं होय, ठीक आहे ठीक आहे. पण हे बघा, आता तुम्ही माझं जरा ऐका. हे बघा, तुम्ही आपलं देते देते देणार देणार असं नुसतं म्हणत राहा, म्हणजे तुमची थोडी तरी ओढ राहील त्यांना. आणि एकदा का देऊन चुकलात ना की तुमची किंमत शून्य, मोठ्या भोपळ्या एवढी. आलं का लक्षात? नाही पटलं? बरं बरं, आता नातीच्या लग्नाचं निमंत्रण आलं ना की
0: छेमे, त्यांच्या लग्नाच्या वेळेपर्यंत मी जगेन वाचेन असं काही मला भरोसा तरी नाही वाटत आता. तेव्हा आजच्याच घटकेला त्या देऊन टाक्यावर असं मला वाटतं.
1: बरं आहे, तसं करू. पण मग मला सांग, थोरल्याला काय?
0: त्याचा कुठे आहे पत्ता? आणि आलाच मागायला तर देऊन टाकीन त्याला ही अंगठी.
1: आणि मग सज्जन घडला हो,
0: बघू पुढचं पुढे.
1: बरं, झाली सगळी योजना तुमची पुरी? आता जरा तब्येतीकडे लक्ष पुरवा. तुम्ही आपल्या मनाला शिकवा, मला बरं व्हायचंय, मला बरं व्हायचंय, आणि मग बघा.
0: ते ठीक आहे हो, पण या पाटल्या आता दिल्लीला कशा पोहोचणार
1: ते आपण नंतर पाहू. आधी बऱ्या तर व्हा. कोण आहे? अरे, कोणीच दिसत नाहीये, वाऱ्यानंच बहुतेक उघडलं असणार. अरे, मला वाटलं सदाशिव आला तुझं औषध घेऊन. वारं लागतंय ना, दार बंद करून घेतो.
0: अहो अहो,
1: आता काय झालं? आणि
0: अहो, तुम्ही मला सांगणार होता ना काहीतरी त्या सदाशिव बद्दल.
1: काहीही सांगणार नव्हतो आणि खरं तर सांगण्यासारखं काहीही नाही. आता तू विचार.

0: ते एका सिनियर शिक्षकानं बघितलं आणि त्यांनी प्रिन्सिपॉलचे कान फुंकले.
1: त्याला काही जरूर नसता उपद्व्याप करायची.
0: जरूर जरूर होती तर. बर का, त्या सिनियर शिक्षकाला एक उपवर कन्या आहे. आता सदाशिव त्या शाळेत शिक्षक म्हणून लागल्यापासून हा त्याच्याकडं आपला भावी जावई म्हणूनच पाहत होता. हा ऑफिसातला प्रकार पाहिल्यानंतर त्यानं सदाशिवला गाठलं आणि आपण आपल्या मुलीचं लग्न थाटात जावयास भरपूर हुंडा देऊन करणार आहोत असं सांगितलं. आणि मग स्पष्टच म्हणाला, सदाशिवने जर तिच्याशी लग्न केलं तर आपण त्याला कायम करण्यासाठी आणि प्रमोशनसाठी पण प्रिन्सिपॉलवर दडपण आणू. पण सदाशिवनं त्यांची मागणी ठोकरली.
1: का करायचं होतं की त्याने लग्न तिच्याशी?
0: अगं, पण सदाशिवचे आणि त्या शिक्षिकेचे प्रेमसंबंध असले तर
1: मग बरोबर आहे त्याचं.
0: हा, सदाशिव या सगळ्या प्रलोभनाला भुलला नाही. त्यानं त्या शिक्षिकेशीच लग्न करण्याचा आपला निश्चय बोलून दाखवला.
1: शाबास आहे त्या सदाशिवची. मग
0: काय, तो सिनियर शिक्षक भडकला आणि त्यांनी प्रिन्सिपॉलकडे रिपोर्ट केला की सदाशिव त्या शिक्षिकेशी अतिप्रसंग करीत असताना आपण त्याला प्रत्यक्ष पाहिलंय.
1: पण मग प्रिन्सिपॉलनी चौकशी नाही का केली?
0: नाही ना, तीच तर खरी गंमत आहे. अगं, त्या प्रिन्सिपॉलच्या मनातून सुद्धा सदाशिवला केव्हा तरी कुठेतरी कसा तरी पकडायचाच होता.
1: ते कशासाठी बाई?
0: काय झालं होतं, एका वशिल्याच्या तट्टाचं पोर वार्षिक परीक्षेत बऱ्याच मार्काने नापास झालं होतं. तेव्हा ते पोर पास होईल इतके त्याचे मार्क वाढवायला प्रिन्सिपॉलनी सदाशिवला सांगितलं.
1: सदाशिवलाच कशाला विचारायला?
0: साधा आहे अगं, तो वर्ग शिक्षक होता ना त्यावेळेस त्याच्या वर्गाचा.
1: मग वाढवले त्याने सदाशिवने त्याचे मार्क?
0: छे, तेव्हा सदाशिव प्रिन्सिपॉलला काय म्हणाला माहितीये? म्हणाला, साहेब मी तर काल परवाचा एक टेम्पररी शिक्षक, मला हा अधिकार नाही. आपणच आपल्या हाताने त्याचे हवे तेवढे मार्क वाढवावेत, माझी त्याला काहीही हरकत नाही. असं म्हणून त्यानं आपलं पेन त्यांच्या पुढे केलं.
1: बाई बाई बाई बाई, बराच धीट दिसतोय सदाशिव. मग पुढं?
0: पुढं काय, एका टेम्पररी शिक्षकानं उर्मटपणानं आपल्याला बोलावं त्याचा प्रिन्सिपॉलला संताप आला. पण करतो काय, परिणामतः तो वशिल्याच्या तट्टाचं पोर चक्क नापास झालं आणि प्रिन्सिपॉलला त्यात त्याचा रोष ओढवून घ्यावा लागला. आणि बर का, सदाशिव विरुद्ध आणखी एक तक्रार होती.
1: बाई बाई बाई, म्हणजे सगळ्या गोष्टी जमून आल्या होत्या म्हणायच्या?
0: हो ना, त्यामुळेच प्रिन्सिपॉलनी काहीही विचार न करता सदाशिवला तुम्हाला डिसमिस का करू नये याची कारणं दाखवायची नोटीस दिली आणि निर्णय होईपर्यंत त्याला सस्पेंड केलं.
1: किती दिवस झाले हो या गोष्टीला?
0: झाला असेल महिनाभर. आणि बर का, हा सगळा बनाव लक्षात आल्याबरोबर सदाशिवनं ताबडतोब नोकरीचा राजीनामा दिला.
1: अगदी तडका फडकी ना, कशाचाही विचार न करता. वा, खरं सांगू तुमचा शिष्य शोभतो खरा, स्वाभिमानी आहे.
0: अगं, स्वाभिमान गेला खड्ड्यात.
1: का?
0: त्याचं पोट हातावरचं आहे उमा. गेल्या महिन्याच्या झाल्या दिवसांचा पगारही नाही मिळालेला त्याला. मग त्यानं खायचं काय? त्यानं खायचं काय हा प्रश्न आहे.
1: प्रश्न आहे खरा. मग तुम्ही काय करायचं ठरवलंय?
0: मी काय करू शकणार आहे या परिस्थितीत? मी असमर्थ आहे उमा, मी सर्वस्वी असमर्थ आहे. मला काय करता येईल तूच सांग.
1: या क्षणी मला पण काही मार्ग दिसत नाही. पाहूया मला काही करता येईल का ते.
0: थांब थांब, पुढे बोल नकोस. बहुतेक सदाशिव आलाय. ये सदाशिव, ये. काय म्हणाले डॉक्टर?
2: डॉक्टर म्हणाले.
0: अरे बोल ना.
2: डॉक्टर म्हणाले मी असं औषध बदलून दिलंय की उमा वहिनी तात्काळ उठून बसल्याच पाहिजेत.
1: असं म्हणाले ना डॉक्टर? असं म्हणाले? मला उठून बसलंच पाहिजे. हात द्याव जरा.
0: हो,
1: छान छान. आता बोल, आणखीन काय म्हणाले डॉक्टर?
0: अरे वा वा वा.

0: हा हा नव चैतन्याचा शोध एकदम कुठून कसा उद्भवला बुवा? म्हणजे
1: असं चकित झाल्यासारखं काय फक्त माझ्याकडं? मी काही चेटूक किंवा जादूटोणा केलेला नाही. याला याला ना वात म्हणतात, वात म्हणतात, तसा वातबीत सुद्धा झालेला नाही खरंच.
0: नाही आहे तरी काय?
1: सांगते सांगते. हे पा मी मी निर्णय घेतला आहे.
0: निर्णय? अगं अग पण कोणता निर्णय, कशाचा निर्णय?
2: उमा काकूनी घेतलाय ना निर्णय, मग तो योग्यच असणार.
1: ऐक सदाशिव, तू परत जाऊन डॉक्टरना सांग की त्यांची मी फार फार आभारी आहे म्हणून.
0: अगं पण कशाबद्दल?
1: त्यांनी माझ्याविषयी आता व्यक्त केलेल्या शुभेच्छेबद्दल. आणि तुम्ही हे पहा, डॉक्टरांची जी काही बिलं देणं असतील ती ताबडतोब आजच्या आज देऊन टाका.
0: म्हणजे
1: मी यापुढं औषध घेणार नाही आहे.
0: उमा उमा, काय तुझा भलताच निर्णय?
1: हे पा, खरं सांगू, माझ्या या जगण्याला आता काही एक अर्थ राहिलेला नाहीये, मला समजून चुकलंय.
0: नाही उमा नाही,
1: मला काहीतरी असाध्य रोग झालेला आहे असावा, ज्याचं निदान डॉक्टर नाही झालेलं नाही किंवा त्यांना ते होऊ नये ते मला खोटी आश्वासनं देत आहेत. मी या दुखण्यातून कधीच बरी होऊ शकणार नाही हे नुसतं माझ्या लक्षातच आलं नाही आहे, तर तशी माझी अगदी खात्री झाली. हे कष्टमय, हे निरुपयोगी आणि हे कंटाळवाणं जीणं मला आता नको आहे. कशासाठी कशासाठी जगायचं सांगा? म्हणूनच मी माझं निरर्थक जीवन संपवणार आहे. हा योग्य मार्गानंच तुम्ही दोघेही माझ्याकडे काय पाहत राहिले सदाशिव?
2: काय उमा काकू?
1: सदाशिव, तू इकडे ये, तू दाराजवळची खुर्ची घे आणि बैस असा माझ्यासमोर. त्यांच्याकडे काय पाहतोयस? गुरुची आज्ञा का पाहिजे तुला?
0: सदाशिव जा बैस, नीट ऐक ती काय म्हणतेय ते.
2: बोला काकू, काय सांगायचं आहे तुम्हाला?
1: हे बघ, तू कोणत्या संकटात आहेस ते आत्ताच मला यांच्याकडून समजलं आहे. तू असाच ठाम उभा राहा आणि धैर्याने तोंड दे. तूच विजयी होशील याबद्दल मला खात्री आहे. पण या काळात तुझी जी आर्थिक कोंडी होणार, त्या कोंडीतून बाहेर पडण्याच्या साठी प्रयत्नात मला काही करता येणं शक्य वाटतंय ते मी करीन. हे बघ, ही माझ्या हातातली ही बसवण्याची पाटली आहे ना, ही मी तुला देते, ती तू घे
2: काकू.
1: घे घे.
0: अगं पण तू या पाटल्या तुझ्या नातीनं देणार होतीस ना?
1: माझ्या नातीनं अलंकारांची हौस असेल ना, तर ती पुरवायला त्यांना त्यांचा बाप समर्थ आहे. आणि असं पहा, मी प्रथम माझ्या नातींना जे देऊ केलं होतं ते देय होतं, आणि आताच हे देणं दातव्य आहे. त्यात उपकाराची किंचितही भावना नाही, तर ते कर्तव्य कर्तव्य म्हणून देते. या पाटल्या माझ्या नातीना देण्यानं मला जितका आनंद झाला असताना तितकाच किंबहुना तिथ्याहूनही अधिक आनंद आणि अधिक समाधान या दातव्यामुळे मला लाभणार आहे. सदाशिव सदाशिव सदाशिव, तुम्ही पाटली घे, ती मोड ती वीक येणाऱ्या पैशातून तुझ्या काही दिवसांची सोय कर. आणि अहो, ऐकलत का?
0: काय
1: ही मी ही दुसरी पाटली मी तुमच्याकडे देते सदाशिव, ही मी यांच्याकडे देऊन ठेवते. जरूर पडलीच तर तू तीही घे वीक.
2: नको नको उमा काकू, माझ्या माझ्याकरता तुम्ही किती कष्ट घेता, तुमच्या उपकाराची फेड मी कशी करू?
1: मी सांगितलं ना यात उपकाराची भावना नाही म्हणून
2: काकू.
1: मग फेड करण्याचा प्रश्न येतोच कुठ? निशंक मनाने ते तू घे.
2: नाही काकू.
1: नाही सदाशिव, ही लढाई तू सोडू नकोस. धीर धर, अंतिम विजय सत्याचा म्हणजे तुझाच आहे याची खात्री असू दे. सदाशिव, माझा तुला आशीर्वाद आहे
2: काकू,
1: माझा तुला आशीर्वाद आहे.

0: नवाचारी सोच, प्रभावी नेतृत्व और सकारात्मक दृष्टिकोण ही एक सशक्त, समृद्ध और विकसित भारत की आधारशिला है। राष्ट्र निर्माण केवल सरकार या किसी एक संस्था का दायित्व नहीं, बल्कि हम सबका साझा उत्तरदायित्व है और इसमें युवाओं की भूमिका सबसे महत्वपूर्ण है। आज के इस कार्यक्रम में हमारी वक्ता श्रीमती रीना त्यागी ने अपने विचारों के माध्यम से विषय के विभिन्न आयामों पर प्रकाश डाला। उनके सारगर्भित और प्रेरक विचारों के लिए हम उनका हार्दिक आभार व्यक्त करते हैं। आप सुन रहे थे कार्यक्रम विविधा, आकाशवाणी मुंबई के लिए। इस कार्यक्रम के प्रस्तुतकर्ता थे राजू कुमार भारती।
1: श्रोते हो, आत्ताच आपण हिंदी कार्यक्रम विविधा ऐकलात। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती, सादर करते राजू कुमार भारती। हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता।
2: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका। नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं। स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये। अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर, तसंच वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी। संध्याकाळचे 4:05 झाली आहेत। प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत थोरली जाऊ या चित्रपटातलं। रंजना पेठे, अपर्णा मयेकर, शोभा जोशी आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे गीत सुधीर मोघे यांचं आहे। सुधीर फडके यांचं संगीत।

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत आपण ऐकणार आहोत सुपरस्टार या चित्रपटातून अजित परब यांनी गायलेलं. अजित परब आणि बेला शेंडे, रचना गुरु ठाकूर यांची आणि संगीत अजित समीर यांचं.

श्रोते होया, गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 4:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लावण्य रंग.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। राम कदमांनी लावणीच्या झील वेगवेगळ्या शब्दांच्या असाव्यात अशी एक प्रथाच पुढे पाडली। केवळ लावण्याच नव्हे तर गण, गवळण, भारूड, वासुदेव, डोंबारी, बहुरूपी, गोंधळी, धनगरी ओव्या, गौरी गीतं, मोठेवरचं गाणं, गोफण गीत, रंगपंचमीची गाणी, यल्लम्मा किंवा रेणुका गीतं, ओव्या, भूपाळी, अभंग, भजन, सवाल जवाब, झगडा, फटका, हे सगळे लोकसंगीताचे प्रकार रामकदमांनी अगदी भरभरून दिले आणि त्यामुळेच शब्द सुरांची भट्टी जमली असं म्हणायला हरकत नाही। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत दोन बायका फजिती ऐका या चित्रपटातली उषा मंगेशकर यांनी गायलेली एक लावणी।

जन्मजात संगीतकार अपनी धुन में मगन असतो असं म्हणतात. गाण्याचा कागद समोर दिसला, गाण्याच्या विषयाला भावणारे सूर मनाच्या गाभाऱ्यामध्ये उमटत असत. एका गाण्याला अनेक चाली ते लावून दाखवत, हार्मोनियम असो किंवा नसो. ते कागदातील ओळी स्वरांमध्ये लगेच गुणगुणून दाखवत ही राम कदमांची खासियत होती. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक कळस बिंदू यावा लागतो. रामभाऊ आणि जगदीश खेबुळकर या दोघांच्याही कला जीवनात असाच एक कळस दाखवला, तो दिग्दर्शक अनंत माने यांनीच. व्ही शांताराम यांना अनंत माने यांच्या पद्धतीनं एक तमाशा पट काढायचा होता आणि त्यांनी घातलेली अट शांताराम बापूंनीही मान्य केली. चित्रपट होता पिंजरा. अक्षरशः या चित्रपटासाठी या सगळ्या कलावंतांनी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली, शेकडो गाणी लिहिली, शेकडो चाली लावली. आणि पिंजरा चित्रपटामुळेच संगीतकार राम कदम आणि जगदीश खेबुडकर यांना मोकळं आकाश दाखवलं असं म्हणायला हरकत नाही. अतिशय अप्रतिम असा अभिनय, अलौकिक असं संगीत, अविट गोडीची गाणी, अद्वितीय असा नृत्यविलास, असा हा पिंजरा पाहून उभा महाराष्ट्र म्हणाला, दिसला ग बाई दिसला. आणि जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या या प्रस्तावनेची सांगता त्यांच्या खास शब्दांमध्ये केलेली आहे. त्यांनी राम कदमांविषयी लिहिले, चित्रपट सृष्टीला रामराम करत निघून जाणाऱ्या राम कदमांना मी म्हणेन, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. श्रोते हो, राम कदम यांच्याविषयी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली प्रस्तावना आत्तापर्यंत आपण ऐकली. श्रोते हो, आता केला इशारा जाता जाता या चित्रपटातले काही सवाल जवाब आपण ऐकूया.

आता आमचा सवाल ऐका.

Hmm.

0: श्रोते हो, आतापर्यंत आपण संगीतकार राम कदम हे मधु पोद्दारांनी जे पुस्तक लिहून ठेवलेलं आहे आणि राम कदमांची आठवणी त्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत, यामध्ये गीतकार जगदीश खेबुडकर यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे ती आपण बघितली. या पुस्तकाचे लेखक मधु पोद्दार यांनी देखील पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांच्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी लिहिले की राम कदमांच्या या आत्मचरित्राच्या लेखनाची सुरुवात राम कदम हयात असतानाच झाली. त्यांच्या समक्ष बराचसा भाग लिहूनही झाला होता आणि तो वाचून राम कदमांनी समाधानही व्यक्त केलं होतं. पण दुर्दैवानं त्यांच्या हयातीमध्ये हे आत्मचरित्र त्यांचं पूर्ण होऊ शकलं नाही अशी खंत देखील मधु पोद्दार यांनी व्यक्त केलेली आहे. आता आपण ऐकूया सोनारानं टोचलं कान या चित्रपटातली उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लावणी, याचाही कोरस अतिशय सुंदर आहे.
1: गाव भर होईल बोभाट विना कारण
2: होऊन दे,
1: हात सोडा.
2: नाही सोडणार.
1: सोडा ना.

19 फेब्रुवारी 1997 साली ज्या माणसानं गेल्या 50 वर्षामध्ये आपल्या सुरेल संगीतानं उभ्या महाराष्ट्राला वेड लावलं, असंख्य फक्कड लावण्यांनी रसिकांना भुरळ पाडली, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सुरांनी श्रोत्यांना चिंब केलं, असा हा हरहुन्नारी कलावंत ज्यानं अनेक कलावंतांना यशाची दारं उघडून स्वतःच्या पायावर उभं केलं, असा हा महान संगीतकार अर्थात राम कदम अनंताच्या प्रवासाला निघून गेले. त्यांना विनम्र आदरांजली. संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणि पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे गाणं आपण ऐकूया.

या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी म्हणजे 19 फेब्रुवारी 1998 त्यांच्या घरच्या दिवाणखान्यामध्येच झाला. आणि विशेष म्हणजे राम कदम यांचे परममित्र नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि पुढं या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य सरकारचा 1998-99 सालाचा उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीचा धनंजय कीर हा पुरस्कार देखील लाभला. हे विशेष. लेखक मधु पोद्दार यांनी लिहिले, पुण्यातील शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि श्री संत दर्शन मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी रामकदम नावाचा पुरस्कार देखील दिला जातो आणि रामभाऊंच्या सुंदर संगीताचा सोहळा देखील होतो. श्रोतेहो, रामकदम या संगीतकारावर लावण्यरंग कार्यक्रमात आजपर्यंत आपण भाग ऐकले. कार्यक्रमाची सांगता राम कदम यांनीच गायलेल्या एका गाण्यानं करूया. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.

मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतर ठीक 4:58 मिनिटांपासून अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीच्या या प्रसारणास सभेस आता प्रारंभ होत आहे. थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरु झालं. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी अलाहाबाद उच्च न्यायालयातले न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती करण्याची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांचं नाव कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी सुचवलंय. नाशिक जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये काल रात्रीपासून दोनदा भूकंपाचा धक्का जाणवला. काल रात्री 10:00 सुमाराला आणि आज पहाटे 5:30 सुमाराला नाशिक शहरासह दिंडोरी, सुरगणा, कळवण, देवळा, चांदवड, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि निफाड इथं हे धक्के जाणवले. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद भारताच्या अश्मिता चालिहानं पटकावलंय. आज 53 मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात तिने चीनच्या हान कियान क्षीचा 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. जम्मू काश्मीरमध्ये पुढले काही दिवस हवामानाची स्थिती प्रतिकूल राहण्याची शक्यता लक्षात घेता अमरनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर कार्यक्रम नादब्रह्म. याअंतर्गत कल्याणी शर्मा यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल. आपण ऐकूया राग बिल्हारी रीतिगौळा. त्यांना व्हायोलिनवर साथ आहे मंगला वैद्यनाथन यांची, मृदंगमवर रोहित प्रसाद यांची आणि कजिरावर सुब्रमण्यम अय्यर यांची. ऐकूया कल्याणी शर्मा यांचं शास्त्रीय गायन राग बिल्हारी रीतिगौळा.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कल्याणी शर्मा यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग बिलहारी आणि रीतिगौळा. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युववाणी.
1: हाय गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, आपली बुद्धी केवळ विचार करण्याचं साधन नाही तर ती जीवनाला दिशा देणारी आहे. ही बुद्धी विवेकानं चालवली तर जीवन आनंदी होतं. अस्थिर विचार हा जीवनातील फार मोठा अडथळा आहे, म्हणून आपण आपली बुद्धी सावध ठेवली पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुसे, असं श्रेष्ठ संतांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेलं आहे. बुद्धी ही विवेकपूर्ण असली पाहिजे, कारण ती आपल्याला परमेश्वराशी जोडणारी ऊर्जा आहे. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँच मधून अभियांत्रिकीच्या 3 वर्षात शिक्षण घेणाऱ्या उर्जित भावसार या युवामित्राशी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत आणि राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं कार्य पार पाडून IIT जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाचा प्रवास आपल्याला जाणून घ्यावायचा आहे आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता फ्रेंड्स ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवामित्राशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद. मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश संपादित केलेल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांची यशोगाथा जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशाच एका युवा मित्राशी आपण संवाद साधणार आहोत आणि या मित्राने संपादित केलेल्या यशाविषयी आपण जाणून घेणार आहोत. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स या ब्रँचमधून 3rd year शिक्षण घेणारा हा युवा मित्र. या युवा मित्राने प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि त्यात घवघवीत असं यश संपादित केलं. सुरुवातीला आपण आपल्या या युवा मित्राने संपादित केलेल्या यशाविषयी थोडक्यात परिचय जाणून घेऊया. फ्रेंड्स, श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय असं यश संपादित केलं. IIT जम्मू येथे आयोजित प्रतिष्ठित इन्व्हेंट एक्स 2026 या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत SDGS या शैक्षणिक संस्थेतील उर्जित प्रसन्न भावसार यांच्या संघाने देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल या संघाला 2,00,000 रुपयांचं रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. मेकर भवन फाउंडेशन यांच्या वतीनं IIT जम्मू आणि IIT गांधीनगर यांच्या सहकार्यानं आयोजित या 6 आठवड्यांच्या राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी देशभरातून 3,000+ अर्ज प्राप्त झालेले होते. कठोर निवड प्रक्रियेतून 30 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत 10

0: हा आंतरविद्या शाखीय संघामध्ये चुरस झाली. उर्जित भावसार आणि त्याच्या संघानं विकसित केलेल्या रिट्रॅक्टेबल निडल सेफ्टी सिरीज या वैद्यकीय उपकरणानं परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि या उपकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या संशोधनासाठी निश्चितच त्याच्या शैक्षणिक संस्थेमधून उत्तम असं मार्गदर्शन आपल्या या युवा मित्राला प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या या युवा मित्रानं या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे. तेव्हा सर्वप्रथम उर्जित, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण जे या प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये जे यश तुमच्या संघासह प्राप्त केलेलं आहे त्यासाठी तुमचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: सर्वप्रथम मला विचारावं असं वाटतं की IIT जम्मू येथे आयोजित इन्व्हेंट एक्स 2026 ही जी राष्ट्रीय संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती ज्यामध्ये आपण घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे, त्या स्पर्धेविषयी आपण काय सांगाल?
1: सर्वप्रथम ही संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद. इन्व्हेंटेक्स 2026 ही IIT जम्मू येथे आयोजित एक देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिष्ठित संशोधन आणि नवोपक्रम रिसर्च इंटर्नशिप आहे. या स्पर्धेमध्ये रिसर्च कसा केला जातो, रिसर्च नेमका काय असतो आणि रिसर्च करण्याची जी पायरी आहे ती कशी चढावी, अँड ऑल्सो रिसर्च हे एक फक्त ऑन पेपर किंवा ऑन डॉक्युमेंटेड वे ऑफ रिसर्चिंग नाही आहे, तर रिसर्च जो ट्रू एसेन्स आहे तो विद्यार्थ्यांना शिकवला जातो. 6 वीक्स किंवा 6 आठवड्यांचा हा एक उपक्रम आहे जो की IIT जम्मू आणि IIT गांधीनगर ह्या दोन महाविद्यालयांमध्ये दरवर्षी होस्ट केला जातो. सर्वप्रथम इन्व्हेंटेक्स एक अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या स्किल बेसवर सिलेक्ट केलं जातं. त्यांना देशभरातून वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून सिलेक्ट केलं जातं, नॉट ओनली इन बीटेक बट ऑल्सो फ्रॉम डिझाईन बॅकग्राऊंड अँड ऑल्सो फ्रॉम फार्मसी बॅकग्राऊंड.
0: ओके, अशा पद्धतीची साधारणतः ही स्पर्धा होती.
1: येस,
0: तुमच्या संघातर्फे जो प्रोजेक्ट राष्ट्रीय निवासी संशोधन कार्यक्रमासाठी निवडला गेलेला होता त्या प्रोजेक्ट विषयी काय सांगाल बरं तुम्ही?
1: आमचा जो प्रोजेक्ट या स्पर्धेसाठी आम्ही निवडला तर याचं नाव आहे रिट्रॅक्टेबल सेफ्टी सिरिंज. तर बेसिकली मी सुरुवात इथून करू इच्छितो की सर्वात पहिले ह्या प्रोग्राममध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायला सांगतात. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे काय, तर नेमकं तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्हाला जर एखादी अडचण दिसत आहे, जसं की फार छोटीशी गोष्ट आहे चष्मा घाण होणे, चष्म्याची जी लेन्स आहे त्याच्यावर धूळ लागणे किंवा कोणताही चिकट पदार्थ लागणे, आपण रोज सकाळी ह्या लेन्सला घेऊन रुमालाने पुसतो, ही एक अडचण आहे. दिस इज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर ह्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व करण्यासाठी एक सोल्युशन देणं हे या पूर्ण रिसर्च इंटर्नशिपचा एम आहे.
0: बर,
1: तर यामध्ये आम्ही सुरुवातीला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधण्यासाठी सुरुवात केली. मग आता आमच्या संघाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधायची होती आणि त्यामध्येच असं झालं की माझा जो रूममेट होता त्याची तब्येत बिघडली आणि त्याला आम्ही तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये घेऊन गेलो. आता तिथल्या हेल्थ केअर सेंटरमध्ये झालं असं की तो तिथे एक दिवस ॲडमिट असताना एक खाली पडलेली सिरिंजची नीडल ही त्याच्या पायामध्ये लागली. आता ही नीडल यूज्ड होती आणि इट वॉज ऑल्सो बर्न्ड, पण तरीसुद्धा ती त्याच्या पायामध्ये लागल्यामुळे त्याच्या पायामधून रक्ताची धारच लागली. ही गोष्ट ज्यावेळेस मला लक्षात आली तर या बाबीची मी थोडी सखोल चौकशी केल्यानंतर मला लक्षात आलं की नीडल स्टिक इंजुरी म्हणजेच एक वापरलेली नीडल अनावश्यक गोष्टीमुळे एखाद्या मनुष्याला जर इजा पोचवत असेल तर त्याला आपण नीडल स्टिक इंजुरी असं म्हणतो. नीडल स्टिक इंजुरीबद्दल आम्ही ज्यावेळेस संशोधन केलं तर आम्हाला लक्षात आलं की ज्यावेळेस आपण एखाद्या सिरिंजच्या नीडलवर कॅप लावतो आफ्टर युजेज, जेव्हा आपण त्याच्यावर कॅप लावतो त्यावेळेस सर्वात जास्त होते. आणि जर ही सिरिंज एखाद्या अशा पेशंटसोबत यूज केली असेल ज्याला HIV किंवा हेपॅटायटिस सारखे आजार आहेत, तर ज्याला ही नीडल लागेल त्याचं आयुष्य देखील धोक्यात जाऊ शकतं. ही आम्ही ऑब्झर्व केल्यानंतर आमच्या संघाने डिसाईड केलं की या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर आम्हाला काम करायचं आहे. मग या प्रॉब्लेम स्टेटमेंटला एक सोल्युशन शोधणं आम्ही सुरू केलं. पहिला आठवडा या प्रॉब्लेम स्टेटमेंटला व्हॅलिडेट करण्यात गेलं की हे प्रॉब्लेम स्टेटमेंट खरंच मोठं आहे का, आणि मग याचं एक सोल्युशन आम्हाला असं सापडलं की जर यूज झाल्यानंतर ही नीडल सिरिंजच्या मध्ये चालली गेली किंवा मग ह्या सिरिंजच्या नीडलचा कॉन्टॅक्टच नसेल तर त्याच्यातून इजा होण्याचं जे चान्सेस आहेत ते एकदम 0 होऊन जाते. तर या कार्यक्रमासाठी आम्ही जो हा प्रोजेक्ट निवडला

0: तो एकदमच म्हणजे असं म्हणू शकतो आपण की इट वॉज अ कोइन्सिडन्स की माझ्या मित्राला पायामध्ये ती निडल लागली आणि तिथून आम्हाला ही प्रॉब्लेम स्टेटमेंट
1: ओके
0: सापडली. मग ह्या सिरिंजचं ज्यावेळेस आम्ही रिसर्च करणं सुरू केलं की असे सिरिंजेस मार्केटमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करतात का, कारण कोणत्याही संशोधनाला यू नीड टू हॅव अ प्रायर आर्ट रिसर्च की अशा गोष्टी आधी कुठे झालेल्या आहेत का. मग आम्हाला लक्षात आलं की देर आर अ लॉट ऑफ सेफ्टी सिरिंजेस इन द मार्केट, पण या सिरिंजेसमध्ये भरपूर त्रुट्या आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या बाबींना आम्ही लक्षात ठेवून असं सेफ्टी सिरिंज तयार केलं जे की एका युजेजनंतर एकदा एका पेशंटच्या बॉडीमध्ये ड्रग डिलिव्हर केल्यावर किंवा मेडिसिन डिलिव्हर केल्यानंतर त्या सिरिंजची जी नीडल आहे ती त्या सिरिंजमध्ये मागे खेचली जाते आणि त्याची जी पॉइंटेड टिप आहे ती सिरिंजच्या बॅरलमध्ये ओढली जाते, जेणेकरून ती नीडल सेफ होते आणि त्या निडलचे दुसऱ्या कोणाला इंजुरी करण्याचे चान्सेस झिरो होऊन जातात.
1: अशा प्रकारचं एकंदरीत मग या संशोधनाचं स्वरूप होतं. या संशोधन स्पर्धेसाठी ज्या विषयाची आपण निवड केलेली आहे त्याविषयीचं जे मार्गदर्शन आणि संपूर्ण प्रोजेक्ट तयार होईपर्यंतचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला कोणाकडनं नेमकं प्राप्त झालं?
0: सुरुवातीला हे जे संशोधन आहे ही एक संशोधन स्पर्धा 6 आठवड्या लांब चालते. यामध्ये मार्गदर्शक किंवा मेंटर्स म्हणून 3 मुख्य फॅकल्टीज, 3 मुख्य शिक्षक आम्हाला IIT जम्मूकडनं दिलेले असतात. त्यात प्रोफेसर नितीन कुमार, त्यात नवनीत कुमार, त्यानंतर अंकित दुबे आणि डॉक्टर अंकित कथुरिया हे 3 मुख्य मेंटर्स आम्हाला IIT जम्मूद्वारे दिले गेले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्चची जे पहिले स्टेप आहे दॅट इज प्रॉब्लम स्टेटमेंट फाइंडिंग, प्रॉब्लम स्टेटमेंट व्हॅलिडेशन, त्याच्यानंतर सोल्युशन, सोल्युशन व्हॅलिडेशन, प्रायर आर्ट रिसर्च आणि मग नंतर फायनल प्रोटोटाईप डेव्हलपमेंट. अशा काही स्टेप्स आम्हाला यांनी शिकवल्या. त्या स्टेप्सच्या मागे काम कसं करायचं, नेमकं त्या स्टेप्सचा अर्थ काय आणि ह्या सर्व गोष्टींना सोबत घेऊन एकत्रित एक प्रोटोटाईप कसा निर्माण करायचा ह्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी दिलं. सोबतच डॉक्टर रामेश्वर नाईक, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संचालक, यांच्यासोबत मी एक कॉल केला होता ज्यामध्ये मला त्यांच्या ॲज अ मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून ह्या सिरिंजप्रती काय व्ह्यूज असतील यात त्यांचं मुलाचं गायडन्स लाभलं. सोबतच आमच्या कॉलेजचे डीन इनोव्हेशन डॉक्टर MV भालेराव यांनी सुद्धा या रिसर्च इंटर्नशिपमध्ये खूप मोलाचं गायडन्स दिलं. एक इमोशनल सपोर्ट म्हणून सर नेहमीच सोबत होते. यासोबतच एकंदरीत परभणीमध्ये असणाऱ्या सर्व छोट्या छोट्या आणि बहुतांश लोकांसोबतचा जो सहयोग आहे फॉर कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स ऑल सायंटिफिक ॲक्टिव्हिटीज इन परभणी, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी असो, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी असो, या सर्व वैज्ञानिक संस्थेंच्या मार्गदर्शनातून हे सर्व जे गायडन्स आहे मला मिळालं. आणि
1: अच्छा
0: सोबतच या स्पर्धेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे मार्गदर्शन असतं ते म्हणजे आजकाल AI, कारण आपण कितीही नाही म्हणलं तरी AIचा जे उपयोग आहे तो ज्याला करता येतो तोच आज पुढे आहे.
1: निश्चितच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे वेगवेगळ्या टप्प्यांमधनं या प्रोजेक्टचं एकंदरीत कार्य पार पडतं, त्याविषयीचं गायडन्स तुम्हाला तुमच्या मेंटॉरकडनं भेटलेलं होतं. तर साधारणतः या राष्ट्रीय संशोधन कार्यक्रमाचं जे स्वरूप आहे ते कसं आहे आणि ते किती टप्प्यांमध्ये पार पडतं याविषयी आणखी सविस्तरपणे आपल्याला काय सांगता येईल?
0: सुरुवातीला इन्व्हेंटेक्सचे ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म्स रिलीज होतात ही वेळ असते मिड मार्च टू एंड मार्च, यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म्स भरायला सुरुवात होते आणि सर्वात पहिले ॲप्लिकेशन फॉर्म्समध्ये तुम्हाला एक एसे लिहायचा असतो. ह्या निबंधामध्ये तुम्ही बेसिकली हे लिहिता की तुम्ही इन्व्हेंटेक्स या स्पर्धेमध्ये कोणत्या कारणास्तव एक परफेक्ट फिट आहात. 3,000 शब्दांचा हा एक निबंध असतो जो तुम्हाला AIचा उपयोग न करता लिहायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा रेझ्युमे किंवा CV, त्यानंतर तुमचा CGPA आणि त्यानंतर एक 2 मिनिटाचा अनएडिटेड व्हिडिओ जो की सिलेक्शनमध्ये सर्वात मोठा गेम प्ले करतो. तर यामध्ये असं आहे की 2 मिनिटाच्या अनएडिटेड व्हिडिओमध्ये तुम्ही केलेल्या सर्व संशोधन, तुम्ही केलेले सर्व टेक्निकल प्रोजेक्ट्स आणि तुमच्याकडे असलेले टेक्निकल स्किल्स तुम्हाला ह्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डेमॉन्स्ट्रेट करायचे असतात. त्यानंतर
1: अच्छा
0: 1 महिन्यानंतर सुमारे मेमध्ये तुम्हाला रिझल्ट्स अनाउन्स होतात आणि एकतर IIT जम्मू किंवा मग IIT गांधीनगर या 2 पैकी एका कॅम्पसमध्ये तुम्हाला सिलेक्शन लेटर येतं
1: अच्छा
0: आणि त्यानंतर मग इन्व्हेंटेक्सचं जे स्पर्धा आहे

0: इन्व्हेंटेक्स ही रिसर्च इंटर्नशिप सुरू होते. ड्युरिंग द 6 वीक्स, ह्या 6 वीक्समध्ये तुम्हाला कोणतेही दुसऱ्या प्रकारचं इंटर्नशिप किंवा प्रोजेक्ट किंवा मग कोणतीही प्रकारची स्पर्धा करणं अलाउड नसतं. आणि 6 वीक्स तुम्हाला त्या कॅम्पसवरती थांबणं इज कंपल्सरी. यानंतर वीक 1 मध्ये तुम्हाला देशभरातून तुमच्या सोबत आलेले 29 विद्यार्थी, तुम्ही 30 आणि बाकीचे 29 विद्यार्थी, या सर्वांसोबत तुम्हाला इंटरॅक्शन करून तुम्हाला एक टीम बनवायची असते. एका टीममध्ये असतील 3 जण.
1: अच्छा.
0: आणि हे या टीम चूज करण्याचं सुद्धा फ्रीडम आम्हाला दिलं गेलं होतं.
1: बर.
0: येस. तर इथे वेगवेगळ्या कॉलेजेसमधून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतात आणि प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगवेगळं. काही जण डिझाईन बॅकग्राऊंडचे असतात, काही जण NID अहमदाबाद, काही जण IIT बॉम्बे,
1: बरोबर,
0: काही जण केमिकल टेक्नॉलॉजी, तर काही जण फार्मासिस्ट सुद्धा होते. या सर्व विद्यार्थ्यांसोबत एक टीम फॉर्म होते आणि त्यानंतर सुरू होते प्रॉब्लेम स्टेटमेंटची हंट.
1: अच्छा.
0: पुढच्या 1 वीकपर्यंत फक्त प्रॉब्लेम स्टेटमेंट फाइंड करणं हेच आमचा टार्गेट असतं.
1: ओके.
0: अँड द एंड ऑफ वीक 1 आम्हाला त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी एक सोल्युशन फाइंड करणं सुरू करतात. आणि मग प्रत्येक ट्यूजडे आणि प्रत्येक थर्सडेमध्ये एक गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन, म्हणजेच जे गेस्ट आहेत हे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे एक्सपर्ट असतात, त्यांच्यासमोर आमचं एक 3 मिनिटाचं प्रेझेंटेशन असतं. या 3 मिनिटांमध्ये आम्हाला आमच्या आयडियाज एक्सप्लेन करून, त्यांचं सोल्युशन एक्सप्लेन करून, हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह, हाऊ दे आर इन्व्हेंटिव्ह अँड हाऊ दे आर इनोव्हेटिव्ह, ह्या गोष्टींना त्यांच्यासमोर मांडायचं असतं.
1: अच्छा.
0: त्यानंतर हे सगळे गेस्ट इव्हॅल्युएशन्स आणि ह्या गेस्टचे ओपिनियन्स आम्हाला आमच्या सोल्युशन्समध्ये इंटरप्रेट करायचे असतात आणि त्यानुसार आमच्या सोल्युशन्समध्ये बदल करायचे असतात. वीक 3 मध्ये सुद्धा प्रत्येक ट्यूजडे आणि थर्सडेला हे गेस्ट इव्हॅल्युएशन सेशन्स होतात आणि प्रत्येक टीमला गेस्ट्स आणि जे एक्सपर्ट्स आहेत ते सजेशन्स देतात, तुमच्या स्टेटमेंटचं सोल्युशनचं व्हॅलिडेशन आहे की नाही, हे सोल्युशन याचं बरोबर आहे की नाही, आणि याच्यावरती जे सल्ले ते आम्हाला देतात ते खरंच आमच्यासाठी एक खूप मोठा गायडन्स ठरतात. हा प्रोग्राम चालतो 5 वीक्सपर्यंत आणि इन द 6th वीक, 6व्या वीकमध्ये आमचा प्रोटोटाईप रेडी असतो आणि त्या प्रोटोटाईपला डेमॉन्स्ट्रेट केल्यानंतर 1 6 मिनिटाचं फिनाले असतो, ग्रँड फिनाले, जो यावेळेस 10 जुलैला होता.
1: बर.
0: या ग्रँड फिनालेमध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे ज्युरी येते, एक टीम असते आउट ऑफ 9 to 10 पीपल, त्यामध्ये काही IAS ऑफिसर्स असतात, काही व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, काही इन्व्हेस्टर्स असतात. हे लोक आपल्या सर्व रिसर्चच्या जर्नीला पाहतात, आपल्या प्रोटोटाईपला रेट करतात आणि त्यावरनं टॉप 3 इन्व्हेन्शन्स हे यांना पुरस्कार दिला जातो.
1: क्या बात आहे, मस्त. जे वेगवेगळ्या टप्प्यांतून पुढे जात, आपण म्हणतो ना की हिऱ्याला पैलू पाडले जातात, अगदी तसं ताऊन सुलाखून तुम्हाला या प्रोजेक्ट साठी घेतलेलं होतं आणि तुम्ही शेवटी ते यश संपादित केलं. निश्चितच आता राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा होती, त्यामुळे तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणारी अशीच स्पर्धा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर मग या स्पर्धेचं नेमकं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगता येईल आणि यापुढच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये या तुमच्या यशाचा किंवा या संशोधन स्पर्धेतील अनुभवाचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो?
0: सर्वप्रथम मॅडम, या रिसर्च इंटर्नशिप बद्दल ज्यावेळेस मला कळालं, मला हे माहिती होतं की मी एक इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आणि या रिसर्चमध्ये कदाचित माझ्या फील्ड रिलेटेड फार काही टेक्निकल नसेल, पण मला हे माहिती होतं की रिसर्च ही एक बाब मला लहानपणापासून आवडीची असेल. आणि रिसर्च हे मी राईट फ्रॉम माय 5th स्टँडर्ड आय स्टार्टेड वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट.
1: ओके.
0: 7वीमध्ये असताना मी एका हिअरिंग एडचं पेटंट रजिस्टर केलं होतं आणि त्यानंतर माझे 3 पेटंट सलग यानंतर झाले आणि इन्व्हेंटेक्स 2026 याचा असा फॉर्मॅट असतो की आफ्टर 6th वीक तुमच्या प्रोटोटाईपचं आणि तुमच्या कम्प्लीट रिसर्चचं एक पेटंट फाईल होतं. सो नाऊ आय हॅव कम्प्लीटेड 4 पेटंट्स ॲट द एज ऑफ 20.
1: ओके.
0: आणि रिसर्च ही एक खूप आवडीची बाब असल्यामुळे मी हे सांगू शकतो की ह्या एज्युकेशनल जर्नीमध्ये जरीही टेक्निकल नॉलेज किंवा टेक्निकल प्रोजेक्ट माझ्या पोर्टफोलिओमध्ये ॲड नसेल होत, तरीसुद्धा रिसर्च करण्याचा दृष्टिकोन, गोष्टींना पाहून त्याला ब्लेम न करता त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो या रिसर्च इंटर्नशिपद्वारे दिला जातो. आणि मला असं वाटतं की एखाद्या प्रॉब्लेमला पाहून त्या प्रॉब्लेम

0: विषयी चर्चा न करता, त्या प्रॉब्लेमला ब्लेम न करता, त्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व करता येईल आणि त्याचे एक्झिस्टिंग सोल्युशन्स कसे इम्प्रूव्ह करता येईल, ज्यालाच आपण इनोव्हेशन म्हणतो, या गोष्टीची संकल्पना निर्माण करणं या रिसर्च इंटर्नशिपचा उद्दिष्ट होता.
1: उर्जित, आता पदवी अभ्यासक्रमातच तुम्ही संशोधन क्षेत्राकडे वळाला, यासाठी मग आपण कुणाकडनं मार्गदर्शन प्राप्त झालं? तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अगदी शालेय जीवनापासून तुम्हाला संशोधनाची आवड तर होतीच, पण केवळ एखाद्या गोष्टीचं आपल्याला छंद असणं, आवड असणं नॉट सफिशियंट. योग्य मार्गदर्शनाची ही गरज तितकीच आपल्याला असते. त्याशिवाय नेमकं आपण काय करायला पाहिजे, डूज अँड डोंट्सची लिस्ट तयार होऊ शकणार नाही असं मला वाटतं, तर काय सांगाल त्याविषयी तुम्ही?
0: सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की प्रत्येक मूल किंवा प्रत्येक बाळ जेव्हा जन्माला येतं त्याच्यामध्ये भरपूर क्युरिओसिटी असते.
1: खरंच
0: त्याच्यामध्ये जन्मत जी जिज्ञासा असते प्रत्येक गोष्टींना जाणून घेण्याची, ती त्याच्या आई वडिलांकडून पूर्ण होते. आणि जसं जसं तो मोठा होत जातो किंवा ते बाळ मोठं होतं, त्याची जिज्ञासा ही वेगवेगळ्या गोष्टींकडे केंद्रित होत जाते. जसं सुरुवातीला तो विचारतो की आई आकाश निळं का असतं, असे प्रश्न हे याचे उत्तर पालकांनी दिले पाहिजे.
1: खरंच
0: मी स्वतःला खूप जास्त लकी समजतो की माझ्या पेरेंट्सनी किंवा माझ्या पालकांनी माझ्या या सर्व प्रश्नांचा न थकता न चिडता खूप लांब टाइमसाठी उत्तरं दिले, पुस्तकं वाचून माझ्यासाठी विचार करून त्याचा उत्तर द्यायचे. आणि मला असं वाटतं की त्या जिज्ञासाला शांत न करवता ती उत्सुकता तशीच मेंटेन करून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि बीइंग अ 20-year-old आय हॅव नो एक्सपिरियन्स ऑफ पॅरेंटिंग, आय डोंट नो व्हॉट इज पॅरेंटिंग अँड हाऊ हार्ड इट इज, बट मी एवढं नक्कीच सांगू शकतो की एखाद्या विद्यार्थ्याची जिज्ञासा न मारण्याची सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या पॅरेंट्सवरच असते.
1: खरंच खरंच.
0: त्यापुढे मी असं सांगू इच्छितो की मला ज्या स्कूल्समध्ये माझ्या पॅरेंट्सनी टाकलं किंवा जिथे मला ॲडमिशन मिळवून दिलं, या शाळेमध्ये सुद्धा अभ्यासाच्या बद्दल एवढं दडपण आम्हाला कधीच नाही दिलं गेलं. आमच्या शाळेमध्ये मी पोदार इंटरनॅशनल स्कूल परभणी इथला स्टुडंट आहे टिल 10th स्टँडर्ड. आणि जरी इथे अभ्यासक्रम CBSE असला तरी आम्हाला अभ्यासाचं दडपण हे कधीच नाही दिलं. माझ्या आईवडिलांनी सुद्धा तुला जितकं होईल तितकं कर नेहमी असंच म्हणायचे. ते माझे सगळे त्याचे उत्तरं मला एकतर शोधायला प्रोत्साहन दिला जायचा किंवा त्याची उत्तरं समजून सांगितली जायची सायन्स एक्झिबिशन्समध्ये. आणि मी असं म्हणू शकतो की डेटिंग बॅक टू 2013 जेव्हा मी फक्त 8 वर्षाचा होतो, माझी आई शिक्षिकाच आहे जिल्हा परिषदला, आणि तिने त्यावेळेस इन्स्पायर अवॉर्ड्स 2013 फायनल्समध्ये माझ्या आईचे दोन विद्यार्थिनी यांचा एक प्रोजेक्ट होता. आणि त्यावेळेस मी 8 वर्षाचा असताना दिल्लीमधील इन्स्पायर अवॉर्डच्या 400 एक्झिबिट्सला पाहिलं होतं. आणि ज्यावेळेस मी त्या 400 एक्झिबिट्सला माझ्या वडिलांसोबत चक्कर मारून सगळे क्वेश्चन्स विचारून पाहिलं, त्यावेळेस बरेचसे एक्झिबिटर्स मला म्हणायचे की तू कितने सवाल पूछता है, ये आपका लड़का बहुत सवाल पूछता है. तर त्यावेळेस कीपिंग युअर क्युरिओसिटी अँड कीपिंग क्वेश्चनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या क्वेश्चन्स विचारल्यानंतर मला तिथे भरपूर गोष्टी समजून आल्या की DC मोटर कशी चालते, रिमोट कंट्रोलची गाडी वायरलेसली कशी चालते. आणि सर्वात लकी गोष्ट माझ्यासोबत अशी झाली की मी तिथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना तिथल्या फायनलमध्ये प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं.
1: क्या बात है.
0: आणि त्यानंतर मला जी प्रेरणा मिळाली, त्यांचं भाषण मला कळत नव्हतं अजिबात, 8 वर्षाच्या मुलाला कायच कळेल, बट त्यांना पाहून त्यांची जी पर्सनॅलिटी होती मला असं वाटायचं की मी सुद्धा जर संशोधन केलं तर कदाचित मी पण त्यांच्यासारखा बनेल. आणि कुठे ना कुठे ही छोटीशी प्रेरणा घेऊन माझी जर्नी सुरू केली.
1: खूप छान एकंदरीतच तुमची जर्नी, आणि या जर्नीमध्ये अनेक व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त झालं. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तुम्ही या संशोधन क्षेत्रात पारितोषिक प्राप्त केलंय. नक्कीच हे सारं करत असताना आपले आई वडील तर कायम आपल्या पाठीशी असतात आणि आपल्यासाठी ते मार्गदर्शक आदर्श स्थान असतातच, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन जेव्हा आपण करतो, एखाद्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतो आणि यशापर्यंत आपल्याला पोहोचायचं असतं, तेव्हा कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो आणि त्या व्यक्तीसारखंच आपण बनावं किंवा त्या क्षेत्रात तरी आपण कार्य करावं अशी आपली इच्छा असते. तर तुमच्या क्षेत्रातील तुमचे आदर्श स्थान, प्रेरणास्थान कोण आहेत?
0: मी असं म्हणू शकतो की जिथनं ही जर्नी सुरू झाली 2013, नक्कीच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची तर प्रेरणा होतीच. त्यानंतर माझ्या आई वडिलांसोबत

0: माझे डिस्कशन्स व्हायचे, म्हणजे एका टेबलवर बसून आम्ही 3-3, 4-4 तास गप्पा मारायचो की एखादा प्रॉब्लेम किती मोठा आहे, त्याचं सोल्युशन हे असू शकतं का. आणि आईवडिलांना सोडून मला खूप महत्त्वाचं मार्गदर्शन हे परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन परभणी, ह्या दोन संस्थेंकडून, यांच्या मार्फत काम करणाऱ्या बहुतेक लोकांकडनं आणि त्यांच्या फील्ड एक्सपर्टीजमधनं मिळालं. शाळेमध्ये असताना फेवरेट टीचर मिस विनाया कंधारकर, अशफाक अथर हे माझे 5th स्टँडर्डमध्ये इंग्लिश टीचर होते. टेक्निकल फील्ड्समध्ये स्मित कुमार सूर्यवंशी हे माझ्या स्कूलमध्ये रोबोटिक्स टीचर होते. एक सायंटिस्ट अजिंक्य रवींद्र कोत्तावार. सरांकडनं मी रिसर्च कसा होत असतो, रिसर्चच्या फंडामेंटल स्टेप्स, एक पेटंट नेमकं काय असतं, त्याचे फायदे काय असतात, अशा बारीक बारीक गोष्टी शिकल्या. यानंतर मी ज्यावेळेस 11th 12th मध्ये आलो, यामध्ये मला डॉक्टर दिनेश कुमार दयाळ यांच्यासोबत मी धडे शिकायचो कमी आणि डिस्कशन जास्त करायचो, आणि ते पर्सनल कोचिंग घ्यायचे माझी त्यावेळेस. असं करत करत मी आलो कॉलेजच्या फर्स्ट इयरमध्ये. कॉलेज फर्स्ट इयरमध्ये आल्यानंतर मला प्रोफेशनल गायडन्स इन द टर्म्स ऑफ बिहेवियर, इन द टर्म्स ऑफ कम्युनिकेशन, या सर्व गोष्टींसाठी आम्हाला एक सब्जेक्ट आहे प्रोफेशनल कम्युनिकेशन अँड ग्रुप डिस्कशन, ज्यामध्ये अपेक्षा नलावडे या आमच्या मॅडम आहेत, ज्यांनी इंग्लिश प्रोफिशियन्सी, कम्युनिकेशन आणि ग्रुप डिस्कशनचे एटिकेट्स या गोष्टी शिकवल्या.
1: अच्छा.
0: त्यानंतर डॉक्टर मिलिंद भालेराव आमचे डीन इनोव्हेशन, आमचे डायरेक्टर डॉक्टर मनीष कोकरे यांनी प्रत्येक रिसर्चला, प्रत्येक कॉम्पिटिशनला एकदाही प्रश्न न विचारता बजेट अलोकेट करताना आम्हाला खूप मोठी साथ दिली. आणि माझ्या सिनियर केजीच्या मॅडम मिस गीता आहुजा, तिथून ऍक्च्युअली माझी सुरुवात झाली.
1: म्हणजे अनेक जणांकडनं मार्गदर्शन, प्रेरणा घेऊन, त्यांच्या कार्यातील आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचं कार्य तुम्ही अव्याहतपणे सुरू ठेवलं. छानच. जाता जाता उर्जित, आता आजचा कार्यक्रम ऐकणारे जे मित्र मैत्रिणी आहेत, तर त्यांना एक मित्र म्हणून तुम्हाला काय सांगावं असं वाटेल?
0: माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मी हे सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस एखाद्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो, कदाचित आपण आईचा हात सोडून त्या शाळेमध्ये पहिल्यांदा जात असतो, तिथून आपली ही जर्नी सुरू होते. तिथून सुरू झालेली ही जी जर्नी आहे, या जर्नीला आपण खूप वेगवेगळ्या वाटा देऊ शकतो. काही जणांना यामध्ये त्यांचे छंद असतात, त्यांचे छंद जोपासण्याची त्यांना मुभा दिली जाते.
1: बरं.
0: या मुभेचा फायदा घेऊन त्यांचे छंद त्यांना जोपासता आले पाहिजे. आज AIच्या या वर्ल्डमध्ये तुम्ही काय करू शकता, यापेक्षा तुम्हाला काय करण्यामध्ये जास्त आनंद मिळेल, या गोष्टीवर फोकस केलात तर तुमच्यासाठी सक्सेस मिळवणं किंवा तुमच्यासाठी सक्सेस न मिळवता सुद्धा त्या कामाला पुढे चालू ठेवणं हे खूप इझी जाईल. मी यांना हेही सांगू इच्छितो की फक्त मार्क्स किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स किंवा स्कॉलरशिप, होमी बाबा, 11वी 12वीच्या परीक्षा, नीट, JEE या परीक्षांच्या मागे न लागता रिसर्च, तुमचे छंद आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्या.
1: खरोखर खूप उत्तम असा संदेश सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत उर्जित आपण पोहोचवलात. उर्जित, आपण प्राप्त केलेल्या यशाबद्दल पुन्हा एकदा आकाशवाणी परभणी केंद्रातर्फे आपलं खूप खूप अभिनंदन, आणि आयुष्यातील यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमची ही यशोगाथा सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत उर्जित प्रसन्न भावसार या युवा मित्राशी सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने साधलेला संवाद ऐकला. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे फ्रेंड्स आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर 6:00 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 6:10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया सूर्योदय एक नवी पहाट या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना आहे इलाही जमादार यांची. संगीत दिलं आहे मनोज शैलेंद्र यांनी.

सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतानंतर ऐकूया मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात आणि गीतरचना आहे शांता शेळके यांची, संगीत दिलं आहे आनंद घने यांनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

नमस्कार छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उदयोन्मुख बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत. छोट्या मित्रमैत्रिणींनो, 8 आणि 9 ऑगस्ट हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मैलाचे दगड आहेत. 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं अधिकृतपणे छोडो भारत हा ठराव मंजूर केला आणि 8 ऑगस्टच्याच रात्री ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक केली. प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर संतापलेल्या जनतेनं 9 ऑगस्ट म्हणजे आजच्याच दिवशी तीव्र देशव्यापी आंदोलन सुरू केलं. छोडो भारत, चले जाव हा नारा पुढे स्वातंत्र्याचा मंत्र झाला. म्हणूनच आज स्वातंत्र्य मिळून 75 हून अधिक वर्ष झाली तरी 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण साजरा करतो. याच निमित्तानं मी तुम्हाला ऐकवणार आहे देशभक्तीपर समूह स्वरातील रचना.

0: देशाबद्दलचा अभिमान स्वाभिमान हा प्रत्येक भारतीय नागरिकानं जपला पाहिजे, व्यक्त केला पाहिजे. चला कार्यक्रमात आता पुढे जाऊया. नवोदित बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली काही गाणी. यशस्वी, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर सगळ्याच छोट्या मित्रमैत्रिणींना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की तू नेमकी कुठली आहेस, गाणं कधीपासून चालू केलंस, असं सगळं सविस्तर सांग.
1: मी आता पिंपरी चिंचवड निगडी येथून आलीये. मी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड निर्माण झाली. दर रविवारी मला आई बाबा पुण्यात घेऊन येतात क्लाससाठी. मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजींकडे शिकते आता. आणि माझ्या घरात सुद्धा गाण्याचं वातावरण आहे. माझी आई स्वतः संगीत शिक्षिका आहे. माझा मामा अमोल राऊत माझ्यासोबत नेहमी तबला साथीला असतो. माझा दुसरा मामा पांडुरंग पवार, त्याच्यानंतर माझी मावशी गायत्री गायकवाड, रमाकांत गायकवाड, सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक संतोष घंटे यांचं सुद्धा मला नेहमी मार्गदर्शन असतं. आणि आज मी हे जे काही आहे ते फक्त माझ्या गुरुजींमुळे.
0: खूप घरामध्ये संगीत परंपरा आहे, वारसा आहे, आणि सुदैवाने तुझा गळाही गाता होता सुरेल आहे आणि त्यामुळे तू पुढे पुढे शिकत गेलीस. तुला आठवतंय का गं की पहिलं असं कुठलं गाणं, अभंग, बडबड गीत तू सादर केलं होतंस?
1: मी पहिलं गुरुजींच्या घरी देहाची तिजोरी हे गाणं म्हटलं होतं.
0: दोन ओळी आम्हाला.
1: हो नक्की.

0: वा फारच छान यशस्वी, खूप छान म्हणून दाखवलंस. चला गप्पा पुढे नेऊयात. मला सांग आणखी कोणाकोणाकडे तू संगीत शिकतेस, शिक्षण घेत आलीयस?
1: गुरुजींची दोन मुलं आहेत, सुरंजन खंडाळकर आणि शुभम खंडाळकर. त्यांच्याकडे सुद्धा मी थोडं थोडं शिकते, त्यांचं सुद्धा मला मार्गदर्शन असतं.
0: मग तू गाण्याबरोबर आणखी काही वाद्य वाजवतीयस, शिकतेस?
1: शिकते असं नाही, पण मी गाताना पेटी वाजवते.
0: बर, आम्हाला एखादं बालगीत ऐकवतेस का? मग गप्पांमध्ये आपण पुढे जाऊया.
1: हो चालेल.

0: कोणकोणत्या स्पर्धांमध्ये आजपर्यंत भाग घेतलास आणि कुठलं यश संपादन केलंस?
1: मी इंद्रायणी थडी भोसरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित शास्त्रीय आणि सुगम गायन स्पर्धा, भारत सरकार नेहरू युवा केंद्र ह्या एका मोठ्या स्पर्धेत मी भाग घेतलाय आणि त्या स्पर्धेतही मी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
0: अरे वा, फारच छान. आजकाल रियालिटी शो पण खूप असतात, तर अशा कुठल्या रियालिटी शो मध्ये तू भाग घेतला होतास का?
1: मी स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तिसरे आणि चौथे या रियालिटी शो मध्ये मी भाग घेतलाय.
0: आणि मग तिथला अनुभव कसा होता?
1: तिथला अनुभव मस्त होता. बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
0: एकूणच बोलताना तू आत्ता म्हणालीस की तू शास्त्रीय संगीत पण शिकतीयस, गातीयस, तर त्यातलं काही ऐकवशील?
1: हो, चालेल.

0: गाणं शिकताना शास्त्रीय संगीत शिकणं किती महत्वाचं आहे की सुगम बालगीत आपलं गायलं तर ठीक आहे?
1: शास्त्रीय संगीत शिकणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यांनी आपला जो बेस असतो तो पक्का होतो.

0: स्वरांची जास्त समज येते शास्त्रीय गायल्यामुळे. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत सुद्धा शिकावं.
1: आणखी कोणता गायन प्रकार तुला आवडतो?
0: मी भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीत हा प्रकार मला जास्त आवडतो.
1: आम्हाला एखादं छोटं नाट्यपद
0: हो
1: ऐकवतेस?
0: हो.

0: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तू भाग घेतलायस, पारितोषिकं मिळवलीयस, पण काय ग सगळ्या स्पर्धांमध्ये नंबर येतो?
1: येतो
0: पण मग नाही आला समजा एखाद्या स्पर्धेत तर काय वाटत?
1: नाही आला तर म्हणजे थोडं अपसेट होते, पण तिथून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. का नंबर नाही आला हे सुद्धा, म्हणजे आपल्या काय चुका झाल्यात या सुद्धा कळतात, आणि त्या पुढच्या वेळेस अजून दुरुस्त करून अजून कसं छान गाता येईल याचा मी नक्की प्रयत्न करते.
0: या सगळ्यासाठी रियाज खूप महत्वाचा आहे.
1: हो,
0: कुठलंही वाद्य शिका किंवा गायन कला शिका?
1: हो, मी सकाळी शाळेला जायच्या आधी एकदा बसते आणि संध्याकाळी सुद्धा मी 2-2.5 तास रियाज करते, आणि सकाळी माझा अलंकारांचा रियाज असतो. मी एक पलटा म्हणून दाखवते स्वरात आणि आकारात.

0: वा फारच छान. आता मला यशस्वी सांग की हे तुला गाणं करायचंय, गाणं शिकायचंय आणि शाळा तर आपली चुकली नाहीये, शालेय शिक्षण तर घ्यावंच लागणार आहे, सगळ्याचा समन्वय कसा राखतेस?
1: अभ्यास थोडा अवघड जातो पण म्हणजे शाळेत अर्धा करणं इकडे अर्धा, पण रियाजाकडे जरा जास्त
0: लक्ष आहे. आणि तुला काय वाटतं की रियाज केला पाहिजे शाळा शाळेच्या जागी रियाज रियाजाच्या जागी? पुढे जाऊन काय व्हायची इच्छा आहे?
1: मला कलाकार व्हायचंय असं माझं स्वप्न आहे.
0: तुला कलाकार व्हायचंय हे तुझं स्वप्न आहे, हे फार छान आहे. आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये म्हणजे दहावी नंतरच्या काय तुझ्या डोक्यातल्या योजना आहेत?
1: दहावी नंतर मला गुरुकुल पद्धतीने असं संगीताच्या क्षेत्रात मला शिकायचंय, जेणेकरून मला संगीताला जास्त वेळ देता येईल. तसा मला अभ्यासाचा खूप जास्त कंटाळा आहे, त्यामुळे मला संगीताला जास्त वेळ द्यायचा आहे आणि अजून भरपूर रियाज करायचा आहे आणि अजून माझं गाणं कसं सुधरवता येईल याचा मी प्रयत्न करेन आणि खूप मोठी गायिका व्हायचंय असं स्वप्न आहे माझं. मला असं वाटतं की प्रत्येकाला एक छंद असावा आणि गाणं ही अशी गोष्ट आहे ज्यानी आपल्याला खूप आनंद मिळतो, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनीच गाणं शिकलं पाहिजे आणि खूप छान वाटतं गाणं ऐकून गाणं.

0: अशीच भरभरून गात रहा, रियाज कर, गाण्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमाव, यासाठीच मनापासून शुभेच्छा, मनापासून धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आत्ताच आपण उदयोन्मुख बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत ऐकलीत। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। प्रसारण डॉट पुणे @gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून, फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता। चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या। नमस्कार, बाय बाय, टाटा।

गंमत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. शेतकरी बांधवांसाठी शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मधमाशी पालन आणि त्यासंबंधी शासकीय योजना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत यशस्वी मधमाशी पालक श्री विनय पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245154134 आणि 45154135 या क्रमांकावर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

0: आपले डेझर्ट तर आला आहे पण आपले चॅम्पियन नाही आले अजून.
1: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
0: सगळं काय चाललंय?
1: बिल बनतंय.
0: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
2: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही खाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1444 7 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 माउंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
7: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील।

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन. आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकृत इमारतीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. 2024 आगीत भस्मसात झालेल्या या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवर 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचं नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या छत्रपती ताराराणी पोलीस गृहसंकुलाच्या इमारतीचं आणि खेलो इंडिया उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या हॉकी स्टेडियमचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याची गरज असून हद्दीबाहेरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा सशक्त करण्यात अण्णासाहेब डांगे यांचं मोठं योगदान होतं, त्यामुळेच आपलं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काम करू शकलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सांगली इथं आज माजी मंत्री आणि भाजपाचे नेते अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. गावागावात पाणी पोहोचवणं हे डांगे यांचं ध्येय होतं असं त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात आष्टा शैक्षणिक संकुलातल्या नव्या इमारतीचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचं औचित्यही असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. आजपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला आज उत्साहात सुरुवात झाली. भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी यांच्या करा किंवा मरा या हाकेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात देशाला एका सूत्रात बांधलं. त्यांचं धैर्य त्याग आणि देशभक्ती पिढ्यांपिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी अभिवादन केलं आहे. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचं धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणा देत राहील असं ते आपल्या संदेशात म्हणाले आहेत. आजच्या ऑगस्ट क्रांतीदिनी ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आज साजरा होत आहे. जगभरातल्या आदिवासी नागरिकांचे अधिकार संस्कृती परंपरा आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 1994 या दिवसाची सुरुवात केली होती. देशभरात आज या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली इथं आदिवासी बांधवांनी ढोल ताशाच्या तालावर रॅली काढली आणि नृत्यावर ताल धरला. नागपूरमध्ये विविध भागांतून आलेल्या आदिवासी बांधवांचा भव्य सोहळा झाला. आदिवासी समाजासमोरच्या विविध प्रश्नांवर एकजुटीनं आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपरी इजारा कोलमपोडा इथं आयोजित मेळाव्यात भाग घेतला. प्रश्न विचारणं हा अस्सल भारतीय विचार असून अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्नच विचारला नसता तर भगवद्गीता निर्माण झाली नसती असं राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत जेन झी आणि जेन अल्फासाठी आयोजित 4 दिवसांच्या आय मीन चॅम्पियनशिप परिषदेच्या सांगता सत्राला संबोधित करत होते.
देशातल्या 100 शहरांमधले तसंच इतर पाच देशांमधले 2000 जास्त युवक या परिषदेत सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी बदलू नये या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात नाशिक पुणे महामार्गावर आज चक्काजाम आंदोलन झालं. आंदोलकांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुमारे 2 तास रोखून धरली. आंदोलकांनी स्थानिक आमदार सत्यजित तांबे यांची गाडी थांबवायचा प्रयत्न केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला, त्यामुळे पोलिसांनी तांबे यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. नाशिकचे आमदार राजाभाऊ वाझे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आंदोलनात भाग घेतला. हा रेल्वेमार्ग नारायणगाव ते संगमनेर मार्गे थेट नेला तर पुणे जिल्ह्यातल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो, त्यामुळे तो वळवून अहिल्यानगर आणि शिर्डीतून न्यावा असा प्रस्ताव सरकारनं ठेवल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे. एम्पिरिकल डेटाच्या नावाखाली ओबीसींची वास्तविक संख्या कमी दाखवून या समाजाची फसवणूक केली जात आहे. ओबीसींची लोकसंख्या सुमारे 60% असताना ती 28-30% दाखवणं खपवून घेतलं जाणार नाही. ओबीसींना न्याय आणि त्यांचं घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल असा निर्धार काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचा आज चंद्रपूर इथं समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. या यात्रेनं विदर्भातल्या गडचिरोली, बल्लारशा, वडसा आणि देसाईगंजसह विविध भागात ओबीसी हक्कांबाबत जनजागृती केल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अहमदपूर इथल्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांना निवेदन दिलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. आंदोलकांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन सहकार मंत्र्यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत स्वनोंदणी अर्ज वाटपाचं काम 98% तर अर्जांच्या संगणकीकरणाचं काम 77% पूर्ण झालंय. 12 जिल्ह्यांमध्ये स्वनोंदणी अर्जाचं 100% वाटप झालंय. जळगाव, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात 100% स्वनोंदणी अर्ज वाटण्यात आलेत. नंदुरबार, धुळे, अकोला, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, नांदेड, जालना, मुंबई शहर, रायगड, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्येही हे प्रमाण 99% वर आहे. सर्वात कमी 91.3% अर्जांचं वाटप ठाण्यात, 94.3% नागपूरमध्ये तर 94.5% मुंबई उपनगर जिल्ह्यात झालंय. भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 जेतेपद पटकावलंय. आज झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान क्वियानशी हिच्यावर 53 मिनिटात 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलं आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम राजकीय हस्तक्षेपामुळे 17 वर्ष रखडल्याचा आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलाय. त्यांनी आज पनवेल इथं या मार्गाच्या कामाची पाहणी केली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची मूळ आखणी तशीच ठेवायच्या मागणीसाठी महामार्गावर चक्काजाम आंदोलन आणि मंडल यात्रेचा चंद्रपूर इथं समारोप. ओबीसींची संख्या कमी दाखवून समाजाची फसवणूक केली जात असल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: बाबा कॉलेजची फी जास्त आहे.
1: बेटा
2: आठवतंय बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
1: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल
0: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला, खातं झालं ऍक्टिव्ह.
4: आरबीआय सांगते
5: जाणकार बना सतर्क राहा.
6: सांगा रे मित्रांनो कसे आहात तुम्ही, कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: नागपूर आकाशवाणी केंद्र घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आवार माझा शिवार. या कार्यक्रमात ऐका शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयाची माहिती डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यासोबतच शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत ऐका मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 प्रसारित होईल. कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
1: तू सम्राट आहेस, पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
2: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, महाराष्ट्रासोबतच संपूर्ण देशभरात हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा मोहिमेचा आजपासून उत्साहात प्रारंभ झाला. राज्यात घराघरात आणि मनामनात तिरंगा पोहोचवण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू असून त्यांच्याकडून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयीचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, स्वातंत्र्यदिनानिमित्त आजपासून म्हणजेच 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबवायला सुरुवात झाली. प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना तेवत राहावी या उद्देशानं घरोघरी तिरंगा अभियान राबवलं जात आहे. प्रत्येकानं घराघरावर तिरंगा फडकवून तसंच सेल्फी अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे. घरोघरी तिरंगा अभियानाचं हे 5वं वर्ष असून याची सुरुवात 2022 करण्यात आली आणि तेव्हापासून हे सर्वाधिक लोकसहभाग असलेलं अभियान बनलं आहे. यात आपल्या घरावर आज म्हणजेच 9 ऑगस्टपासून तिरंगा फडकावून सहभागी होता येणार असलं तरी भारतीय तिरंग्याचा अवमान होणार नाही याचीही काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या मन की बात कार्यक्रमामध्ये घरोघरी तिरंगा अभियानाचं महत्व विशद केलं. ते म्हणाले,
1: 15 ऑगस्ट हर भारतीय के लिए गर्व का दिन है, जो उन असंख्य वीरों को याद करने का दिन है जिन्होंने भारत माता की स्वतंत्रता के लिए अपना सब कुछ समर्पित कर दिया. उनके त्याग और तपस्या की वजह से आज हमारे हाथ में तिरंगा है. इस तिरंगे में हमारे संविधान के आदर्श हैं. साथियों, पिछले कुछ वर्षों में हर घर तिरंगा अभियान ने पूरे देश को एक अद्भुत भावना से जोड़ा है. हर घर हर गली में तिरंगे का उत्सव दिखाई देता है. इस वर्ष भी हमें हर घर तिरंगा अभियान को पूरे उत्साह के साथ आगे बढ़ाना है. अपने घर पर पूरे सम्मान के साथ तिरंगा फहराना.
0: श्रोते हो, घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी विविध विभागांकडून अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देखील महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये खास कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याविषयी केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत अर्थात मेरा युवा भारत जालनाचे जिल्हा युवा अधिकारी मयूर कुमार गोरमे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या पुढाकाराने हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात 2022 आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत करण्यात आली. या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान सन्मान आणि देशभक्तीची भावना जागृत करणे हा आहे. या अभियानाला युवकाची व्यापक लोकसहभागाची जोड देण्यामध्ये भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. यावर्षीही सन 2026 हे अभियान 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. माय भारत हे युवकांना सामाजिक सहभाग स्वयंसेवा आणि राष्ट्र निर्माणाच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणारे व्यासपीठ आहे. हर घर तिरंगा हे केवळ ध्वज फडकविण्याचे अभियान नाही तर देशभक्ती राष्ट्रीय एकात्मता नागरिकांचा सहभाग आणि युवा शक्तीला राष्ट्र निर्माणाशी जोडणारे एक व्यापक जन आंदोलन आहे. या अभियानामध्ये मेरा युवा भारतच्या राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची तसेच NSS NCC भारत स्काउट गाईड यांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे. माय भारतच्या माध्यमातून युवकांना विविध राष्ट्रहिताच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जात आहे. यामध्ये तिरंगा यात्रा करणे घराघरात तिरंग्याबाबत जनजागृती करणे देशभक्तीपर कार्यक्रम तसेच शपथ व जनजागृती कार्यक्रम स्वच्छता आणि श्रमदान उपक्रम युवा संवाद जनजागृती अभियान शाळा महाविद्यालय युवा मंडळे महिला मंडळे सामाजिक संस्थांचा सहभाग करून घेणे तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमातून तिरंग्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे असा आहे. असा विविध माध्यमातून युवकांचा सहभाग वाढविला जातो. माय भारतच्या अधिकृत पोर्टलवर हर घर तिरंगा अंतर्गत युवक आणि संस्थांना उपक्रम नोंदविणे व त्यामध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग शिक्षण संस्था स्वयंसेवी संस्था आणि माय भारत यांच्यात समन्वय साधून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. मेरा युवा भारतच्या माध्यमातून युवकांना केवळ कार्यक्रमातील सहभागी म्हणून नव्हे तर युवा नेतृत्व आणि राष्ट्र निर्माणाचे भागीदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या मते हर घर तिरंगा हे केवळ आपल्या घरावर

0: राष्ट्रध्वज फडकविण्याचे अभियान नाही तर प्रत्येक नागरिकाला राष्ट्राच्या विकासाच्या प्रवाहाशी जोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.
1: श्रोते हो, घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी युवकांनी कुठे संपर्क करावा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठे करावा याविषयी मयूर कुमार गोरमे यांनी अधिक माहिती दिली.
0: याच्यामध्ये आमचं जे एक अधिकृत पोर्टल आहे माय भारत म्हणून, तर याच्यावरती तुम्ही युथ रजिस्ट्रेशन करून जे काही हरघर तिरंगाचे प्रोग्राम जालना जिल्ह्यामध्ये होणार आहे किंवा आम्ही याच्यामध्ये जे काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत किंवा आमचे युथ क्लब आहे तर त्यांच्या मार्फत गावागावामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करणार आहोत, तर हे पण तुम्हाला पोर्टलवरती कळून जाईल. आणि तसेच हरघरतिरंगा.com एक साईट आहे ज्याच्यावरती पण तुम्ही एक सेल्फी काढून त्याच्यावरती अपलोड करू शकता. तसेच जे मेरा युवा भारत जे पोर्टल आहे तर त्याच्यावरती जे ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तुम्ही त्याच्यावरती समजा प्लेस घेत असाल तर प्लेसचा फोटो पण तुम्ही ऑनलाईन शेअर करू शकता. किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेरा युवा भारतचा डिपार्टमेंट आहे, तुम्ही ऑनलाईन एकदा साईट गुगलवरती व्हिजिट केल्यावर तुम्हाला डिपार्टमेंट बद्दल माहिती भेटणार आहे. तुम्ही एकदा गुगलवरती सर्च करून त्या डिपार्टमेंटला व्हिजिट करा आणि जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे तर तिकडे भाग घ्या. आता मेरा युवा भारत जालनातर्फे जे वेगवेगळे ऍक्टिव्हिटी होणार आहे त्याच्यामध्ये शपथ व जनजागृती कार्यक्रम होणार आहे, स्वच्छता आणि श्रमदान कार्यक्रम होणार आहे, तसेच युवा संवाद आहे. तर हे आम्ही एनएसएस एनसीसी यांच्या थ्रू कॉलेज आणि शाळेमध्ये इव्हेंट करणार आहोत. तर हे जे इव्हेंटचं जे टेन्युअर आहे तर आज जसं 9 ऑगस्टला याचं स्टार्टिंग झालेलं आहे तर ते 17 ऑगस्ट पर्यंत या दरम्यान वेगवेगळ्या जागी वेगवेगळे इव्हेंट आम्ही करणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला मेरा युवा भारतचा केंद्र आहे. तर त्या केंद्रामध्ये जसे की आपण कोकण भाग घेतला, मराठवाडा रिजन झाला, खान्देश आहे, विदर्भ आहे, तर अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे 36 जिल्हे आहे तर तिकडे जे मेरा युवा भारत केंद्र आहे तर तिकडे युवकांनी आवर्जून भेट द्यावी. तिकडे जे काही ऍक्टिव्हिटी होणार आहे जसं आता हर घर तिरंगा, आता 3 ते 4 वर्ष झाले आपल्या या प्रोग्रामला, तर जास्तीत जास्त युवकांनी आपल्या केंद्राला व्हिजिट करायची आणि त्या केंद्रामध्ये जाऊन कोणते कोणते ऍक्टिव्हिटी घेतली जाणार आहे. तर हे जे आहे जे मी आता ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगत आहे तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे. तर मेरा युवा भारतच्या अंडर तिरंगा यात्रा किंवा तिरंगा रॅली जे आपण म्हणतो, घराघरामध्ये जनजागृती केली जाते. जे काही आपले युथ क्लब आणि महिला मंडळ मेरा युवा भारत डिपार्टमेंटच्या अंडर काम करतात तर ते एकदम ग्रासरूट लेवलला जाऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अवेअरनेसचं काम करतात. तर यामध्ये तिरंग्याबाबतची जनजागृती झाली, देशभक्तीपर कार्यक्रम झाले, शपथविधी आहे, स्वच्छता आणि श्रमदान ऍक्टिव्हिटी आहे, तसेच युवा संवाद, जनजागृती अभियान, हे शाळा, महाविद्यालय, युवा मंडळे, सामाजिक संस्था यांना सहभाग करून या गोष्टी केली जाते. तसेच जे सर्वात महत्वपूर्ण आहे तर सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यम याच्या थ्रू आपण तिरंग्याचा संदेश पूर्ण जनतापर्यंत पोहोचवतो. आपला जो मेरा युवा भारत आहे तर हे जे युवकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवितो ज्याच्यामध्ये 15 ते 29 गटातील युवक किंवा युवती सामील असतात, तर अशासाठी आपला डिपार्टमेंट काफी तत्परतेने प्रोग्राम राबवतो. तर त्यासाठीच हर घर तिरंगा हा प्रोग्राम आपल्याला या वर्षीच आपण सक्सेसफुल करायचा आहे आणि गावातील तळागाळातील लोकांपर्यंत या अभियानाबद्दल आपल्याला इन्वॉल्व करून घ्यायचं आहे. तरी मी सर्व युवकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना अवेअरनेस करायचं आणि या जनजागृती अभियाना थ्रू पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला हर घर तिरंगा प्रोग्राम चांगल्या पद्धतीने राबविणे आहे. विशेषतः युवकांनी या अभियानाचे नेतृत्व करावे, आपल्या परिसरातील नागरिकांना सहभागी करून घ्यावे आणि माझा तिरंगा माझा अभिमान तसेच माझा भारत माझी जबाबदारी हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.
1: श्रोते हो, शासकीय, निमशासकीय आणि अन्य खासगी संस्था यांच्या प्रयत्नातून घरोघरी तिरंगा अभियान आता एक राष्ट्रीय उत्सव बनला आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीनं देखील हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याविषयी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या भारत पर्यटन विभागाच्या सहसंचालक मंजिरी कमलापूरकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: भारत सरकारच्या वतीने देशभरात यंदाही हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येणार आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 2022 मध्ये सुरू झालेले हर घर तिरंगा अभियान आज एक व्यापक जनभागीदारीचं राष्ट्रीय आंदोलन बनले आहे. गेल्या 4 वर्षात 2022 ते 2025 मध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातील असंख्य घरांवर, कार्यालयांवर, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी

0: अभिमानाने फडकणारा तिरंगा हा देशाची एकता, अखंडता, देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक ठरला. या अभियानादरम्यान विविध स्थानिक आणि जनसहभागाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग असलेला राष्ट्रीय उत्सव बनला. हर घर तिरंगा अभियान आपल्याला आपले स्वातंत्र्य हे किती अमूल्य आहे याची जाणीव करून देते. म्हणूनच तिरंगा फडकवताना आपण केवळ राष्ट्रध्वजाचा सन्मान करत नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला आणि वीर जवानांच्या बलिदानाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत असतो. यंदाचे हर घर तिरंगा अभियान आणखीन व्यापक करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. या अभियानात नागरिक डिजिटल माध्यमातूनही सहभागी होऊ शकतात. www.harghartiranga.com या अधिकृत वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड करता येईल. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालयही या राष्ट्रीय अभियानात सक्रियपणे सहभागी होत आहे. पर्यटन मंत्रालयाची प्रादेशिक कार्यालय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारक स्टेकहोल्डर्स या अभियानाला व्यापक जनसहभाग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पश्चिम आणि मध्य विभागात मुंबई येथील प्रादेशिक कार्यालय भारत पर्यटन मुंबई यांनी पश्चिम विभागातील टुरिझम स्टेकहोल्डर्स जसे की इंडियन असोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया, ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न रिजन यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही हर घर तिरंगा अभियानाचा व्यापक प्रचार करण्याचे आवाहन केले आहे. भारत पर्यटन कार्यालय मुंबई यांनी पश्चिम विभागातील युवा टुरिझम क्लब यांनाही सक्रिय सहभागी करून घेतले आहे. या अभियानाच्या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत, जसे की रांगोळी स्पर्धा, पोस्टर कॉम्पिटिशन, तिरंगा आर्ट अँड क्राफ्ट कॉम्पिटिशन यासारख्या सर्जनशील उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून विद्यार्थी, युवक, पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक आणि नागरिक यांना एक व्यापक भावनेशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, परंपरा, पण या सर्वांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे आपली भारतीय ओळख. हर घर तिरंगा हा केवळ एक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं अभियान नाही तर एक प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ करण्याचे अभियान आहे. यंदाच्या 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत आपण सर्वजण हर घर तिरंगा अभियानातून मनापासून सहभागी होऊया. अभिमानाने तिरंगा फडकवूया, वंदे मातरमचे सामूहिक गायन करूया, सेल्फी विथ तिरंगाच्या माध्यमातून डिजिटल सहभाग नोंदवूया. आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, सहकार्यांना आणि समाजातील प्रत्येक घटकाला या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्यासाठी प्रेरित करूया.
1: दे सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. तिरंगा नेहमी उंच राहू दे, जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं 2022 सालापासून संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा मोहिमेला आज एका लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. या अभियानामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भारतीय तिरंग्याविषयीची आत्मीयता, प्रेम आणि देशप्रेमाची भावना आणखी वृद्धिंगत होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. त्यामुळे यंदाचा 15 ऑगस्ट हा दिवस केवळ स्वातंत्र्य दिन नव्हे तर एक राष्ट्रीय उत्सव बनल्याचं दिसून येईल. चला तर मग 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत असलेल्या या घरोघरी तिरंगा अभियानात सहभागी होऊया आणि आपापल्या घरांवर, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवून देशाभिमान जागवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. संध्याकाळची 7:30 वाजलेली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधावांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 18 श्रावण शके 1948, अर्थात 9 ऑगस्ट 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कीर्तन, स्वातंत्र्यासाठी लढा या विषयावर. कीर्तनकार आहेत ज्ञानेश्वर कपलानी. हा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांसाठी, या तिन्ही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता ऐकूया ज्ञानेश्वर कपलानी यांचं कीर्तन

सधर्मेन धर्म श्रेयः परधर्मो भयावह। सर्व रसिक आणि भाविकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात, जन्मभूमी ही मातृदेवता स्वधर्म आपुला तात। जन्म सफलता यात नराची, जन्म सफलता यात। प्रस्तुत काव्य आणि अभंग कवी विनायक यांचा आहे। कवीने पहिला शब्द जन्म सफलता असा अत्यंत मार्मिक असा वापरला आहे। जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण जन्म सफल करणं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे। समर्थ रामदास स्वामीने असं वर्णन केलं आहे की पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती। पशूंच्या जीवनात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आहार निद्रा भयमैथुनंच याशिवाय वेगळं असं जीवनच नाही, आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात सफलता नाही। तथापि नियमाला अपवाद म्हणून ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याची किंवा शिवाजीराजाचा विरह सहन न झाल्याने त्याच्या चितेत उडी मारणाऱ्या वाघ्या कुत्र्याची, किंवा राणा प्रतापाचा घोडाही तसंच, यांनी दोघांचीही या तिघांचीही समाधी बांधली गेली ती त्यांचं जीवन सफल झाल्यामुळेच। मंडळी, मुके प्राणी जन्म सफल करतात, तर आपण आपला जन्म सफल का करू नये? मी जन्माला आलो त्यानंतर संपूर्ण जीवनाची वाटपाल मी कशी केली यावरच जीवनाची यशस्वीता अवलंबून आहे। मी शिकलो, भरपूर पैसे मिळवले, मुले नातवंड झाली म्हणजे मी प्रपंचात यशस्वी झालो असेन, पण मी सफलता मिळवली असेलच असे नाही। सफलतेसाठी ज्ञान वा आध्यात्मिक विकास, आत्मविकास किती प्रमाणात वाढला, माझ्या पलीकडे मी किती व्यापक भूमिकेवर जगलो, म्हणजे थोडक्यात माझं घर, माझी बायको, माझी मुले यापेक्षा किती जणांना माझं जीवन मार्गदर्शक झालं, किती लोकांना मी आनंददायी ठरलो, किती उपयुक्त ठरलो यावर माझी जन्मसफलता अवलंबून आहे। मी जर होतो तिथेच आणि तसाच, माझ्यातच गुरफटून राहिलो आणि माझ्या पुरताच राहिलो, तर समर्थ

आणि म्हणून वेद आणि उपनिषदांनी यद भूमा तद सुखम, भूमा म्हणजे व्यापकत्व, जे व्यापक तो ब्रह्मानंद, जेवढ्या व्यापक भूमिकेवर जावे तेवढा ब्रह्मानंद वाढतो. मी माझ्या पुरता असेन तर संकुचित व्यक्तिमत्व आणि संकुचित व्यापकत्व, मी गावाचा विचार करत असेल आणि त्याप्रमाणे वागत असेल तर व्यापकत्व वाढलं, मी राज्याचा विचार करीत असेन तर व्यापकत्व अजून वाढलं, मी राष्ट्राचा विचार करीत असेन तर व्यापकत्व अजूनच वाढलं, आणि मी विश्वाचा विचार करून वागू लागलो तर मी विश्वव्यापक भूमिकेवर पोहोचलो. मंडळी, आपण रोज देवाला जी मंत्रपुष्पांजली वाहतो त्यातही शेवटी अविकसितस्य कामप्रे विश्वे देवा हा सभासदैती, म्हणजे वेदानी सुद्धा विश्वदेव ही कल्पना आणि अनेक राष्ट्रे जी या विश्वाची सभासद व्हावीत अशी प्रार्थना केली. प्रत्येक मनुष्य जन्माला आला त्यावेळी त्याच्या डोक्यावर ऋणाचं गाठोडं घेऊन तो आला. या ऋणात मातृऋण, पितृऋण आणि आचार्य ऋण अशी मुख्य ऋण आहेत. प्रस्तुत काव्यात कवीने आईचं ऋण सांगत असताना जन्मभूमी ही मातृदेवता असा उल्लेख केलाय. वेदामध्येही माता भूमी ही अहम पुत्र हा असा उल्लेख केलाय. जन्म देणारी आई हिचे असे ऋण, तशा इतरही माता आहेत. गाईला गोमाता म्हटलाय, गुरुला गुरुमाऊली म्हटलाय, आणि संतांनी ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव माऊली म्हणून म्हटलाय. कवीने मातृभूमी हीच आपली आई आहे असा उल्लेख केलाय. कारण लहानपणी आई दूध पाजते, पण मुलांना स्वतंत्र व्हावं, स्वतंत्र जगावं अशी तिची अपेक्षा असते. पण भूमाता जन्मभर तर तिच्या कुशीमध्ये तुम्हाला जन्मभर तुमच्या तुम्हाला नाचवतेच, आपल्या अंगाखांद्यावर खेळवतेच, पण मरणानंतरही कुशीत घेते. आणि म्हणून ज्यावेळी प्रभू रामाने समुद्र उल्लंघन करून लंकेमध्ये पाय ठेवला आणि रावणाशी युद्ध सुरू केलं, त्यावेळी विभीषणाला लंकेचं राज्य दिलं, पण ज्यावेळेला लक्ष्मणाला लंकेच्या राज्याचा मोह झाला आणि तो रामांना बोलू लागला की ही लंका आपल्याला पाहिजे, परंतु श्रीराम म्हणाले अरे लक्ष्मणा, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी, माझी अयोध्याच मला या सोन्याच्या लंकेपेक्षा श्रेष्ठ आहे. मंडळी, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी मरणाचे वेळी एडनच्या तुरुंगात दगडी मातीच्या फटेमध्ये ठेवलेली भारतभूमीच्या मातीची पुडी उघडून आतील पवित्र माती कपाळाला लावली. आणि म्हणून जन्मभूमीची सेवा करणं ही जीवनाच्या सफलतेची वाटचाल आहे. देशभक्ती इतकीच देवभक्ती आणखीन श्रेष्ठ आहे, पण देवभक्ती आणि देशभक्ती दोन्ही समान श्रेष्ठत्वावरती आहेत. ईश्वर न मानणाऱ्यांना निरीश्वरवादी म्हटलं जातं, कारण त्यांना देव दिसत नाही ना, पण तरीही ते लोक सुद्धा राष्ट्रभूमीला मानणारे असतातच, आणि ते नसले तर ते अतिरेकीच विचाराने म्हणावे लागतील. राष्ट्रावरती प्रेम करण्यासाठी कोणतीही जात पंथ वर्ण धर्म आड येत नाही, आणि म्हणून भारतीयांच्या विविधतेतही राष्ट्रप्रेमाचा एक संघ असा धागा गुंफलेला आहे. सुक्ते मणिगणाईव, राष्ट्राच्या सेवेसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात आवश्यकता होती ती भारतमाता स्वतंत्र करण्याची, पारतंत्र्यातून मुक्त करण्याची. त्यासाठी देशभक्ताने दोन मार्ग स्वीकारले, एक मवाळ आणि दुसरा जहाल. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांपासून मोहन रानड्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यकोंडात आपली आहुती दिली, ते आणि महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू या सर्वांना आपण आदरांजली वाहूया. स्वातंत्र्यपूर्व काळ हा अत्यंत अवघड सेवेचा काळ होता. आता स्वातंत्र्योत्तर काळात ज्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी आणि देशसेवकांनी जी सेवा केली त्यांनाही आपण मानवंदना करूया. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मसफलता कशी करावी यासाठी प्रमुख भूमिका सांगतो. परम वैभवम नेतुम एतद स्वराष्ट्रम अशी भूमिका जगणं आवश्यक आहे. माझा देश मी परमवैभवाला नेईन आणि राष्ट्राची संस्कृती टिकवून ठेवीन. नुसते धन पैसा मिळवून तो चैनीसाठी वापरणं यासाठी स्वातंत्र्य मिळालेलं नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात जमीन आसमानाचा फरक.

याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. माझी भारतभूमी ही सुवर्णभूमी आहे, तपोभूमी आहे आणि ज्ञानभूमी होती. याच वैभवावर मी पुन्हा तिला नेऊन ठेवेन, याला जन्मसफलता म्हटलं जातं. किंजवणेकर शास्त्री लंडनला गेले होते, त्यावेळी त्यांची रेडिओवर मुलाखत घेताना मुलाखतवाल्यांनी त्यांना विचारलं की भारतात भिकारी खूप आहेत, म्हणजे तुमचा देश दरिद्री आहे काय? त्यावर शास्त्रीजींनी फार मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, जर आम्ही भिकारी आणि दरिद्री असतो तर आमच्यावर आक्रमण करून तुमच्यासारखे लोक आमचं काय दारिद्र्य लुटायला येतात काय? आमच्या देशाचा इतिहास वैभवाचा आहे, नालंदा सारख्या विद्यापीठांमुळे ज्ञानाचा आणि आसेतू हिमाचल तपोभूमीचा आहे. म्हणून श्री सूक्तामध्ये महालक्ष्मीकडे मागणी करताना प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन कीर्तिम वृद्धिम ददा तुम्ही, अशा या सुराष्ट्रात मी जन्माला आलो म्हणून कुबेराने मला जगभर पसरलेली कीर्ती आणि समृद्धी द्यावी असा विचार मांडलेला आहे. हिंदुस्थानाची तपोभूमी ही धर्माच्या आणि संस्कृतीच्या पायावर अतिशय बळकट उभी आहे, मला त्याचा नक्कीच अभिमान आहे. अहो, मुंबईच्या चाळीत एका खोलीत राहत असणारं कुटुंब असलं तरी फुटक्या प्लास्टिकच्या बादलीत माती घालून तुळस लावली जाते. स्वामी विवेकानंदांना एका सद्ग्रस्ताने विचारलं की सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता? स्वामीजी म्हणाले, हिंदू धर्म. त्यावेळेला ते सद्ग्रस्त म्हणाले, बरोबर आहे, तुम्ही स्वतः त्या धर्मात जन्माला आलात म्हणून तुम्ही असे म्हणता काय? विवेकानंद स्वामी म्हणाले, तसं नाही, पण हिंदू धर्मात फक्त हिंदूच तरतील आणि बाकीचे तरणार नाहीत असं हिंदू धर्म म्हणत नाही, म्हणून तो मोठा आहे. सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले, हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ. म्हणून ही तपोभूमी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे, तर ते पवित्र राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे जे मानतात तेच जन्मसफलतेकडे वाटचाल करतात. महात्मा गांधीजींनी कोणाच्या जीवनात सफलता मिळत नाही याबद्दल 7 सामाजिक पातकं सांगितली आहेत. राजकारणात तत्वाचा अभाव 1, ज्ञानाच्या क्षेत्रात चारित्र्याचा अभाव 2, विज्ञानाची मानव निरपेक्षता 3, आनंद संपादनात विवेकाचा अभाव 4, उद्योग आणि व्यापारात सचोटीचा अभाव 5, परिश्रमाशिवाय सधनता 6, आणि त्यागाशिवाय केलेली उपासना अशी 7 सामाजिक पातक आपल्याला सांगितली आहेत. आजच्या युगात आपले असे लक्षात येईल की निर्णया क्षेत्रात ही पातकच नव्हे तर महापातकेच निर्माण होत आहेत, आणि त्याचा परिणाम व्यक्तिगत जीवनावरच नव्हे तर राष्ट्रीय जीवनावरही होत आहे.

देशभक्तांप्रमाणे समाज सेवेचे व्रत घेणारे आणि समाज सेवेतून देशसेवा करणारे असे असंख्य लोक, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजा मोहनराय असे अनेक लोक, या अनेक मान्यवरांना स्वातंत्र्याच्या दिनी आपण सविनय अभिवादन करूया, ज्यांनी देशसेवेतून आपलं जीवन सफल केलं। आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणाले, देह

असलेल्या समृद्धी. आजच्या 21व्या शतकात जागतिकरण हे फार मोठे आव्हान देशापुढे उभे आहे. यापूर्वी कोणत्याही राष्ट्रांनी असं आव्हान पाहिलेलं नाही. दळणवळणाची साधनं दूरदर्शन, दूरभाष, भ्रमण वार्तालाप यामुळे एकमेकांशी संपर्क करत साधणं सहज सुलभ झालं आहे. त्यामुळे राष्ट्रांच्या सीमा पुसट झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवाद आणि धर्मसंप्रदाय भयग्रस्त झाले आहेत. सर्वात मोठा बदल व्यावसायिक साम्राज्य निर्माण होऊन आर्थिक व्यावसायिक

सामुदायिक संघटना ही केवळ व्यापारी वृत्ती निर्माण झाली आहे. त्यांना देश धर्म नीती यांचं काही राहिलेलं नाही आणि कोणतंही नातं नाही. केवळ नफा मिळवणं हीच नीतिमत्ता राहिली आहे. जागतिकरणाचा खरा अर्थ प्रत्येक गोष्टीचा जगाच्या संदर्भात विचार करणं असा असायला हवा. आणि म्हणून सर्व राष्ट्रांनी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे या तत्वाचा विचार करून वागलं पाहिजे. शांतीच्या मार्गाने सर्व राष्ट्रांनी विश्वात्मक देवाचं स्मरण करून आपापल्या मनोवृत्ती बदलून एकमेकांच्या विषयी केवळ व्यावसायिक नाकेबंदी न करता सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध निर्माण करावेत, तरच याच सर्वांची जन्मसफलता होईल. आणि म्हणून पूर्वरंगात शेवटचं वाक्य सांगतो. विनोबाजी भावे म्हणाले, ज्यांनी जगाला विचार दिला त्यांनी जगाला आकार दिला. वसुधैव कुटुंबकम सांगणाऱ्या गोपालकृष्णाचं आपण मध्यंतरामध्ये थोडंसं नामस्मरण करूया.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व वीरांना शुभदिनी नम्र अभिवादन करतो. त्यापैकी एक सत्येंद्र बाबू घोष ज्यांची समिधा या स्वातंत्र्य होमकुंडामध्ये पडली त्यांचं चरित्र आपण थोडक्यामध्ये पाहूया. कलकत्त्यापूर्वी घोष हे घराणे अत्यंत नावाजलेले प्रसिद्ध असं होतं. पिढी जात इनामदारी होती त्यांच्या वंशामध्ये. इनामदार म्हणून ते प्रसिद्ध. घरामध्ये जमीनदारी आणि सुबत्ता होती. त्या कुटुंबाचे प्रमुख सत्येंद्र बाबू घोष नावाने ओळखले जात होते. त्यांच्या सुशील पत्नीचं नाव जानकी देवी असं होतं. त्यांचा संसार अतिशय सुखासमाधानात चालला होता. घरात कशाचीच कमतरता नव्हती. पण मंडळी, परमेश्वर सर्वांना सर्वच गोष्टी देतो असं नाही. ज्यांच्याकडे लक्ष्मी भरपूर आहे त्यांच्याकडे संतती नाही, आणि ज्यांच्याकडे उदंड संतती आहे त्यांच्याकडे संपत्ती नाही. मंडळी, सत्येंद्र बाबूंच्या जीवनातही संसारातही असंच एकूणपण होतं.

अख्खी लग्नाला 35 वर्ष होऊन गेली पण घरात पाळणा हल्लाच नाही. मूल नाही हो. इतर स्त्रियांचं टोचून आणि खोचून बोलणं जानकी देवींच्या कोमल हृदयावरती घणाघात आघात करत होत. सत्येंद्र बाबूंचीही तीच परिस्थिती होती. आपल्या पूर्वसंचिताला दोष देत दोघेही जीवनाची कालक्रमणा करत होते. संसाराच्या सुखद वातावरणात घोर निराशेचे काळे ढग आता झपाट्याने जमा होऊ लागले. जानकी देवींना न सांगता जीवनाला कंटाळून सत्येंद्र बाबूंनी आत्महत्या करण्याचं ठरवलं. एका काळोख्या रात्री घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजात आपली पादत्राणे ठेवून रात्री 12:30 वाजता सत्येंद्र बाबू हळूच घराबाहेर पडले. मागील बाजूला असलेल्या भिंतीवरून उडी टाकून ते पळत सुटले. बऱ्याच अंतरावर त्याने एक मोठी विहीर दिसली. तिच्या कठड्यावरून त्यांनी आत उडी मारली. रात्रीच्या शांततेच्या वेळी विहिरीत मोठा धप्प आवाज झाला. शेताच्या आजूबाजूची माणसं जमा झाली. सर्वांनी बत्ती लावून विहिरीत डोकावून पाहिलं परंतु त्यांना काहीच दिसलं नाही. सर्व मंडळी निघून गेली. इकडे सत्येंद्र बाबूंचं नशीब काही वेगळंच होतं. त्यामुळे जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारून सुद्धा काय घडलं मंडळी ऐकण्यासारखं आहे.

इकडे विहिरीच्या तळाला. थोर योगी दत्तात्रयाचे अवतार असे मुकुंद स्वामी जलसमाधी लावून बसले होते. बाबूंनी जी उडी टाकली ती बरोबर स्वामींच्या अंगावरून. त्यांच्या गळ्यात बाबूंचे दोन्ही पाय आले, त्यांची समाधी भंग पावली आणि ते बाबूंना घेऊन विहिरीच्या वरती पाण्याच्या वर असलेल्या मोठ्या कपारीमध्ये, माणूस उभा राहिले एवढी कपारी होती, त्याच्यामध्ये आले. त्यामुळे वर लोकांना काहीच कळलं नाही. लोकांनी बघितलं आणि ते निघून गेले. काही वेळाने विहिरीच्या दगडी पायऱ्यांवरून मुकुंद स्वामींनी सत्येंद्र बाबूंना घेऊन ते वरती आले आणि स्वामींनी त्यांची सर्व विचारपूस करून आत्महत्या करण्याचं कारण विचारलं. बाबू म्हणाले, पोटी संतान नसल्यामुळे जीवन नकोस झालं हो, असं बाबूंनी स्वामींना सांगितलं. तेव्हा मुकुंद स्वामी म्हणाले,

स्वामी म्हणाले, जीव पाण्यात किंवा मातीत घालायचा नसतो, तर जीवाला जीव द्यायचा असतो किंवा देशासाठी अर्पण करायचा असतो, यालाच जन्मसफलता म्हणतात. कोणत्याही कारणासाठी आत्महत्या करणं हे पाप आहे. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रया. मुकुंद स्वामींसारख्या संतांच्या संगतीचा परिणाम काय झाला?

स्वामीने त्याच्या हाती भस्म देऊन आशीर्वाद दिला आणि दत्तक गुरुच्या कृपेने तुला सदाचारी आणि देशभक्त मुलगा होईल असं सांगितलं. स्वामींनी पुन्हा समाधीसाठी विहिरीत उडी टाकली आणि सत्येंद्र बाबू घराकडे निघाले. घराचा मुख्य दरवाजा थोटवला आणि जानकी देवींना हाक मारली. बाहेरून येणारा बाबूजींचा आवाज ऐकला आणि जानकी देवी घाबरल्या हो. त्यांनी दार उघडलं, बाबू आत आले आणि घडलेली सर्व हकीकत जानकी देवींना त्यांनी जशीच्या तशी सांगितली. मुकुंद स्वामीने दिलेलं भस्म त्यांनी जानकी देवींना दिलं. जानकी देवीने अतिशय श्रद्धेने ते भस्म ग्रहण केले आणि मंडळी वर्षभराच्या काळात जानकी देवींनी एका सुंदर पुत्ररत्नाला जन्म दिला. मुकुंद स्वामींच्या प्रसादामुळेच मुलगा झाला म्हणून त्याचं नाव बाल मुकुंद असं ठेवण्यात आलं. रामकृष्ण परमहंस यांचे परमप्रिय शिष्य स्वामी विवेकानंद हे सत्येंद्रबाबू घोषांचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यामुळे अधूनमधून स्वामी विवेकानंदांनी सत्येंद्रबाबूंच्या घरी जाणं येणं ठेवलं होतं. बालमुकुंद अत्यंत चाणाक्ष आणि हुशार मुलगा होता. त्याला प्राणायामादी योगविद्या स्वामी विवेकानंदांनी शिकवल्या होत्या. घोषांच्या घराण्यावर स्वामी विवेकानंदांचं विशेष लक्ष होतं. जमीनदारी करता करता सत्येंद्रबाबू घोषांच्या मनात मुकुंद स्वामींनी ठसवलेली स्वातंत्र्याची ज्योत धगधगू लागली. याच वेळी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. त्यामुळे जनतेत प्रचंड क्षोभ निर्माण झाला होता. लोक हवालदिल झाले होते. ब्रिटिशांचे जुलमी सरकार भारतीय जनतेचा अनन्वित छळ करीत होतं. रस्त्यावरून जाणाऱ्या अबलांना देखील चपकाचे फटके मारून कारण नसताना लोळवलं जात होतं. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शाममुखी जाहदी फाकविल्या अशी दयनीय स्थिती समाजाची झाली होती आणि त्याचा खोलवर परिणाम सत्येंद्र बाबूंच्या मनावर झाला होता. याच वेळी कलकत्त्यातील काही क्रांतिकारक विचारांचे काही लोक बाबूंच्या अधिपत्याखाली आले. सत्येंद्र बाबूंनी या सर्व लोकांना एकत्रित येण्यासाठी आपल्या जागेत दत्ताचं आणि पांडुरंग रुक्मिणीचं देऊळ बांधलं. या चौथऱ्यावर त्या मूर्ती स्थापन केल्या. त्या मूर्ती पुढे सरकण्याची त्यांनी व्यवस्था केली आणि मूर्तींच्या मागून त्यातून खाली भुयारी तळघरात जागा केली. एकादशीच्या दिवशी भजनाचा कार्यक्रम होऊन सर्व मंडळी तीर्थप्रसाद घेऊन निघून गेल्यावर बाबूंनी त्यांच्या सहकार्यांना घेऊन देवापुढे शपथ दिवली आणि सर्वांनी शपथ घेतली. यानंतर मूर्ती पुढे ओढून बाबूंनी भुयारी तळघरात सर्वांना नेऊन हँडबॉम्ब तयार करण्याचा कारखाना काढण्याचं आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्याप्रमाणे बॉम्ब तयार करण्याचा कारखाना कलकत्त्यातला पहिला कारखाना सत्येंद्र बाबूंनी आपल्या घरात सुरू केला. या बॉम्बच्या टोपणावर

पूर्णविराम जी पूर्णविराम म्हणजे सत्येंद्र बाबू घोष असं कोरण्यात आलं. बाबूंनी सर्व सहकाऱ्यांना बोलावून पहिला तयार झालेला बॉम्ब चाचणी म्हणून उडवायचा तो कुठे आणि कसा याबद्दल माहिती दिली. ठरल्याप्रमाणे जवळच एका ठिकाणावर रात्री चाचणी दाखल पहिला बॉम्ब उडवण्यात आला. त्याचा स्फोट फार मोठा होता पण नुकसान होणार नाही अशा रीतीने ती जागा निवडली होती. बॉम्बच्या टोपणाच्या अध्याक्षरावरून सत्येंद्र बाबू घोषांना पकडण्यात आलं आणि लॉर्ड कर्झनने त्यांना तुरुंगात घातलं. बाबू बरेच महिने तुरुंगात होते आणि त्यांची सुटण्याची शक्यताही आता नव्हती. तुरुंगातली शिक्षा सहन करताना बाबूंना नाकी न आलं. पूर्वीच्या तुरुंगाची ती शिक्षा मंडळी काय सांगावं. पण त्याच वेळेला परमेश्वर कसा पाठीराखा असतो. श्रावणवद्य अष्टमीचा दिवस म्हणजे गोकुळाष्टमीचा दिवस त्यावेळी लॉर्ड कर्झनने बदली झाली आणि म्हणून जाता जाता काहीतरी चांगलं करावं म्हणून त्यांनी काही क्रांतिकारकांना तुरुंगातून सोडलं. सुदैवाने त्यात सत्येंद्र बाबूंचा नंबर लागला. आपल्या घरापाशी यायला सत्येंद्र बाबूंना रात्रीचे 12:30 वाजले. ते दरवाज्यात यायला आणि कीर्तनकारांची साखी कानावर पडायला एकच वेळ आली. पांडुरंगाच्या देवळात त्याचवेळी कीर्तनकारांनी गोकुळाष्टमीची साखी म्हटली. लोकांनी कृष्णजन्माची फुलं उधळली आणि दारात सत्येंद्र बाबूंना पाहिल्यावर जणू कृष्णच घरी आल्याचा आनंद त्यांच्या हृदयात मावेना. थोडक्यात अवधीत सत्येंद्र बाबूंनी त्यांचा संसार सुरू केला. देऊळ आणि कारखाना अज्ञात स्थळी हलवला आणि बॉम्बचा कारखाना पूर्ववत सुरू झाला. दुर्दैवाने लॉर्ड हार्डिंग्स हा राज्यावर आला आणि त्यांनी सत्येंद्र बाबूंना पकडून देणाऱ्या 10 लाख रुपयाची बक्षीस देण्याचं फरमान काढलं. चौकाचौकात या जाहीरनाम्याच्या प्रती चिटकवण्यात आल्या. फंद पितुरी हा तर आमच्या देशाला शापच लागला. बॉम्बच्या कारखान्यात काम करणाऱ्या एका सहकाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तो 10 लाखाच्या मोहाला बळी पडला. 150 इंग्रजांचे सैनिक या फितुराबरोबर बोटांचा खडखड आवाज करीत मंदिरात शिरले. फितुराने दत्तात्र्यांच्या आणि पांडुरंगा रुक्मिणीच्या मूर्ती पुढे ओढल्या आणि मुद्देमालासह इंग्रजी शिपायांनी सत्येंद्र बाबूंना पकडलं. अनेक दिवस त्यांना तुरुंगात ठेवलं. एक दिवस हार्डिंगनी त्यांना प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितलं. मी पुन्हा देशसेवा करणार नाही आणि राजकारणही करणार नाही असं त्या प्रतिज्ञापत्रात होतं. सत्येंद्र बाबूंनी त्यास कठोर शब्दात नकार दिला आणि त्यावर साहेब अतिशय संतापला. त्यांनी सत्येंद्र बाबूंना समोर आणण्याची शिपायांना आज्ञा केली. बाबूंचे हात मागं बांधले होते आणि हातापायातल्या बेड्यानं साखळदंडांनी पायातल्या बेड्यांनाही बांधलं होतं. या बेड्यांच्या साखळ्या दोन सैनिकांनी लांबवर धरल्या होत्या. बेड्यांचा आणि साखळ्यांचा आवाज करीत सत्येंद्र बाबू हा लॉर्ड हार्डिंगच्या पुढे उभे राहिले. चिडलेल्या साहेबांनी पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखवलं. हार्डिंगने पुन्हा विचारल्यावर यांनी नकार दिला. संतापाच्या भरात हार्डिंगने 6 बारीच्या 6 फैरी सत्येंद्र बाबूंच्या ढोक्यापासून पायापर्यंत झाडून चळणी केली. रक्ताच्या चिळक्यांडा उडल्या. वंदे मातरम भारत माता की जय असं म्हणून ते पाठीवर पडले. मरताना सुद्धा शरणांगती घेतली नाही. बळी पडला 10 लाख.

माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं स्वातंत्र्यासाठी लढा या विषयावर कीर्तन. कीर्तनकार होते ज्ञानेश्वर कपलानी. श्रोते हो, उद्याच्या माझावर माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शेवगा लागवड तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर विनोद राऊत यांची शामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आणि शेताच्या बांधावर प्रगतिशील शेतकरी तन्मय पडले यांची शामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझावर माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरम चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
3: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ। झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती, मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच। बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा। मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू। आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुख पंडियन यानं पटकावलं रौप्यपदक। देशभरात आजपासून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालंय। येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या

या मोहिमेत यंदा वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य असणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुदुच्चेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केलेल्या भारताच्या चमूची भेट घेतली आणि या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. जो खेलेगा वह खिलेगा असा संदेश त्यांनी समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या चित्रफितीत दिला आहे. या स्पर्धेत भारतानं 13 सुवर्णपदकांसह 39 पदकांची कमाई केली होती. झारखंडमधल्या भरती परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती झाल्याची माहिती मंत्री सुदिव्य कुमार सोनू यांनी आज दिली. या अंतर्गत झारखंड लोकसेवा आयोगाची 14वी पूर्वपरीक्षा आणि 2023-25 मधल्या प्रलंबित परीक्षा रद्द करण्याला सरकारनं सहमती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच आर्थिक अनियमिततेची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी करणं, गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करणं आणि 90 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्यालाही सरकारनं मंजुरी दिल्याचं ते म्हणाले. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तज्ञांची एक समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र झारखंड कर्मचारी निवड आयोगाची संयुक्त पदवीधर स्तरीय परीक्षा रद्द करण्याच्या तसंच सीबीआय चौकशीच्या मागणीवर सहमती होऊ शकली नाही, यामुळे आंदोलन सुरूच राहील असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय. दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झारखंड लोकसेवा आयोगाच्या अमिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा या 3 सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकार या तिघांची सीआयडी चौकशी करणार आहे. या प्रकरणी झारखंड लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष एल खियांगते यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा गाठलाय. 31 जुलै 2026 पर्यंत देशात स्थापित बिगर जीवाश्म वीज निर्मिती प्रकल्पांची क्षमता 300 गिगावॉटच्या पलीकडे गेली असल्याचं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं कळवलंय. यात सौर ऊर्जेचं प्रमाण 164.59 गिगावॉट, पवन ऊर्जेचं प्रमाण 58.14 गिगावॉट, जलविद्युत ऊर्जेचं प्रमाण 57.24 गिगावॉट, जैव ऊर्जेचं प्रमाण 11.75 गिगावॉट तर अणु ऊर्जेचं प्रमाण 8.78 गिगावॉट इतकं आहे. यामुळे आता एकूण वीज निर्मिती क्षमतेत बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीचा वाटा 54% जास्त झाला आहे. हवामान बदलावरच्या उपाययोजनांतर्गत 2030 पर्यंत 500 गिगावॉट क्षमतेचं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं हे यश एक महत्वाचं पाऊल ठरलं आहे. परकीय गुंतवणूकदारांची भारतीय बाजारपेठेतली गुंतवणूक सातत्यानं वाढत असून ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात त्यांनी 12,921 कोटी रुपये भारतीय बाजारांमध्ये गुंतवल्याचं सीडीएसएलच्या अहवालात म्हटलंय. जुलै महिन्यात हा आकडा 20,200 कोटी इतका होता. मार्च ते जून या काळात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले, त्यानंतर सलग दुसऱ्या महिन्यात ही मोठी गुंतवणूक देशात आली आहे. विविध उच्च न्यायालयांच्या 4 न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदोन्नती करायची शिफारस न्यायवृंदानं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. उज्जैनहून गुजरातकडे जाणारी कार कंटेनरला आदळल्यानं हा अपघात झाला आणि कारमधले सर्व 6 जण जागीच ठार झाले. कंटेनरच्या चालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे. झारखंडच्या रामगढ जिल्ह्यात एका खासगी पोलाद कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 9 जण जखमी झालेत. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांच्यावर रांचीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारखान्यातल्या भट्टीत स्फोट झाल्यानं गरम धातू अंगावर उडून हे कामगार जखमी झाल्याची माहिती कारखान्याच्या मुख्य निरीक्षकांनी दिली.
आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुग

0: पंडियन यानं रौप्य पदकावर नाव कोरलं. पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात त्यानं स्नॅच प्रकारात 128 किलो आणि जर्क प्रकारात 157 किलो असं एकंदर 285 किलो वजन उचललं. व्हिएतनामचा हुआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. ब्रिक्स 2026 भारताच्या अध्यक्षपदाअंतर्गत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांच्या प्रमुखांची बैठक आज राजस्थानमध्ये उदयपूर इथं झाली. भारतीय स्पर्धा आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं होतं. बाजारपेठांमध्ये निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणं तसंच स्पर्धेसंबंधीचे कायदे आणि धोरणांच्या अनुषंगानं उदयाला येत असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी परस्पर सहकार्याला बळकटी देण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांच्या स्पर्धा प्राधिकरणांचे प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कोलकात्याच्या आर्ज कार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 2 वर्षांपूर्वी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी नव्यानं तपास करायची घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी केली. या प्रकरणातल्या पीडितेची आई आणि भाजपाच्या आमदार रत्ना देबनाथ यांनी नव्यानं तपास करायची विनंती करणारं पत्र आपल्याला लिहिलं होतं. त्यानुसार मुख्य सचिव आणि तज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं अधिकारी यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करायचं कर्तव्य बजावण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला. फुकेतहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाशी संबंधित घटनेची चौकशी विमान अपघात तपास संस्था करत असून या घटनेचं वर्गीकरण गंभीर या श्रेणीत करण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं म्हटलंय. 4 ऑगस्ट रोजी दिल्ली दिशेनं येणारं हे विमान आकाशात क्रूज म्हणजे स्थिर अवस्थेत असताना अचानक सुमारे 300 फूट खाली आलं होतं. यावेळी हादरे बसल्यानं विमानातले काही प्रवासी आणि कर्मचारी जखमी झाले. काही वेळानं विमान स्थिर होऊन सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरलं. त्यानंतर प्रमाणित कार्यपद्धतीनुसार दोन्ही वैमानिकांनी मनोव्यापारांमध्ये बदल घडवणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं होतं का याची चाचणी करण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत दोन्ही वैमानिकांना निलंबित करण्यात आलं आहे. एका खासगी कंपनीचं प्रशिक्षण विमान आज बारामतीच्या धावपट्टीजवळ कोसळलं. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. हा अपघात दुपारी 12:30 सुमारास झाला. या प्रकरणाचा प्राथमिक तपास नागरी विमान वाहतूक संचालनालयाचं हवाई सुरक्षा पथक करणार आहे अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. या अपघाताची नेमकी कारणं काय होती याचा शोध हे पथक घेईल. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यापूर्वी अमेरिकेनं आपल्या काही मागण्या पूर्ण करायला हव्यात असं इराणनं म्हटलंय. इराणचे सुरक्षा प्रमुख मोहम्मद बागेर झोलगाद यांनी आज या मागण्या जाहीर केल्या. अमेरिकेनं नौदलाची नाकेबंदी हटवावी, लष्करी तुकड्या मागे घ्याव्यात आणि युद्ध पूर्णपणे थांबवावं इत्यादी मागण्यांचा यात समावेश आहे. या संघर्षामुळे झालेल्या नुकसानीची अमेरिकेनं भरपाई द्यावी तसंच इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी या मागण्याही इराणनं केल्याचं इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संघर्षग्रस्त गाझासाठी मांडलेला 15 मुद्द्यांचा प्रस्ताव इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी फेटाळून लावलाय. जोपर्यंत हमास खरोखर शस्त्रास्त्र खाली ठेवत नाही तोपर्यंत इस्रायलचं सैन्य आणि नागरिकांना असलेला धोका दूर करण्यासाठी लढत राहू, सैन्य मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मांडली. रशिया आणि युक्रेननं काल रात्रभर परस्परांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये एकंदर 7 नागरिक मारले गेले तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. रशियाच्या सीमावर्ती भागात युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात 5 जण ठार झाले तर 24 नागरिक जखमी झाले. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 2 जण ठार झाले तर 13 जण जखमी झाल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशव्यापी हर घर तिरंगा अभियानाला आजपासून प्रारंभ. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या 98% मागण्यांवर सहमती मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू आणि आशियाई कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत महाराजन अरुमुख पंडियन यानं पटकावलं रौप्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीताचा कार्यक्रम. यात सुरुवातीला ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकारी यांच्या स्वरातील लोकसंगीत. त्यानंतर प्रकाश गवळी आणि सहकारी सादर करतील लोकसंगीत. आणि त्यानंतर तुम्ही ऐकू शकाल भारूड शाहीर शंकर खंडागळ आणि सहकारी यांच्या स्वरात.

चाळीत शंकर खंडाळकर आणि सहकारी यांच्या स्वरातील या लोकसंगीताचा कार्यक्रमातून आपण आत्ता कार्यक्रम ऐकलात. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होतो. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. याअंतर्गत आपण अर्णव चॅटर्जी यांच्या काही गझल ऐकणार आहात. त्यांना साथ संगत केली आहे, तबल्यावर साथ संगत आहे लोकेश गंधर्व यांची, हार्मोनियमवर वरद सोहनी यांची, गिटारवर यश नायडू यांची, कीबोर्डवर कृष्णा घोष यांची, व्हायोलिनवर पंडित कैलाश पात्रा यांची. ऐकूया अर्णब चॅटर्जी यांच्या गझल.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथेच समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीची 11:11 झाली आहेत. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10 नोंद झालेल्या वृत्तानुसार मुंबई आणि उपनगरात साधारणतः ढगाळ वातावरण होतं. काल कोलाबा येथे कमाल 33 तर किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर सांताक्रूज येथे 32 आणि किमान 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसंच कोलावा येथील हवेत सापेक्ष आर्द्रता 81% होती, तर सांताक्रूजमध्ये हवेतील सापेक्ष आर्द्रता 79% होती. मुंबई आणि उपनगरांसाठी येत्या 24 तासांसाठीच्या हवामानाच्या अंदाजानुसार ढगाळ वातावरणासहित हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान कमाल 33 तर किमान 27 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी हवामानासंबंधी विशेष सूचना नाही, परंतु वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रति तास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:12

झाली आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील तारा बोले यांची रचना.

श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात पुढील गीत सादर करीत आहोत. श्रीराम पटवर्धन यांनी संगीतबद्ध केलेलं वसंत माधव यांचं गीत. गायिका आहेत उत्तरा केळकर.

श्रोतेहो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया दशरथ पुजारी यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली वसंत बापट यांची रचना.

श्रोते हो, यापुढे उषा मंगेशकर आणि इतर यांच्या आवाजामधील वसंत निनावे यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीत यशवंत देव यांचं.

श्रोते हो या गीता बरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथंच संपला. श्रोते हो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार जयेश रेगे यांचे तबलावादन ऐकणार आहोत. ताल 3 ताल. त्यांना संवादिनीवर साथ दिली आहे सुधांशू घारापुरे यांनी. तर ऐकूया कलाकार जयेश रेगे यांचं तबलावादन.

0: कार्यक्रमात ऐकलं, त्यांना संवादिनीवर साथ होती सुधांशू घारापुरी यांची.
1: एखाद्या गाण्याला संगीतकाराने दिलेल्या चालीला अनुरूप असे अंतराच्या मधले स्वरबंध देतात ते संगीत संयोजक. त्यामुळे आशय आणि सुरांचा परिपोष होऊन गीताचं अंतरंग अधिक खुलतं. गेली 20 वर्ष नव्या जुन्या गीतांचं संगीत संयोजन बहारदारपणे करणारे आनंद सहस्रबुद्धे.
2: संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्या हातात, त्याच्यात त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावा असं वाटणं, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे.
1: असे बहरते गाणे संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका 10 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही. असे बहरते गाणे

श्रोतेहो, जयेश रेगे यांचं तबलावादन आत्ताच आपण शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात म्हणजेच नादब्रह्म या कार्यक्रमात

श्रोते हो EIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 12 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून नव्या युगाचे नवे आदर्श या कार्यक्रमाचा भाग 7वा.

सादर करीत आहोत मालिका नव्या युगाचे नवे आदर्श. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे आणि नेहा खरे. नव्या युगाचे नवे आदर्श भाग सातवा.

0: गेल्या भागात आपण 1965 मध्ये भारतीय सेनेनं हजीपीर खिंडीवर ताबा कसा मिळवला हे पाहिलं. आज आपण याच लढाईत पंजाब मध्ये पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा आपण कसा उडवला हे पाहणार आहोत. 1965 युद्धात भारताला माघार घ्यावी लागली होती, पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा काढत पाकनं परत एकदा जम्मू काश्मीर ताब्यात घ्यायचंच पण दिल्लीवरही धडका मारायचा असा इरादा पक्का केला. त्यासाठी त्यावेळी अत्याधुनिक आणि अधिक संहारक अशा पॅटर्न टँकची आणि सेबरजेट विमानांची त्यांनी खरेदी केली. पण आपण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे त्याला दाखवून दिलं. खेमकरण, कसूर, सियालकोट या भागात रणगाड्यांचं युद्ध खेळलं गेलं. या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात रणगाडे नष्ट केले गेले की त्या युद्धाला पॅटर्नचं वॉटरलू असं संबोधलं गेलं आणि भिकीबेन भागातील परिसराला नाव दिलं गेलं पॅटर्न नगर. चला तर मग ऐकूया ही कथा पॅटर्न नगर.
1: एकोणीसशे 1965 या युद्धातील खेमकरण कसूर विभाग यातील भिकीबिंड गावाजवळच या युद्धाच्या विजयाचं आपण स्मारक पण उभारलं. या परिसरालाच पॅटर्न नगर नाव दिलं गेलं. या युद्धात आपण खेमकरण गमावलं, मात्र शत्रूला जबरदस्त दणका दिला. अजिंक्य मानल्या गेलेल्या अमेरिकन बनावटीच्या पॅटर्न रणगाड्यांचा आपण धुव्वा उडवला. 97 पॅटर्न नष्ट केले, 24 ताब्यात घेतले, आपणही आपले 32 रणगाडे गमावले.
2: तरीही हा साराच पराक्रम नेत्रदीपक होता. याचे साक्षीदार होते अस्सल उत्तर परिसर, तिथले कालवे आणि कालव्याच्या पाण्यावर समृद्धीनं डोलणारे मका आणि ऊस यांचे मळे. याच विभागात साध्या जीपवरून रणगाडे नष्ट करणाऱ्या क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद यांना मरणोत्तर परमवीर चक्र दिलं गेलं. ब्रिगेडियर अरुणकुमार वैद्य यांना महावीर चक्र देऊन त्यांचा सन्मान केला गेला.
1: जास्तीत जास्त भारतीय प्रदेश बळकावण्याच्या इराद्यानं अयुब खान यांनी ऑपरेशन जिब्राल्टर आखलं होतं. जम्मू काश्मीरात घुसखोर 5,000 जास्त व सेना यांच्या मदतीनं युद्ध छेडलं गेलंच, पण पंजाब, हरियाणा, राजस्थानच्या भागात

0: मुसंडी मारण्याचा त्यांचा बेत होता. खेमकरण विभागातून प्रथम बियास नदी, मग ग्रँड ट्रँक रोडवरनं थेट दिल्ली असं स्वप्न अयुब खान पाहत होते. त्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी केली होती. पॅटर्न रणगाडे त्यापैकीच. 44 टन वजनाचे, मुसंडी मारण्यास योग्य 2000 यार्डांचा पल्ला असणारे, 40 मैल वेगानं धावणारे, रात्रीच्या अंधारात धावू शकणारे ते पॅटर्न टँक. अशा पॅटर्नची 4 पथकं, शेप्सची 1 तुकडी आणि पाक ऑर्डिनन्सची 1 आर्म डिव्हिजन शत्रूनं अस्सल उत्तर नावानं ओळखल्या जाणाऱ्या या विभागात एकवटली होती. शत्रूनं हल्ला करण्यापूर्वीच आपण हालचाल केली नसती तर जम्मू काश्मीरच काय, पण पंजाब प्रांतही हातातून निसटणार होता. अत्याधुनिक पॅटर्नच्या समोर लढाईसाठी आपल्याकडे दुसऱ्या महायुद्धात वापरलेले सेंच्युरियन व शेरमन रणगाडे होते. वजनाने हलके, जेमतेम 1000 यार्ड पल्ला गाठणारे, मात्र तेच शत्रूला भारी पडले.
1: आपली ताकद मर्यादित आहे हे ओळखून आपण युक्तीचा वापर केला. प्रदेश नव्हे तर शत्रूची शस्त्र ताकद, दारुगोळा यांना नष्ट करण्याचं धोरण आखलं. घोड्याच्या नालेप्रमाणे व्यूहरचना करत शत्रूला कोंडीत पकडलं. 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान चाललेल्या युद्धात आपण शत्रूचा नक्षा उतरवला. पाकिस्तानी चिलखती दलाचे प्रमुख ब्रिगेडियर ए आर हमीम मारले गेले. लेफ्टनंट कर्नल

0: मात्र तेच शत्रूला भारी पडले.
1: आपली ताकद मर्यादित आहे हे ओळखून आपण युक्तीचा वापर केला. प्रदेश नव्हे तर शत्रूची शस्त्र ताकद दारुगोळा यांना नष्ट करण्याचं धोरण आखलं. घोड्याच्या नालेप्रमाणे व्यूहरचना करत शत्रूला कोंडीत पकडलं. 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान चाललेल्या युद्धात आपण शत्रूचा नक्षा उतरवला. पाकिस्तानी चिलखती दलाचे प्रमुख ब्रिगेडियर ए आर हमीम मारले गेले. लेफ्टनंट कर्नल
0: 4 ग्रेनेडियरना आदेश मिळाला, ऍक्शन. आपण प्रथम संयुक्त तपासणी ठाण्यात ताब्यात घेतलं, मग रुहिवाल, बन जंक्शन, यह पन्नुना, बलियनवाला मार्गे आपली सेना शत्रूच्या विभागात घुसली. सुरुवातीलाच आपल्या लक्षात आलं की हा मार्ग सोपा नाही, प्रसंगी आपल्याला हारही पत्करावी लागेल, माघार घ्यावी लागत होती. 8 सप्टेंबर नंतर मात्र चित्र पालटलं. आपल्या सेनेनं व्यूहरचना आखली. आपली एक तुकडी खेमकरण भिकीबिंड रस्त्यावर रणगाड्यांसह पुढे सरकणाऱ्या पाकसेनेला अडवण्यासाठी उभी होती, तर एक तुकडी पाकसेनेच्या उत्तरेला निघाली. रोहिनाला इथे पोहोचली, दुसरी दक्षिणेकडे निकुसा नाला इथे. आसपास मका आणि ऊस यांची शेतं होती, 9 फुटांपेक्षा उंच वाढलेली. या शेतातच आपली सेना दडली होती. सेंच्युरियन व शेरमन रणगाड्यांसह पुढे सरकणाऱ्या पाकसेनेचा समाचार घेण्यासाठी एका चिंचोळ्या जागेत पाकसेना घेरली गेली. व्यूहरचना पूर्ण झाल्यावर प्रथम आपण वालतोहा येथील कालवा फोडला. कालव्याचं पाणी अग्नेय दिशेनं वाहत गेलं. सारा परिसर जलमय झाला. इथली काळी मऊशार माती पाण्यानं भिजली, सर्वत्र चिखल झाला. त्यात वजनदार पॅटर्न रणगाडे रुतून बसू लागले. अशा परिस्थितीत पुढे सरकणं अशक्य वाटल्याने पाकनं रणगाडे आपल्या सेनेच्या पिछाडीला आणण्याचा निर्णय घेतला. मोठ्या मुश्किलीनं पॅटर्न रणगाड्यांनी यूटर्न घेतला, अबाउट टर्न केलं आणि ते आपल्या जाळ्यात अडकले. आपले शेतात दडलेले सेंच्युरियन रणगाडे त्यांच्या पिछाडीवरून तुटून पडले. हा हल्ला पाकला अनपेक्षित होता, अतिशय जोरदार होता. पाक सैनिक बावचळले, तरी चक्क शरणागती पत्करली. पहिल्याच दिवशी 15 रणगाडे लढाई न खेळताच आपल्या ताब्यात आले. ही 5वी तुकडी होती. 4थी तुकडी आता पुढे आली. आपल्या ब्रिगेडियर थेवग्रज यांनी आदेश दिला, मारो. पाकसेनेला ना पुढे जाता येत होत ना मागे. चौताळलेल्या मेजर जनरल नसीम अहमद खान यांनी आदेश दिले, इस्लाम, पाक आणि हिलाल जुरतचं नाव घ्या आणि पुढे घुसा. स्वतः इमाम एका रणगाड्यात बसून पुढे निघाले. 36 मैलांच्या दगडाजवळ येतात आपल्या रणगाड्यांनी त्यांना अचूक टिपलं. आता आपण रोही नाला पण तुडवून दिलं. कालव्याचं पाणी आणखीनच इतर भागात पसरलं. पॅटर्न रणगाडे परत चिखलात रुतून बसले. आपल्या सेनेनं त्यांच्यावर हल्ला चढवला.
1: अजिंक्य म्हणवणाऱ्या ज्या पॅटर्नच्या जोरावर पाक भारताचा भूभाग व्यापू बघत होता, त्या रणगाड्यांची हा विभाग मृत्यूभूमी ठरली. म्हणूनच खेमकरण ताब्यात आलं नाही, पण इथल्या भिकीबिंड विभागात आपण एक स्मारक बांधलं. त्या परिसराला पॅटर्न नगर असं नाव दिलं.

0: आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, सियालकोट।
1: सियालकोट हे भारताच्या सीमेजवळचं शहर। पाकनं या शहराची तटबंदी पक्की केलेली, पिलबॉक्स बसवलेले, पाकचं चिलखती दलाचं पथक इथे तैनात होतं। काही रणगाडे तर अगदी नवे कोरे। छाम भागात जी घुसखोरी होत होती त्यांना प्रशिक्षण पुरवठा याच ठिकाणाहून होई। प्रचंड शस्त्रसाठा पाकनं या ठिकाणी जमा केला होता। त्याच्या रक्षणासाठी 3 तुकड्या अहोरात्र गस्त घालत होत्या। अशा वेळी लेफ्टनंट जनरल दल यांच्या पथकानं 7 सप्टेंबर रोजी आघाडी उघडली। 19 दिवस इथे जबरदस्त लढाई झाली। पाकनं अमेरिकेकडून मिळालेला दारुगोळा इथं मुक्त हस्तानं वापरला। त्यांचं अर्ध अधिक शस्त्र सामर्थ्य इथे एकवटलेलं होतं। पाकचे अयुब खान सांगत होते, पाकिस्तानशी युद्ध पुकारून आपण काय खरेदी करत आहोत याची भारताला कल्पना दिसत नाही।
0: मात्र झालं उलटच। 15 दिवस चाललेल्या या युद्धात पाकनं आपली अनेक माणसं गमावली, शस्त्रसाठा नष्ट झाला आणि निकामी झालेले रणगाडे जागोजागी विखरून पडले होते। जणू हा विभाग पॅटर्न टँकचं कब्रस्तानच बनला।
1: 7 सप्टेंबरच्या रात्री आपली सेना दक्षिण व उत्तरेच्या रोखानं निघाली। या तुकडीनं वाटेतली जम्मू सियालकोट रस्त्यावरची 3 ठाणी जिंकली। चिडलेल्या शत्रूनं जवळजवळ 8 तास तोफखाना धडधडत ठेवला। पाकचं सैन्य 8 रणगाडे घेऊन सुचेतकड जवळ आलं। इथंच त्यांना पहिला दणका मिळाला। पहिल्याच फटक्यात पाकला 5 रणगाडे गमवावे लागले। पाठोपाठ तिलकपूर इथे शेरमन आणि सेंच्युरियन जातीचे 4 रणगाडे नष्ट झाले। चारवा इथे 254 सैनिक ठार केले गेले, 100 पकडण्यात आले। थोड्याफार फरकानं महाराजेक फिलोरा अल्लर इथेही हीच स्थिती होती। एकट्या फिलोराजवळ त्यांनी विविध प्रकारचे 400 रणगाडे आणून ठेवले होते। पहिल्याच दिवसात पाकचे 20 आणि आपले 12 रणगाडे निकामी झाले। त्यांचं तोफदळ व पायदळ वेगळे पाडण्याचा आपण प्रयत्न केला। फिलोरा इथे तोफदळ एकटं पडताच आपल्या शेरमन आणि सेंच्युरियन या छोटेखाणी रणगाड्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। पाकचे 11 सप्टेंबरला 30 तर 12 सप्टेंबरला 65 असे एकूण 95 रणगाडे केवळ 2 दिवसात आपण निकामी केले। दुपारी 12:00 सुमारास पाकचा तोफगोळा थंड पडला। भूपेंद्र सिंह यांच्या तुकडीनं 21 रणगाडे नष्ट केले। यातील 7 रणगाडे एकट्या भूपेंद्र सिंह यांनी नष्ट केले होते। शेवटच्या टप्प्यात जसोरनला 6 रणगाडे नष्ट झाले आणि 4 ताब्यात आले। म्हणूनच या भागाला अभिमानानं पॅटर्नचे वॉटरलू म्हटलं गेलं। पॅटर्नचे कब्रस्तान, पॅटर्नची मृत्यूभूमी, सुट्टीत याला जरूर भेट द्या। परतताना एक वेगळा उत्साह बरोबर घेऊन परत या।

0: मित्रांनो, याच भागात भूदलाला साथ दिली हवाई दलानं. आपल्या शेरमन आणि वैजयंता रणगाड यांनी जसा पॅटर्न टँकचा समाचार घेतला, अगदी तसंच छोटे खानी नॅट विमानांनी सेबरजेट विमानांचा. कथेचं नाव आहे नॅटनं बाजी मारली.
1: जसे पॅटर्न रणगाडे तशीच सेबरजेट विमानं, शत्रूच्या अभिमानाचा विषय. आपल्या ताब्यातील या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या जोरावर तर पाक, काश्मीर, पंजाब आणि राजस्थानचा काही भाग घशात घालण्याची स्वप्न पाहत होता. अनेक ठिकाणी आघाड्या उघडल्या होत्या. पाकनं आपल्या वैमानिकांना अमेरिकेत प्रशिक्षण दिलं होतं अत्याधुनिक बॉम्ब फेकीचं. प्रचंड आकाराचे विमान रडारच्या कक्षेत न येता उंचावरून उडू शकणारं. लाहोर कसूर विभागात 6 सेबरजेट विमानं त्यांच्या सैनिकांना संरक्षण पुरवणं, आपल्या विमानतळाचं शस्त्रसामुग्रीचं नुकसान करणं, आपली ताकद

0: निश्चित करणं आणि नागरिकांना घाबरवणं, याच इराद्यानं आपल्या सीमारेषा ओलांडून भारतातील भूमीवर चालून येत होती.
1: आपल्या नॅट विमानांना त्यांचा सामना करायचा होता. वजनानं हलकी अशी ही विमानं संपूर्ण भारतीय बनावटीची. 1956 पासून आपल्या देशात त्यांची निर्मिती सुरू झाली. या विमानाचं वैशिष्ट्य म्हणजे ही विमानं केवळ 4 मिनिटात 40,000 फूट उंच जाऊ शकतात. 20,000 फुटांवर हे विमान अधिक कार्यक्षम असतं. 1965 लढाईत प्रथमच त्यांचा वापर केला गेला आणि त्यांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केली.
0: भारतीय भूमीकडे 6 सेबरजेट येत असल्याचं कळताच आपली 4 नॅट विमानं त्यांच्या समाचाराला निघाली. सेबरजेटचं 40,000 फुटांवरील आकाश हा त्यांच्या कर्तृत्वाचा परिसर. 20,000 फूट खाली येतास ते अस्वस्थ होतात. त्यांना आपले क्षेपणास्त्र वापरता येत नाही. त्याचाच फायदा आपण उठवला. त्यांच्याशी सरळ सामना केला. प्रथम आपले वैमानिक त्यांना खाली येण्यास भाग पाडत. ती 15-20 हजार फुटांवर येतात त्यांची क्षेपणास्त्र हल्ल्याच्या दृष्टीनं निकामी होत. अशा वेळी आपली विमानं त्यांच्यावर हल्ला चढवत गोळ्यांचा मारा करत. इथे 6 विमानांपैकी पहिलं विमान खाली पडलं. स्क्वाड्रन लीडर अमरजित सिंह साधू यांनी एका विमानाचा बळी घेतला. फ्लाइट लेफ्टनंट कपिल यांना स्क्वाड्रन लीडर डेन्झिल किलर यांनी साथ दिली. त्या दोघांच्या पुढ्यातच एक सेबरजेट होता. आपल्या मागावर सेबरजेट येत नाही याची खात्री करून घेत किलर यांनी कपिल यांना आदेश दिला, हल्ला. सेबरजेट कपिल यांच्या नॅटच्या दिशेनं झेपावतात. केवळ 600 यार्डावरून किलर यांनी गोळ्या झाल्या. विमान खाली कोसळलं. 1, 2, 3, 4 शत्रूची या प्रदेशातील सारी हवाई ताकद आपण संपुष्टात आणली. आपली छोटेखानी नॅट महाकाय सेबरजेटना भारी पडली.
1: लढाईत शस्त्र आणि शस्त्र चालवणारा दोन्ही तेवढेच महत्वाचे. आपण संवाद साधूया ब्रिगेडियर सदानंद जोशी यांच्याशी. सर नमस्कार. शस्त्रसामग्री सांभाळणं, ती हलवणं, तिची देखभाल करणं याची जबाबदारी ही इंजिनियर्सवर. आपण याच कोअरचे इंजिनियर कोअरच्या सेना दलातल्या कार्याविषयी आम्हाला सांगा ना.
2: इंडियन आर्मीमध्ये 3 इंजिनिअरिंगचे कोर आहेत. ज्या कोरमध्ये मी होतो 36 वर्ष, तो कोर ऑफ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनियर्सचा कोर आहे. त्याला जे काम सोपवलं गेलं आहे ते आहे आर्मीच्या आणि एअरफोर्स आणि नेव्हीच्या सुद्धा ज्या कॉमन इक्विपमेंट असतात त्यांच्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑप्टिकल आणि इलेक्ट्रॉनिक ऑपरेशनल फिटनेस नेहमी असायला पाहिजे. म्हणजे ज्या आमच्या तोफा आहेत, आमच्या टँक्स आहेत, आमचे रडार आहेत, आमचे रेडिओ सेट्स आहेत आणि असेच आमच्या ज्या ट्रक्स आहेत, जीप्स आहेत, त्या सगळ्या उत्तम कंडिशनमध्ये युद्धात आणि आमच्या नॉर्मल वर्किंग कंडिशनमध्ये सुद्धा एकदम उत्तमरित्या काम करायला पाहिजेत. हा आमचा रोल आहे. दुसरा कोर जो आहे त्याला कोर ऑफ सिग्नल्स म्हणतात. त्या कोरची जबाबदारी असते सगळ्या ज्या कम्युनिकेशन आहेत रडारनी, रेडिओनी, टेलिफोननी किंवा कम्प्युटर आय टीनी, त्या सगळ्या त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी असतात की ते कम्युनिकेशन नेट्स लावायच्या आणि त्यांना चालू ठेवायचं आणि त्यांना ऑपरेट करायचं. तिसरा कोर जो आहे तो कोर ऑफ इंजिनियर्स म्हणतात. तो जे सिव्हिल इंजिनिअरिंगचे काम आहेत आणि त्याच्याबरोबर जे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल गोष्टी लागतात ते त्यांचं काम असतं. म्हणजे युद्धात जेव्हा आपण आक्रमण करतो तेव्हा ते ट्रॅक्स बनवतात, ब्रिजेस नदींच्या वर बनवतात आणि जे शत्रूंनी सुरुंग म्हणजे माइन्स अँटी टँक आणि अँटी पर्सनल लावले असतात त्यांना उद्ध्वस्त करून आपल्या टँक्सना त्या माइनफील्डवरून शिरायचं काम करतात. आणि जेव्हा ते लोक आपल्यावर आक्रमण करत असतात तेव्हा आपले लोक हे जे असतात ते सुरुंग लावतात ज्यांच्यावरून त्यांचे रणगाड्या येऊ शकत नाहीत किंवा माणसं येऊ शकत नाहीत, नाहीतर बंकर्स आणि पिलबॉक्सेस यांना सगळ्यांना बनवतात. ते काम असतं कोर ऑफ इंजिनियर्सचं. हे 3 इंजिनिअरिंग कोर आहेत.
1: इंजिनियर बनू पाहणाऱ्यांना सेनादल कोणती आणि कशी संधी देतं?
2: जे तुम्हाला एंट्री घ्यायची असेल मुलांनो तर ते 3 प्रकारांनी एंट्री घेता येते. जर तुम्ही 12वी क्लासमध्ये सायन्सचे चांगले उत्तम मार्क्स घेतले असतील तर एक टेक्निकल एंट्री स्कीम म्हणून आहे, त्यात तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मध्ये सिलेक्शन करता बोलावलं जाईल जिथे तुमच्या ऑफिसर लाईक क्वालिटीज, फिजिकल फिटनेस आणि सायकोलॉजिकल टेस्ट घेतले जातील. त्यात उत्तीर्ण झालात तर मग तुमचा मेडिकल घेतला जाईल आणि त्यानंतर जर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये

0: आला तुमचे जे 12वीचे जे मार्क्स आहेत आणि असे सगळे मिळून तर मग तुम्हाला कोर ऑफ ईएमई, कोर ऑफ इंजिनियर्स किंवा कोर ऑफ सिग्नल्स मध्ये जायचा चान्स मिळेल. त्याकरता तुम्ही एक वर्षाकरता देहरादूनला ट्रेनिंग घ्याल. त्यानंतर तुम्ही जर कोर ऑफ ईएमई मध्ये सिलेक्ट झाला तर तुम्हाला सिकंदराबाद म्हणजे हैदराबादची जी ट्विन सिटी आहे तिथं पाठवलं जाईल. जर सिग्नल्स मध्ये जाल तर माऊ जे इंदोर जवळ आहे आमचं आर्मीचं मोठं ट्रेनिंग सेंटर तिथं पाठवलं जाईल. आणि जर तुम्ही कोर ऑफ इंजिनियर्स मध्ये सिलेक्ट झाला तर तुम्हाला मग दापोडी जे खडकीच्या जवळ आहे पुण्याच्या तिथं ट्रेनिंग करता पाठवलं जाईल. तिथं तुम्हाला 3 वर्षाची इंजिनिअरिंग ट्रेनिंग आणि आणखीन 1 वर्षाची मिलिटरी ट्रेनिंग दिली जाईल. पण जेव्हा तुमची 1 वर्षाची ट्रेनिंग पूर्ण 2 वर्षाची देहरादूनची 1 वर्ष आणि ह्या तिन्ही जागेमधून कुठली जी मिळाली तुम्हाला तिथं 1 वर्ष, त्यानंतर तुम्हाला सेकंड लेफ्टनंटचा रँक मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला सेकंड लेफ्टनंटचा पगार मिळायला लागतो आणि 3 वर्षाचे इंजिनियर झाल्यानंतर तुम्ही लेफ्टनंट आणि मग कॅप्टनचाही रँक तुम्हाला मिळते आणि मग तुम्ही आपल्या युनिट्समध्ये जाता. ही पहिली टेक्निकल एंट्री स्कीम सगळ्यात उत्तम आहे. त्यानंतर तुम्ही एनडीए करता सगळे जसे आणखीन लोक आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स करता जातात त्याकरता जॉईंट एंट्रन्स एक्झाम असते त्याच्याकरता बसू शकता. आणि त्यात सिलेक्ट झाला तर मग तुम्हाला 3 वर्षाची ट्रेनिंग एनडीए मध्ये असते आणि तिथून मग तुम्ही कुठेही जाऊ शकता, म्हणजे एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, देर इज नो रिस्ट्रिक्शन की तुम्ही टेक्निकल मध्ये जायचं. यू कॅन इव्हन गो टू द फायटिंग आर्म, दॅट इज आर्मर्ड कोर, इन्फंट्री, आर्टिलरी, एटसेट्रा. आणि तिसरी मेथड आहे, तुम्ही इंजिनिअरिंग केलं, युअर जस्ट एंटर द लास्ट इयर, यू कॅन अप्लाय and your last then they will call you for services selection board, and if you are selected with the medical and the services selection, then the last year training in the engineering college also will be compensated for you and you will be taken for 1 year training to the Indian Military Academy. So ya tini peki saglyat tumhi jeva 12th sampoli hai tar technical entry scheme kiwa nda karta appear karu shakta.
1: Joshi sir dhanyawad, apan janun ghetlo brigadier Sadanand Joshi yancha kadun.

0: 1965 च्या युद्धात नायटनं जशी बाजी मारली अगदी तद्वतच 1971 मध्ये 1971 मध्ये एअर कमोडोर अशोक शिंदे आणि फ्लाइंग ऑफिसर राजन वाही या दोघांनी छाम विभागातील युद्धभूमीची दिशाच बदलून टाकली, तीही केवळ काही तासात. कशी ते समजून घेऊया एअर कमोडोर अशोक शिंदे यांच्या डायरीतील पानावरून. डायरीतील पान. प्रत्येकालाच हवी असते एक्साइटमेंट, रोज काहीतरी नवं थ्रिलिंग, ही असते तरुणाईची मागणी. अशांसाठी हे एक डायरीतलं पान एअर कमोडोर अशोक शिंदे यांच्या डायरीतलं. ते मानकरी आहेत वीरचक्राचे, वायुसेना मेडलचे आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिलाय त्यांच्या एकूण कामगिरीबद्दल.
1: हा दिवस आहे 6 डिसेंबर 1971. या दिवसाच्या त्यांच्या कामगिरीनं छांब क्षेत्रातील युद्धाचं पारडच बदललं गेलं. एओसी म्हणजेच एअर ऑफिसर कमांडिंग, एअर कमोडर रणधीर सिंग आणि काश्मीरमधल्या कोर कमांडर लेफ्टनंट जनरल सरताज सिंग यांनी त्यांचं खास अभिनंदन केलं. हे दिवस होते 1971 युद्धाचे आणि क्षेत्र होतं छांब. 1971 युद्ध म्हणजे वंडर ऑफ वंडर्स, भारताचं पूर्ण तयारीनिशी खेळलं गेलेलं एकमेव युद्ध, ज्या युद्धात आपण सिद्ध केलं की अरबी समुद्रात आणि हिंदी महासागरावर वर्चस्व असेल भारतीय नौदलाचं, भारतीय उपखंड

0: च्या नभावर सत्ता असेल भारतीय वायुदलाची. आपण जसं प्लॅन केलं होतं अगदी तसंच सारं घडत गेलं. अपवाद फक्त जम्मू काश्मीर मधील छामचा आणि राजस्थान मधील लोंगेवालचा. छाम विभागामध्ये पाक मोठ्या प्रमाणावर जमवाजमव करेल, हल्ला करेल असं आपल्याला वाटलंच नव्हतं. त्या विभागातील तैनात 10 इन्फंट्री डिव्हिजन पूर्ण तयारीत नव्हती. छामचं संरक्षण करण्याएवढी फौज त्यांच्यापाशी नव्हती. जिथे आपण डिफेन्सेस लावले होते अशा जागात खूप अंतर होतं. त्यांची लढा देण्याची ताकद कमी झाली होती. यामुळेच आपण पाकवर हल्ला करण्याच्या स्थितीत कधी येऊ शकलो नाही.
1: याउलट पाकची स्थिती होती 3 डिसेंबर रात्री 8:50 या भागात तोफा आग ओकू लागल्या. भारताच्या पीर जमाल, झंडा, मुनवर, मोएल या भागांवर तुफान हल्ला झाला. त्याच रात्री पाक फौजा .994 पगला, घोजी इथपर्यंत येऊन ठेपल्या.
0: 4 डिसेंबरला पाकनं मांडईला नॉर्थ ताब्यात घेतलं. यामुळे त्यांना तावी नदी ओलांडून भारताच्या भूमीवर ब्रिज हेड स्थापन करणं सोपं जाणार होतं. तसंच आपल्या कचरील येथे असलेल्या तोफदळापर्यंत पाकची नजर सहज पोहोचू शकली असती. आणखीन एक दुर्दैवाची गोष्ट अशी होती की पाक डिफेन्स आणि आपल्या 246 आणि 36 मीडियम रेजिमेंटमध्ये असलेल्या भागात सैनिक तैनात केलेले नव्हते. आपलं तोफदळ पाकच्या जमिनीवरून आणि हवेतून केलेल्या हल्ल्यात चांगलंच होरपळून निघणार होतं. 5 डिसेंबरला त्यांच्यासाठी सर्वात वाईट दिवस ठरला. पाक त्यांची 2 इन्फंट्री तावी ओलांडून आत घुसवण्यात यशस्वी झाला. 216 बॅटरीला तिनं ओलांडलं. 3 अधिकारी, 2 ज्युनियर कमिशन ऑफिसर्स आणि 39 इतर रँकर जखमी झाले आणि 11 जण बेपत्ता झाले.
1: 6 डिसेंबर या युद्धाचा या क्षेत्रातला शेवटचा दिवस ठरला. एव्हाना आपल्या सर्व फॉरवर्ड चौक्या पडल्या होत्या. माघार घेणाऱ्या फौजेनं मंडईला पूल उडवून दिला होता. तावीच्या पूर्व आणि पश्चिमेला पाक फौजा होत्या. जणू पाकला छामचं प्रवेशद्वारच खुलं झालं होतं. पण असं होणार नव्हतं.
0: युद्ध संपेपर्यंत 10 इन्फंट्री डिव्हिजनला पाक तोफखाना आणि त्यांच्या विमानाने चांगलंच चोपलं होतं. सगळे मिळून 1343 पैकी 430 मारले गेले. 723 जखमी झाले. 199 बेपत्ता झाले. त्यापैकी 23 अधिकारी मारले गेले. 36 जखमी आणि 5 बेपत्ता असल्याचं निष्पन्न झालं. 17 रणगाडे, 10 तोफा आणि असंख्य वाहनं नष्ट झाली. 1 रणगाडा आणि 12 तोफांची मोडतोड झाली. मात्र 6 तारखेला आपण घेतलेल्या पवित्र्यानं परिस्थिती सावरली गेली. एकतर माघार घेणाऱ्या फौजा तावी नदीच्या किनारी एकत्र झाल्या. काही झालं तरी पाकला आत घुसू द्यायचं नाही या इराद्यानं.
1: या पराजयाच्या शक्यतेचं रूपांतर विजयात कसं झालं ऐकूया पुढच्या भागात डायरीतलं पान. नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग 7 आत्ताच आपण ऐकला. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंशे, सादरकर्त्या नेहा खरे.

0: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

श्रोते हो, न्यूज ऑन एआयआर ॲपवरून आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम सादर करीत आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली निवडुंग या चित्रपटातील रचना.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात यापुढं ऐकूया रवींद्र साठे आणि डॉक्टर श्रीराम लागू यांच्या स्वरातील जब्बार पटेल यांची रचना, संगीत भास्कर चंदावरकर यांचं, चित्रपट सामना.
1: मित्र हो सांगा पण.

0: श्रोते हो, कार्यक्रमात यापुढे ऐकूया दादा कुंटके यांची रचना. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं, गायक महेंद्र कपूर. चित्रपट पळवा पळवी.
1: Get funky, get funky, get funky, get funky, get funky.

अशी ही बनवाबनी या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सचिन यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीत अरुण पौडवाल यांचं.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेवडकर यांची रचना आपण ऐकणार आहोत. स्वर आहे सुधीर फडके आणि आशा भोसले यांचा. चित्रपट धाकटी बहीण.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया शांता शेळके यांची रचना. संगीतबद्ध केले आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी. स्वर सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा. चित्रपट महानंदा.

श्रोते हो, या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार इथं संपला. श्रोते हो, रात्रीचे 1 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कलाकार जीसान खान यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत, राग मालकंस. विलंबित गत झुमरा तर द्रुत गत एक तालात निबद्ध आहेत. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत पीर न जानी आणि धीट लंगर मानत नाही. त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसून चटर्जी यांनी आणि सारंगीवर साथीला आहेत उस्ताद फारुकी लतीफ खान. तर ऐकूया जिशान खान यांचं शास्त्रीय गायन.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आत्ताच आपण ऐकला, ज्यामध्ये कलाकार झीशान खान यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकलं. त्यांना तबल्यावर साथ होती प्रसून चटर्जी यांची आणि सारंगीवर उस्ताद फारुकी लतीफ खान यांची.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं.

0: सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
1: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
0: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्मवरही.

0: श्रोते हो ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲप या ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष, ज्यामध्ये लावण्य रंग या कार्यक्रमाचा भाग 53 आपण ऐकणार आहोत.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोत्याहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेह वसंत पवार यांच्या लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा पहिला भाग आज आपण ऐकूया. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार या तीन वसंतांनी वसंत वैभव निर्माण केलं असं म्हणायला हरकत नाही, कारण हे तिन्ही वसंत अतिशय प्रतिभावंत असे संगीतकार होते. या तीन वसंतांपैकी आज आपण बोलणार आहोत संगीतकार वसंत पवार यांच्याबद्दल, कारण लावणीच्या क्षेत्रामध्ये वसंत पवार यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं, कारण लावणी सम्राट असंच त्यांना म्हटलं जायचं. तसं बघायला गेलं तर वसंत पवार यांचा जीवनपट म्हणजे एक शोकांतिकाच म्हणावी लागेल, कारण आपल्याला माहिती आहे की नियती मोठी विचित्र असते. तिनं या माणसाच्या ललाटी सुरांच्या दुनियेतील मुसाफिरी लिहिली. वसंतरावांनीही सुरांची किमया केली. आपल्या सुरांनी अवघ्या संगीत रसिकांना भुरळ पाडली. पण या माणसाच्या प्रपंचात मात्र साधा सूर देखील लागला नाही. खरं तर एक नियतीचं क्रौर्य वसंतरावांच्या वाट्याला आलं असं म्हणायला हरकत नाही. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत राहून देखील केवळ 38 वर्षाच्या आयुष्यामध्ये वसंत पवार या माणसानं 50 अधिक चित्रपटांना चाली दिल्या आणि लावणीच्या अत्तरगंधानं अवघा मराठी मुलूक दरवळून टाकला. चला सुरुवात करूया मल्हारी मार्तंड चित्रपटातल्या सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या या ढंगदार अशा लावणीनं, ज्या लावणीमुळं मराठी रसिकांना एकेकाळी अक्षरशः झपाटून टाकलं होतं.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा जो डेरेदार वृक्ष आहे तो लावणीच्या लावण्यवेलीनं लपेटला गेलेला आहे. या वेलीचा रुजवा संगीतकार म्हणजे दादा चांदेकर, वसंत देसाई यांनी संगीत क्षेत्रामध्ये आणलेला बहर, आणि तोच बहर पुढं संगीतकार वसंत पवार यांनी चालू ठेवला, आणि त्याच्यानंतर राम कदम यांनी या लावणीला फुलोर आणला. गेल्या 20 भागांमध्ये आपण राम कदम यांच्या ढंगदार अशा लावण्या ऐकलेल्या आहेतच, पण वसंतरावांनी सगळ्या प्रकारचं संगीत दिलं. लावणी सम्राट तर ते होतेच, पण त्यांची लावणी कशी होती तर लावण्यानं लाजूनी जावं अशाच प्रकारची ती लावणी होती. संगीतकार म्हणून वसंत पवार यांनी महाराष्ट्राच्या लोकसंगीतातील लावणी या प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहेच आहे, पण या लावणीला मराठी चित्रपट संगीतामध्ये मानाचं स्थानही मिळवून दिलेलं आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे वसंत पवार कुठले, कोण होते? तर पवार हे मूळचे मध्य प्रदेशातल्या धार संस्थानचे. मग ते महाराष्ट्राकडे कसे आले ही हकीकतही फार गमतीची आहे. ती जाणून घेण्यापूर्वी वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. फड सांभाळत तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. कधी माडगुळकरांची ही रचना गायली आहे सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी.

वसंत पवार यांचं घराणं धारचं, वडिलांचं नाव शंकरराव. वसंत पवार वयाच्या 8व्या वर्षापर्यंत काही ना काही कारणानं आजारीच असायचे. तब्येत अतिशय किरकोळ होती, त्यांना फार जपावं लागे. आई वडिलांना तर वसंतरावांची फार काळजी असायची. वयाच्या 8व्या वर्षी वसंत पवार खूप आजारी पडले. कसल्याही औषधानं त्यांना गुण येईना. आता या आजारातून हा काही उठत नाही असा विचार आई वडिलांच्या मनात आला. एक दिवस वसंतराव, मला चहा हवा, मला चहा हवा अशी चहाची मागणी करू लागले. त्यांचे वडील शंकरराव हे धारहून सगळं काही तिथंच सोडून आले होते आणि अंगावरच्या कपड्यानिशी पळून आल्यामुळं सोबत काहीच आणलं नव्हतं. आणि त्यावेळेला कोल्हापूर ही चित्रपट निर्मितीची नगरी म्हणून प्रसिद्ध होती. सारखे कोणते ना कोणते तरी चित्रपट तिथं तयार होत असत आणि या चित्रपटात काही वाद्य वाजून काही कुटुंबांची गुजराण होत होती. त्या काळी ध्वनिमुद्रणाची सोय नसल्यामुळं चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी वाद्यवृंदाला संगीत वाजवावं लागे आणि अशा वाजवण्यातून जी काही किरकोळ कमाई होई त्यावरच सगळा संसार चालवायचा. म्हणजे तसं बघायला गेलं तर हातातोंडाची गाठच पडायची. पण अशा परिस्थितीमध्ये वसंत पवार आजारी पडले होते, तापामध्ये बरळत होते, सारखे चहा मागत होते. शंकरराव चहाची पावडर आणायला घराबाहेर पडले. घराजवळच्या मशिदीवरून जाताना एकदम ठहरो असं म्हणत एक फकीर त्यांच्या पुढे अचानक उभा ठाकला. ते म्हणाले, वसंतरावांच्या वडिलांना म्हणाले शंकररावना की आपका बच्चा बिमार है ना, उसे यह पाणी में दे दो. असं म्हणत त्यांनी एक पुडी शंकररावांच्या हातात ठेवली आणि झटकन तो निघूनही गेला. शंकरराव घरी आले, त्यांनी पत्नीला सांगितलं वसंताला चहाऐवजी हे दे. तिने कपभर पाण्यात त्या पुडीतली उदी मिसळली, वसंतरावांना प्यायला दिली आणि एखादा चमत्कार व्हावा तसंच झालं. फकीराच्या त्या उदीमुळं वसंतरावांचा ताप उतरू लागला आणि मुलाचा चेहरा हसरा दिसू लागला. थोड्याच दिवसात ते अंथरुणातून उठून इकडे तिकडे खेळू लागले आणि सगळ्या भावंडात मिसळू लागले. हा सगळा चमत्कार कसा घडला तर त्या फकीरानं दिलेल्या उदीमुळं घडला असं शंकरराव सगळ्यांना सांगू लागले. वसंत पवार यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत.

0: लोचना चव्हाण यांच्या आवाजामध्ये दर रात सुखाची नवसाची मज झोपच येते दिवसाची. मल्हारी मार्तंड चित्रपटातली ही लावणी गदी माडगुळकरांनी लिहिली आहे.
1: दर रात सुखाची नवसाची दर

लहानपणी वसंत पवार देखील कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये जात असत. त्यांचे वडील शंकरराव हे वसंत पवारांना नेहमी वेगवेगळ्या शाहिरांकडेही घेऊन जात असत. त्यावेळचे शाहीर म्हणजे म. ना. नानिवडेकर, याशिवाय ग. दि. माडगुळकर असे अनेक होते. 19व्या शतकामध्ये सांगली जिल्ह्यात सुरू झालेल्या तमाशाचं लोण लवकरच कोल्हापुरात आलं आणि तमाशाला राजाश्रय मिळाला. छत्रपती शाहू महाराज गादीवर आल्यावर कोल्हापुरामध्ये लोकसंगीताला उधाण आलं. महाराजांना शाहिरी कलेची आवड असल्यामुळं त्यावेळी शाहिरांची एक मोठी परंपराच निर्माण झाली. वसंतरावांचे वडील शंकरराव छोट्या वसंताला तमाशा बघायला नेत. ज्या काळात तरुण मंडळी घरच्यांना न सांगता चोरून मारून तमाशाला जात असत, त्या काळात शंकरराव आपल्या छोट्या मुलाला तमाशाला घेऊन जात हे फारच धाडसाचं वाटायचं. पण त्यावेळचा त्यांचा उद्देश वेगळाच होता. तमाशातलं संगीत वसंतरावांच्या कानावरून जावं असं त्यांना वाटायचं. वसंत पवार यांना स्मरणशक्तीची परमेश्वरी देणगी होती. ते एकपाठी होते. त्यांची आकलनशक्ती तर एखाद्या टीप कागदासारखी होती. तमाशातल्या लावणीतला प्रत्येक शब्द ते कानात जीव ओतून ठेवून ऐकत असत आणि मग त्या लावणीतला शब्द न शब्द मनातल्या गाभाऱ्यात ते साठवत असत. या बालवयातच त्यांनी शेकडो तमाशे पाहिले, हजारो लावण्या ऐकल्या. लावणी हा तर त्यांच्या जीवाभावाचा विषय झाला होता. तमाशात रंगणारी प्रत्येक लावणी ऐकता क्षणी वसंतरावांना पाठवायची.

खरोखरच हजारो लावण्या त्यांना तोंडपाठ झाल्या होत्या, तेही अगदी बालपणीच. मल्हारी मार्तंड या चित्रपटातले सवाल जवाब आता आपण ऐकणार आहोत. गदी माडगुळकरांची रचना. हे सवाल जवाब सुलोचना चव्हाण आणि सहकार्यांनी गायलेले आहेत.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, लावण्य रंग या मालिकेमध्ये भाग 53 आपण ऐकला.

0: तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते.
1: जरूर ऐका माधव किल्लेदार यांच्या कथा आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 10 ऑगस्टला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
2: कधी शब्दांचे खेळ, कधी अंकांच्या गमती, कधी गाणी म्हणा, कधी शिवणकाम करा, कधी भरतकाम करा, एखादी भाषा शिका. नवीन काही शिकणं किंवा स्वतःला बौद्धिकदृष्ट्या कार्यरत ठेवणं म्हणजे मेंदूला व्यायाम देणं. स्मृतीवर्धन या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आपल्या भेटीला येत आहेत अलकनंदा पाध्ये. अवश्य ऐका सोमवारी 10 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ॲपवर तसंच वेव्ह OTT

0: श्रोते हो ए आय आर मराठी डीटेच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 2 वाजत आहेत. आता सादर करीत आहोत कार्यक्रम गंमत जम्मत.
1: गंमत जम्मत.

नमस्कार छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उदयोन्मुख बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत. छोट्या मित्रमैत्रिणींनो, 8 आणि 9 ऑगस्ट हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मैलाचे दगड आहेत. 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं अधिकृतपणे छोडो भारत हा ठराव मंजूर केला आणि 8 ऑगस्टच्याच रात्री ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक केली. प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर संतापलेल्या जनतेनं 9 ऑगस्ट म्हणजे आजच्याच दिवशी तीव्र देशव्यापी आंदोलन सुरू केलं. छोडो भारत चले जाव हा नारा पुढे स्वातंत्र्याचा मंत्र झाला. म्हणूनच आज स्वातंत्र्य मिळून 75 हून अधिक वर्ष झाली तरी 9 ऑगस्ट हा क्रांतीदिन म्हणून आपण साजरा करतो. याच निमित्तानं मी तुम्हाला ऐकवणार आहे देशभक्तीपर समूह स्वरातील रचना.

0: देशाबद्दलचा अभिमान स्वाभिमान हा प्रत्येक भारतीय नागरिकानं जपला पाहिजे व्यक्त केला पाहिजे. चला कार्यक्रमात आता पुढे जाऊया. नवोदित बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत आणि तिने सादर केलेली काही गाणी. यशस्वी, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर सगळ्याच छोट्या मित्रमैत्रिणींना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की तू नेमकी कुठली आहेस, गाणं कधीपासून चालू केलंस, असं सगळं सविस्तर सांग.
1: मी आता पिंपरी चिंचवड निगडी येथून आलीये. मी वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून मला बोलता यायला लागलं तेव्हापासून मला गाण्याची आवड निर्माण झाली. दर रविवारी मला आई बाबा पुण्यात घेऊन येतात क्लाससाठी. मी अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजींकडे शिकते आता. आणि माझ्या घरात सुद्धा गाण्याचं वातावरण आहे. माझी आई स्वतः संगीत शिक्षिका आहे. माझा मामा अमोल राऊत माझ्यासोबत नेहमी तबला साथीला असतो. माझा दुसरा मामा पांडुरंग पवार, त्याच्यानंतर माझी मावशी गायत्री गायकवाड, रमाकांत गायकवाड, सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक संतोष घंटे यांचं सुद्धा मला नेहमी मार्गदर्शन असतं. आणि आज मी हे जे काही आहे ते फक्त माझ्या गुरुजींमुळे.
0: खूप घरामध्ये संगीत परंपरा आहे, वारसा आहे, आणि सुदैवाने तुझा गळाही गाता होता सुरेल आहे आणि त्यामुळे तू पुढे पुढे शिकत गेलीस. तुला आठवतंय का ग की पहिलं असं कुठलं गाणं, अभंग, बडबड गीत तू सादर केलं होतंस?
1: मी पहिलं गुरुजींच्या घरी देहाची तिजोरी हे गाणं म्हटलं होतं.
0: दोन ओळी आम्हाला.
1: हो नक्की.

0: वा, फारच छान यशस्वी, खूप छान म्हणून दाखवलंस. चला गप्पा पुढे नेऊयात. मला सांग आणखी कोणाकोणाकडे तू संगीत शिकतेस, शिक्षण घेत आलीयस?
1: गुरुजींची दोन मुलं आहेत, सुरंजन खंडाळकर आणि शुभम खंडाळकर, त्यांच्याकडे सुद्धा मी थोडं थोडं शिकते, त्यांचं सुद्धा मला मार्गदर्शन असतं.
0: मग तू गाण्याबरोबर आणखी काही वाद्य वाजवतीयस, शिकतेस?
1: शिकते असं नाही, पण मी गाताना पेटी वाजवते.
0: बर, आम्हाला एखादं बालगीत ऐकवतेस का? मग गप्पांमध्ये आपण पुढे जाऊया.
1: हो.

0: कोणकोणत्या स्पर्धांमध्ये आजपर्यंत भाग घेतलास आणि कुठलं यश संपादन केलंस?
1: मी इंद्रायणी थडी भोसरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित शास्त्रीय आणि सुगम गायन स्पर्धा, भारत सरकार नेहरू युवा केंद्र ह्या एका मोठ्या स्पर्धेत मी भाग घेतलाय आणि त्या स्पर्धेतही मी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
0: अरे वा, फारच छान. आजकाल रियालिटी शो पण खूप असतात, तर अशा कुठल्या रियालिटी शो मध्ये तू भाग घेतला होतास का?
1: मी स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व तिसरे आणि चौथे या रियालिटी शो मध्ये मी भाग घेतलाय.
0: आणि मग तिथला अनुभव कसा होता?
1: तिथला अनुभव मस्त होता. बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
0: एकूणच बोलताना तू आत्ता म्हणालीस की तू शास्त्रीय संगीत पण शिकतीयस, गातीयस, तर त्यातलं काही ऐकवशील?
1: हो, चालेल.

0: गाणं शिकताना शास्त्रीय संगीत शिकणं किती महत्वाचं आहे की सुगम बालगीत आपलं गायलं तर ठीक आहे?
1: शास्त्रीय संगीत शिकणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यांनी आपला जो बेस असतो तो पक्का होतो. स्वरांची जास्त समज येते शास्त्रीय गायल्यामुळे. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत सुद्धा शिकावं.
0: आणखी कोणता गायन प्रकार तुला आवडतो?
1: मी भावगीत, भक्तिगीत आणि नाट्यगीत हा प्रकार मला जास्त आवडतो.
0: आम्हाला एखादं छोटं नाट्यपद
1: हो
0: ऐकवतेस? हो.

वा यशश्री, हे फक्त तानपुऱ्यावर ऐकायची गोष्ट नाहीये. मला वाटतं तबला पेटीची साथ असलेलं आपण एखादं नाट्यगीत तुझ्याकडून ऐकूया.

0: खूप वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तू भाग घेतलायस, पारितोषिकं मिळवलीस, पण काय ग सगळ्या स्पर्धांमध्ये नंबर येतो?
1: येतो
0: पण मग नाही आला समजा एखाद्या स्पर्धेत तर काय वाटतं?
1: नाही आला तर म्हणजे थोडं अपसेट होते, पण तिथून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात. का नंबर नाही आलाय हे सुद्धा, म्हणजे आपल्या काय चुका झाल्यात या सुद्धा कळतात, आणि त्या पुढच्या वेळेस अजून दुरुस्त करून अजून कसं छान गाता येईल याचा मी नक्की प्रयत्न करते.
0: या सगळ्यासाठी रियाज खूप महत्वाचा आहे.
1: हो,
0: कुठलंही वाद्य शिका किंवा गायन कला शिका?
1: हो, मी सकाळी शाळेला जायच्या आधी एकदा बसते आणि संध्याकाळी सुद्धा मी 2-2.5 तास रियाज करते, आणि सकाळी माझा अलंकारांचा रियाज असतो. मी एक पलटा म्हणून दाखवते स्वरात आणि आकारात.

0: वा फारच छान. आता मला यशस्वी सांग की हे तुला गाणं करायचंय, गाणं शिकायचंय आणि शाळा तर आपली चुकली नाहीये, शालेय शिक्षण तर घ्यावंच लागणार आहे. सगळ्याचा समन्वय कसा राखतेस?
1: अभ्यास थोडा अवघड जातो पण म्हणजे शाळेत अर्धा करणं इकडे अर्धा, पण रियाजाकडे जरा जास्त
0: लक्ष आहे. आणि तुला काय वाटतं की रियाज केला पाहिजे?
1: हो,
0: शाळा शाळेच्या जागी रियाज रियाजाच्या जागी. पुढे जाऊन काय व्हायची इच्छा आहे?
1: मला कलाकार व्हायचंय असं माझं स्वप्न आहे.
0: तुला कलाकार व्हायचंय हे तुझं स्वप्न आहे, हे फार छान आहे. आणि त्यासाठी पुढच्या काळामध्ये म्हणजे दहावी नंतरच्या काय तुझ्या डोक्यातल्या योजना आहेत?
1: दहावी नंतर मला गुरुकुल पद्धतीने असं संगीताच्या क्षेत्रात मला शिकायचंय, जेणेकरून मला संगीताला जास्त वेळ देता येईल. तसा मला अभ्यासाचा खूप जास्त कंटाळा आहे, त्यामुळे मला संगीताला जास्त वेळ द्यायचा आणि अजून भरपूर रियाज करायचा आणि अजून माझं गाणं कसं सुधारता येईल याचा मी प्रयत्न करेन आणि खूप मोठी गायिका व्हायचंय असं स्वप्न आहे माझं. मला असं वाटतं की प्रत्येकाला एक छंद असावा आणि गाणं ही अशी गोष्ट आहे ज्यानी आपल्याला खूप आनंद मिळतो, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे तुम्ही सगळ्यांनीच गाणं शिकलं पाहिजे आणि खूप छान वाटतं गाणं ऐकून गाणं.

0: अशीच भरभरून गात रहा, रियाज कर, गाण्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमाव, यासाठीच मनापासून शुभेच्छा, मनापासून धन्यवाद।
1: धन्यवाद।
0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आत्ताच आपण उदयोन्मुख बालगायिका यशस्वी जाधव हिच्याशी केलेली बातचीत ऐकलीत। आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून, अथवा तुम्ही आम्हाला पत्र पाठवून, फोन करून किंवा मेसेज करून देखील तुमचे अभिप्राय कळवू शकता। चला आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। आज मला

गाच्चीपरान स्पेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय बाय, टाटा.

श्रोते हो, आत्ताच आपण बालक मित्रांसाठी असलेला कार्यक्रम गंमत जम्मत ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, 2:25 आणि 51 सेकंद झाली आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील सुरेश बापट यांची रचना. संगीतबद्ध केला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट निवडुंगा.

श्रोते हो, कार्यक्रमामध्ये पुढे ऐकूया साधी माणसं या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. रचना आहे योगेश यांची आणि संगीतबद्ध केलं आहे आनंद घन यांनी.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया कामापुरता मामा या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. रचना आणि संगीत आहे यशवंत देव यांची.

श्रोते हो गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यापुढचं गीत ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरातील भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची रचना, चित्रपट सामना.

श्रोतेहो कार्यक्रमात यापुढे ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली सुधीर मोघे यांची रचना. स्वर आहे आशा भोसले आणि हेमंत कुमार यांचा. चित्रपट हा खेळ सावल यांचा.

कार्यक्रमात यापुढे ऐकूया घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील एव्ही प्रफुल्ल चंद्र, मनीष राजगिरे, साहिल कुलकर्णी यांच्या स्वरातील वैभवी देशमुख यांची रचना. संगीत एव्ही प्रफुल्ल चंद्र यांचं.

0: अजय गोगावले, प्रियंका बर्वे, दीपिका जोगदाता यांच्या स्वरातील शांताराम आठवले यांची रचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतबद्ध केला आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी. चित्रपट डबल सीट.
1: शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी.

या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं संपला. आता सादर करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, सादर करीत आहोत आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांची समीरा गुजर जोशी यांनी घेतलेली मुलाखत. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग.

0: नमस्कार. आठवणींच्या गंधकोशी या आपल्या आवडत्या मालिकेत सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण संवाद साधतो आहोत गायक रवींद्र साठे यांच्याशी. कलाकार म्हणून जन्म लाभणं हे जितकं भाग्याचं तितकंच स्वतःला कलाकार म्हणून घडवत राहणं हे जबाबदारीचं काम. साऊंड रेकॉर्डर्स म्हणून तांत्रिक कामात पारंगत असणाऱ्या रवींद्र साठे यांनी आपल्यातला गायक कसा जपला हे त्यांच्याचकडून समजून घेऊया. साऊंड रेकॉर्डिस्ट ही पदवी घेतल्यानंतर तुम्ही दूरदर्शनच्या सेवेमध्ये रुजू झालात आणि जवळजवळ 7 वर्ष तुम्ही दूरदर्शनमध्ये नोकरी केली. हा अनुभव कसा होता?
1: तो अनुभव खरंच म्हणजे स्वतःला अजून प्रगल्भ करण्याचा होता. कारण असं की दूरदर्शन त्यावेळे अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये होतं आणि त्यावेळी दूरदर्शनमध्ये वेगळे वेगळे प्रोग्राम्स केले जायचे. तर त्याच्यामध्ये आता सगळ्यांना माहिती की प्रतिभा प्रतिमा होतं, आठवणीतली गाणी होतं किंवा मुलखावेळी माणसं होतं, युवदर्शनमध्ये खूप चांगले कार्यक्रम होते. काहीतरी वेगळं करण्याची प्रत्येकामध्ये एक खुमखुमी असायची आणि त्या काळामध्ये दूरदर्शनवर आल्यामुळे आणि सगळे एकाच समवयस्क होतो. म्हणजे त्याच्यामध्ये मी, अरुण काकतकर, विनय आपटे, किरण चित्रे, विनय धुमाळे अशी अनेक आमच्या वयाचे सगळे होते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ते काम करायला खूप मजा होती. एक फॅमिली सारखं होतं, एक कुटुंब होतं ते. आणि मग आमका एक कार्यक्रम करायचा आहे, त्याच्यासाठी बाहेर जाऊन काहीतरी शूटिंग करायचं आहे तर चला करूयात, असं एक उत्साहाचं वातावरण असायचं. किती वाजले रात्री तरी काम करायची तयारी असायची आणि त्यावेळे वेगळा एक्सपिरियन्स मिळाला. त्यावेळे कार्यक्रम पण वेगळे वेगळे झाले. मी काही डॉक्युमेंटरीज केल्यात त्याच्यामध्ये. मी केल्या म्हणजे म्हणण्यापेक्षा मी त्याच्यासाठी ध्वनिमुद्रण केलं. पण त्या डॉक्युमेंटरीचं नावच सांगितलं तरी आपल्याला लक्षात येईल की कसं काम आहे ते. म्हणजे ज्याच्यामध्ये आलाप नावाची माहितीपट केला जो पंडित रविशंकरांच्यावरती होता. नंतर मदर टेरेसा यांच्यावरती फिल्म केली होती ज्याला क्वालालंपूरला पारितोषिक मिळालं बेस्ट टेलिव्हिजन डॉक्युमेंटरी म्हणून. दुर्दम्य म्हणून विनय धुमाळ्यांनी एक डॉक्युमेंटरी केली होती आणि ती पॅरापलेजिक लोकांना रिहॅबिलिट करणं किंवा त्यांचं पुनर्वसन करणं या दृष्टीने काम करणाऱ्या एका माणसावरची डॉक्युमेंटरी होती. त्याला जानकीनाथ गौड अवॉर्ड मिळालं. विजया मेहतांनी स्मृतीचित्रे म्हणून जी फिल्म केली, लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्र आहे म्हणून, त्याच्यावरची जी फिल्म आहे त्याला रजत कमल मिळालंय,
0: राष्ट्रीय
1: पारितोषिक मिळालंय. त्याचं ध्वनिमुद्रणाचं काम मी केलं. 2 तासाची डॉक्युमेंटरी होती वी शांताराम यांच्या जीवनावरची चित्रपती म्हणून, त्याचं ध्वनिमुद्रण मी केलं. मोगूबाई कुरडीकर आणि किशोर यामोणकर या दोघींवरची जी डॉक्युमेंटरी झाल्या त्याचंही ध्वनिमुद्रण माझं होतं. त्याच्यानंतर मास्टर विनायकांच्यावरती एक डॉक्युमेंटरी झाली होती, त्याचंही ध्वनिमुद्रण माझं होतं. अशा विविध विषयांवरती ज्याच्यामुळे तुम्हाला बरंच ज्ञान मिळेल किंवा तुम्ही जास्त प्रगल्भ व्हाल किंवा तुम्ही जास्त समृद्ध व्हाल. अनुताई वाघांच्यावरची फिल्म होती, प्रत्यक्ष कोसबाडला जाऊन केलं. त्याच्यानंतर ज्या तेंडुलकर मावशी देवरुखच्या त्यांच्यावरची फिल्म केली होती. 3 वेळा जाऊन आम्ही आनंदवनामध्ये मित्र मेळावा शूट केलाय, आनंदवनामध्ये वेगळी डॉक्युमेंटरी पण केली आहे. अशा अनेक गोष्टी करता आल्या दूरदर्शनमुळे. आणि अगदी वेगळीच गोष्ट सांगायची झाली तर प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर म्हणजे यांचं जे लग्न झालं त्या लग्नात आपले भारताचे राष्ट्रपती गेले होते नीलम संजीव रेड्डी, त्याचं कव्हरेज करण्यासाठी मी गेलो होतो. त्याच्यानंतर मी आपल्या आरमारामधली जी विक्रांत आहे ती जेव्हा ऍक्च्युअली सर्व्हिसमध्ये होती त्यावेळेस त्या विक्रांतवरती 2 दिवस मी राहिलो होतो. कारण तिसऱ्या दिवशी आपल्या मोरारजी देसाईंची व्हिजिट होती त्यात कव्हरेज करण्यासाठी. अशा काही गोष्टी मिळाल्या की ज्या सामान्य माणसाला तर शक्यच नाही मिळणं. प्रत्येक राष्ट्रपती, प्रत्येक प्राईम मिनिस्टर, प्रत्येक चीफ मिनिस्टर यांचं स्टेटमेंट घ्यायला आम्ही जायचो ना. आणि बहिणाबाई जे गाजलं म्हणजे भक्ती बर्व्यांनी काम केलं होतं बहिणाबाईमध्ये आणि वसंत जोगळेकरांचं दिग्दर्शन होतं, त्या बहिणाबाई 2 तासाचे 2 पार्ट झाले, भाग 1 आणि भाग 2. त्या दोन्ही भागांचं ज्याला मिक्सिंग म्हणतात ते मी केलं होतं, ज्याच्याबद्दल माझी

0: अत्यंत या क्षेत्रातले नावाजलेले ध्वनिमुद्रक म्हणजे मंगेश देसाई, त्या मंगेश देसाईनी माझी पाठ थोपटली होती. तर असे काही अनुभव मिळाले की ज्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त प्रगती करू शकलो, ध्वनिमुद्रक म्हणून सुद्धा चांगलं नाव कमवू शकलो. पण मला दुसरं समाधान झालं की ऑल इंडिया रेडिओमध्ये एकदा मी सुधीर फडक्यांना एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं कोरस, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20-25 लोक कोरसला होती आणि बाकी वादक होते. तर ते गाणं चांगलं रेकॉर्ड होण्यासाठी म्हणून त्यांनी माझी मदत घेतली होती आणि त्यासाठी मी ऑल इंडिया रेडिओमध्ये आलो होतो.
1: अरे वा.
0: म्हणजे ती कीर्ती थोडीफार कीर्ती म्हणा किंवा काही त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. आणि त्याचं कसं झालं की त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक काहीतरी ठसा मी उमटवू शकलो.
1: आणि आणखीन एक मला वाटतं, दूरदर्शन मध्ये असल्यामुळे त्यातल्या अनेक कार्यक्रमांमध्ये तुम्ही गायक म्हणून सहभागी झाला.
0: होय.
1: तर त्या अनुभवाविषयी सांगा.
0: त्या अनुभवाविषयी म्हणजे असं की गायक म्हणून सुहासिनी मुळगावकर वेगळ्या वेगळ्या विषयांवरती ऑपेरा करायच्या, त्याला टेलिव्हिजन ऑपेरा म्हणू आपण, म्हणजे मेहंदी हा विषय त्याच्यावरती सगळ्या कवयित्रींकडनं गाणी लिहून घ्यायच्या. त्या मानवरांचं एक गाणं होतं मी गायलेलं, किंवा पद्मालुकुरण यांच्याकडनं त्या या विषयावरती गाणी लिहून, ज्यांची त्यांना सहज मिळाली समजा पुस्तक रूपाने ऑलरेडी प्रसिद्ध आहेत तर ती गाणी घ्यायच्या असत्या, पण त्याचबरोबर नवीन गाणी शक्यतो घ्यायच्या त्या आणि काही लिहून घ्यायच्या त्या ऑपेरासाठी. तर मेहंदीवरती त्यांनी ऑपेरा केला होता, पावसाळ्यावरची गाणीचा ऑपेरा केला होता, अष्टनायिका म्हणून एक ऑपेरा केला होता, त्याचं सगळं रेकॉर्डिंग मी केलं होतं. आणि त्यावेळी बाबूजींना माझं कौशल्य लक्षात आलं होतं म्हणून त्यांनी मला ऑल इंडिया रेडिओवरती पण बोलवलं होतं. आणि दुसरं ऑल इंडिया रेडिओवरती माझ्यातले ते कसब लक्षात घेऊन फार पूर्वी बालभारतीतल्या ज्या कविता येतात म्हणजे टेक्स्टबुक मधल्या ज्या कविता असतात त्या रेकॉर्ड करायचं असं एक योजना त्यावेळी होती. आणि त्यावेळच्या निर्मात्यांनी ते नंदू होनक यांना सांगितलं होतं, नंदू होनक यांनी त्या कवितांना चाली लावल्या होत्या आणि त्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी मी ऑल इंडिया रेडिओला आलो होतो.

0: याच काळामध्ये मला वाटतं अनेक तुम्हाला असे मित्र भेटले किंवा असे मैत्र जुळले की जे पुढे दीर्घकाळ तुमच्या बरोबर राहिली, ही सगळी मंडळी दूरदर्शनच्या भारावलेल्या काळातली, त्यातलंच एक नाव म्हणजे सुधीर मुघे.
1: अगदी खरंय. म्हणजे आता श्रीधर फडक्यांचा एक गाजला होता कार्यक्रम, अमृताच्या वेली अमृताची फळे, ज्ञानेश्वरांच्या विराण्यांवरती. त्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग म्हणजे माझं गाणं सोडून बाकी सगळी गाणी मीच रेकॉर्ड केली होती आणि सुधीर मोघ्यांनी त्याचं लेखन दिग्दर्शन केलं होतं आणि निवेदक म्हणून पण ते स्वतः होते. तो कार्यक्रम दूरदर्शनवरती खूप गाजला होता आणि तो बऱ्याच वेळा ज्याला आपण रिटेलिकास्ट म्हणतो परत दाखवण्यात आला होता. त्याचप्रमाणे आनंद मोडक यांनी एक समर्थ कवी म्हणून कार्यक्रम केला होता. त्या समर्थ कवी कार्यक्रमामध्ये त्याचं पण लेखन दिग्दर्शन सुधीर मोघ्यांनी केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी गायलो होतो. त्याच्यामध्ये अश्विनी भिडे देशपांडे गायल्या होत्या किंवा मंगेश पाडगावकरांच्यावरती एक संगीत फीचर केलं होतं, खानोलकरांच्यावरती म्हणजे आरती प्रभूंच्यावरती एक फीचर केलं होतं. तर यातली जी गाणी आहेत ती पण त्या काळात टेलिव्हिजनवरती खूप गाजली होती. वसंत बापटांचं फुंकर ही त्यांची जी मुक्तछंदातली कविता आहे तर ती आनंद मोडकांनी त्याला चाल लावली होती, ती मी गायलो होतो आणि विजया धुमाळ्यांनी ती प्रभाकर पाटणकर आणि सुहास जोशी यांच्यावरती पिक्चराईज केली होती. म्हणजे एक उतारवयीन प्रेमी, पूर्वी प्रेम कॉलेजात किंवा तरुण असताना प्रेम असलेलं पण त्यांचं लग्न नाही होऊ शकलं, परंतु खूप वर्षाच्या काळानंतर ते भेटतात एकमेकांना आणि तो घरी जातो तिच्या आणि तो बघत असतो की तिला काही अजून आठवण होते का माझी, अशी ती मुक्तछंदातली कविता.

0: तर त्याला चाल लावली ती आनंद मोडकने, ती मी गायलो होतो.
1: अशा अभिनव प्रयोग आहेत,
0: खूप अभिनव प्रयोग आहे, आणि अशा पद्धतीचे प्रयोग त्यावेळे दूरदर्शनवरती करत होते.
1: त्यातलाच मला वाटतं समर्थ छंद की समर्थांच्या रचना, आणि त्याला सुधीर मोघींनी संगीतबद्ध
0: केलं,
1: तर त्याची एक झलक आपण ऐकू.
0: हो जरूर.

0: दूरदर्शनच्या काळाविषयी तुम्ही इतकं भरभरून सांगता आहात आणि खरंच रसिकांना पण ज्या काळाने खूप दिलं म्हणजे सुवर्ण काळ म्हणावा
1: दूरदर्शनचा
0: असा हा काळ होता. पण या काळामध्ये गायक म्हणून तुम्ही दूरदर्शनवरती अधूनमधून गात होता, पण ते वगळता तुमच्यातला गायक नेमका त्यावेळेस काय करत होता आणि आपल्याला गायनाकडे जास्त रस आहे, जास्त आपण खेचले जातो हे नेमकं कधी लक्षात आलं?
1: नाही, कसं झालं की दूरदर्शनवरती काम करत असताना नंतरच्या काळामध्ये हळूहळू डिजिटल गोष्टी यायला लागल्या आणि माझं जे स्पेशलायझेशन होतं किंवा आमची नेमणूक कशासाठी होती, ते शूटिंग कंपाऊंडच्या बाहेर जेव्हा फिल्मवरती शूट करायला लागतं त्याच्यासाठी जे साऊंड रेकॉर्डिंग लागतं ते आम्ही शिकलेलो असल्यामुळे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, त्यामुळे आमची नेमणूक त्याच्यासाठी होती. तर ती गरज कमी भासायला लागली.
0: बरोबर.
1: आणि ती गरज कमी भासायला लागल्यानंतर मग असं लक्षात आलं माझ्या की आता आपण नुसते बसलो आहोत, आपण जास्त काही काम करत नाही आहोत, तर मग नुसतं स्वस्त बसणं सुद्धा फार काळ चांगलं नाही. म्हणून मग मी शेवटी दूरदर्शनच्या याचा राजीनामा दिला आणि मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्त साऊंड रेकॉर्डिंग म्हणून काम केले. जवळजवळ 17-18 चित्रपटांचं ध्वनिमुद्रण मी केलं. याच्यामध्ये जब्बार पटेल, विजया मेहता, अमोल पालेकर, पुरुषोत्तम बेर्डे अशा सगळ्या दिग्दर्शकांची नावं मी सांगू शकेन की यांच्या फिल्म्स मी केल्या. टेलिव्हिजन सिरियल केला, त्याच्यामध्ये कबीरावरची सिरियल होती, चुनौती म्हणून एक सिरियल होती, त्याचं काही दिवस काम केलं. निवडक पुलं ही एक सिरियल झाली होती, त्याचं सगळं ध्वनिमुद्रण मी केलं होतं.
0: बरं.
1: नंतरच्या काळामध्ये खूप नंतर पुलांचा परत संबंध आला, तो म्हणजे एक होता विदूषक त्यांनी लिहिलेलं होतं, त्याच्याही नंतर एकदा संबंध आला म्हणजे बटाट्याची चाळ ते करायचे, त्याचं 63-64 साली राम गवळ यांनी शूटिंग करून ठेवलं होतं.
0: बरं.
1: आणि त्याची निगेटिव्ह खराब झाली होती काही भागांमध्ये, तर त्याचं रिस्टोरेशन ज्याला आपण परत ते पुनर्निर्माण त्याचं करण्याचं साऊंडचं काम सगळं मी केलं होतं. त्यावेळेला साऊंड रेकॉर्डिंगच्या कामामध्ये एवढा मी बिझी असायचं की गाण्याचा स्वतःचा रियाज करण्यासाठी वेळ मिळत नसे, कारण सकाळी 9 शिफ्ट आहे, 9 जायचं. त्याचा थोडाफार परिणाम माझ्या गाण्यावरती, मी गात होतो परंतु असं लक्षात आलं की दोन्ही क्षेत्र जर आपण एका वेळी चालू ठेवली तर दोन्हीवरती अन्याय होईल थोड्याफार प्रमाणात. आणि मग त्यामुळे माझा असा विचार आला की साऊंड रेकॉर्डिंग आपण काही वर्ष बंद करून पाहूयात, जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या अवघड वाटलं तर मग कदाचित परत आपण साऊंड रेकॉर्डिंग कडे वळू शकतो. पण तसं जर करता आलं आपल्याला तर गाण्यावरती जास्त आपल्याला लक्ष देता येईल आणि गाण्यावरती लक्ष दिलं तर ज्याला आपण फर्स्ट लव्ह म्हणतो तसं की गाणं हे पहिलं प्रेम असल्यामुळे ते जर मी चांगल्या पद्धतीनं करू शकलो, माझं स्वतःचं समाधान, लोकांचं समाधान, निर्मात्याचं समाधान, संगीत दिग्दर्शकाचं समाधान मी करू शकलो तर ते मला जास्त आवडलं असतं. आणि त्या दृष्टीने मी म्हटलं की आपण ध्वनिमुद्रण बाजूला ठेवूयात. मला म्हणजे देवाच्या दयेने असं झालं की अजिबातच पश्चात

0: साफ करायची वेळ आली नाही एक दिवस सुद्धा की मी ध्वनिमुद्रण चालू ठेवलं असतं तर बरं झालं असतं असं अजिबात मला त्यावेळे वाटलं नाही.
1: तुमचं पहिलं रेकॉर्ड झालेलं गाणं कुठलं होतं?
0: सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्ड झालं होतं ते गारंबीचा बापू या चित्रपटात. गारंबीचा बापू चित्रपटाचं जी टीम होती सगळी, म्हणजे त्याचे स्क्रीन प्ले रायटर, त्याचे कॅमेरामन, त्याचे असिस्टंट दिग्दर्शक, त्याचा दिग्दर्शक, हे सगळे फिल्म इन्स्टिट्यूटचे पासआउट स्टुडंट होते. बाबा माझगावकर म्हणून दिग्दर्शक होते, ते फिल्म इन्स्टिट्यूटमधूनच दिग्दर्शन शिकलं होतं त्यांनी. राणी बुरा म्हणून होती जिने स्क्रीन प्ले लिहिला होता, ती पण फिल्म इन्स्टिट्यूटमधनं स्क्रीन प्ले रायटिंगचा कोर्स केला होता. असे सगळे फिल्म इन्स्टिट्यूटमधनं पदवी घेतलेले सगळे लोक फिल्म करत होते गारंबीचा बापू. आणि त्या फिल्ममध्ये त्याचं म्युझिक भास्कर चंदावरकर करत होते, काशीनाथ घाणेकरनी काम केलं ते. आणि त्यावेळे काशीनाथ घाणेकरांच्या वरती एक थीम सॉंग होतं, अजब सोहळा माती भिडली आबाळा. तर ते थीम सॉंग त्यांच्यावरती पिक्चराईज होणार तर ते कोणाकडनं गाऊन घ्यायचं असं. तर तोपर्यंत चंदावरकर फिल्म इन्स्टिट्यूटला म्युझिकचे प्रोफेसर होते आणि मी फिल्म इन्स्टिट्यूटला असताना आमची जी म्युझिक प्रॅक्टिकल व्हायची त्याच्यामध्ये मी सुद्धा गायचो आणि त्यामुळे त्यांना माझ्यातला तो गुण माहिती होता, त्यामुळे त्यांनी माझी निवड केली. आणि एक स्क्रॅच रेकॉर्डिंग आपण म्हणूया, कच्चं रेकॉर्डिंग केलं त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आणि ते पाठवलं होतं. लोकेशन त्यावेळे कोकणामध्ये शूटिंग चाललं होतं, तिकडे पाठवलं. आणि त्यांनी ते गाणं ऐकल्या ऐकल्या सगळ्या टीमनी ते उचलून धरलं आणि ते म्हणले की फार उत्तम गाणं आहे. त्यावेळेला त्यांनी टेलिग्राम पाठवला होता आणि त्याच्या खाली फक्त प्रत्येकाची पहिली नावं होती, राणी बाबा आमकर नुक अशी, की एक्सलंट सॉन्ग, ब्रावो वगैरे असं. आणि ते गाणं त्यांना म्हणजे जे कच्चं रेकॉर्डिंग पाठवलं होतं तेच आवडलं, त्याच्या पुढे ते जाऊन मुंबईमध्ये SL स्टुडिओमध्ये ते रेकॉर्ड झालं आणि ते मी गायलेलं माझ्या आयुष्यातलं पहिलं पार्श्वगायन केलेलं गाणं.

0: गारंबीचा बापू नंतर सामना घडला.
1: सामनाचं ते झालं असं की घाशीरामच्या टीमला, म्हणजे घाशीरामचे दिग्दर्शक, घाशीरामचे नाट्य लेखक, घाशीरामचे संगीत दिग्दर्शक, घाशीरामचे काही अभिनेते मंडळी यांना एक फिल्म दिली गेली जी म्हणजे सामना.
0: बरं.
1: म्हणजे सामनाचं पण स्क्रीन प्ले, रायटिंग, डायलॉग हे सगळं विजय तेंडुलकरांचे होते. त्याच्यानंतर जब्बार पटेलांचं दिग्दर्शन होतं, त्यांनी केलेली पहिली फिल्म. भास्कर चंदावरकरांना म्युझिक करायला दिलं होतं, ते परत घाशीरामचे संगीत दिग्दर्शक, ते पण तिकडे संगीत दिग्दर्शन त्यांचं. तर साहजिकच घाशीराममध्ये मी गायलो असल्यामुळे चंदावरकरांची पहिली निवड मी होतो, म्हणून त्यांनी त्याचं पण थीम सॉंग गायला मला सांगितलं. आणि त्यांच्यापुढे तो अजब सोहळ्याचा अनुभव होताच.
0: बरोबर.
1: त्यामुळे त्यांना एकूण आवाज, एकूण काय, मी कसा गाऊ शकतो, किती गाऊ शकतो हे त्यांना सगळं माहिती असल्यामुळे कुणाच्या खांद्यावर गाण्यासाठी त्यांनी माझी निवड केली. आणि कुणाच्या खांद्यावरच्या बाबतीत सुद्धा अगदी असंच झालं की आम्ही कच्चं गाणं रेकॉर्ड केलं, कारण त्यावेळेला कोल्हापूरला टीम गेली होती आणि त्यांना ते गाणं शूटिंगसाठी हवं होतं, काही शॉट घेण्यासाठी. तर ते किती वेळाचे शॉट घ्यायचे, तर त्यातल्या ज्या म्युझिक फ्रेज असतात की हे एक म्युझिक आहे ते फ्रेज इथे संपते, तर तेवढा तो शॉट घ्यायला लागतो तेवढ्या वेळेचा. त्याच्यासाठी त्यांना ते गाणं पाहिजे होतं
0: संदर्भासाठी,
1: संदर्भ म्हणून. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की आम्हाला एक कच्चं गाणं तुम्ही पाठवा. ते पण मी गाणं कच्चं गायलो आणि ते पाठवलं होतं. आणि ते पाठवल्यानंतर ते ऐकलं, त्यावेळेला सामनाचा मुहूर्त पण झाला होता तिथे जयप्रभा स्टुडिओमध्ये. बालजी पेंढारकर, लता मंगेशकर होत्या त्यावेळेला तिथे कोल्हापुरात, लताबाईंच्या हस्ते क्लॅप दिला गेला आणि डॉक्टर लागू आणि निळू फुले यांच्यावरचा शॉट होता. तर त्या शॉटच्या मुहूर्त वगैरे झाल्यानंतर हे गाणं त्यांना कच्चं ऐकवलं गेलं. ते ऐकल्यानंतर लताबाई असं म्हणले होते की असा आवाज मी गेल्या 10 वर्षात ऐकलेला नाही.
0: क्या बात है.
1: माहिती, त्याला एक पहिली पावती मिळणं म्हणतात ती चक्क भारतरत्न लता मंगेशकरांनी दिली होती. तर ते गाणं नंतर पुढे मुंबईमध्ये रेकॉर्ड झालं, कारण थीम सॉंग असल्यामुळे त्यावेळी त्याची जी लेंथ आहे त्याचीच फक्त आवश्यकता होती. त्यामुळे ते आधी कच्चं पाठवलं होतं, त्याच्याप्रमाणे त्यांना आवश्यक असलेलं शूटिंग त्यांनी केलं, पण नंतर ते गाणं रेकॉर्ड झालं मुंबईमध्ये. आणि त्या गाण्याचं भाग्य असं आहे की आकाशवाणी मुंबईवरती जो आपली आवड कार्यक्रम होतो, तर इथल्याच एका अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की सलग एक वर्ष श्रोत्यांनी हे गाणं लावा म्हणून सांगितलं होतं आणि एक वर्ष हे गाणं, म्हणजे 52 आठवडे हे गाणं लागलेलं होतं, इतकं ते लोकांना आवडलं होतं. आणि हे माझं खरंच मोठं भाग्य आहे की फार मोठ्या कवीनी लिहिलेलं गाणं, फार मोठ्या संगीतकारांनी संगीत दिलेलं गाणं, फार मोठ्या अभिनेत्यांनी अभिनीत केलेलं गाणं आणि जे माझं लोकांसमोर आलेलं पहिलं गाणं, कारण गारंबीचा बापू हा नंतर प्रदर्शित झाला सिनेमा, त्यामुळे ते लोकांच्या पुढे नंतर आलं, अजब सोहळा नंतर आलं, जरी ते पहिलं रेकॉर्डिंग असलं तरी, पण कुणाच्या खांद्यावर हे लोकांच्या समोर आलेलं माझं पहिलं गाणं, त्यामुळे ती पहिल्या गाण्यातच, ज्याला आपण म्हणतो की तुम्ही एस्टॅब्लिश होता, पहिल्या गाण्यातच तुम्ही प्रतिथयश झाला.
0: कारण इतक्या वेगळ्या मूडचं गाणं आहे, पण तरी सुद्धा लोकांना ते तुमच्याकडून ऐकणं आणि तुमचं नाव आणि हे गाणं असं एक घट्ट समीकरण आमच्या मनामध्ये झालं. ते गाणं आपण प्रत्यक्ष ऐकूया, पण थोडंसं तुमच्याकडून एक
1: चालेल. आता आपण ऐकू, त्याच्यामध्ये दोनच कडवी आहेत, पण जे कडवं नाही ते मी ऐकतो.
0: जरूर.
1: आणि त्याचे शब्द आरती प्रभूंचे फारच सुंदर आहेत. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी, अंत झाला असता आधी जन्म

साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून सुरू झालेला रवींद्र साठे यांचा प्रवास बघता बघता पार्श्वगायक म्हणून तुम्ही चित्रपटसृष्टीमध्ये स्थिरावलात. यानंतरचेही अनेक असे सिनेमे ज्यामध्ये जयत्र जयतचं नाव घेता येईल, आईचं नाव घेता येईल, शिवरायांची सून ताराराणीचं नाव घेता येईल, कितीतरी सिनेमे की ज्यातली गाणी आपल्या मनामध्ये सतत रुंजी घालत असतात. आणि या सगळ्या गाण्यांविषयी आपल्याला रवींद्र साठे यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण त्यासाठी आपण वाट बघणार आहोत पुढील भागाची. तेव्हा आठवणींच्या गंधकोशीमधील पुढील भाग ऐकायला नक्की विसरू नका. धन्यवाद.

श्रोतेहो आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत ज्येष्ठ गायक रवींद्र साठे यांची समीरा गुजर जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य शुभांगी सावरकर आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम इथेच संपला. पहाटेचे 3:30 वाजता आहेत. आता सादर करीत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील प्रवीण दवणे यांची रचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

कार्यक्रमामध्ये यापुढं ऐकूया संन्यस्त खडक या नाटकातील बालगंधर्व यांचे गीत.

संन्यस्त खडक या नाटकातील मास्टर दीनानाथ यांच्या स्वरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रचना आता ऐकूया.

मिश्र संगीत या कार्यक्रमात यापुढं ऐकूया पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील वारा कांत यांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळी यांचं.

कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया आर्यन पराडकर यांच्या स्वरातील डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची रचना. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

मिश्र संगीत या कार्यक्रमात शेवटी ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली शंकर वैद्य यांची रचना. स्वर आहे अरुण दाते यांचा.

या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं संपला. श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4:49 सेकंद झाली आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आज आपण कलाकार फरहान फारुकी यांचं सारंगी वादन ऐकणार आहोत, राग भैरव. विलंबित गत एक तालात तर द्रुत गत झप तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केले आहे वैभव धुमाळ यांनी. तर ऐकूया फरहान फारुकी खान यांचं सारंगी वादन.

0: श्रोते हो, नादब्रह्म हा शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, ज्यामध्ये कलाकार फरहान फारुकी खान यांचं सारंगी वादन आपण ऐकलं, राग भैरव. त्यांना तबल्यावर साथ होती वैभव धुमाळ यांची.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.
0: श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये आपण कलाकार अपूर्वा गोखले यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत राग रामकली. त्यांना तबल्यावर साथ केली आहे राजेंद्र अंतरकर यांनी आणि संवादिनी

वर साथीला आहेत प्रकाश वागल. विलंबित गत झुमरा तर द्रुत गत तीन तालामध्ये जिवंत आहे. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत आज राधे तोरे बदन पर आणि हुन तो बार बार तोरे. तर ऐकूया अपूर्वा गोखले यांचं शास्त्रीय गायन.

0: श्रोते हो, नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथं संपला. कार्यक्रमामध्ये आपण ऐकलत कलाकार अपूर्वा गोखले यांचं शास्त्रीय गायन. त्यांना तबल्यावर साथ होती राजेंद्र अंतरकर यांची आणि संवादिनीवर साथीला होते प्रकाश वागल.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही.

श्रोते हो, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 5 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ आणि शरद जांभेकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची रचना, संगीत अनिल अरुण यांचं.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

श्रोते हो, कार्यक्रमात यापुढं ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरातील गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि रचना आहे जगदीश खेबुडकर यांची.

श्रोतेहो कार्यक्रमामध्ये यापुढे ऐकूया राम राम गंगाराम या चित्रपटातील महेंद्र कपूर यांच्या स्वरातील गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि रचना आहे दादा कोंडके यांची.

श्रोते हो AI न्यूज ऑन AIR ॲप वरून आणि तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आपण हे प्रसारण ऐकत आहात. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता सादर करीत आहोत भावधारा कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरातील संत नामदेव यांची रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं.